0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये दोन छान तरुण व्यावसायिक मुली आलेल्या आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या शिवाजी पार्क दादरच्या. तर माझ्यासोबत आहेत रोशनी. हाय रोशनी. आणि आयशा. येस येस, दोघींचंही स्वागत आहे. मोठ्याने खणखणीत बोलायचं आहे तुम्हाला आणि आपण आपल्या तुमच्याच व्यवसायाबद्दल आमच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती द्यायची आहे. प्रेक्षक, समर वेकेशन सुरू झालंय आणि समर वेकेशन मध्ये काय करायचं असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो. पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. कोण ड्रॉइंग काढतं, कोण सिंगिंगला जातं, कोण डान्सिंग करतं. राईट राईट. आणि आता नवीन म्हणजे आपण पूर्वीच्या काही असं होतं की मुली पाहायला गेल्या ना, तुला भरतकाम येतं का, तुला शिवणकाम येतं का असं विचारतात. पण आता ती कला सुद्धा आता लोप पावत गेलेली आहे असं म्हणतात. पण ती आता नवीन स्वरूपात आपल्या जेनजी मुलींनी आणलेली आहे. तर बिझनेस स्टार्टअप त्यांनी केलेला आहे. तर त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आज रोशनी आणि आयशाकडनं. रोशनी, ह्या ही तुमची जी आवड आहे, जी तुम्ही व्यवसायात मध्ये त्याचं रूपांतर केलंय, तर ही आवड तुम्ही कधी म्हणजे कधी वाटलं की आपण हे करूया म्हणून? कोण आई वगैरे करत होती, आई मावशी करत होत्या घरात?
1: माझी मम्मी आधी करायची आणि मी कोकणातली म्हटलं तर ऑफकोर्स हे गावी मोस्टली जास्त गावी केलं जातं. आणि तिथे मी शिकले पण, माझं कॉलेज सगळं तिथे झालंय. परत तिथून मला आयडियाज पण आले भरपूर, काय काय कोकणातले पण व्यवसाय असतात ते पण त्याच्या जाणीव मला समजली की किती काय काय करू शकतो कोकणात पण असेल, पण मुंबईमध्ये पण त्याला कसं आणायचंय ते सगळं त्याची माहिती तिथून कळाली जास्त. आणि ह्याची आता ग्रोथ आता मुंबईमध्ये भरपूर चालली म्हटलं तर, गावच्या पेक्षा मुंबईमध्ये जास्त चालली. तर मग विचार चालू होता की कर, आम्हाला बिझनेस करायचा होता एवढं होतं, पण कुठला करायचा हे माहित नव्हतं.
0: बरं.
1: तर मग नंतर आयडिया आली की काहीतरी करूया, घरी बसल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. मग आम्ही करायला चालू केलं, मी, बहीण, माझा भाऊ, आम्ही तिघं बसलो आणि विचार केला की करूया, स्टार्टअप करूया. इन्स्टावर काय होईना तो करूया. मग इन्स्टावर आयडी तयार केली, लोगो बनवला. मग नंतर हळूहळू मग व्हिडिओ वरून व्हायरल करत गेलो.
0: अच्छा.
1: हा, एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले की मग आम्हाला अजून हे झालं,
0: इन्स्पिरेशन मिळालं.
2: रिस्पॉन्स होता. मग नंतर स्टॉल सेटअप करायला लागलो.
0: हा,
2: आधी एकादशीला आम्ही स्टॉल लावला शिवाजी म्हणजे जत्रेच्या इथे, आणि मग तिथे नॉर्मल युथ लोकांचा आणि कॉलेजच्या जे स्टुडंट होते ते मोस्ट रिस्पॉन्स करत होते की किचन चांगले आहेत, अजून व्हरायटीज आणा, ऑक्टोबर्स किचन अँड फ्लावर्स मोस्ट ट्रेंडिंग होते. मग ते बोलले की तुम्ही अजून व्हरायटीज आणा, इन्स्टावर ऑर्डर्स यायला लागले
0: त्याचे. अच्छा.
2: तसेच आम्ही मग अजून अजून चालू करत गेलो आणि अजून दुसऱ्या कॉलेजच्या बाहेर स्टॉल लावत गेलो.
0: अच्छा.
2: जसं की खालसा कॉलेज, रुईया कॉलेज, जय हिंद कॉलेज, स्टॉल सेटअप.
0: प्रेक्षक, तुम्ही बघू शकताय माझ्यासोबत किती छान छान, म्हणजे मी असं विसरून गेलंय स्वतःला आणि किती बघू काय बघू. इथे छान ही म्हणाली जसं की किचन्स आहेत ह्या ऑक्टोपसच्या, जसं म्हणाली तसं हे ऑक्टोपस आहे आणि किती छान छान कलर्स त्यांनी दिलेले आहेत. सनफ्लावर्स आहेत. हो, दाखव तू. येस येस.
1: रोजेस
0: रोजेस पण बनवले आहेत. किती गोड.
1: कॉलेजला किचन्स आणि रोजेस
0: हे जास्त बरोबर.
1: आणि कस्टमाइज सुद्धा बनवतो आम्ही, तोरण असेल, परत आजकाल बायकांना लागतात ना, काय बोलतात,
0: टेबल क्लॉथ, टेबल क्लॉथ असेल. आणि फुलं, मला वाटतं तुमची फुलांची स्पेशालिटी आहे, कारण तुम्ही फुलं फार छान बनवतात.
2: कस्टमाइज करून बुके मध्ये आणि हे राहतात लॉंग टर्म पर्यंत, राहतात वॉशेबल युजफुल पण आहे, आठवण म्हणून पण एक राहते कोणी गिफ्ट दिलं तर. म्हणून मोस्ट पीपल क्रोशेट प्रोडक्ट आमचे ह्याच्यामुळे जातात.
0: मी फुलांचं म्हटलं की आता आपण जी फुलं देतो ती कधी कधी कार्यक्रमांना कसं होतं की 10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होतो, मग ती खरी फुलं आपण गेलो गेली की ती महाग पण आहेत फुलं, ती खरी फुलं आणि ती कोमेजून पण जातात, म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे. पण हा जर असं असं गुलाबाचं फुल तुम्ही दिलं किंवा एक बुके टेबल पीस म्हणून तुम्ही आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ठेवू शकता, कुठेही म्हणजे शाळेमध्ये ठेवू शकता, कॉलेजमध्ये ठेवू शकता, सुद्धा किंवा आपल्या वर्किंग डेस्कवर घरी सुद्धा आपण ते ठेवू शकतो. आणि बुके आणि हे एक फूल आहे, पण असा जर गुच्छ तुम्ही दिला तर किती छान वाटेल. म्हणजे आपल्या गेस्टना सुद्धा ते बुके आपण प्रेझेंट केला कार्यक्रमात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा, तर त्यांना फार असं छान वाटेल. कारण हे लाईफ लाँग आहे तुमचं, म्हणजे तुम्ही वॉशेबल जसं हिने सांगितलं, तर ते तुम्ही ही फुलं सुद्धा. आणि किती वेगवेगळी फुलं आहेत, कारण ह्याचं डिझाईन जर पाहिलं, ह्याचं डिझाईन पण छान वेगळं मल्टी कलर आहे. हा आपला आवडता पिंक गुलाब आहे,
1: डेझी आहे,
2: डेझी हा पण आम्ही ठेवतो गेस्ट लोकांना या आमचे कस्टमर्सला प्रोव्हाइड करू कलर्स ऑप्शन्स वगैरे न्यू प्रोडक्ट.
0: आणि मला एक सांगा की हे कसं बनवता तुम्ही, कारण ही कला आहे आणि ती कला तुम्हाला मला वाटतं म्हणजे बोलून करता येणार नाही पण करता करता येईल, तर कसं थोडस टिप्स देऊ शकता का आपल्या ज्याला बनवायचं आहे त्यांना?
1: टाइम कन्झ्युमिंग
2: आहे, पण ते न्यू न्यू पॅटर्न्स वगैरे असतात, ते रोज मध्ये असे वेगळे झाले युनिक पॅटर्न आहे. कोणती कोणती आम्ही मम्मी पप्पांकडनं पण शिकल्या, आणि जे युनिक प्रोडक्ट मध्ये असे पॅटर्न्स असतात टिप्स वगैरे, ते ऑनलाईन वरनं पण शिकलो,
0: युट्यूब
2: शिकवतो त्याच्यावरनं पण बघतो. आणि आता हे जे रोजेस केलेत, बेस्ट पार्ट आहे की पप्पांनी बनवलेत हे रोजेस, ते पण खूप सपोर्टिव्ह.
1: रोजेस आणि स्क्रंचीज पप्पा बनवतात.
0: अच्छा,
1: बाकीचे जे कस्टमाइज प्रोडक्ट असतात ते आम्ही दोघे बनवतो.
0: हे कसे कंचेस, म्हणजे आपण हेअर बँड म्हणून वापरू शकतो, इथे हेअर क्लिप्स सुद्धा आपल्याला दिसतात छोट्या छोट्या, छान आहेत ह्या क्लिप्स, मस्तच मला खूप आवडल्या. आता मला सांगा तुम्ही मार्केटिंग याचं सगळ्याचं कसं करता, कारण कसं आहे तुम्ही जसं म्हणालात की कॉलेजमध्ये स्कूलमध्ये तुम्ही स्टॉल लावता, बरोबर. आपण शिवाजी पार्कमध्ये भेटलो तेव्हा पण तुम्ही अगदी मोक्याच्या ठिकाणी तर स्टॉल लावलाय, आणि तिथे अशी गर्दी असते लोकांना घ्यायची, तर ते मार्केटिंग म्हणजे मला वाटतं माउथ पब्लिसिटी हेच तुमचं मार्केटिंग.
2: मार्केटिंग मोस्टली
0: इंस्टा
2: हँडल आणि
0: माझा भाऊ आहे, तिच्या रील्स रील्स चांगल्या करते.
1: सोशल मीडिया पॉवर आहे, म्हणजे एकदा जर सोशल मीडियावर व्हायरल गेलो आपण तर आपण काही करू शकतो. जर आता बनवताना पण त्याची प्रोसेस दाखवा, म्हणजे कसं त्या प्रोडक्टचं व्हॅल्यू किती हाय लेवलमध्ये आहे, आणि कस्टमाइज आता हे जे असतील ते सॉफ्ट यान असतात, हे ते ऍक्रेलिक यान आहे.
0: अच्छा,
1: यान म्हणजे धागा.
0: धागा
1: हा, तर हे ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे आता हे एक्सपेन्सिव्ह असतं, हे नॉर्मल असतं, जे
0: एकच आहे आणि त्यात मल्टी कलर बरोबर.
1: तर ते तसं व्हिडिओ मध्ये दाखवलं ना तो व्हायरल होतो असं, आणि लोकांना तेच पाहिजे असतं मोस्टली, की जास्त चांगलं दिसलं पाहिजे, आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे, हे मॅटर जास्त करतं
0: बिझनेस. युनिक असलं
1: पाहिजे, युनिक असलं पाहिजे, आणि मार्केटमध्ये हे प्रोडक्ट लवकर भेटत नाहीत असं चाललं. तर आम्ही बोललो की इन्स्टावर पण रील बनवून व्हायरल करूया, आणि ऑफलाईन पण स्टॉल लावायला सुरुवात करूया. तर आम्ही पहिला विठ्ठलाची एकादशी होती तेव्हा आम्ही पहिल्या जत्रेला स्टॉल लावला.
0: अच्छा,
1: वडाळ्याला हा पहिला स्टॉल आमचा एकूणता एक होता पहिला, म्हणजे नंतर तिथून आम्हाला प्रोग्रेस जास्त मिळाली, कस्टमरचा रिव्ह्यू जास्त मिळाला, ते बोलले की अजून करा, एन्करेज एवढे करायचे ना माणसं की तुम्ही करा, आम्ही हाय पार्टी करा.
2: आणि कॉलेज एज आम्ही असे पोर आहे, तर त्यांना आपण असं वाटतं की तुम्ही अजून ग्रोथ केली की एक लोकांना पण चांगलं भेटेल, की तुम्ही अजून वाढलं की दुसऱ्यांना पण वाटेल
0: करावं नक्की. कारण मुलांना मुलींना कॉलेज गोईंग म्हणजे तुम्ही जे जेंजी आहात त्यांना फार असं इंटरेस्टिंग असतं, आणि काही ना काही आपल्याला बर्थडे असतात किंवा काहीतरी अॅनिव्हर्सरी असतात किंवा कोणाची लग्न असतात किंवा साखर पुडा असतो, त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी गिफ्टिंग मध्ये आपण छानपैकी देऊ शकतो नक्कीच. त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडे तरुणही जास्ती आकर्षित झालेली असते.
2: कपल्स आणि मोस्टली ते घेऊनच जातात, कपल्स खूप कस्टमाइज ऑर्डर्स करतात, बुकेज असे टोट बॅग्स पण असतात आमच्याकडे, सनफ्लावर्स मध्ये, डेझीज मध्ये.
0: बॅग्स आणल्या नाही ना तुम्ही?
1: त्याला बनवायला टाइम लागतो, वन वीक लागतो बनवायला, एक आठवडा लागतो. तर आम्ही दोघी बनवतो म्हटलं तर टाइम लागणारच, आणि टाइम कन्झ्युमिंग आहे प्रोडक्ट, पण ते क्वालिटीचे असं आहे की म्हणजे जरी तुम्हाला वॉशेबल करायचं वॉशेबल करू शकता, परत त्याला कॅनकॅन लावलं जातं, अस्तर लावलं जातं, मग नंतर चैन लावली जात.
0: अच्छा,
1: असं डायरेक्ट देणं पण चांगलं नाही वाटत ना, डायरेक्ट करून देणं, नीट करून देणं हे
0: महत्त्वाचं, प्रेझेंटेबल असलं पाहिजे. बरोबर, नक्कीच. आता मग तुम्हाला ऑर्डर्स तुम्हाला इंस्टाग्राम मधनं मिळतात किंवा फेस टू फेस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला मिळतात, किंवा एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता?
1: हो, एक्झिबिशन आम्ही ठाण्याला केलंय, परत डोंबिवलीला केलंय, आणि कुठे भांडुपला पण केलंय.
2: आणि आम्हाला असे मोठे बिझनेस असतात ना, बीकेसी, सॉफ्टेल, ताज प्रेसिडेंट हॉटेल, तिथे मला माझ्या फ्रेंडनी कॉन्टॅक्ट भेटला, पण तिथे आम्ही स्टॉल सेटअप केला. त्या लोकांनी स्मॉल बिझनेस असतात त्यांना ते अपॉर्च्युनिटी
1: एनकरेज करतात,
2: आणि तिथे रिस्पॉन्स चेक करा, तर त्यांचे

0: ते ऑफिस ते खूप घेतात कदम मग त्यावर ते रिस्पॉन्स भेटला किती प्रोडक्ट अजून करू शकतात.
1: बरोबर. आता मला सांगा तुम्ही दोघीच करता बरोबर, मग तुम्हाला असं होतं का की एकदम खूप ऑर्डर आली आहे आणि तुम्ही ती कशी कम्प्लीट करणार? एक दडपण असतं ना, आणि तुम्हाला कॉलेजचा अभ्यास, तुम्ही दोघी पण कॉलेजला आहात तर त्याचा कॉलेजचा स्टडीज पण करायचा, मग कसं मॅनेज करता दोन्ही?
2: कसं होतं माझं झालंय कॉलेज, माझी सिस्टर करते तिने पण आता वन इयर गॅप घेतलाय, कंटिन्यू आता करणार आहे.
1: बरं.
2: पण आता जर जास्त प्रोडक्ट आम्हाला आलं ना
1: ऑर्डर
2: आम्ही करतो काय थोडं थोडं डिव्हाइड करून घेतो, नाही तर पप्पा पण आमचे करतात, त्यांना आता शिकवलंय मी, त्यांना 5 महिने लागले करायला पण केलंय मी त्यांनी.
1: तुम्हाला किती महिने लागले शिकायला?
2: मला आम्हाला पण सेम 3 गावी
0: 1-2 महिना आम्ही शिकलो आणि मग नंतर आम्ही डिसाइड केलं तिघा मिळून आम्ही भाऊ बहीण की जूनच्या 1 तारखेला लॉन्च करू हे सगळं. 2 महिने सगळं डिसाइड चालू होते की कसे प्रोडक्ट लॉन्च करायचे, कसे इन्स्टा हँडल करायचं, मग त्याच्यानंतर वेबसाईट पण लॉन्च करायची, त्याच्यावर भाऊ काम करतोय.
1: तर
0: ते हळूहळू होणारच आहे, तर तुम्ही बघत राहा इन्स्टा
1: क्रोशाज ऑफिशियल,
2: इन्स्टाची आयडी आहे क्रोशाज ऑफिशियल, आणि तिथे आर्सन ज्वेलरीचं पण आपलं आहे.
1: हो, त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया, छोटासा कमर्शियल ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया रोशनी आणि आयशाला आपल्या आचार्य 90 FM वर. बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आपण समर स्पेशल करतोय, कारण ह्या खूप गोष्टी तुम्ही समर वेकेशन मध्ये सुद्धा शिकू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय जून पासून सुरू करू शकता. तर अशा या दोघींकडनं इन्स्पिरेशन घेऊया आणि पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण जाणून घेतोय बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये समर स्पेशल एपिसोड करतोय. माझ्यासोबत आहेत रोशनी आणि आयशा. आता आपण सगळं फुलांविषयी जाणून घेतलं, भरतकाम त्या करतात आणि छान छान फुलं बनवतात, किचन्स बनवतात, हे असे क्रोशेस म्हणजे काय म्हणतात रबर, हा रबर क्रंचेस बनवतात, क्लिप्स बनवतात, म्हणजे असं भरपूर काही काही व्हरायटी त्यांची आहे. बॅग्स पण बनवतात, पण त्यांनी अजून एक ह्यालाच ऑल्टरनेटिव्ह आणि ह्यालाच एक सप्लिमेंट म्हणून ज्वेलरी बिझनेस सुद्धा सुरू केलेला आहे साईड बाय साईड. कारण मुलांना, त्यांच्याकडे यूथ सगळे येतात, मुलं मुली येतात, त्यामुळे त्यांना ट्रेंडिंग ज्वेलरी हवी असते. सो ते खूप त्यांनी ट्रेंडिंग ज्वेलरीमध्ये सुद्धा त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे त्यांचं. तर सुंदर ह्या चेन्स आहेत, म्हणजे ज्वेलरी म्हणजे आपण जी घालतो तर ती तू दाखव, त्याविषयी सांगशील.
1: तर मोस्टली कसं असतं, जेंजेस लोकांना आजकाल प्रोडक्ट हवे जर असतात ना, ते वॉटरप्रूफ पाहिजेत आणि मेन ते जास्त टिकणारे पाहिजेत.
0: ओके.
1: हा, तर मी विचार केला की ऑनलाईन हे जास्त सेल होतात, पण मी विचार केला ऑफलाईन नाही भेटत कुठे.
0: बरं,
1: मी ऑफलाईन, मी पण शोधलं ऑफलाईन मार्केट मध्ये वगैरे, पण लवकर हे दिसून येत नाही.
0: अच्छा.
1: हा, तर मी शिवाजी पार्कला स्टॉल लावते, हा वाला हे पण असतो त्याच्यासोबत. तर तिथे चेन्स वगैरे म्हटलं तर ऑनलाईन 500-300 पासून चालू आहेत.
0: ओके.
1: माझ्या इथे 200 पासून चालू आहेत. अँटी डॅनिश आहेत, वॉटरप्रूफ आहेत, आणि ब्रेसलेट पण आता हे लॉन्च केले आहेत, नवीनच आहेत हे पण. आणि मोस्टली आता ऑनलाईन आहे ना हे खूपच चालले आहेत. ब्रेसलेट ट्युलिप ब्रेसलेट म्हणतात त्याला.
0: ट्युलिप ब्रेसलेट.
1: हा, तर ते ऑनलाईन म्हटलं तर 600-500 पासून आहेत. मी इथे 300 विकते, बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांना अफोर्डेबल व्हावं. जेंजीस लोक आहेत म्हणजे कॉलेजेस आहेत, कॉलेजला जाणारे मुलं आहेत, म्हणून 300 मी ठेवलंय. आणि ऑफकोर्स क्वालिटी मॅटर जास्त करते, तर म्हणून मी क्वालिटी मध्येच जितकं होईल तितकं ट्रेंडिंग आणि क्वालिटी मध्येच आणायचा प्रयत्न करते.
0: किती सुंदर ब्रेसलेट्स आहेत, म्हणजे कलर्स कॉम्बिनेशन, आणि हे मोठे ब्रेसलेट्स पण आहेत, म्हणजे जे तुम्हाला आपण पार्टीजना जातो संध्याकाळी, आपल्याला जर कॅज्युअल किंवा म्हणजे वेस्टर्न वेअर करायचं तर तुम्हाला हे ब्रेसलेट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे पण तुम्ही कडा टाईप्स आहेत,
1: त्यामुळे
0: हा ते आपण घेऊ शकतो. आणि यांच्याकडे व्हरायटी आहे, त्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करू शकाल. ह्यांचं तुमचं आता कुठे कुठे आउटलेट्स आहेत तुमचे? शिवाजी पार्क मध्ये आहेत.
1: शिवाजी पार्क मध्ये सॅटरडे संडे 9 to 5 PM असतो.
0: ओके.
1: 5 to 9 PM असतं. आणि प्लस ह्याचं हे दोन स्टॉल असतात, क्रोशेटचे आणि ह्याचे एकत्र मिळून आम्ही लावतो.
0: बरोबर.
2: आणि कॉलेज वगैरे, कॉलेजले असतो, मॉर्निंगला असतो 10 to 1 PM पर्यंत.
0: अच्छा. ओके, मस्त. आता पुढे हे झालं तुम्ही करताच आहात, तर आता पुढे जाऊन तुम्ही काय नवीन करायचं असं काही ठरवलंय का? किंवा कोणाला आता मुलं, आता समर वेकेशन आहे, म्हणजे 2 महिने राधा राधा एकच महिना राहिला आपल्या हातात, तर मुलांना काही शिकवायचं, किंवा आता लेडीज सुद्धा म्हणजे 40 नंतर थोड्या म्हणजे रिलॅक्स असतात, मुलं त्यांची सेटल असतात, त्या पण फॅमिलीमध्ये सेटल असतात. सो
2: ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमच्या पोरांना तुम्ही शिकवशाल का, वर्कशॉप वगैरे घेशाल का? आम्ही आता ह्या मे महिन्यामध्ये चालूच करणार आहे वर्कशॉप.
0: व्हेरी गुड.
2: 1 day 2 day असं एक दिवसाचे पण वर्कशॉप असतात की तुम्ही
0: कोणाच्याही घरी तुम्ही घेऊ शकता.
2: स्क्रंचेस शिकवायला आहे, किचन्स नॉर्मल स्मॉल
1: बेसिक स्टिच शिकवायला, बेसिक जितकं होईल तितकं आम्ही शिकवायचा प्रयत्न करू.
2: कॉलेजची पोरे जे 10th 11th वाले पण आहे, 6th 7th, ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला पण असं प्रोडक्ट बनवायला शिकायचं, जरा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम
0: करता येतं. कारण कसं हल्ली ते सगळे मोबाईल मध्ये आणि आपले डोळे खराब होतात, आणि मुलांसाठी हे खूप चांगलं आहे. आणि पुस्तकं पण हल्ली मुलं वाचायला खूप कमी बघतात, त्यापेक्षा मग तुम्हाला जर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे नक्की शिकून घ्या. रोशनी तुझा नंबर सांगशील सगळ्यांना?
1: 9867648677.
0: तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आणि शिवाजी पार्कचा जो आपला राजाराणी चौकाचा जो किंवा आपला फेमस हॉटेल आपलं जे आहे, हा तिथे आहे, तर तिथे तुम्ही येऊन यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता आणि छान छान या गोष्टी घेऊ शकता. आता फ्रेंड्सचे रिॲक्शन्स मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचे कलिग्ज असतील किंवा एकदम फ्रेश कस्टमर्स असतील, की तुम्ही आता जसं मी तुम्हाला भेटले तेव्हा मी पण फ्रेशच होते, पण मग आपली नंतर मैत्री झाली, असे म्हणजे कन्सिस्टन्सी कस्टमर्स तुमच्याकडे कोणते आहेत, किंवा तुमचं माउथ पब्लिसिटी ते कसं करतात, काही चांगले रिॲक्शन्स आले किंवा कोणी तुम्हाला सजेशन्स दिले की हे असं करू नका, हा ते तसं करा, असं कोणी सांगितलं का तुम्हाला?
2: आम्हाला बोलतात की आमच्याकडे असे कस्टमर, लॉयल कस्टमर खूप आहेत. एक तर असे कस्टमर आहेत ज्याने आमच्याकडनं 6-7 बुके घेतल्यात आणि रेग्युलर घेत असतात आमच्याकडनं. तर आम्हाला खूप ते मोटिवेशन पण देत की लॉयल कस्टमर्स पण आणि आमचे तेवढे प्रोडक्ट पण क्वालिटी देतोय त्यांना, प्रोव्हाइड करतोय, त्या लक्की पण असं वाटत. आणि मम्मी पप्पा फुल सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ग्रेटफुल आहे की करतोय आम्ही.
0: नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचा व्यवसाय अधिक चांगला वृद्धिंगत हो आणि ही सिद्धिविनायका चरणी मी प्रार्थना करेन. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही दोघी करताय, दादाची मदत घेताय, तर मला वाटतं तुम्ही असं 5-6 माणसं ठेवून असा मस्त शॉप टाकून छान तुमचा सेटअप असू दे दादरमध्ये. नक्कीच. तुमच्या आई बाबांना नाही खूप खूप आभार. आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना तुम्हाला हा आमचा एपिसोड नक्कीच आवडेल, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, इन्स्पिरेशन घ्या आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं शिकून घेऊ शकता आणि ते अवेलेबल आहेतच एव्हरी टाइम टू हेल्प यू. तर मी तेजस्विनी आजच्या एपिसोडमध्ये बिझनेस मंत्र समर स्पेशलमध्ये तुमची रजा घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू रोशनी अँड आयशा फॉर जॉईनिंग अस ऑन आचार्य 90 FM.
1: थँक्यू सो मच
2: फॉर इन्व्हायटिंग अस आचार्य 90 FM.
0: येस,
2: तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली एक पॉडकास्ट करायला.
0: हो बरोबर, हे तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आमचं चॅनल पण शेअर होईल. येस येस, ओके, थँक्यू सो मच, बाय
2: बाय. थँक्यू.

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अनुराधा काळे रघुपती राघव राजाराम ही कथा सादर करत आहे. रघुपती राघव राजाराम. लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते. सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता. तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे. रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती. घरातील निकामा डबा घेऊन आम्ही तोच जोर जोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई. विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे आम्ही कितीतरी भजने म्हणत नाचत असू. भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे दावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडत म्हणत असू. गजेंद्राची ऐकून करुणा, सत्वर पावलासी जगजीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्जा निवारण, पांडवा रक्षण मधुसूदना, गोपी जन मानस रंजना, पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणीवरा, भीमा तीरी तीरवासी विहारा, जगद्वंद्या

आता जगदुद्धारा पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येतात आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते. आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो, मराठी पाचवीत मी होतो, वय 11 वर्षांचे होते नव्हते, परंतु भक्तिभावाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करायचो, परमेश्वराचा जप करायचा, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावयाचा. कथा सारामृत या पोथीचे स्नानाचे महत्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळेल मग तो उठेल नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4:30 सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत घरी येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते. मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो, परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना, काय शिंची काटी असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे, त्यांनी बंद नको का करायला? अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात. अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर, येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई? मी विचारले. तुला लाज नाही का रे वाटत हा धुडगूस घालायला? आई रागाने बोलली, आई हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरु आला व म्हणाला, श्याम देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडदिंगा बंद करा.
पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार जा, त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे, माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम, जरा हळू भजन करा, हे डबे कशाला वाजवायला हवेत, आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव येतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते कसले भजन, आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ते नसत वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम, तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणेल, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले, मुद्दा म्हणून बसू नये. वाजविणे ही महत्वाची गोष्ट नाही, तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडा ओरड वाजवणे हेच आवडते. श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पण पुराण नीट चालेल. भिकूजा, तू हे नाही हो गलका करणार, असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वाद सुरू झाला. मोठे आले दुढाचार्य आम्हाला बंद करायला, त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात, आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरे ना, शेवटी मी म्हटले. आपली चूक झाली, आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसते टाळ्या वाजवूया, मोठ्याने वाजवण्यात काय आहे? श्याम, तू भित्र आहेस, आपल्याला नाही आवडत, बापू म्हणाला. यात भित्रे पण कुठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे, अविचाराने वागण्यात काय पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना राम नामापेक्षा डबे बडविणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याचप्रमाणे आजही मोठेपणे मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेल. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल, जा तू आपला कंदील घेऊन जा, लोकांच्या टीकेचा झंडा वाद सुटेल व तुझ्या हातातला दिवा विझेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक, तुला एकट्यानेच जावे लागेल. श्यामची आई पुस्तकातील रघुपती राघव राजा राम ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनुराधा काळे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार श्रोते हो, पुस्तक आपल्या भेटीला या सदरामध्ये आपलं दुसरं पुस्तक आहे इकेगाई। इकेगाई बद्दल आपण बऱ्याच लोकांनी ऐकलं सुद्धा असेल, काहींनी पुस्तक ते वाचलं सुद्धा असेल। इकेगाई हे जगातील सर्वात बेस्ट सेलर पुस्तक या पद्धतीने आहे। इकेगाईचा मराठी अनुवाद सुद्धा केलेला आहे, जो अनुवाद प्रसाद ढापरे यांनी केलेला आहे। इकेगाई एक सफर हे एक जापनीज जीवन पद्धतीवर आधारित एक पुस्तक आहे, ज्याची समीक्षा तसेच त्याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे। इकेगाई हे पुस्तक फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मेरालेस यांनी लिहिलेलं आहे। त्यांनी या पुस्तकामध्ये एक जपानी सिक्रेट टू लॉन्ग अँड हॅपी लाईफ, अर्थात इकेगाई दीर्घ आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य। आज आपण या पुस्तकातील संकल्पनेचा अर्थ, त्यातील मुख्य विचार, जपानमधील लोकांचे अनुभव आणि या पुस्तकाचं आपल्या जीवनातील महत्व यावर सखोल चर्चा करणार आहोत। इकेगाई जपानी सिक्रेट लॉन्ग अँड हॅपी लाईफ हे पुस्तक फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मोरालेस यांनी जपानमधील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून लिहिलेलं आहे। त्यांनी विशेषतः ओकिनावा बेटाला भेट दिली, जिथे जगातील सर्वाधिक शतायुषी लोक राहतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य इकेगाई असल्याचे मानले जाते। थोडस लेखकाबद्दल मी सांगेन। फ्रान्सिस गार्सिया हे स्पॅनिश लेखक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक तज्ज्ञ आहेत, तर हेक्टर मोरालेस हे स्पॅनिश लेखक आणि प्रवास पत्रकार आहेत। दोघांनी मिळून मानवी अनुभव आणि संस्कृतीचा अभ्यास केला आहे आणि त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे। ह्या पुस्तकाचा उद्देश असा आहे की वाचकांना इकेगाई या जपानी संकल्पनेची ओळख करून देणे आणि स्वतःचा इकेगाई शोधण्यासाठी प्रेरित करणे आहे। इकेगाई म्हणजे तुमच्या जगण्याचे कारण, तुमचे अस्तित्व कशासाठी आहे हे शोधणे। हे पुस्तक दीर्घ, आनंदी आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्याचे महत्व सांगते। थोडस या पुस्तकाचा जे काही अर्थ आहे किंवा आपण म्हणून त्यातले काही घटक आहे याबद्दल थोडस आपण बोलूया। इकेगाई हा एक जपानी शब्द आहे ज्याचा थेट अनुवाद करणे कठीण आहे, पण तो जगण्याचे कारण, जगण्यातील आनंद किंवा तुमच्या अस्तित्वाचा उद्देश अशा अर्थाने समजला जातो। हे तुमच्या आवडीचे, जगाला आवश्यक असलेले, ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतील आणि त्यात तुम्ही चांगले आहात अशा चार गोष्टींच्या बिंदूमध्ये दडलेले आहे। ठीक आहे, चार मूलभूत घटक म्हणजे या पुस्तकामध्ये जे चार मूलभूत घटक आहेत ते त्यांनी चार महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत। तुम्हाला काय आवडते, दॅट इज युअर पॅशन। जगाला कशाची गरज आहे, दॅट इज युअर मिशन। तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात, युअर वोकेशन। तुम्ही कशात चांगले आहात, युअर प्रोफेशन। या चार घटकांचा योग्य समन्वय साधल्यास तुम्हाला तुमचा इकेगाई मिळतो। सो लेखकांनी ओकिनावातील शतायुषी लोकांच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास केला। त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य केवळ इकेगाई नाही, तर त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक संबंधाचे महत्व, शारीरिकरित्या सक्रिय राहणे आणि संतुलित आहार घेणे हे देखील आहे। थोडस या पुस्तकाचा आपण जेव्हा प्रक्रिया बघतो किंवा आपण त्या प्रश्नांबद्दल विचार करतो, तर आपल्याला दिसून येईल की पुस्तक वाचकांना स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी आणि काही महत्वाचे प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करते। तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो, जगात तुम्ही काय योगदान देऊ शकता, तुमच्या कौशल्याचा उपयोग करून तुम्ही पैसे कसे कमवू शकता आणि तुम्ही कोणत्या गोष्टीत नैसर्गिकरित्या चांगले आहात याबद्दल बरेचसे उहापोह केलेला आहे। यात लेखक सांगतात की इकेगाई एका रात्रीत सापडणारी गोष्ट नाही, त्यासाठी लहान सुरुवात करावी लागते आणि वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग करावा लागतो। तुमच्या आवडीच्या आणि कौशल्याच्या क्षेत्रामध्ये सक्रिय राहणे महत्वाचे आहे। इकेगाईचा शोध घेताना वर्तमान काळात जगणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं महत्वाचं आहे। भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यातील चिंता सोडून वर्तमानावर लक्ष केंद्रित केल्यास जीवनात अधिक समाधान मिळते असं या पुस्तकातून आपल्याला दिसून येतं। या पुस्तकाचा काही जो उद्देश आहे, जो लिहिण्याचा उद्देश आहे की ज्याच्या जीवनात एक स्पष्ट उद्देश दिसतो ते अधिक आनंदी आणि समाधानी असतात। इकेगाई तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश शोधायला मदत करते, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक दिवसाला उठण्याची आणि काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते। त्याचबरोबर या पुस्तकामध्ये तणाव आणि चिंता याबद्दल सुद्धा सांगितलं आहे। इकेगाईच्या शोधात असणारे लोक त्यांच्या आवडीच्या कामात व्यस्त राहतात, ज्यामुळे त्यांना तणाव आणि चिंतेचा सामना कमी करावा लागतो। जेव्हा तुम्ही तुमच्या इकेगाईनुसार जगता तेव्हा तुम्हाला काम ओझं न वाटता एक आनंददायी अनुभव वाटतो। त्याचबरोबर ओकिनावातील लोकांच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की इकेगाई केवळ मानसिक समाधानासाठीच नाही,
तर शारीरिक आरोग्यासाठीही महत्वाचं आहे. या उद्देशपूर्ण जीवनशैलीमुळे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. त्यामुळे तुम्ही जर का बघाल तर या पुस्तकामध्ये आपण आपला इकेगाई शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानुसार याच्यात जे काही प्रश्न विचारले आहेत, याच्यात ज्या काही गोष्टींचा उहापोह केलेला आहे, त्या अनुषंगाने आपण स्वतः या गोष्टींचा विचार करून मला काय आवडतं, माझं मिशन काय आहे, माझा उद्देश काय आहे, आयुष्यात मला काय करायचं आहे, याबाबत जर का आपण विचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी माहीत पडतात. थोडस पुस्तकाच्या जीवनशैलीबद्दल किंवा त्याच्या एकंदरीत सुराबद्दल आपण बोलूया. लेखकांनी अतिशय सोप्या आणि सहज भाषेत इकेगाईची संकल्पना समजावून सांगितली आहे. जपानमधील लोकांचा अनुभव आणि विचार त्यांना प्रभावीपणे मांडता आलेले आहेत. म्हणजे पुस्तकाचा सूर सकारात्मक आणि प्रेरणा देणारा आहे आणि त्याचबरोबर वाचकांना स्वतःचा इकेगाई शोधण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. पुस्तकात जपानी संस्कृती आणि जीवनशैलीचे सुंदर चित्रण आहे, ज्यामुळे इकेगाईची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजते. त्यामुळे केवळ सैद्धांतिक चर्चा न करता लेखक इकेगाई शोधण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन सुद्धा करतात, ज्यामुळे वाचकाला कृती करण्याची प्रेरणा मिळते. तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच तुम्हाला समजेल की आपण आपल्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्या आयुष्यासाठी काय करायला पाहिजे. थोडस या पुस्तकाचं विश्लेषण करताना पुस्तक मला आवडलंय. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधण्याचा वेळ मिळत नाही, तिथे हे पुस्तक एक शांत आणि विचार करायला लावणारा अनुभव देत. एकेगाईची संकल्पना सुंदर आहे आणि ती आपल्याला जीवनात साध्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा याबद्दल शिकवते. ओकिनावातील लोकांचा प्रभाव जो आहे तो असा आहे की त्यातील बरीचशी मंडळी ही शतायुषी लोकांच्या जीवनशैलीचा खूप मोठा भाग आहे. आपल्या दीर्घ आणि आनंदी जीवनाचे रहस्य समजून घेण्यास ते आपल्याला मदत करतात. या पुस्तकाने मला स्वतःच्या इकेगाईबद्दल अधिक विचार करण्यास प्रवृत्त केले आणि मला खात्री आहे की ते अनेक वाचकांना त्यांच्या जीवनात उद्देश शोधण्यासाठी प्रेरणा देतील. या पुस्तकाचे काही स्ट्रॉंग पॉइंट्स आपण म्हणू किंवा बलस्थान आहेत की इकेगाई ही संकल्पना पाश्चात्य जगासाठी नवीन आणि खूप आकर्षक आहे. जीवनाचा उद्देश शोधण्याचा हा एक वेगळा आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये सुद्धा बऱ्याचशा काही जीवन जगण्याच्या काही संकल्पना आहेत की जेणेकरून एक शांत निवांत किंवा एखादं प्रभावी जीवनशैली कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे सुद्धा आपल्याला मांडता येईल. इकेगाई या पुस्तकाचा आधार घेऊन तुम्ही स्वतःची जीवनशैली कशी बनवू शकता हे आपल्याला करता येईल. पुस्तकात केवळ इकेगाईची व्याख्या दिली नाही तर तो शोधण्यासाठी व्यावहारिक उपाय आणि प्रश्न देखील विचारले आहेत जे वाचकाला कृती करण्यास मदत करतात. म्हणजे त्यात क्वेश्चन अँड आन्सर सेशन असं आपण म्हणू की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्याच आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधत असताना आपण आपल्या जीवनातला आनंद, आपल्या जीवनातला इकेगाई हे शोधण्यास आपल्याला फार मदत होते. सो जपानी संस्कृती आणि जीवनशैलीची माहिती मिळाल्याने इकेगाईची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजते आणि पुस्तकाला एक वेगळे परिमाण मिळते. हे पुस्तक त्या लोकांसाठी खास करून उपयुक्त आहे जे त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधत आहेत, आनंदी जीवन, समाधानी जीवन जगण्याची इच्छा बाळगतात आणि जपानी संस्कृतीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे. अशा लोकांसाठी हे पुस्तक फारच महत्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. त्याचबरोबर जपानच्या ज्या काही संस्कृती आहेत किंवा जपानच्या काही आपण म्हणू लोककला असतील, लोकांच्या ज्या काही जीवनशैली असतील, त्या भारतासाठी काही वेगळ्या नाहीयेत किंवा अपरिचित नाहीयेत. त्यामुळे बऱ्यापैकी भारतीय वाचक हे या लेखकाबरोबर त्याचबरोबर त्यांच्या जापानीज जीवनशैलीबद्दल आपल्याशी लगेच अनुरूप होऊन जातात, कनेक्ट करू शकतात. इकेगाई म्हणजे तुमच्या जगण्याचं कारण, तुमच्या अस्तित्वाचा उद्देश हे पुस्तक आपल्याला आपल्या आवडीचे जगायला आवश्यक असलेले त्यातून आपल्याला अर्थ लाभ होऊ शकतो, ज्यात आपल्या चांगले आहोत अशा दृष्टीने संयोगात दडलेले हे शिकवते. ओकिनावातील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून लेखक ते स्पष्ट करतात की इकेगाई सोबत सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक संबंध, शारीरिक सक्रियता आणि संतुलित आहार हे दीर्घ आणि आनंदी जीवनाचे महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचल्यानंतर जर का तुम्हाला या पुस्तकावरती काम करायचं असेल, स्वतःवरती काम करायचं असेल, आयुष्यात स्वतःच्या ध्येय शोधण्याचं काम करायचं असेल, तर त्यासाठी लेखकांनी त्याबद्दल कृतीबद्ध गोष्टी दिलेल्या आहेत. जर तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनाचा खरा अर्थ आणि आनंद शोधायचा असेल तर फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मिरालेस यांचे इकेगाई हे जे काही पुस्तक आहे ते नक्की वाचा. हे पुस्तक तुम्हाला स्वतःच्या आत डोकावण्यासाठी, पाहण्यासाठी आणि तुमच्या इकेगाईच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी प्रेरित करेल.
याचबरोबर आपण या ठिकाणी थांबूया. आज आपण दोन पुस्तकांबद्दल माहिती घेतली आहे. एक म्हणजे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल बाय डेल कार्नेजी, तसेच इकेगाई एक सफर जी आहे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरासल यांचं जे पुस्तक आहे. हे दोन्ही पुस्तकं मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये उपलब्ध आहेत आणि छोट्या खाली पुस्तक असल्याकारणाने या पुस्तकामध्ये वाचनासाठी तुम्हाला वाचकांना जी काही मोठी पुस्तकं कादंबरी वाचण्याची जी काही सवय नसते तर तशा व्यक्तींना ह्या पुस्तकातलं कोणतंही चॅप्टर जर का वाचून काढलं तर कुठल्याही प्रकारे त्यांचं सिक्वेन्स आपण म्हणू किंवा एखादी कथा अशी अडथळत नाही. त्यामुळे आयुष्यातले जे काही अनुभव आहेत जे काही गोष्टी आहेत ते करत असताना तुम्हाला तुमचं आयुष्य कसं समृद्ध करता येईल या गोष्टींवरती जे भर दिलेली ही दोन महत्वाची पुस्तकं आहेत आणि या दोन पुस्तकांचा मला फार उपयोग झालेला आहे. त्यामुळे यापुढे सुद्धा म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात किंवा तुम्हाला जेव्हा जसा वेळ मिळेल तशी ही पुस्तकं नक्की वाचा. ही दोन्ही पुस्तकं आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत आणि याच नोटवरती मी आता इकडे थांबतो. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, पुस्तक तुमच्या भेटीला या सदरामध्ये आज मी तुम्हाला ठेवलंय. पुस्तक जुनंच आहे, परंतु त्या पुस्तकाने खूपच खळबळ माजवली होती. ते मराठीतलं पुस्तक आहे कोसला. सो आज आपण अशा एका पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने 1963 साली प्रकाशित होताच मराठी साहित्याची सर्व जुनी समीकरणं मोडीत काढली. हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील अँटी हिरोचा उदय, म्हणजे लेखक भालचंद्र नेमाडे यांची अजरामर कलाकृती कोसला. मित्रांनो, कोसला म्हणजे नक्की काय? तर एका अळ्याच्या कोशासारखं स्वतःतच घुरपटलेलं जग की समाजापासून तुटलेलं एक अस्तित्व, याचा एक उहापोह केलेलं हे पुस्तक आहे. आजच्या भागात आपण पांडुरंग सांगवीकर या तरुणाचा प्रवास, नेमाडे यांनी धुनी शैली लेखत आणि या पुस्तकाने मराठी साहित्याला दिलेली देशीवादाची नवी दृष्टी यावर सखोल चर्चा करणार आहोत. साहित्यातील हा भूकंप नक्की काय होता हे जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा. आता कोसला ही कादंबरी, त्याच्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. कोसला ही कादंबरी 1963 मध्ये प्रकाशित झाली. भालचंद्र नेमाडे यांनी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी, म्हणजे अगदी 15-16 दिवसात ही कादंबरी लिहिली होती. त्या काळातील मराठी कादंबरी ही खूपच रंजक असायची किंवा स्वप्नवत असायची. काही रोमॅन्टिक सब्जेक्ट असायचे किंवा काही शूरवीर कथा असायच्या, पण नेमाडेंनी अतिशय वास्तववादी आणि उपरोधित भाषेत तरुण पिढीचे अस्वस्थपण मांडलेलं आहे. या कादंबरीने मराठी साहित्यात आधुनिकतेचा खऱ्या अर्थाने पाया घातलेला आहे. तर ही कथा काय आहे? तर पांडुरंग सांगवीकर या तरुणाची आहे. खानदेशातील सांगवी या आपल्या गावातून तो पुण्यात शिक्षणासाठी येतो. तर कादंबरीमध्ये त्यांनी 5 भागात विभागलेली आहे. पुण्यात आल्यावर हॉस्टेलमधलं त्यांचं आयुष्य, तिथे जमवलेली मित्रमंडळी, अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत घालवलेला वेळ, त्यातून येणारे रिकामेपण नेमाड्यांनी अतिशय प्रांजळपणे मांडलेलं आहे. कथेत एक महत्वाचं वळण येतं जेव्हा पांडुरंगची बहीण मणी नावाची जी आहे तिचा मृत्यू होतो. हा मृत्यू पांडुरंगाला पूर्णपणे हलवून सोडतो आणि तो पुन्हा आपल्या गावी परततो. पण आता तो ना शहराचा राहतो ना गावचा, एक विचित्र कोशात तो अडकलेला असतो. मित्रांनो, या कादंबरीवरून तुम्हाला आता कळलं असेल की हा प्रवास किंवा ही जी परिस्थिती आहे ही बऱ्याचशा युवकांमध्ये आपल्याला बऱ्याच आता या गेल्या 10-15 वर्षामध्ये पाहायला मिळाली. म्हणजे आपली जी तरुण पिढी शिकतात, पुढे शहराकडे जातात, शहराकडे आपल्या चांगल्या भविष्यासाठी चांगल्या नोकरीसाठी जात असतात, परंतु ते ट्रान्सफर किंवा तो ट्रान्झिशन होत असताना बऱ्यापैकी त्यांच्यात होणारे बदल, त्यांच्या अनुभवातले बदल, त्यांच्या स्वभावातले बदल हे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्याला जाणवतं की तो व्यक्ती हा नाधड आपल्या मुळाशी घट्ट नातं घेऊन असतो किंवा तो नाधड शहरातल्या नवीन वातावरणाशी पूर्णपणे जुळलेला असतो. या जो ही जी परिस्थिती निर्माण झाली असती याचाच आढावा या पूर्णपणे या कोसला या कादंबरीमध्ये घेतलेला आहे. या कादंबरीमध्ये जी काही पात्र आहेत त्याबद्दल थोडीशी मी तुम्हाला माहिती देतो. त्यामध्ये एक सेंट्रल जे कॅरेक्टर आहे ते पांडुरंग सांगवीकर. सो हा मराठी साहित्यातला पहिला अँटी हिरो, म्हणजे तो आळशी आहे, गोंधळलेला आहे, व्यवस्थेवर टीका करणार आहे. त्याच्या भाषेत खानदेशी बोली आणि पुण्याचे शहरी शब्द यांचा एक अजब मेळ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याची बहीण म्हणजे मणी, सो पांडुरंगची बहीण, तिच्या मृत्यूनंतरच पांडुरंगामधील संवेदनशीलता प्रकाशनाने जाणवते आपल्याला. आणि त्यामध्ये पांडुरंगचे वडील म्हणजे जुन्या पिढीचे आणि शिस्तीचे प्रतीक, ज्यांच्याशी पांडुरंगचं कधीच पटत नाही. त्यामुळे या पुस्तकामध्ये आपल्याला बऱ्याचपैकी वास्तववादी काही सिच्युएशन्स, काही परिस्थिती दिसायला येत आहे. आणि काही प्रमाणात आपल्याला असं वाटतं की ही घटना आपल्या आजूबाजूला घडते, कधी कधी आपल्या स्वतःच्या आयुष्यात किंवा आपल्या नातलगांच्या आयुष्यामध्ये हे होत असेल अशा पद्धतीने या कथेतून आपल्याला जाणवायला लागतं. सो नेमाडेंनी यात धुनीवाद म्हणजे एक्सटेन्शियलिझम

त्यांची जी भाषा म्हणजे आज आपण फक्त पुणे मुंबई पर्यंत होतो किंवा मराठी चित्रपटामुळे आपण कोल्हापूर सांगली कोल्हापूर सातारा या भागातल्या आपण भाषा ऐकत होतो, परंतु आजच्या जगात आजच्या वेळेला बऱ्याचशा आपण मराठी चित्रपट म्हणा मराठी सिरियल म्हणा किंवा काही विनोदी ज्या काही एकांकिका किंवा आपण नाटक असतील किंवा टी व्हीवर असणाऱ्या सिरियल्स असतील त्यामध्ये तुम्हाला अहिराणी भाषा जळगावची भाषा नागपुरी भाषा वराडी भाषा ह्या सगळ्या भाषांचा अनुभव घेता येतो आणि त्यातून तुम्हाला एक एक एक एक प्रकारे आपण म्हणू अभिमानास्पद होते की ही माझी भाषा आहे. परंतु ज्यावेळेला हे पुस्तक निर्माण झालं त्यावेळेला तुम्हाला कळत असेल की तो जो ट्रान्झिशन पिरियड होता ज्याच्यात गावाकडून जी बरीच तरुण मंडळी शहराकडे येत होती म्हणजे पुण्यासारख्या शहरात येत होती त्यावेळेला कशा पद्धतीने ते कोणत्या परिस्थितीत अडकले होते. त्यामुळे भालचंद्र नेमाडे यांच्या या पुस्तकाला 2014 साहित्यातील सर्वोच्च म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता ज्याचा पाया खऱ्या अर्थाने कोसलाने रचला होता. तसेच त्यांच्या 91 साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. कोसला ही कादंबरी भारतीय साहित्यातील श्रेष्ठ कलाकृती मानली जाते त्यामुळे ही कादंबरी तुम्ही नक्की वाचा. पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या आजवर 25 अधिक आवृत्त्या निघालेल्या आहेत. आजही दरवर्षी या पुस्तकाच्या 1000 प्रती विकल्या जातात. हे पुस्तक हिंदी इंग्रजी गुजराती कन्नड आणि अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. आजच्या पिढीसाठी पांडुरंग सांगवीकर हा एक कल्ट आयकॉन आहे. म्हणजे काय झालं की हे पुस्तक ज्यावेळेला निर्माण झालं त्यावेळेला जस्ट ही ट्रान्झिशनची सुरुवात झाली होती आणि त्यामुळे बऱ्यापैकी आजच्या जगात सुद्धा आज सुद्धा ज्यावेळेला विज्ञान युग आहे AIचं युग आहे कम्प्युटर सायन्स आहे कम्प्युटर सॉफ्टवेअरच्या जगात चालू असतं त्यावेळेला ज्यावेळेला युवकांना नेहमीच हे जे काही सॉफ्टवेअर कंपन्या आहेत किंवा आपण म्हणू नवीन नवीन तंत्रज्ञान हे ज्यांना आकर्षण करत असतं त्यांच्या मागे लागून किंवा त्यांचा ओढ लागून ज्यावेळेला ही काही मंडळी आपलं गाव सोडून आपलं शहर सोडून मोठ्या शहरामध्ये येतात पुणे मुंबईसारख्या शहरात येतात आणि त्यावेळेला होणारा त्यांचं घुसमट म्हणा किंवा त्यांना आलेले अनुभव म्हणा त्यांना आलेल्या वेगळ्या परिस्थिती ज्या आहेत त्यांचा एक लेखाजोखा या कोसला या कादंबरीमध्ये आहे जेणेकरून तो आजही रिलेट करता येतो आपल्याला. त्यामुळे सोशल मीडियावर आजही कोसलातील संवाद हे कोट करून फिरवले जातात. लोकांनी या पुस्तकाला केवळ डोक्यावर घेतले नाही तर ते जपूनही ठेवले आहे. तर मित्रांनो हे कोसला हे एक पुस्तक नाही तर तो मराठी साहित्यातील एक टप्पा आहे. म्हणजे स्वतःच्या कोशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाची ही चित्तथरारक कथा आहे. जर तुम्ही अजूनही पुस्तक वाचलं नसेल तर साहित्यातील एका मोठ्या अनुभवाला तुम्ही मुकत असाल. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की कोसला ही कादंबरी नक्की वाचा. तुम्हाला आजूबाजूला घडत असलेल्या स्थित्यंतराबद्दल बऱ्याचशा अनुभवाबद्दल यात भाष्य केलेलं आहे. ते जेव्हा पुस्तक छापलं गेलं त्यावेळेला जी परिस्थिती होती जी तरुणाची मनस्थिती होती आजही त्याच पद्धतीत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा हे पुस्तक त्यातून आपल्याला वास्तववादी दर्शन घडवून देत असतं. त्यामुळे सो अशा प्रकारे आपला हा जो आजच्या कार्यक्रमामधला हे जे पुस्तक कोसला बद्दल जे मला माहिती सांगायची होती ती मी तुम्हाला सांगितली आहे. आजपर्यंत आपण बऱ्याचशा पुस्तकांबद्दल बघितलेलं आहे पण हे पुस्तक त्यातल्या त्यात साहित्य पुरस्कार मिळाल्यामुळे हे तुम्ही वाचणं हे नक्कीच करणं प्राप्त आहे.

नमस्कार श्रोते हो, पुस्तक तुमच्या भेटीला या सदरामध्ये माझं दुसरं पुस्तक आहे। म्हणजे पुस्तकाचं नाव सांगितल्यानंतर काही जणांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होईल किंवा काही जणांना भीती वाटेल, कारण ते पुस्तक आहेच तसं। या पुस्तकाचं नाव आहे महामाया निळावंती। निळावंती नावाने एक ग्रंथ जो गूढ आहे, ज्याबद्दल बरेचसे संभ्रम आहेत, बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात, त्यामुळे या निळावंतीबद्दल बऱ्यापैकी लोकांमध्ये गूढ कथा निर्माण झालेल्या आहेत। मी जर का पुस्तकाचं शीर्षक म्हटलं महामाया निळावंती, हे जर ग्रंथ आहे हा गूढ आहे, परंतु याच नावाचं म्हणजे निळावंती, नुसतं निळावंती या नावाचं एक दुसरं पुस्तक आहे जे मारुती चित्तमपल्ली यांनी लिहिलेलं आहे आणि ते जंगलावरती आहे, म्हणजे जंगलामध्ये असलेल्या विविध पक्ष्यांवरती आहे। तर त्यामुळे या दोन याच्या दोन टायटलमध्ये कधी गफलत करू नका। पुस्तकांची जी नावं आहेत त्याच्यामध्ये एक आज आपण जे घेणार आहोत ते महामाया निळावंती आणि जे दुसरं पुस्तक आहे ते आहे निळावंती। निळावंतीबद्दल आपण आज बोलणार नाही आहोत, ते पुस्तक जंगलातील जीवन, जंगलातील प्राणी, जंगलातील पक्षी यांच्यावरती लिहिलेलं मारुती चित्तमपल्ली यांनी लिहिलेलं खूप उत्कृष्ट पुस्तक आहे। परंतु आज मी तुम्हाला पुस्तकांबद्दल जे माहिती देणार आहे ते पुस्तक आहे महामाया निळावंती, गूढ आणि थरारक प्रवास। मित्रांनो, आज जर का आपण या प्रवास या पूर्णपणे कार्यक्रमात पाहिलं तर हा जो हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी गूढ लपलेला आहे। ते काय आहे, कशा प्रकारे आहे, पुस्तकाची संकल्पना काय आहे, त्याच्यात काय मुद्दे मांडलेले आहेत, याबद्दल आपण थोडंसं विचार करू। जेव्हा जग झोपेच्या अधीन असतं तेव्हा काही गुपित जागे होतात। आज तुम्हाला अशाच एका जगाची सफर घडवणार आहे जिथे विज्ञानाची सीमा संपते आणि कल्पनेपलीकडचं भयान वास्तव सुरू होतं। त्यामुळे आपलं आजचं पुस्तक जे आहे हे सुमेध वडावकर यांची महामाया निळावंती या पुस्तकावर आधारित आहे। श्रोते हो, निळावंती हे नाव ऐकताच अनेकांच्या मनात धडकी भरते। म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत अशा अनेक गोष्टी पेरल्या गेल्या आहेत ज्यांना आपण अंधश्रद्धा म्हणून सोडून देतो, पण त्यामागे काहीतरी अजब सत्य दडलेलं असतं। या पुस्तकात लेखकाने अशाच एका प्राचीन ग्रंथाचा शोध घेतला आहे। आज आपण केवळ कथेवरच बोलणार नाही तर निळावंती ग्रंथाभोवती असलेलं वलय, त्यातील पात्रांची मानसिक ओढाताण आणि लेखकाने शब्दातून उभं केलेलं भयचकित करणारं जग, या सर्वांचा सखोल आढावा घेणार आहोत। शेवटपर्यंत सोबत राहा, कारण आजचं हे परीक्षण तुम्हाला निवांत झोप देणार नाही। या कथेमध्ये किंवा या पुस्तकामध्ये आपण जेव्हा वाचून तर त्याचा दोन भाग मी तुम्हाला सांगतो। लेखकाने जे लिहिलं आहे ते एका निळावंती ग्रंथाविषयी लिहिलेलं आहे, तो हा ग्रंथ नाही आहे, आणि जो ग्रंथ आहे तो अजूनही कोणाला सापडलेला नाही आणि त्याचं पुढे काय होतं किंवा कशा पद्धतीचं आहे याबद्दल पुढची गोष्ट आहे। सो त्या पुस्तकाचा मी परिचय करतो। सुमेध वडावकर हे नाव रहस्य आणि हॉरर साहित्यात सध्या खूप गाजलेलं आहे। सो महामाया निळावंती हे त्यांचंच एक महत्त्वपूर्ण कार्य आहे। हे पुस्तक केवळ भूताखेताची गोष्टी नाही तर ते मानवी लालसा आणि ज्ञानाच्या अतीव मोहाची शोकांतिका आहे। पुस्तकाचं मुखपृष्ठ इतकं गडद आणि रहस्यमय आहे की ते हातात घेताच एका वेगळ्याच कंपाचं जाणीव होतं। लेखकाने या कथाबीजासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोककथांचा प्रचंड अभ्यास केला आहे, असं पुस्तक वाचताना पदोपदी आपल्याला नेहमी जाणवत असतं। या कथेचा केंद्रबिंदू आहे निळावंती हा ग्रंथ। मित्रांनो समजून घ्या, निळावंती हा ग्रंथ आहे। असं म्हणतात की हा ग्रंथ ज्याला सापडतो त्याला पशुपक्ष्याची भाषा कळू लागते, जमिनीखालील धन दिसू लागतं, पण त्याची किंमत असते की वाचक वेडा होतो किंवा त्याचा जीव जातो। कथेतला नायक एका अपघातामुळे किंवा कदाचित नियतीच्या खेळामुळे या ग्रंथाच्या शोधात असलेल्या टोळीच्या कचाट्यात सापडतो। कथानक एखाद्या फिल्मीसारखं असतं, म्हणजे विज्ञानावर विश्वास ठेवणारा नायक जेव्हा डोळ्यासमोर अतार्किक घटना घडताना पाहतो तेव्हा त्याची होणारी घालमेल लेखकाने अफलातून मांडली आहे। जंगलातले गूढ आवाज, रात्रीच्या वेळी होणारे विधी आणि निळावंतीच्या रक्षणाकर्त्यांची भयान रूपं, यातून कथा एका उत्कंठावर्धक वळणावर जाते। आता यातील पात्र काय आहे, तर यातील नायक हा केवळ घाबरलेला माणूस नाही तर तो परिस्थितीशी लढणारा एक योद्धा आहे। त्याच्या जोडीला असलेली पात्र काही लोभी तांत्रिक तर काही निळावंतीचे निष्ठावान रक्षक, प्रत्येकाची एक वेगळी शेड आहे। लेखकाने नकारात्मक पात्रांना इतकं प्रभावी रंगवलं आहे की तुम्हाला त्यांच्याबद्दल भीतीसोबतच एक प्रकारचा तिरस्कार वाटू लागतो। महामाया हे पात्र पुस्तकातलं सर्वात गूढ आणि शक्तिशाली पात्र आहे, जिच्या भोवती संपूर्ण रहस्याचं जाळं विणलं जात आहे। पुस्तकामध्ये दोन जग समांतर चालतात, तर एक आधुनिक जग जे आपण आता जगतो आहे आणि दुसरं प्राचीन विधींनी भरलेलं एक जग।
सो लेखक विचारतो काय खरोखरच काही गोष्टी गुप्त राहणं मानवाच्या हितात असतं का? कारण निसर्गाच्या नियमाविरुद्ध जाऊन जेव्हा मानव शक्ती काही मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निसर्ग कसा उलटतो हा या पुस्तकाचा गाभा आहे. प्राण्यांच्या संवादाचा वापर करून लेखकाने कथेला जो एक ईर टच दिलेला आहे तो खूपच नाविन्यपूर्ण आहे. सुमेध यांची वाक्यरचना लहान पण प्रभावीपणे आहे. ते लांबलचक वर्णन करण्यापेक्षा इम्पॅक्ट देणाऱ्या शब्दांवर भर देतात. ग्रामीण भागातल्या काळोख्या रात्रीचं वर्णन करताना ते अशा शब्दांचा वापर करतात की तुम्हाला तुमच्या खोलीतही एखाद्या खोलीत तुम्ही बसला असाल तर कोणीतरी असल्याचा भास होऊ लागतो. म्हणजे त्याचा पेस इतका वेगवान आहे की ती किंवा त्या पुस्तकाचा एवढा इंटरेस्ट निर्माण होतो की हे 300-400 पानाचं जे पुस्तक आहे ते तुम्ही एका बैठकीत संपवू शकता. त्यामुळे ह्या पुस्तकामध्ये गूढ रचना गूढ काहीतरी आहे असं आपल्याला नेहमी भासत असतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर मराठी साहित्यात हॉरर जॉनरमध्ये रत्नाकर मतकरी किंवा नारायण धारप यांच्यानंतर एक मोठी पोकळी होती. सुमेध वडावकर यांनी ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. निळावंती विषयावर अनेक अफवा आहेत पण त्या अफवांना एका तार्किक आणि थरारक कथेचं स्वरूप देणं हे खरंच कौतुकास्पद आहे. पुस्तक वाचताना तुम्हाला केवळ भीती वाटत नाही तर पुढे काय होईल याची ओढ लागू लागते. म्हणजे पुस्तकाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे त्यातील ओरिजिनॅलिटी आहे. म्हणजे हे कुठल्याही पाश्चिमात्य हॉरर फिल्मचं कॉपी वाटत नाही. हे आपल्या मातीतलं आपल्या संस्कृतीशी निगडीत असलेलं रहस्य आहे. दुसरं म्हणजे लेखकाने दिलेली तांत्रिक माहिती ज्यामुळे कथा काल्पनिक असूनही ती खरी वाटू लागते. आणि काही ठिकाणी कथा थोडी हिंसक होते त्यामुळे संवेदनशील वाचकांना ते कठीण जाऊ शकतं. त्यामुळे काही उपकथानकं थोडी लांबल्यासारखी वाटतात. जी संकलित केली आहे ती कथा वेग वाढवू शकते पण एकूण अनुभव पाहता या सर्व गोष्टी गौण ठरतात. त्यामुळे हे पुस्तक जेव्हा आपण वाचू त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला जंगलाचा फील येईल किंवा एखादा भीतीदायक वातावरणाचा फील यामधून आपल्याला नेहमी जाणवत असतो. या पुस्तकाची काही बलस्थाने आपण म्हणता येईल. हा विषय जो आहे म्हणजे निळावंती या विषयावर फार कमी दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे त्यामुळे ही निवडक पुस्तके आपल्याला मिळतात. आता यासाठी मी तुम्हाला सांगेन की हे पुस्तक हिंदी गुजराती आय थिंक संस्कृत यामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे निळावंती महामाया निळावंती म्हणून. आणि त्यातून दिलेली जी काही पात्र आहेत किंवा त्यातून निर्माण केलेला जो भय आहे किंवा त्यातून निर्माण केलेलं गूढ जे आहे ते इतकं वास्तववादी आहे की तुम्हाला त्यातनं ती खरी असल्यासारखी वाटू लागतात. शेवटचं रहस्य टिकून ठेवण्यासाठी यामध्ये लेखक खूपच यशस्वी झालेला आहे आणि हॉरर शैलीमध्ये असल्याकारणाने थोडेसे अतिशयोक्तीसुद्धा वाटू शकत आहे तुम्हाला. त्यामुळे ज्यांना गूढ कथा सस्पेन्स थ्रिलर किंवा पूर्वीचे नारायण धारप किंवा मतकरी यांच्या शैलीतील साहित्य आवडते त्यांनी महामाया निळावंती हे नक्की वाचावं. यानंतर अनेक जण या पुस्तकाबद्दल जेव्हा विचारतात त्यावेळेला हे विचारतात की निळावंती हे फॅक्ट आहे का फिक्शन आहे, म्हणजे खरंच असं काही आहे का किंवा अशा पद्धतीने काही ग्रंथ उत्कृष्ट उपलब्ध आहे का. तर निळावंती हे ग्रंथ खरोखर आहे का, म्हणजे इतिहासात अशा अनेक हस्तलिखितांचा उल्लेख येतो की जे अस्तित्वात नाहीत. निळावंतीबद्दल असं म्हटलं जातं की त्याचा मूळ अर्क आता सध्या लोप पावलेला आहे. हे पुस्तक तुम्हाला त्या इतिहासाची किंवा दंतकथाची सफर घडून आणते. या पुस्तकामध्ये एक वेगळी कथा आहे, म्हणजे एका स्त्रीची कथा आहे की जिला पक्ष्यांची प्राण्यांची भाषा येत असते, जिला बरंच काही म्हणजे तिला दैवी शक्ती असते परंतु तिला फसवण्यात येतं आणि त्यानंतर फसवणूक करून तिने जे लिहिलेला ग्रंथ असतो किंवा या सगळे मंत्र असतात याबद्दलची जी माहिती असते ती म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तिचा नवरा हा तिच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ते करत असताना मग ती त्या पुस्तकाला एक शाप देते की जेणेकरून ते पुस्तक कोणी वाचू नये किंवा त्या मंत्रांचा कोणी वापर करू नये गैरवापर करू नये यासाठी एक शाप दिलेलं असतं. त्या पुस्तकाचं नाव ते त्या ग्रंथाचं नाव आहे निळावंती. त्यामुळे आपण म्हणू काही जे काही अशी खोजी मंडळी असतात किंवा जे काही एक्सप्लोअर करणारी मंडळी असतात की ज्यांना अशा काही गूढ गोष्टींना शोध घ्यायचा असतो किंवा अशा काही गोष्टींना खरंच काय झालं त्याच्या बद्दल माहिती गोळा करायची असते तर ती मंडळी या पुस्तकांच्या शोधात नेहमी असतात आणि त्या व्यक्तींना ते पुस्तक मिळतं की नाही मिळत याबद्दलचं नेहमीच गूढ निर्माण झालेलं असतं. तर त्यामुळे जर तुम्हाला रात्री जागून समजा थरारक गोष्टी वाचायच्या असतील तर हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. तर मित्रांनो, महामाया निळावंती हे केवळ एक पुस्तक नसून तो एक थरारक अनुभव आहे. त्यात लेखकांनी मांडलेले हे जे गूढ विषय आपल्याला मानवी मर्यादेचे जाणीव करून देते. परिस्थिती, रहस्य, भीती, थरार याचा एक अप्रतिम मिलाफ आहे. त्यामुळे हे पुस्तक
एक आपण म्हणून आउटलाईन म्हणून जे सुमेध वडावकर यांनी लिहिलेलं आहे, परंतु हा जो ग्रंथ आहे, निळावती ग्रंथ आहे, यासाठी आजही लोक त्याच्या शोधात आहे. किंवा तसं पुस्तक मिळालं तर मी कदाचित अजरामर होईन, किंवा मला काही दैवी शक्ती प्राप्त होईल, किंवा मला काही खजिन्याचा मार्ग सापडेल आणि त्यानंतर मी माझं भरभराट करून घेईन, या एका भाबड्या आशयभोवती सर्व लोक त्या ग्रंथाच्या मागे लागलेले आहेत. परंतु अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारची पुष्टी आम्ही करत नाही किंवा अशा प्रकारचा ग्रंथ अवेलेबल आहे असं नाही. परंतु हा एक उत्कृष्ट काय म्हणू गूढ कथा या निळावंती या कथेमध्ये आहे किंवा या पुस्तकामध्ये आहे. तर त्या ज्यांना कोणाला गूढ कथा आवडतात त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं असं मी सर्वांना विनंती करेन. आता या कार्यक्रमात आपण थांबतोय. पुढच्या भागात आपण अजून वेगळ्या विषयावर कदाचित एखाद्या प्रेरणादायी पुस्तकावर बोलू. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या सकाळच्या सत्रात आपण जाणून घेणार आहोत आज कोणाचे जन्मदिवस आहेत आणि स्मृतिदिन आहेत त्यांच्याविषयी. आज मराठी अभिनेत्री अनघा अतुल यांचा वाढदिवस आहे. तिचा जन्म 24 जून नाशिकला झाला होता. स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा अतुल ही झी मराठीवरील रामराम महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिसणाऱ्या प्रसिद्ध ज्योतिष अतुल भगरे यांनी अनघा कन्या आहे. झी मराठी वाहिनी वेद भविष्याचा आणि घेतला वसा टाकू नको या पौराणिक मालिकांमुळे अतुल शास्त्री भगरे यांना घराघरात ओळखलं जातं. त्यांची लोकप्रियता महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात आहे. अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत, त्यामुळे लहानपणापासून अनघावर चांगले संस्कार होत गेले. तिचं शालेय शिक्षण CEO मेरी हायस्कूल मधून पूर्ण झालं असून तिचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईला SN कॉलेजमधून पूर्ण झालंय. तिने मास कम्युनिकेशन मध्ये पदवी प्राप्त केली आहे. अनघाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना छोट्या मोठ्या एकांकिकांमध्ये ती सहभागी व्हायची. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अनघाने पडद्यामागेही काम केलं आहे. तिने कोठारे विजनमध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून नोकरी केली होती. कुलकर्णी वर्सेस कुलकर्णी आणि व्हॉट्सअप लग्न या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिनं काम केलं. झी मराठीवरील दिल दोस्ती दोबारा या मालिकेत तिनं काम केलं होतं. अनघाने अनन्या या नाटकात सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. तिने अनन्या या नाटकामध्ये अनन्याची मैत्रीण प्रियंका ही व्यक्तिरेखा अत्यंत उत्तम रीतीने साकारली होती. अनघाने अभिनय क्षेत्रात काम करण्याआधी बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रंग माझा वेगळा ही तिने अभिनय केलेली पहिलीच TV मालिका, तर अनन्या या गाजलेल्या नाटकांतूनही ती रंगभूमीवर चमकली आहे. रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाची बहीण श्वेताची महत्वपूर्ण भूमिका तिने साकारली आहे. अनघा केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. तिने October 2023 मध्ये तिचा भाऊ अखिलेशच्या साथीनं पुण्यातील डेक्कन परिसरात वदनी कवळ नावाचं एक शुद्ध शाकाहारी हॉटेलही सुरू केलं आहे आणि हॉटेल व्यवसायातही पदार्पण केलं आहे. तर अशा अनघाला आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकू एक छानसं गाणं.

तसं ते आता जाणून घेऊया. आज अभिनेत्री काजल काटेचाही वाढदिवस आहे तिच्याबद्दल. काजल काटे ही मूळची नागपूरची आहे. काजलने डॉक्टर डॉन, स्वराज्य जननी, जिजामाता अशा मालिकांमध्येही काम केलं आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काजल काटे हिने शेफालीची भूमिका साकारली होती. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील ही भूमिका तिच्या करिअरला एक वेगळं वळण देणारी ठरली. या भूमिकेमुळे लोक तिला ओळखू लागले. शेफाली या पात्रासाठी काजलला सलग 2 वर्ष पुरस्कार मिळाले होते. तसंच काजल काटेने मुरांबा मालिकेतही काम केलं आहे. या मालिकेतील तिच्या कामाचं कौतुक झालं होतं. काजल काटेच्या नवऱ्याचं नाव प्रतीक कदम असून तो IPL मधील मुंबई इंडियन्सच्या संघाच्या टीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम पाहतो. एका मुलाखतीत काजलने तिची आणि तिचा नवरा प्रतीकची भेट कशी झाली याबाबत सांगितलं होतं. ती म्हणाली की मी टाइमपास म्हणून मैत्रिणीचा अकाउंट मधून मेट्रोमोनियल साईटवर स्वतःचं अकाउंट सुरू केलं.

0: होतं, तेव्हा मला सहजच पाहायचं होतं की या साईटवर मला किती जण पसंत करतात. पण मला काही दिवसातच जवळपास 400 रिक्वेस्ट आल्या. खरं तर मला घरून कोणताही दबाव नव्हता किंवा लग्नासाठी कधीच कोणी बळजबरीही केली नव्हती. मी सहज एक रिक्वेस्ट पाहिली आणि ती एक्सेप्ट केली. ती रिक्वेस्ट प्रतीक कदमची होती. प्रतीक कदम म्हणजे माझा नवरा. रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यावर आम्ही एकमेकाला भेटलो, एकमेकांबद्दल जाणून घेतलं. मग मी त्याच्या घरच्यांनाही भेटले आणि नंतर लग्नाचा निर्णय घेतला, घरच्यांनाही कळवला. मालिकेत परी ज्या वयाची होती अगदी तेव्हापासून मला लग्न करायचं होतं. लहानपणापासूनच माझ्या मनात लग्नाविषयी आकर्षण निर्माण झालेलं. त्यावेळी लग्नात काय करायचं हे सुद्धा मी ठरवलेलं. विशेष म्हणजे प्रत्येक माझ्या आयुष्यात आल्यापासून तो खूप लकी ठरला. तो आयुष्यात आल्यापासून एक चांगली कामं मिळत गेली. त्यानंतर आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्यालाही मुंबई इंडियन्सकडून ऑफर आली. आमचं एकमेकांना भेटणं हे फार नक्कीच लकी ठरलं होतं. प्रतीक कदम हे क्रिकेट जगतात एक नामांकित नाव असून ते IPL टीम मुंबई इंडियन्सचे फिटनेस कोच आहेत. त्यांनी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे. बरेचदा काजल तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मुंबई इंडियन्सच्या प्लेयर्ससोबत फोटो शेअर करत असते. काजल शेवटची मुरांबा या मालिकेत दिसली. करोना काळात काजलच्या आई वडिलांचं अकाली निधन झालं, त्यामुळे ती फारच एकटी पडलेली. शिवाय हातात काम नसल्यानं नैराश्यानं सुद्धा तिला ग्रासलेलं. त्यामुळे तिच्या नवऱ्यानं तिला पाठबळ दिलं आणि पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत केल्याचं ती सांगते. काजल नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. तर काजल काटेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकू एक छानसं गाणं.
1: शायद उन दिनों की बात होगी जब ये इमारत अभी उजड़ी नहीं थी.
2: पिछले किसी जन्म की बात ही तो लगती है.
1: एक काम करें, जब तक तुम यहाँ हो रोज घर पे खाने के लिए तो आया ही करोगी. खाने के बाद घूमने निकल आया करेंगे. कम से कम ये इमारत कुछ दिनों के लिए तो बस जाएगी. तुम्हारे शौक कहाँ?
2: भूल गई. ना ना,
1: तुम नहीं बदलोगी.

तर श्रोते हो, आता जाणून घेऊया कोणाचे स्मृती दिन आहेत त्यांच्याविषयी. आज 24 जून आज मराठी कवी आणि रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 24 जून 1892 ला नागपूरला झाला. श्रीधर रानडे यांचं शिक्षण BA MSc ते व्यवसायाने प्राध्यापक होते. श्रीधर रानडे यांचे काळाच्या धाडेतून हे खंडकाव्य 1915 साली प्रसिद्ध झालं. ते कॉलरॅने आजारी असताना त्यांच्या बालपणापासूनच्या अनेक आठवणी स्वप्न त्यांच्या डोळ्यांसमोरून गेली. आपण मरण पावलू असून देहातीत अवस्थेत गेल्याचे भासही त्यांना झाले. त्यांच्या ह्या सर्व मनस्थितीचे दर्शन त्यांच्या ह्या खंडकाव्यातून घडते. मृत्यूच्या दारात जाऊन परत आल्यासारखा अनुभव ह्या आजारात त्यांनी घेतला होता. त्यांची स्फुट कविता पाऊणशेच्या आसपास आहे आणि ती श्री मनोरमा या संग्रहात अंतर्भूत आहे. रानडे यांच्या पत्नी मनोरमाबाई रानडे ह्याही रविकिरण मंडळात होत्या. दोघांनी आपली काव्यरचना 1912 आसपास सुरू केली होती. त्यांच्यावर मनोरमाबाईंच्या कवितांचा हा संग्रह असून त्यात मनोरमाबाईंच्या 92 कविताही समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. मनोरमाबाईंच्या काव्यरचनेत आत्मलेखनपर कविता सर्वाधिक आहेत. श्रीधर बाळकृष्ण रानडे आणि मनोरमाबाई रानडे हे दाम्पत्य रविकिरण मंडळाच्या काव्यात्मक जीवनाचे अधिष्ठान होते. माधुकरी लेझिम असा श्रीधर बाळकृष्ण रानडे यांच्या कविता लक्षणीय ठरल्या तरी त्यांनी पुढे मुख्यतः काव्यरसिकाची भूमिका घेतली. महाराष्ट्र रसवंती ह्या अर्वाचीन कवितांच्या संग्रहांचं तसंच मराठी गद्यवैभव या पुस्तकांचं संपादन त्यांनी ग दे खानोलकर यांच्यासह केलं. मराठी साहित्य परिचयाच्या हेतून त्यांनी नवयुग वाचनमाला संपादिली. दिवाळीची डाली कुंभणावरून असं नाट्यलेखनही त्यांनी केलं आहे. टिंबूराणांचा रेडिओ ह्या त्यांच्या पुस्तकात रेडिओवरील गोष्टी गाणी ह्यासारख्या मनोरंजक कार्यक्रमाचं लेखन समाविष्ट झालं आहे. श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचं निधन 21 मार्च 1984 रोजी झालं. आपल्या समूहातर्फे त्यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

तर श्रोते हो, आता जाणून घेऊया आज मर्दानी रूप तिन्ही सप्तकातून सहजपणे फिरणार आवाज या देणग्या लाभलेले गंधर्व युगाची स्मृती जागवणारे नटवर्य गोपाळ गोविंद उर्फ नानासाहेब फाटक यांचाही जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 24 जून 1899 झाला होता. मराठी रंगभूमीवर फार थोड्या नटांना खलनायकांच्या भूमिका करून यश कीर्ती आणि संपत्ती यांचा लाभ झाला. अशा थोड्या नटात नानासाहेबांची गणना प्रामुख्याने होते. जाहिरातीत नटवर्य नानासाहेब फाटक हे नाव वाचलं की प्रेक्षक ताट्यगृहात तोबा गर्दी करत असत. दीपाळ आणि बांधेसूत तसंच रेखीव आणि रुबाबदार व्यक्तिमत्व रंगमंचावर पाऊल टाकलं की सारा रंगमंच भरून गेला असं वाटत असे. देहयष्टी दृष्ट लागण्यासाठी नटाला जो डोळा लागतो तो नानासाहेबांपाशी होता. आवाज तिन्ही सप्तकात लिलया फिरणारा, हालचाली कमालीच्या ग्रेसफुल, आवाज पल्लेदार असल्यानं कितीही मोठं वाक्य ते अगदी विनासाया सहजगत्या आणि लिलया फेकीत. त्यांनी केलेल्या सर्व भूमिकाही कुणाचीही नक्कल न करता स्वतःच्या पद्धतीनं विचारपूर्वक केल्या होत्या. नटानं जीवनातील विविध अनुभव घ्यावेत, अनेक गोष्टी पाहाव्यात, कराव्यात, भोगाव्यात असं त्यांचं मत होतं. त्यांना वाटे की अनुभवाने समृद्ध असे जीवन जर नटाचे नसेल तर त्याला विविध भूमिकांचा आविष्कार उत्तम प्रकारे करता येणार नाही. विद्यार्थी दशेतील नानासाहेबांची काकासाहेब खाडीलकरांच्या सत्व परीक्षा या नाटकातली विश्वास मित्राची भूमिका खूपच गाजली, पण त्यांना खरी प्रसिद्धी आणि लोकप्रियता लाभली ती रक्षाबंधन या नाटकातील गिरीधरच्या भूमिकेनं. या भूमिकेनं त्यांचं नाव सर्वतोमुखी झालं. हा सुशिक्षित आणि देखणा नट आपल्याकडे असावा असं गुणग्राहक केशवराव भोसलेंना वाटलं आणि त्यांनी नानासाहेबांना ललित कलेत बोलावलं. या नाटक मंडळीत नानासाहेबांचा प्रवेश झाला आणि त्यांच्यातील नाट्यगुणांना वाव मिळेल अशा विविधांगी भूमिका त्यांच्या वाटेला आल्या. राक्षसी महत्वाकांक्षा या नाटकातील विरक्षीयुक्त विक्रांची भूमिका, संन्याशाचा संसार मधील शंकराचार्यांची भूमिका, सत्तेचे गुलाम मधील केरोपंत वकिलाची भूमिका, शहा शिवाजी नाटकात शहाजी, कृष्णार्जुन युद्धात चित्ररथ गंधर्व, हाच मुलाचा बाप मध्ये वसंत श्री या नाटकातील कुसुमाकर, सोन्याचा कळस नाटकातील कामगार बाबा, शिकवण इत्यादी भूमिका तर खूपच गाजल्या. पुण्यप्रभावमधील वृंदावन, एकच प्यालामधील सुधाकर, झुंजारराव नाटकातील झुंजारराव आणि हॅमलेट या भूमिका त्यांच्या सर्वोच्च भूमिका होत. केंद्र सरकारने सर्वश्रेष्ठ नट म्हणून नानासाहेबांना गौरवचिन्ह अर्पण केलं होतं. त्यांच्या इतका भव्य रुबाबदार देखणा आणि ग्रेसफुल नट आजतागायत दुसरा कोणी झाला नाही. नानासाहेब फाटक यांचं 8 एप्रिल 1974 रोजी निधन झालं. आपल्या समूहातर्फे त्यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक छानसं गाणं. दिवसभर आपण आचार्य 90 FM वर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आरजे तेजस्विनी आणि आरजे कोमल यांनी घेतलेल्या मुलाखतींचा आस्वाद घेणार आहोत. तेव्हा स्टे ट्यून टू आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं आचरण NTFM मध्ये स्वागत करते. आज आपण मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आज आपण महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या नवसाला पावणाऱ्या आणि जगप्रसिद्ध अशा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे मंदिर केवळ मुंबईचेच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात प्रसिद्ध असे गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. दररोज हजारो भक्त आणि विशेष प्रसंगी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून सिद्धिविनायकाचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी येथे स्थित आहे. दादर आणि वरळी या परिसराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मुंबईतील सर्वात गजबजलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी रेल्वे, बस, टॅक्सी आणि मेट्रोची सोय उपलब्ध आहे. देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हे मंदिर सहज पोहोचण्याजोगे आहे. या मंदिराची स्थापना 19 नोव्हेंबर 1801 रोजी करण्यात आली. या मंदिराच्या उभारणीमागे एक अतिशय सुंदर अशी कथा सांगितली जाते. असे म्हणतात की देऊबाई पाटील नावाच्या एका निसंतान महिलेने हे मंदिर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. तिची इच्छा अशी होती की ज्या स्त्रियांना अपत्य प्राप्ती होत नाही त्यांच्या इच्छा भगवान गणेश पूर्ण करोत. त्या काळी हे मंदिर अत्यंत लहान स्वरूपाचे होते. मंदिराच्या गाभाऱ्यावर लहान घुमट होता आणि आसपास फारशी वस्तीही नव्हती. मात्र कालांतराने भक्तांची श्रद्धा वाढत गेली आणि सिद्धिविनायक मंदिराची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली. सिद्धिविनायक या नावाचा अर्थ सिद्धी म्हणजे यश, पूर्णत्व आणि इच्छापूर्ती. विनायक म्हणजे गणांचा अधिपती, विघ्नहर्ता भगवान गणेश. म्हणूनच सिद्धिविनायक म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा, यश देणारा आणि सर्व विघ्ने दूर करणारा गणपती. सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीची मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूर्ती काळ्या दगडाची आहे, सुमारे 2.5 फूट उंच आहे आणि 2 फूट रुंद आहे. सोंड उजव्या बाजूस वळलेली आहे. 4 हात आहेत. वरच्या हातात कमळ आणि परशु आहेत. खालच्या हातात एका हातात जपमाळ आहे आणि दुसऱ्या हात आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी यांच्या प्रतिमा आहेत. त्या समृद्धी, बुद्धी आणि यशाचे प्रतीक मानल्या जातात. बहुतेक गणेश मूर्तींची सोंड डावीकडे असते, परंतु सिद्धिविनायकाची सोंड उजवीकडे आहे. अशी मूर्ती अत्यंत जागृत आणि शक्तिशाली मानली जाते. या स्वरूपाची पूजा शास्त्रानुसार अत्यंत नियमपूर्वक केली जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार या गणपतीसमोर केलेली प्रार्थना लवकर फळाला येते. आजचे सिद्धिविनायक मंदिर आधुनिक आणि भव्य स्वरूपात उभे आहे. मुख्य गाभारा, सुवर्णमंडित कळस, प्रशस्त सभामंडप, दर्शन रांगा, सुरक्षा व्यवस्था, प्रसाद विभाग, पुस्तक विक्री केंद्र. मंदिराच्या कळसावर सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे, त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन 1990च्या दशकात मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला. नवीन वास्तुरचना तयार करण्यात आली आणि आधुनिक सुविधांची उभारणी करण्यात आली. आज हे मंदिर अत्याधुनिक व्यवस्थापनेसाठी ओळखले जाते. मंदिरात दररोज विविध पूजा केल्या जातात. पहाटे काकड आरती, सकाळची महापूजा, अभिषेक, मध्यान्न पूजा, संध्याकाळची आरती, शेजारती, दिवसभर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू असतो. भगवान गणेशाचा दिवस म्हणून मंगळवार अत्यंत शुभ मानला जातो. मंगळवारी पहाटेपासूनच हजारो भक्त दर्शनासाठी येतात. अनेक जण उपवास करून दर्शन घेतात. काही भक्त नवस पूर्ण झाल्यावर नारळ, मोदक आणि दुर्वा अर्पण करतात.
सिद्धिविनायकाला नवसाचा गणपती असे म्हटले जाते. लोक विविध इच्छा मनात धरून येथे प्रार्थना करतात. नोकरी मिळावी, व्यवसायात प्रगती व्हावी, अपत्य प्राप्ती व्हावी, शिक्षणात यश मिळावे, आरोग्य चांगले राहावे आणि कौटुंबिक सुख लाभावे. आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्त पुन्हा येऊन दर्शन घेतात. गणेश चतुर्थी हा सिद्धिविनायक मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. या काळात मंदिर फुलांनी सजवले जाते. विशेष पूजा, महाआरती, भजन, कीर्तन, प्रसाद याचे वितरण होते. लाखो भाविक दर्शनासाठी येतात. संकष्टी चतुर्थीपैकी मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्वाची मानली जाते. या दिवशी रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू असते. भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास करतात. सिद्धिविनायक मंदिरात अनेक प्रसिद्ध व्यक्ती दर्शनासाठी येतात. कलाकार, उद्योगपती, खेळाडू, राजकारणी इत्यादी. नवीन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक कलाकार देखील इथे दर्शन घेतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अनेक जण गणपतीचे आशीर्वाद घेतात. मंदिर ट्रस्ट अनेक सामाजिक उपक्रम राबवतो. शैक्षणिक मदत, आरोग्यसेवा, गरजूंसाठी आर्थिक सहाय्य, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम. मंदिर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून समाजसेवेचेही केंद्र आहेत. गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात, म्हणून भक्त मोदकाचा प्रसाद अर्पण करतो. दुर्वा, लाल फुले, नारळ आणि लाडू यांनाही इथे विशेष महत्त्व आहे. भगवान गणेशाचे प्रत्येक अंग आपल्याला जीवनाचा संदेश देतो. मोठे कान सर्वांचे ऐका, लहान डोळे एकाग्रता ठेवा, मोठे पोट सुख आणि दुःख स्वीकारा, सोन परिस्थितीनुसार वागा, उंदीर वाहन इच्छांवर नियंत्रण ठेवा. मुंबईकरांच्या जीवनात सिद्धिविनायकाचे विशेष स्थान आहे. परीक्षा असो, नवीन नोकरी असो, घर खरेदी असो किंवा जीवनातील मोठा निर्णय, अनेकजण प्रथम गणपतीचे दर्शन घेतात. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती यांचे प्रतीक म्हणून सिद्धिविनायक मंदिर ओळखले जाते. मंदिरात दर्शनासाठी जाताना स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी, रांगेचे नियम पाळावेत, मंदिरातील शिस्त राखावी, प्रसाद योग्य ठिकाणी जाऊन अर्पण करावा, परिसर स्वच्छ ठेवावा. सिद्धिविनायक मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचे, आशेचे आणि विश्वासाचे केंद्र आहे. या मंदिराचा इतिहास, गणेशमूर्तीची वैशिष्ट्ये, नवसाची परंपरा, गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तांच्या मनातील अढळ श्रद्धा यामुळे सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईत आल्यानंतर एकदा तरी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे दर्शन नक्की घ्यावे. विघ्नहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनातील सर्व अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करावी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक, त्यानंतर आपण परत एकदा भ्रमंती कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करू.

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मी आर जे ज्योती, आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओवरती. आता आपण मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध, जागृत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. हे मंदिर धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी यांना समर्पित असून मुंबईतील सर्वात महत्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक मानली जाते. महालक्ष्मी मंदिर मुंबईच्या दक्षिण भागात भुलाभाई देसाई रोडवर समुद्र किनाऱ्यालगत वसलेले आहे. जवळच प्रसिद्ध महालक्ष्मी रेस कोर्स आणि हाजी अलीचा परिसर आहे. समुद्राच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर भक्तांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः शुक्रवारी, नवरात्री आणि दिवाळीच्या काळामध्ये इथे प्रचंड गर्दी असते. या मंदिराचा इतिहास जवळपास 200 वर्षांहून अधिक जुना आहे असे सांगितले जाते. ब्रिटिश काळात मुंबईतील हॉर्न बी वेलाड प्रकल्प सुरू होता. समुद्रावर बांध घालण्याचे काम वारंवार अपयशी ठरत होते. त्यावेळी अभियंत्यांना स्वप्नात देवीने दर्शन देऊन समुद्रात असलेल्या तिच्या मूर्ती बाहेर काढून मंदिरांना उभारण्यास सांगितले. त्यानंतर समुद्रातून देवीच्या मूर्ती सापडली आणि इसवी सन 1831 मध्ये मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिर उभारल्यानंतर बांधकामाचे काम सुरळीत पार पडले अशी श्रद्धा आजही अनेकांच्या मनात आहे. महालक्ष्मी मंदिरात 3 देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. पहिली महालक्ष्मी. महालक्ष्मी या धन, समृद्धी आणि ऐश्वर्याच्या देवी मानल्या जातात. भक्त त्यांच्या कृपेने सुख समृद्धी लाभते अशी श्रद्धा बाळगतात. दुसरी देवी महाकाली. महाकाली या शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहेत. त्या वाईट शक्तींचा नाश करणाऱ्या देवी म्हणून पूजल्या जातात. आणि तिसरी देवी महासरस्वती. महासरस्वती या ज्ञान, विद्या, कला आणि बुद्धीच्या देवी आहेत. विद्यार्थी आणि कलाकार यांची विशेष पूजा करतात. देवींच्या मूर्तीचे वैशिष्ट्य. मंदिरातील 3 देवींच्या मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहेत. देवींना सोन्याचे दागिने परिधान केले जातात. रेशमी वस्त्रे नेसवली जातात. फुलांनी सुंदर सजावट केली जाते. उत्सव काळात विशेष अलंकार केले जातात. देवीचे दर्शन घेताच भक्ताच्या मनात भक्तिभाव जागृत होतो. महालक्ष्मी देवीचे महत्व. हिंदू धर्मात महालक्ष्मीला अष्टलक्ष्मी स्वरूपात पूजली जाते. त्या केवळ धन देणाऱ्या देवी नसून जीवनातील विविध प्रकारच्या समृद्धीचे प्रतीक आहेत. अष्टलक्ष्मीची रूपे अशी मानली जातात. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, आदिलक्ष्मी. भक्त देवीकडे सुखी संसार, व्यवसायातील प्रगती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. महालक्ष्मी मंदिराची वास्तुरचना पारंपरिक हिंदू शैलीत करण्यात आली आहे. दगडी बांधकाम, आकर्षक प्रवेशद्वार, सुबक कोरीव काम, प्रशस्त सभामंडप, मुख्य गाभारा. समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे मंदिराच्या परिसरात प्रसन्न आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, दुपारची आरती, संध्याकाळची आरती आणि शेजारती. भक्त नारळ, फुले, हार, मिठाई आणि साड्या अर्पण करतात. शुक्रवारचे इथे विशेष महत्व आहे. महालक्ष्मी देवीचा दिवस म्हणून शुक्रवार विशेष मानला जातो. या दिवशी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. देवीला विशेष साडी नेसवली जाते. विशेष पूजा आयोजित केल्या जातात. भक्त नवस फेडण्यासाठी येतात. शुक्रवारी मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांग असते. नवरात्री हा महालक्ष्मी मंदिरातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे.
नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या विविध स्वरूपात पूजा केली जाते. मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. भजन आणि कीर्तन आयोजित केले जाते. विशेष आरत्या होतात. हजारो भाविक दर्शनासाठी येतात. दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. दिवाळीतीलही इथे महत्व असते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्व असते. या दिवशी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. नवीन वया आणि खात्यांची पूजा केली जाते. व्यवसायामधल्या प्रगतीसाठी देवीचा आशीर्वाद घेतला जातो. इथे नवसाची देखील परंपरा आहे. अनेक भाविक महालक्ष्मी देवीकडे नवस बोलतात. ते विविध इच्छा व्यक्त करतात. आर्थिक प्रगती, घरातील सुखशांती, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जुळणे, व्यवसायातील वाढ, आरोग्य लाभ असे नवस करतात. आणि हे नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. महिलांसाठी हे विशेष श्रद्धास्थान आहे. महालक्ष्मी मंदिर हे महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. अनेक महिला शुक्रवारचा उपवास करतात. देवीची ओटी भरतात. हळद कुंकू वाहतात. देवीला साडी अर्पण करतात. आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात. मंदिर परिसराचे सौंदर्य. मंदिर समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत रमणीय आहे. सकाळी आणि संध्याकाळी समुद्राच्या लाटा, मंद वारा आणि घंटानाद याचा सुंदर संगम भक्तांना वेगळाच अनुभव देतो. मुंबई आणि महालक्ष्मी मंदिर. मुंबई ही स्वप्नाची नगरी म्हणून ओळखली जाते. या शहरातील विविध धर्मांच्या लोकांमध्ये महालक्ष्मी मंदिराला विशेष स्थान आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार, उद्योगपती, व्यापारी आणि सामान्य नागरिक देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत असतात. देवी महालक्ष्मी आपल्याला सांगतात की कष्टाला पर्याय नाही, संपत्तीचा योग्य उपयोग करावा, दानधर्म करावा, कुटुंबात प्रेम आणि सौहार्द दाखवावे, समाधानातच खरी सुख आहे असे संदेश देवी महालक्ष्मीचे आहेत. भाविकांसाठी सूचना असतात. मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविकांसाठी ह्या काही सूचना आहेत. स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी. रांगेतील शिस्त पाळावी. परिसर स्वच्छ ठेवावा. देवदर्शन शांतपणे घ्यावे. मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मुंबईतील महालक्ष्मी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे. देवी महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती यांच्या कृपेने लाखो भाविकांना मानसिक समाधान आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या जागृत देवस्थानाला नक्की भेट द्या. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, समृद्धी आणि शांततेची प्रार्थना करा. जय देवी महालक्ष्मी, अंबे माते की जय.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आर जे ज्योती आचरण NTFM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण मुंबादेवी ह्या देवीविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराच्या ग्रामदेवतेविषयी जाणून घेणार आहोत. लाखो मुंबईकरांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या मुंबादेवी मंदिर हे एक पवित्र मंदिराचा इतिहास, महत्व, परंपरा आणि धार्मिक वैशिष्ट्य आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मुंबईचे नाव ज्या देवीच्या नावावरनं पडले ती म्हणजे मुंबादेवी.

त्यामुळे या मंदिराला मुंबईच्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये अतिशय मानाचे स्थान आहे. मुंबादेवी मंदिराचे स्थान. मुंबादेवी मंदिर दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात झवेरी बाजाराजवळ वसलेले आहे. मुंबईतील सर्वात जुन्या धार्मिक स्थळांपैकी हे एक महत्त्वाचे मंदिर आहे. आजूबाजूला गजबजलेला बाजार, सोन्या चांदींची दुकानं आणि अरुंद रस्ते असले तरी मंदिरात प्रवेश करताच भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक शांतता अनुभवायला मिळते. मुंबई शहर आणि मुंबादेवी. आजची आधुनिक मुंबई पूर्वी सात बेटांचे शहर होते. कोळी समाज हा या भागातील मूळ रहिवासी मानला जातो. कोळी समाजाची आराध्य देवी म्हणून मुंबादेवी मानली जाते. मुंबा म्हणजे देवीचे नाव आणि आई म्हणजे माता. कालांतराने मुंबई म्हणजेच पुढे मुंबई असे शहराचे नाव रूढ झाले असे मानले जाते. त्यामुळे मुंबादेवीला मुंबईची ग्रामदेवता असे संबोधले जाते. मुंबादेवी मंदिराचा इतिहास सुमारे 400 वर्षांहून अधिक जुना मानला जातो असे सांगितले जाते. मूळ मंदिर बोरी बंदर परिसरात होते, परंतु ब्रिटिशांनी त्या भागात विकास कामे सुरू केल्यामुळे मंदिराचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर 18व्या शतकात मंदिर सध्याच्या भुलेश्वर परिसरात उभारण्यात आले. तेव्हापासून लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. लोककथेनुसार पूर्वी या परिसरात मुंबारक नावाचा एक राक्षस लोकांना त्रास देत असे. त्याचा अत्याचार वाढल्याने देवतांनी आदिशक्तीला प्रार्थना केली. देवीने मुंबादेवीचे रूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला आणि लोकांना भयमुक्त केले. त्यामुळे देवीला संरक्षण करणारी आणि संकटाचा नाश करणारी माता मानले जाते. मंदिरातील देवीची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि प्रसन्न आहे. देवी लाल रंगाच्या वस्त्रांनी सजलेली असते. सोन्याचे अलंकार परिधान केलेले असते. मुकुटाने अलंकृत स्वरूप असते. देवीचा चेहरा शांत आणि तेजस्वी दिसतो. उत्सव काळात विशेष फुलांची सजावट केली जाते. देवीचे दर्शन घेताच भक्तांच्या मनात श्रद्धा आणि समाधान निर्माण होते. मुंबईतील कोळी समाज मुंबादेवीला आपली कुलदेवता मानतात. समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वी अनेक कोळी देवीचे दर्शन घेतात. त्यांचा असा विश्वास आहे की देवी त्यांचे संरक्षण करते आणि त्यांच्या उपजीविकेत भरभराट आणते. मुंबादेवी मंदिराची वास्तुकला पारंपरिक हिंदू शैलीतील आहे. आकर्षक प्रवेशद्वार, मुख्य सभा मंडप, देवीचा गाभारा, दीपमाळ, कोरीव नक्षीकाम, प्रसाद विभाग अशी रचना पाहायला मिळते. जुन्या काळातील स्थापत्यकलेची झलक या मंदिरात आजही जपली गेलेली आहे. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. पहाटेची काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, मध्यान्ह आरती, संध्याकाळची महाआरती आणि शेजारती. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. देवीच्या मंदिरात मंगळवार आणि शुक्रवार हे विशेष दिवस मानले जातात. या दिवशी महिलांची मोठी उपस्थिती असते. नवस फेडले जातात. देवीला ओटी भरली जाते. हळद कुंकू अर्पण केले जाते. विशेष आरती केली जाते. नवरात्री उत्सव. नवरात्रीमध्ये ह्या मुंबादेवी मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. 9 दिवस चालणाऱ्या उत्सवात देवीची विशेष सजावट केली जाते. विविध अलंकार धारण केले जातात. भजन कीर्तन आयोजित केले जाते. महाप्रसादाचे वितरण होते. हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. दिवाळीमध्येही मंदिरात विशेष पूजा आयोजित केली जाते. याशिवाय गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, पौर्णिमा, अमावस्या या दिवशीही मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. मुंबादेवीला नवस बोलण्याची परंपरा खूप जुनी आहे. भक्त विविध मनोकामना व्यक्त करतात. व्यवसायातील प्रगती, नोकरी मिळणे, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जुळणे, आरोग्य सुधारणा आणि घरातील सुखशांती आणि नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शन घेण्याची प्रथा आहे. झवेरी बाजार, कापड बाजार आणि इतर व्यापारी भाग मंदिराजवळ असल्यामुळे अनेक व्यापारी दिवसाची सुरुवात देवीच्या दर्शनाने करतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी देवीचा आशीर्वाद घेतला जातो. मंदिराच्या बाहेर मुंबईची धावपळ दिसते, पण आत प्रवेश करताच मन शांत होते.
घंटानाद, उदबत्तीचा सुगंध आणि भक्तांचा जयघोष वातावरण भक्तिमय बनवतो. देवी आपल्याला काय शिकवते? तर संकटांना धैर्याने सामोरे जा, कष्ट आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारा, कुटुंबात प्रेम आणि ऐक्य राखा, दुर्बलांना मदत करा, श्रद्धा आणि विश्वास जपा. मंदिरात दर्शनासाठी जाताना स्वच्छ वेशभूषा करावी, रांगेतील शिस्त पाळावी, परिसर स्वच्छ ठेवावा, मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि देवदर्शन शांतपणे करावे. मुंबादेवी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर मुंबईच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. या देवीच्या नावाने ओळखले जाणारे मुंबई शहर आज जगभर प्रसिद्ध आहे. मुंबईतील कोळी समाजापासून ते व्यापारी वर्गापर्यंत आणि सर्वसामान्य भक्तांपर्यंत प्रत्येकाच्या मनात मुंबादेवीबद्दल अढळ श्रद्धा आहे. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या पवित्र देवस्थानाला नक्की भेट द्या. मुंबईच्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करा. जय मुंबादेवी माता. मुंबईच्या ग्रामदेवतेचा विजय असो.

समा हो चकाचक इरला पान चबाए। आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ,

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. कसे आहात सगळे? मजेतच असणार आणि मजेतच राहा. आपण भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये विविध आपले प्रेक्षणीय स्थळं आहेत त्याची माहिती घेत होतो मुंबईतील. आज आपण मुंबईतील स्वामीनारायण मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. मुंबईतील अतिशय सुंदर, ऐतिहासिक आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या अशा श्री स्वामीनारायण मंदिराविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म, शिस्त आणि सेवाभाव यांचे प्रतीक मानले जाते. मुंबईतील भुलेश्वर परिसरात वसलेले हे मंदिर हजारो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. दररोज येथे भक्त दर्शनासाठी येतात आणि भगवान स्वामीनारायणांच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण करतात. स्वामीनारायण संप्रदायाची स्थापना भगवान स्वामीनारायणांनी केलेली आहे. त्यांचे मूळ नाव सहजानंद स्वामी असे होते. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1781 रोजी उत्तर प्रदेशातील चापिया येथे झाला. बालपणी त्यांचे नाव घनश्याम असे होते. लहानपणापासूनच त्यांना धर्म, योग, वेद आणि अध्यात्म याची आवड होती. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि भारतभर पायी भ्रमण केले. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक संतांची भेट घेतली आणि समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अन्याय दूर करण्याचा संकल्प केला. भगवान स्वामीनारायणांनी समाजात अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी लोकांना शिकवले, सत्य बोलावे, व्यसनांपासून दूर राहावे, स्त्रियांचा आदर करावा, गरीब आणि गरजूंना मदत करावी, देवभक्तीबरोबर समाजसेवाही करावी, शिस्तबद्ध आणि सदाचारी जीवन जगावे. त्यांच्या शिकवणीमुळे लाखो लोकांचे जीवन बदलले. मुंबईतील स्वामीनारायण मंदिराचा इतिहास. मुंबईमध्ये भुलेश्वर येथील स्वामीनारायण मंदिर हे शहरातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची स्थापना 19व्या शतकात करण्यात आली. व्यापारासाठी मुंबईत आलेल्या गुजराती समाजाने या मंदिराच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावली. तेव्हापासून ते मंदिर मुंबईच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य असा भाग बनला आहे. हे मंदिर दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात स्थित आहे. आजूबाजूला गजबजलेला बाजार, व्यापारी पेठा आणि अरुंद रस्ते असूनही मंदिरात प्रवेश करताच मनाला शांतता लाभते. येथे रेल्वे, बस आणि टॅक्सीने सहज पोचता येते. मंदिराची वास्तुकला. स्वामीनारायण मंदिराची वास्तुकला अत्यंत आकर्षक आहे. सुबक कोरीव काम, रंगीत सजावट, सुंदर घुमट, कलात्मक खांब, प्रशस्त सभामंडप, शांत गाभारा. मंदिरातील प्रत्येक भागात भारतीय स्थापत्यकलेचे अप्रतिम असे दर्शन घडते. मंदिरातील प्रमुख देवता. मंदिरात विविध देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. मुख्यतः भगवान स्वामीनारायण, श्री राधाकृष्ण, श्री नारायण, हरिकृष्ण महाराज या मूर्तींना दररोज सुंदर वस्त्रे आणि दागिन्यांनी सजवले जाते. दैनंदिन पूजा आणि आरती. मंदिरात दररोज अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पूजा केली जाते. दिवसभरातील प्रमुख आरत्या म्हणजे मंगल आरती, शृंगार दर्शन, राजभोग आरती, संध्याकाळची आरती आणि शयन दर्शन. भक्त मोठ्या भक्तिभावाने या आरत्यांमध्ये सहभागी होतात. स्वामीनारायण संप्रदायात भजन आणि कीर्तनाला विशेष महत्व आहे. भक्त एकत्र येऊन भगवानाचे नामस्मरण करतात, भक्तिगीते गातात, आध्यात्मिक प्रवचने ऐकतात, धार्मिक ग्रंथांचे वाचन करतात. यामुळे भक्तांच्या मनात भक्तिभाव दृढ होतो. शिक्षापत्रीचे महत्व. भगवान स्वामीनारायणांनी लिहिलेला शिक्षापत्री हा ग्रंथ

संप्रदायाचा महत्वाचा धार्मिक ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात जीवन जगण्याचे नियम सांगितलेले आहेत. त्यामध्ये सत्य, अहिंसा, स्वच्छता, संयम, कर्तव्यनिष्ठा, पालकांचा आदर आणि समाजसेवा याचे महत्व सांगितले जाते. प्रमुख उत्सव म्हणजे जन्मोत्सव. भगवान स्वामीनारायणांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विशेष पूजा, पालखी सोहळा, भजन, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते. जन्माष्टमी. जन्माष्टमी हा उत्सवही मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचे सुंदर देखावे सादर केले जातात. रामनवमी. रामनवमी हा दिवसही इथे विशेष साजरा केला जातो, कारण भगवान स्वामीनारायणांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाल्याचे मानले जाते. दिवाळी आणि अन्नकूट. दिवाळी आणि अन्नकूट उत्सव अत्यंत लोकप्रिय आहेत. अन्नकूटमध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. भक्त मोठ्या संख्येने ते उपस्थित राहतात. स्वामीनारायण संप्रदाय समाजसेवेसाठीही ओळखले जाते. येथील विविध उपक्रम असे आहेत: शिक्षण सेवा, आरोग्य शिबिरे, आपत्ती मदत, अन्नदान, युवक मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. या संप्रदायामध्ये युवकांना विशेष महत्त्व दिले जाते. त्याच्यामध्ये चांगले संस्कार, नेतृत्व गुण, राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी, आध्यात्मिक मूल्ये विकसित करण्यासाठी विविध कार्यक्रमे घेतली जातात. इथे महिलांचे योगदान. महिला मंडळांतर्फे अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमे आयोजित केली जातात. महिलांना अध्यात्माबरोबर समाजकार्यात सहभागी होण्याची संधी मिळते. मंदिरातील वातावरण. मंदिरात प्रवेश करताच घंटानाद, भजनांचा मधुर स्वर, उदबत्तीचा सुगंध आणि भक्तांचा भक्तिभाव मन प्रसन्न करून टाकते. मुंबईच्या गजबजाटात हे मंदिर शांततेचा अनुभव देते. स्वामीनारायणांचा जीवन संदेश. भगवान स्वामीनारायणांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, देवावर श्रद्धा ठेवा, प्रामाणिक राहा, दुसऱ्यांचा आदर करा, व्यसनांपासून दूर राहा, समाजाची सेवा करा, सदाचारी जीवन जगा. मुंबईतील स्वामीनारायण मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, संस्कार, सेवा आणि अध्यात्मक याचे सुंदर केंद्र आहे. या मंदिराचा इतिहास, त्याची वास्तुकला, भगवान स्वामीनारायणांची शिकवण आणि समाजासाठी केलेले कार्य प्रत्येकाला प्रेरणा देते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर भुलेश्वर येथील स्वामीनारायण मंदिराला नक्की भेट द्या. तेथील शांत वातावरण आणि काही क्षण घालवा तिथे. जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या शिकवणीचा विचार करा. जय स्वामीनारायण. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक, त्यानंतर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करूया.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून परत एकदा स्वागत करते. मी तुमची सगळ्यांची आवडती आरजे ज्योती. आता आपण मुंबईतील इस्कॉन मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आज आपण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध भव्य आणि जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या इस्कॉन टेम्पल म्हणजेच जुहू येथील इस्कॉन मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर भक्ती, अध्यात्म, संस्कृती, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारे एक जागतिक केंद्र आहे. मुंबईतील जुहू परिसरात वसलेले हे मंदिर देश विदेशातील लोक लाखो भक्तांना आकर्षित करते. इस्कॉन म्हणजे काय? इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सिनियस म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. ही संस्था जगभरात भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी कार्य करते. या संस्थेची स्थापना ए सी भक्तिवेदनाथ स्वामी प्रभू उपाधे यांनी 1966 साली अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे केली. त्यांना भक्त प्रेमाने श्रील प्रभुपाद असे संबोधतात. श्रील प्रभुपाद यांचे जीवन. श्रील प्रभुपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव अभयचरण देव होते. लहानपणापासूनच त्यांना भगवान श्रीकृष्णाविषयी विशेष भक्ती होती. वयाच्या 17व्या वर्षी ते अमेरिकेला गेले आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रचार सुरू केला. त्यांनी जगभर प्रवास करून हजारो लोकांना अध्यात्माचा मार्ग दाखवला. आज इस्कॉनची मंदिरे जगातील शेकडो देशांमध्ये आहेत. मुंबईतील इस्कॉन मंदिराचा इतिहास. मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिराला श्री राधा रासबिहारी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची स्थापना श्रील प्रभुपाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जुहू येथील जागा मिळवण्यासाठी अनेक अडचणी आल्या. न्यायालयीन प्रक्रिया, आर्थिक अडचणी आणि इतर अडथळे पार करून अखेर हे भव्य मंदिर उभारण्यात आले. आज हे मंदिर इस्कॉनच्या सर्वात महत्वाच्या केंद्रांपैकी एक मानले जाते. हे मंदिर मुंबईच्या जुहू परिसरात स्थित आहे. जुहू समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे येथे देशी विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. मंदिरात रेल्वे, बस, टॅक्सी आणि खाजगी वाहने सहज पोहोचता येते. मंदिराची वास्तुकला. मंदिराची वास्तुरचना अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. पांढऱ्या संगमरवरी बांधकामाचा वापर, सुबक कोरीव काम, भव्य सभा मंडप, प्रशस्त प्रार्थनागृह, सुंदर बागा आणि स्वच्छ परिसर. मंदिरात प्रवेश करताच भक्तिभाव जागृत होतो. मंदिरातील प्रमुख देवता. मंदिरात विशेष देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. श्री राधा रासबिहारी, भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांचे हे मुख्य विग्रह आहेत. श्री श्री सीता राम लक्ष्मण हनुमान, भगवान रामांचे दिव्य स्वरूप येथे पाहायला मिळते. श्री श्री गौर निताई, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांच्या मूर्तीही येथे प्रतिष्ठित आहे. हरे कृष्ण महामंत्राचे महत्व. इस्कॉन मध्ये सर्वाधिक महत्व दिले जाते ते हरे कृष्ण या महामंत्राला. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम हरे हरे. या मंत्राच्या जपामुळे मन शांत होते आणि ईश्वराशी नाते दृढ होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. भक्त जपमाळेवर या मंत्राचा जप करतात. दैनंदिन पूजा आणि आरती. मंदिरात दररोज अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पूजा केली जाते. मुख्य आरत्या मंगळ आरती, तुलसी आरती, गुरुपूजा, राजभोग आरती, संध्याकाळची गौर आरती, शयन आरती. प्रत्येक आरतीमध्ये भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. इस्कॉनमध्ये भगवद्गीता या ग्रंथाला विशेष स्थान आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला जीवनाचा संदेश आजही मार्गदर्शक मानला जातो. भगवद्गीता आपल्याला शिकवते की आपले कर्तव्य हे प्रामाणिकपणे करा.
कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका. मनावर नियंत्रण ठेवा. भक्ती आणि श्रद्धेने जीवन जगा. जन्माष्टमीचा उत्सव. जन्माष्टमी हा इस्कॉन मंदिरातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या दिवशी मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. विशेष अभिषेक होतो. कीर्तन आणि भजन केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होतात. मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हजारो भक्त दर्शनासाठी येतात. रथयात्रा उत्सव. इस्कॉनतर्फे दरवर्षी भव्य रथयात्रा काढली जाते. भक्त नाचत गात आणि हरे कृष्ण नामाचा जप करत सहभागी होतात. हा उत्सव प्रेम, एकता आणि भक्तीचा संदेश देतो. प्रसादाचे महत्त्व. इस्कॉनमध्ये प्रसादाला अत्यंत महत्त्व आहे. भक्तांना शुद्ध सात्विक भोजन दिले जाते. खिचडी, पुरी भाजी, गोड पदार्थ, विविध सात्विक पदार्थ प्रसाद म्हणून दिले जाते. अन्न हे ईश्वराचा आशीर्वाद आहे असे मानले जाते. समाजसेवा. इस्कॉन संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवते. अन्नदान कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन, आध्यात्मिक शिक्षण, युवकांसाठी मार्गदर्शन, धार्मिक ग्रंथाचे वितरण, आपत्तीग्रस्तांना मदत या कार्यांमुळे संस्था जगभरात आदराने पाहिली जाते. युवकांसाठी कार्यक्रम. तरुण पिढीमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. व्यक्तिमत्व विकास, ताणतणाव व्यवस्थापन, आध्यात्मिक शिबिरे, गीता अभ्यास वर्ग आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा. परदेशी भक्तांचे आकर्षण. इस्कॉन मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे विविध देशातील भक्त येतात. अमेरिका, रशिया, युरोप, आफ्रिका आणि आशियातील अनेक देशातील भक्त कृष्ण भक्ती स्वीकारून येथे सेवा करतात. हे मंदिर वसुधैव कुटुंबकम या भारतीय विचाराची प्रचिती देते. मंदिरातील वातावरण. मंदिरात प्रवेश करताच घंटानाद, मृदुंगांचा नाद, करतालाचे सूर, हरे कृष्ण नामस्मरण, भक्तांचे कीर्तन मन प्रसन्न करून टाकते. मुंबईच्या गजबजाटात हे मंदिर शांततेचा आणि आनंदाचा अनुभव देते. श्रीकृष्णांचा जीवन संदेश. भगवान श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की सत्य आणि धर्माचा मार्ग स्वीकारा, संकटांना धैर्याने सामोरे जा, प्रेम आणि करुणा जपा, आपले कर्तव्य पार पाडा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा. मुंबईतील इस्कॉन मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर भक्ती, ज्ञान, सेवा आणि संस्कार याचे जागतिक केंद्र आहे. श्रील प्रभुपादांचे कार्य, भगवान श्रीकृष्णांचा संदेश, हरे कृष्ण महामंत्राचे महत्त्व आणि इस्कॉनच्या समाजसेवेची परंपरा प्रत्येकाला प्रेरणा देते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर जुहू येथील इस्कॉन मंदिराला नक्की भेट द्या. तेथील भक्तिमय वातावरण काही क्षण घालवा. हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि अंतर्मनातील शांततेचा अनुभव घ्या. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम हरे हरे. जय श्री कृष्ण.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती. आता आपण मुंबईतील बाबुलनाथ या मंदिराविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. मुंबईतील अतिशय प्राचीन, जागृत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या बाबुलनाथ मंदिर ह्या मंदिराविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मुंबईच्या गजबजलेल्या जीवनात शांतता, भक्ती आणि अध्यात्माचा अनुभव देणारे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. मलबार हिलच्या पायथ्याशी उंच टेकडीवर वसलेले हे मंदिर मुंबईच्या धार्मिक इतिहासाचा एक भाग आहे, तो अतिशय महत्वाचा भाग आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण बाबुलनाथ मंदिराचा इतिहास, पौराणिक कथा, वास्तुकला, धार्मिक परंपरा, महाशिवरात्री उत्सव आणि भगवान शिवांचा जीवन संदेश जाणून घेणार आहोत. बाबुलनाथ मंदिर दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात गिरगाव चौपाटीजवळ स्थित आहे. समुद्रसपाटी सपाटीपासून उंच टेकडीवर वसलेले असल्यामुळे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 100 अधिक पायऱ्या चढावे लागतात. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी लिफ्टचीही सुविधा आहे. मंदिराच्या परिसरातून अरबी समुद्राची आणि दक्षिण मुंबईचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. असे मानले जाते की पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणावर बाबुलची झाडे होती. त्या बाबुल वृक्षांच्या सानिध्यात भगवान शिवाची पिंड सापडली. बाबुल आणि नाथ म्हणजे स्वामी आणि अधिपती, त्यामुळे या ठिकाणच्या शिवाला बाबुलनाथ असे नाव प्राप्त झाले. आजही हे नाव लाखो भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. बाबुलनाथ मंदिराचा इतिहास सुमारे 12व्या शतकापर्यंत मागे जातो असे मानले जाते. काळाच्या ओघात परकीय आक्रमणे आणि बदलत्या परिस्थितीमुळे मंदिरे लुप्त झाली आहेत. मात्र 18व्या शतकाच्या उत्तरार्धात या मंदिरांचा पुन्हा शोध लागल्याची कथा सांगितली जाते. तेव्हापासून मंदिराचा विकास होत गेला आणि आज ते मुंबईतील सर्वात महत्वाच्या शिवमंदिरांपैकी एक बनले आहे. मंदिराच्या शोधाची आख्यायिका अख्यायिका अत्यंत रोचक आहे. पूर्वी या परिसरात गायी चरण्यासाठी आणल्या जात. त्यापैकी एक गाय दररोज एका विशिष्ट ठिकाणी उभी राहून आपोआप दूध सोडत असे. गुराख्यांनी हे पाहून त्या जागेवर खोदकाम केले. तेव्हा भगवान शिवाची स्वयंभू अशी पिंड सापडली. त्यानंतर त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. या चमत्कारी घटनेमुळे बाबुलनाथ मंदिराची कीर्ती दूरवर पसरली गेली. भगवान शिव हिंदू धर्मातील त्रिमूर्तींपैकी एक आहे. ते संहारक असले तरी ते सृष्टीचे पुनर्निर्मातीही आहेत. त्यांनी अनेक नावांना त्यांना ओळखले जाते. महादेव, शंकर, भोलेनाथ, नटराज, पशुपतीनाथ, नीलकंठ, विश्वनाथ. शिव हे करुणाचे, त्यागाचे आणि साधेपणाचे प्रतीक मानले जाते. बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असल्याची श्रद्धा आहे. शिवलिंग हे सृष्टी, ऊर्जा आणि अनंतत्वाचे प्रतीक मानले जाते. भक्त जल, दूध, मध, दही आणि बेलपत्र अर्पण करून अभिषेक करतात. बाबुलनाथ मंदिराची वास्तुरचना अत्यंत सुंदर आहे. मंदिरामध्ये आकर्षक प्रवेशद्वार, सुबक दगडी कोरीव काम, प्रशस्त सभामंडप, मुख्य गाभारा, सुंदर शिखर, दीपमाळ अशी रचना पाहायला मिळते. मंदिराच्या शिखरावर केलेले नक्षीकाम विशेष लक्ष वेधून घेते. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. काकड आरती, जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक, महाआरती, संध्याकाळची आरती, शेजारती, दिवसभर भक्तांची वर्दळ सुरू असते. सोमवारचे विशेष महत्त्व. भगवान शिवांचा दिवस म्हणून सोमवार अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी उपवास केला जातो, बेलपत्र अर्पण केले जाते, दुधाचा अभिषेक केला जातो, ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला जातो. सोमवारी मंदिरात मोठी गर्दी असते. श्रावण महिन्याचे महत्त्व. श्रावण महिन्यात बाबुलनाथ मंदिराचे महत्त्व अधिक वाढते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी हजारो भक्त दर्शनासाठी येतात. भक्त शिवाला बेलपत्र, पांढरे फुले, दूध, गंगाजल, धतुरा अर्पण करतात. महाशिवरात्री उत्सव. महाशिवरात्री हा बाबुलनाथ मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. रात्रभर पूजा केली जाते, रुद्राभिषेक होतो, भजन आणि कीर्तन आयोजित केले जाते.
मंदिर फुलांनी सजवले जाते, हजारो भक्त दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीच्या दिवशी हर हर महादेव या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. भक्तांच्या मते बाबुलनाथला मनापासून प्रार्थना केल्यास इच्छा पूर्ण होतात. लोक विविध मनोकामना व्यक्त करतात. आरोग्य लाभ, नोकरी मिळणे, व्यवसायातील प्रगती, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जुळणे, कौटुंबिक सुख आणि नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शन घेण्याची परंपरा आहे. भगवान शिवांच्या प्रत्येक अलंकारामध्ये एक संदेश दडलेला असतो. जटामधील गंगा पावित्र्याची, चंद्रकोर संयम, तिसरा डोळा ज्ञान, गळ्यातील नाग निर्भयता, त्रिशूळ सत्व रज आणि तम, डमरू सृष्टीचा नाद, भस्म जीवनाचे क्षणभंगुर स्वरूप. भगवान शिव हे निसर्गाशी एकरूप झालेले देव मानले जातात. ते कैलास पर्वतावर वास करतात आणि सर्व प्राणी मात्रावर प्रेम करतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेशही शिवतत्वातून मिळतो. मंदिराच्या उंच ठिकाणावरून दिसणारा अरबी समुद्र, गिरगाव चौपाटीचा परिसर आणि मुंबईचे दृश्य अत्यंत मोहक वाटते. संध्याकाळच्या वेळी इथे अनुभव आलेली शांतता मनाला वेगळाच आनंद देते. भगवान शिव आपल्याला शिकवतात की साधेपणाने जगा, अहंकार टाळा, संकटांना धैर्याने सामोरे जा, सत्याचा मार्ग स्वीकारा, सर्वांवरती प्रेम करा आणि क्षमाशील राहा. मुंबईतील बाबुलनाथ मंदिर हे केवळ एक प्राचीन शिव मंदिर नाही तर श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे एक पवित्र केंद्र आहे. या मंदिराचा इतिहास आणि त्यामागील आख्यायिका, भगवान शिवांची तत्वज्ञान आणि भक्तांची अढळ श्रद्धा प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते. जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर बाबुलनाथ मंदिराला नक्की भेट द्या. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत महादेवाच्या चरणी नतमस्तक व्हा आणि अंतर्मनातील शांततेचा अनुभव घ्या. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या सेगमेंटमध्ये अर्थात आजच्या फिटनेस मंत्रामध्ये आरजे कोमल तुम्हाला काही हेल्दी टिप्स सांगणार आहे. तर आज आहे 24 जून, वेळ आहे सकाळचे 12:40. शुगर वाढली की डायबिटीस म्हणतात, भात पोळी खाणं बंद करताय का? तर त्याविषयीच्या काही गोष्टी आहेत, त्याचविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. हल्ली प्रत्येकाची जीवनशैली खूप बदलली आहे, बैठ्या कामाचं प्रमाण वाढलेलं आहे, शिवाय व्यायामही कमीच केला जातो आणि काही लोकांना तर व्यायामासाठी वेळच नसतो. शिवाय आहाराचं स्वरूपही बदललेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम तब्येतीवर होत जातो. त्यामुळे तर मग कमी वयात कित्येक दुखणी मागे लागतात, त्यापैकीच एक आहे डायबिटीस. डायबिटीस डिटेक्ट झाला की काही लोक लगेच भात आणि पोळी खाणं बंद करतात. असं करणं कितपत योग्य आहे, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो याची माहिती जी आहे ती आज आपण बघणार आहोत. डॉक्टर सांगतात की आपल्या आहारामध्ये भात जे आहे ते प्रमुख अन्न असतं आणि ते जर बंद केलं तर आपलं पोट भरत नाही. आपण उपाशी राहिलो तर आपोआपच बाहेरचे पदार्थ जे आहे ते खाल्ले जातात आणि इथेच सगळं चुकतं. मधुमेह होवो किंवा न हो, सगळ्यात आधी तुम्ही बाहेरचे खाणं थांबवायला हवं, कारण डायबिटीससह इतर अनेक आजार होण्यासाठी ते सगळ्यात जास्त कारणीभूत असतात. आता राहिला प्रश्न पोळीचा, तर एक गव्हाची पोळी त्यासोबत वाटी भरून भाजी आणि वाटी भरून वरण असं जर तुम्ही खात असाल तर त्याने रक्तातील साखर जी आहे ती वाढणार नाही. याशिवाय पोळीसाठी किंवा भाकरीसाठी गव्हाचं ज्वारीचं पीठ 80% घेत असाल तर त्यात 20% बेसन घाला. यामुळे गव्हातलं ग्लुटेन कमी होण्यास मदत होते. याचबरोबर आपण अजून काही माहिती घेणार आहोत, पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. पुढे ऐकूयात एक छोटंसं गाणं, एक कमालीचं, अर्थात ऐकत राहा. आणि जर काही तुमच्या फरमायशी असेल तर त्यासुद्धा आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आरजे कोमल सध्या तुमची थोडी पुरती रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

your voice. I am singing song. Soup song. Flop song.

शांता शेळके। माय मराठीच्या मंदिरात सातत्याने वात्सल्याने शांतपणाने तेवणारी एक समयी म्हणजे शांताबाई शेळके। शांताबाईंनी अनेक काव्यज्योती प्रज्वलित केल्या। या काव्यज्योतींना पुन्हा प्रज्वलित करण्याचं, त्या काव्यज्योतींच्या प्रकाशात पुन्हा एकदा आपल्या तमाम मराठी रसिकांना न्हाऊ घालण्याचा हा प्रपंच। शांताबाईंच्या सगळ्या ग्रंथांची फार मोठी लिस्ट आहे। तोच चंद्रमा, गोंधळ, रेशीम रेखा यासारखे काव्यसंग्रह, गुलमोहर, लेकुरवाळी, कासकमळ यासारखे कथासंग्रह, मायेचा पाझर, माझा खेळ मांडू दे यासारख्या कादंबऱ्या, पावसाआधीचा पाऊस, सांगावेसे वाटले म्हणून यासारखे ललित लेखन, लपाछपी, मांजरांचा गाव सारखे बालसाहित्य, धूरपाटी सारखे आत्मचरित्र आणि शांताबाईंची कितीतरी लावण्य गीतं। तुम्हा मंडईना माहिती असणारी रेशमाच्या रेघानी, वादळ वारं सुटलं ग, पण शांताबाई खऱ्या भावतात त्या त्यांच्या बालगीतांमध्ये। मी तुम्हाला सांगे की आज सुद्धा किलबिल किलबिल पक्षी बोलती हे गाणं लागतं की कान अगदी तृप्त होऊन जातात।

शांताबाई असे अनेक लेखक आहे जे शब्दांचे चांदणे पेरतात, पण मला वाटतं शांताबाई शेळके या अशा लेखिका होत्या की त्यांनी चांदण्यांना अर्थ दिला. त्यांचे शब्द नुसते शब्द नाही तर ते अर्थपूर्ण भाव व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यांच्या सगळ्या गीत रचना जर पाहिल्या आणि त्या का प्रसिद्ध झाल्या तर त्याला तेच कारण आहे की त्यांच्या गीतातून वाचकांच्या हृदयाशी संवाद होत होता. शांताबाईंच्या मनस्वीपणाबद्दल अरुणाताई ढेरे यांनी शांताबाईंबद्दल सांगितलेली आठवण आहे. आळंदी इथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी गाडीमधून जात असताना अरुणाताई त्यांच्याबरोबर होत्या. मध्येच थोडा फेरफटका मारताना त्यांनी ड्रायव्हरला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. अरुणाताईंनी विचारलं काय झालं, त्या म्हणाल्या अगं ते बांगड्यांचं दुकान दिसत आहे, आज तुला मी बांगड्या भरते, हा आजचा क्षण खूप चांगला आहे. मला वाटतं हे असं मनस्वीपण आणि स्त्री भावनेचा आविष्कार त्यांच्याजवळ होता. माणसांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण करण्याची, ओलाव्याची एक दृष्टी शांताबाईंच्या जवळ होती. म्हणून शांताबाई सगळ्यांना प्रिय होता. काही आठवण

डॉक्टर विद्या देवधर लिहितात, कवयित्री शांता शेळके हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपट, गीतं, सर्व साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. बघ आई आकाशात सूर्य हा आला या प्राथमिक शाळेतील कवितेपासून शांताबाईंची ओळख होते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती असं ऐकत आपण सर्व मोठे झालो. मी डोलकर या गाण्यावर शाळेतील वार्षिकोत्सवात कोळी गीतात नाचलो. जीवलगा राहिले रे दूर घर माझे किंवा तोच चंद्रमा नभात ही गाणी ऐकत मोठे झालो. ओढ, कोजागिरी या कादंबऱ्यातून पुरोगामी आणि मानवतावादी असा शांताबाईंचा दृष्टिकोन लक्षात येत गेला. त्याशिवाय त्यांची चौघी जणी ही लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटल वुमन आणि गुड वाईफ्स चा अनुवाद असलेली कादंबरी अप्रतिम आहे. याशिवाय शांताबाईंनी कालिदासापासून गुलजार पर्यंतच्या सर्व मान्यवर कवींच्या काव्याचा अनुवाद केलेला आहे. जपानी हायकोचं त्यांनी केलेलं रूपांतर म्हणजे पाण्यावरच्या पाकळ्या, ज्या नावातच ही सहजता, सौंदर्य आणि हिंदोळे आहे. शांताबाईंची कल्पकता इथे आपल्याला अनुभवायला येते. शांताबाई शेळके बहुभाषा कोविद आस्वादक अभ्यासक होत्या. भरपूर ज्ञानभांडार आत्मसात करून सहज सोप्या शब्दांमधून त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गाची विविध रूप आपल्याला दिसतात. फुलांवर, पानांवर, झाडांवर, पाकळ्यांवरही त्यांचं अतोनात प्रेम.

असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुला तर येथल्या उद्या हसेल गीत हे, असे शांताबाई सांगतात. त्यांची फूल ही कविता वाचताना जाईचे फुलणे फुलणे तेची झुकणे ही ज्ञानदेवांनी सांगितलेली ओवी आठवते. इथे शांताबाई मात्र फुललेल्या फुलाला त्याच्यामध्ये आजही असलेल्या सुगंधाची सौंदर्याची आठवण करून देतात. ही जगरहाटी आहे, तिला समोर जायचं बळ शांताबाईंची फूल ही कविता आपल्याला देते. ऐकूया. फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, तरीही भृंग मधला पुन्हा लुटू आले. किती काळ धरू यास मी उरापाशी, किती काळ धरू यास मी उरापाशी, सुगंध धुंद कसे तेही ओहोटू आले. विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, फिकेपणातच हे लाजरे वळू आले, फिकेपणातच हे लाजरे वठू आले. उन्हे पिऊन किती रूप मातले होते, उन्हे पिऊन किती रूप मातले होते, क्षणात भंगुर स्वप्न ते फुटू आले. कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, कुणास काय जमे बोलणे फुलासंगे, हवेत शब्द विचारे आता विटू लागले, हवेत शब्द विचारे आता विटू लागले.

शांताबाई शेळके एक चतुर असता व्यक्तिमत्व, सिद्ध असते लेखिका, सर्जनशील व्यक्तिमत्वाचा महामेरू अशा शांताबाई शेळके। शांताबाईंचं इतर भाषांमध्ये सुद्धा योगदान आहे, जसं की बंगाली आहे, पंजाबी आहे, हिंदी आहे। मला त्यांचं व्यक्तिमत्व अनेक छटा असलेल्या आकाशासारखे वाटते। अनेक रंग आकाशात आपल्याला दिसतात, कधी त्यात आपल्याला एखादं चित्र दिसतं। विशेष म्हणजे त्या वेगळ्या पिढीतल्या होत्या तरी श्रद्धा, आस्तिकतेपासून ते सहजीवन, स्त्री पुरुष प्रेम, रसिकता, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची मानवी सहृदयता, या सगळ्यांचे एक इंद्रधनुष्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते। कुठेही कडवटपणा, टोचरेपणा किंवा व्यक्तिमत्वामधल्या काही प्रश्नांमुळे आलेला कडवटपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हता। शांताबाई सतत काव्यात, वाङ्मयात बुडालेल्या असायच्या। वाचनाचा एक मोठा पैस त्यांचा होता आणि जवळजवळ शतकाची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या स्मरणामध्ये होती। त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या कवीची आठवण करावी आणि शांताबाईंनी त्यांच्याबद्दल लगेचच चार शब्द सांगावे, बोलावे, त्यांच्या कविता म्हणून दाखवाव्यात असं घडत असे। किंवा कोणालाही एखाद्याच्या कवितेच्या चार ओळी आठवत असतील आणि कवी आठवत नसेल किंवा ओळ आठवत नसेल तर शांताबाईंना फोन करावा आणि शांताबाईंनी त्याची पुढची ओळ म्हणून दाखवावी किंवा त्या कवीचं नाव लगेच तुम्हाला सांगावं असंही घडत असेल।

नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या सदरामध्ये जाणून घेणार आहोत गणपतीपुळेविषयी. श्री गणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे, त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकार रूपात आणणारी अनेक मंदिरं आहेत. गणपतीपुळे इथलं श्री गणेशाचं स्थान हे यापैकीच एक. या स्थानाचं वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला सृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांब सडक पुळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगराची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य. सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्कारानं शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील 274.64 हेक्टर क्षेत्राचं गाव आहे. याच्या सर्वात जवळचं शहर रत्नागिरी हे 25 किलोमीटर अंतरावर आहे. 2011 जनगणनेनुसार गणपतीपुळे गावात 304 कुटुंब असून 677 पुरुष आणि 569 स्त्रिया मिळून गावाची एकूण लोकसंख्या 1236 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक 4 आहेत. या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक 5,65,507 इतका आहे. पावसाळ्यात इथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहतं. हिवाळ्यामध्ये इथलं हवामान थंड असतं आणि सकाळी धुकं पडतं. उन्हाळ्यात हवामान उष्ण असतं. पावसाळ्यात इथे भात शेती, नागली शेती केली जाते. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे देऊळ आगळं वेगळं आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्यानं तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणं क्रमप्राप्त असतं. 1 किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यानं तिथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहायला मिळते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे इथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे इथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचं ठिकाण झालं आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक इथे भेट देतात. तर गणपतीच्या श्रद्धा असणाऱ्या सगळ्या भक्तांना हे आवाहन आहे किंवा विनंती आहे की गणपतीपुळ्याला तुम्ही आवर्जून भेट द्यावी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या पुढील सदरामध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण अनेक लोकांना भेटत असतो, अनेक लोकांसोबत छान दिलखुलास गप्पा मारत असतो आणि त्यांच्या अनुभवातून आपण बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा आपला सेगमेंट हा थोडा वेगळा आहे. आज आपण सोच या सेगमेंटच्या अंडर एका अशा जोडगोळीला भेटणार आहोत ज्यांनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आणि आज त्यांच्यापर्यंत मी पोहोचली जस्ट बिकॉज ऑफ एनडी इव्हेंट्स आणि नेत्रा मॅम. आणि नेत्रा मॅम आज स्वतः आपल्यासोबत इथे आहेत. खरं तर आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की बरेच स्पेशली एबल्ड लोक आहेत, पण मग आपला त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? किंवा आपण सगळेजण जर ठरवलं की त्या सगळ्यांना आपण आपल्यातलंच कोणीतरी एक समजून जर आपण त्यांना जर तशी ट्रीटमेंट दिली तर, किंवा ते आपल्यापैकीच कोणीतरी आहेत असा विचार करायला भाग ज्यांनी पाडलंय त्या म्हणजे नेत्रा मॅम. आणि त्यांनी फॅशन शो मध्ये चक्क स्पेशली एबल्ड कॅटेगरी ठेवली, ज्यामध्ये स्पेशली एबल्ड कॅटेगरीचे कंटेस्टंट येऊन मॉडेलिंग करत होते, पोझेस देत होते. त्यांच्यामध्येही तितकाच कॉन्फिडन्स होता, त्यांच्यामध्येही वोकल होण्याची तितकीच कॅपेबिलिटी होती. आणि हे सगळं नेत्रा मॅम यांनी करून आणलं एनडी इव्हेंटच्या माध्यमातून. नेत्रा मॅम, तुमच्या या कॉन्सेप्टला खरंच हॅट्स ऑफ आहे, कारण आपण या अगोदरही मुलाखतीमध्ये बोललेलो आहोत की एक अशी कॉन्सेप्ट तुम्ही राबवली आणि तुम्हालाही कुठेतरी एक ती खूप मोठी जबाबदारी होती की इतक्या सगळ्या लोकांना जे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आलेले आहेत त्यांना एकत्रित घेऊन येणं, एकत्रितरित्या त्यांच्यासोबत त्यांना मॅनेज करणं आणि मुळात त्यांचा बाकीच्या जे कॉमन लोक आहेत त्यांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं ही खूप मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडली. आणि हा शो इतका सक्सेसफुली झाल्यानंतर जेव्हा स्पेशली या कॅटेगरीमुळे तुम्हाला जे एक मांडलं गेलं की हा नेत्राने करून दाखवलं, किंवा आज त्या कॅटेगरीचा लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला, काय वाटतंय आता फायनली जेव्हा ही कॉम्पिटिशन झालीय, हेल्दी कॉम्पिटिशन झालीय आणि लोक तुम्हाला अप्रिशिएट करतात?
1: नमस्कार. जेव्हा आम्ही ठरवलं की वी विल बी हॅव्हिंग स्पेशली एबल कॅटेगरी, आम्ही आमची टीम निमिषा मॅम रश्मी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नाही आपण ठेवूया. कारण असं होतं की जजिंग फेअर नाही होणार जर ह्यांनी कॉम्पिटिशन बाकीच्या कॅटेगरी बरोबर केलं होतं. सो आम्ही डिसाईड केलं की नाही, जजिंग फेअर झालं पाहिजे, त्याच्यामुळे आपण वी शुड हॅव अ सेपरेट कॅटेगरी. आणि आम्हाला असं सुरुवातीला वाटलं की व्यवस्थित सगळं होईल ना, कारण कसं आहे सगळीकडे रॅम्प ठेवणं, सगळीकडे त्या टाईपचे वॉशरूम असणं हे थोडंसं कठीण असतं, पण नशिबाने सगळं आम्हाला त्याप्रमाणे मिळत गेलं. आणि आम्हाला जे घाणेकर जे ऑडिटोरियम होतं आमचं तेही तिथल्या स्टाफनी पण खूप कोऑपरेट केलं, रिहर्सल्स आमचे ठेवले होते आणि ह्यांच्यासाठी एक सेपरेट ग्रीन रूम दिलं त्यांनी की बाबा दे शुड बी कम्फर्टेबल, त्यांना काही त्रास होता कामा नये, कोणाचा धक्का बिक्का लागता कामा नये, कारण वी हॅव टू टेक केअर ऑफ दिस स्मॉल स्मॉल थिंग्स. असं नको की बाबा ह्यांना इव्हेंटच्या गडबडीत सगळेच असतात, ह्यांना कुठे काय लागता कामा नये काही नाही. सो आम्हाला इव्हन ऑडिटोरियमच्या स्टाफने सुद्धा खूप कोऑपरेट केलं आणि लकीली सगळं खूप छान झालं, कोणालाही काहीही त्रास नाही झाला काही नाही. थोडंसं आता हा मोठा इव्हेंट म्हणताना थोडं डिले वगैरे हे सगळं थोडंफार होतं, पण असं कोणीच काही कंप्लेंट नाही केलं काही नाही, तर त्याच्यामुळे वी आर व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड की सगळं व्यवस्थित पार पडलं.
0: येस मॅम, मला मुळात आता मी त्यांची ओळख करून देते जी जोडी आज आपल्यासोबत इथे आहे. तर विनोद रावत सर आणि रोहिणी साठे मॅडम आज आपल्यासोबत इथे जोडल्या गेलेल्या आहेत. आणि काय कोइन्सिडन्स आहे, दोघंही वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये दोघं विन झाले. आणि विनोद सरांबद्दल जर सांगायचं झालं तर विनोद सर म्हणजे त्यांना मी स्पेशली एवढी म्हणू शकणार नाही, ते स्पेशल आहेत मी असं डेफिनेटली म्हणू शकते. कारण म्हणजे मी खूप फ्रँक आहे सर, म्हणून मी असं सरळ मी रादर नेत्रा मॅम समोरही म्हणाले होते की आपले दोन पाय दोन हात धडधाकट असताना सुद्धा काही लोक जे खूप काहीच करू शकत नाही आहेत असं होतं त्यांना की आयुष्यात मी काहीच करू शकणार नाही. आणि तुम्ही अशा सगळ्यांसाठी खूप छान एक आदर्श ठेवलाय. तुम्ही बायकर आहात, सायकलिस्ट आहात, तुम्ही मॅरेथॉन रनर आहात, त्या व्यतिरिक्त तुम्ही माउंटेनर आणि ट्रेकर आहात, म्हणजे तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात आणि तुम्ही इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही केलेल्या आहेत, बऱ्याच इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करता आणि आता एक मॉडेल म्हणून तुमची ओळख झालेली आहे. तर कसा होता हा एक्सपिरियन्स आणि काय सांगाल?
2: फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मॅम, थँक्यू एनडी इव्हेंट्स की हे काही कल्पना नव्हतं की जीवनामध्ये अशी अपॉर्च्युनिटी ही भेटेल किंवा माझ्या नावाच्या पुढे आणखी

0: एक टायर लागणार मॉडेल म्हणून. आणि सर्वात गमतची गोष्ट हे होतं की किंग अँड क्वीन चे जे टायटल होतं, तो किंग समजा एक फेथ होता, बिलीव होता, ओके किंग मी बनेल, माझी क्वीन मलाच पाहिजे या कॉन्टेस्टमध्ये. माझी स्वतःची वाईफ होती आणि आय थिंक व्हेरी फ्यू ऑडियन्स मध्ये कोणाला माहित होतं, वाईफ पार्टिसिपेंटला माहित होतं. अँड वी आर नॉट शुअर अँड आय एम सो ग्लॅड दॅट यु नो माय वाईफ सी बिकम द क्वीन ऑफ माय लाईफ अँड आय एन्जॉय दिस व्हेरी मच. बिलीव मी हे झाल्यानंतर लाईफ बघायची पर्स्पेक्टिव्ह वेगळी झाली. एक जमाना असं होतं की आमची डिसेबिलिटी बघून लोक हाय करायचे. मला अजूनही आठवण आहे, सॉरी टू स्पीक आउट ऑफ द सब्जेक्ट, की कुठेही लग्नात पार्टीत कुठे जायच्या आधी 10 वेळा विचार करायला लागतो, ड्रेसअप तुम्ही किती चांगला टाका, पण वेन दे सी समथिंग इज लॅकिंग यू इन यू सो दे टू से हार्ड अँड ची अँड असं वाटतं ना की कोणाला बघितलं कोणाला. बट टुडे आय एम सो ग्लॅड दॅट कम्युनिटी नेत्रा मॅडमनी असं प्रूव्ह केलं की देर इज नथिंग डिफरंटली इन दॅम, दे आर ऑल्सो एबल.
1: Yeah.
0: And that's how this program went. So nice, so nice. I'm so glad. Thank you very much.
1: क्या बात आहे रोहिणी मॅम, तुमच्याकडे येईन. एक मुलगी म्हणून आपल्यामध्ये ही कमतरता आहे किंवा असं फील होतं आपल्याला, पण ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून तुम्ही सुद्धा बऱ्याच गोष्टी करताय. तुम्ही कळसुबाई सारखं शिखर, जे सगळ्यात मोठं शिखर म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्रातलं, ते तुम्ही सर केले. म्हणजे अगदी मी तर म्हणेन की मी 6 वेळा चढायला गेले तरी मला दम लागतो. तर हे सगळं म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करायला तुम्ही शिकलाय आणि आज तुम्ही क्वीन ऑफ महाराष्ट्र हा किताब जिंकलायत, कसं वाटतंय काय सांगा?
2: मॅम नमस्कार. मॅम नेत्रा मॅमना आणि तुम्हाला थँक्यू, तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं इकडे. सर प्रवास म्हणजे मॅम हा फक्त एक दिवसाचा इव्हेंट नव्हता, हा एक खूप मोठा प्रवास होता आणि हा क्वीन ऑफ महाराष्ट्र जो आहे आपला इव्हेंट आहे तो त्यातला एक महत्वाचा टप्पा ठरला खरं तर माझ्यासाठी. आणि अगदी मी माझं जसं सांगितलं आता तुम्ही जसं याचं सांगताय कळसुबाईचं, तर कळसुबाईचं कसं होतं की मी 12 वर्षे टीचिंग केलेली आहे, आय वॉज अ टीचर. आणि तेव्हा मला पुस्तकामध्ये मी मुलांना शिकवायचे, मुलं वाचायचे, त्यांना शिकवताना मला दिसलं कळसुबाई महाराष्ट्रातलं एव्हरेस्ट आहे म्हणून. अगदी कल्पना सुद्धा केली नव्हती मी एव्हरेस्ट म्हणजे नक्की किती मोठं असेल. पण एकदा मी आणि माझे काही फ्रेंड्स आम्ही भंडारा दऱ्याला फिरायला गेलेलो तेव्हा ते जाताना रोडला आम्हाला ते कळसुबाईचं असं ते दिसलं, तेव्हा मी किती वेळ ते एकाच जागेवर ते मॅनिफेस्ट झाले मे बी, तर मी अशी बघत राहिले त्याकडे आणि ती तसे काही ट्रेकर्स चाललेले. तर मला असं तेव्हा मनात आलं की ना मला जर चालता आलं असतं ना तर मी पण कळसुबाई गेले असते, कारण मी शिकवते की हा महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शिखर आहे म्हणून. मग कुठेतरी अशा मनात इच्छा झाली, पण ते तेव्हा थोडं वाईट वाटलं की शी आपण नाही करू शकत हे. तर मग त्यानंतर त्याच्या काहीतरी 5-6 वर्षानंतर विनोदची आणि माझी ओळख झाली आणि यांच्याबद्दल मला फक्त एवढं माहित होतं की हे ट्रेकिंग वगैरे करतात. तर त्यांचं 26 जानेवारीला दरवर्षी ट्रेक असतो जिथे हे लोक स्पेशल एबल लोकांना घेऊन जातात आणि तिथे ते झेंडावंदन वगैरे केलं जातं. हो, आणि तेव्हा 60 ते 70 लोक असतात एबल अँड डिसेबल लोक. तर असंच आमचं नॉर्मल आम्ही भेटलेलो आणि मग यांना मी बोलता बोलता बोलले की मला पण जायचं आहे, मला पण बघायचं वरती कसं असतं किंवा कळसुबाई कसं. आणि मी त्यांनी ऍक्च्युली माझी ती भंडारदाराची स्टोरी सांगितली की मी बघितलं आणि मला खूप छान वाटलं. मग हे म्हटलं की ठीक आहे बघा तुला जायचं आहे ना, मग आपण बघूया काय करूया. मग तेव्हा मग आम्ही असं एक व्हिडिओ वगैरे बनवलाय, मला म्हणले तुला कसं जमेल, तू काय करू शकते मला दाखव, तू पायरी चढू शकतेस का, तू कशी चालते. तर मग जो माझा नॉर्मल घरामध्ये वावर असतो त्या पद्धतीने मी यांना जमिनीवर बसून मी कशा ऍक्टिव्हिटीज करते त्याचा एक व्हिडिओ बनवून पाठवला की मी एवढं तरी करू शकते. म्हणजे कसं ना मॅम की आपण ना ती गोष्ट केली की नाही ते महत्वाचं नाही, आपण ऍटलीस्ट प्रयत्न तरी करतोय ते खूप मॅटर करतं.
1: एक्झॅक्टली,
2: ती गोष्ट आपल्याला मिळेल नाही मिळेल ती पूर्ण होईल की नाही, आपण प्रयत्न आपण ती गोष्ट अटेन केली ना ती खूप मॅटर करतं. मी अटेन केलं नव्हतं पण माझी तयारी आहे मला यांना दाखवायचं होतं. मग यांनी मग बोलले की ठीक आहे तू चल. मग आम्ही गेलो, मग एक पालखी बनवली होती खरं तर, यांनी तशीच सोय करून ठेवली, तिथे एक पालखी बनवलेली आणि त्या लोकांनी मला उचलून वर नेलं. पण तेव्हा पण मला थोडं वाटलं की नाही, म्हटलं मी कुठे चढते, ही लोक मला चढवतात. तर यांचं असं म्हणणं होतं की राजा राणी लोक कुठे स्वतः चढायचे, ते लोकांना पण उचलून घेऊन जायचे ना त्यांचे नोकर लोक. मग तू असं समज ना की तुला उचलू, तू राणी आहेस, तुला उचलून नेत आहेस अँड यू आर अ फर्स्ट क्वीन की जी कळसुबाई चढते म्हणून. आणि नंतर मग त्यांचं झालं इतकं म्हणजे इतकं थ्रिलिंग होतं, इतकं ऍडव्हेंचरस होतं. मी लाईफमध्ये इतका थ्रिल नव्हता अनुभव केला की अगदी दऱ्यात सोडून सोडून वरती जाणं आणि तेवढंच खाली येणं. म्हणजे आम्ही खाली आलो म्हणजे खूप लोक खुश होते, खाली खूप लोक जमा झाले होते तेव्हा. तर मग मला जे उचलून नेणारे जे लोक होते मला त्यांच्याबद्दल खूप असं वाटलं की मी त्यांना दादा तुम्ही लोक एवढं नेलं वगैरे, तर ते मला वाटतं की ताई ती गोष्ट नाहीये, तुम्ही असं असताना पण वरती जाण्याची तयारी दाखवली. तुम्ही बोलले की मला जायचंय ते खूप महत्वाचं आहे बोलले, आम्ही कोणाला पण घेऊन जाऊ, पण तुम्ही अशी परिस्थिती असून सुद्धा तुम्ही व्हीलचेअर्स आहेत वरती गेले ती खूप महत्वाची गोष्ट होती. मग तेव्हा मला थोडस असं वाटलं की हा म्हणजे आहे, हा आहे म्हणजे
1: करू शकले
2: असं.
1: क्या बात आहे. आणि आता खरं तर या सगळ्या थ्रिलिंग गोष्टी तुम्ही दोघांनीही आयुष्यात गेल्यात, पण आता जेव्हा एनडी इव्हेंट सोबत जोडल्या गेल्यात आणि जेव्हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल आता नावाच्या मागे लागलाय, तर कसं वाटतंय?
2: खूप छान वाटतंय. आणि ऍक्च्युली नवीनच क्षेत्रात आम्ही आलोय आणि हे कधी पाहिलं नव्हतं मॅम. आणि कसं असतं की हे जे रॅम्प वॉक वगैरे जे काय होतात ते आम्ही फक्त बघतो, आम्ही बघायचं टीव्हीवर. आणि मला आठवते काही खूप म्हणजे आम्हाला वाटतं टेन्थला होतो आम्ही, माझी स्कूल फ्रेंड होती ती वाटते ती मिस इंडियाचं काहीतरी कॉम्पिटिशन होतं, आमच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता तर आम्ही बघत होतो टीव्हीवरती. तर माझी मैत्रीण मला म्हणते की रोहिणी तू जर चांगली असेल ना तर मी तुला याच्यात पाठवलं असत. हा म्हणजे आम्ही टेन्थला होतो, आम्ही खूप हे होतो म्हणजे खूप इनोसंट होतो. तर म्हटलं असं काय नसतं, ती बोलते नाही नाही तू बघ तू बघ तू तिच्यापेक्षा पण चांगली दिसते असं म्हणली ती मला. आणि नंतर मग काय नाही ती गोष्ट सोडून दिली. पण कसं मॅम की डिसेबल लोकांना बोलवलं जातं किंवा पीजेंटमध्ये म्हणजे एक सोशल आपण म्हणतो ना ते
1: सोशल कॉज
2: म्हणून त्यांना
1: पार्टिसिपेट
2: थोडंसं केलं. काय काय रॅम्प शो असतात मोठे मोठे जे फॅशन वीक मध्ये त्यांना तिथे बोलवलं जातं. पण तिथं कसं की एक दोन लोकांना बोलवून फक्त त्यांना एक आपण मग सीएसआर मध्ये जे आपण करतो ना की सोशल कॉज म्हणून ते दाखवलं जातं. पण असं जे कॉम्पिटिशन आहे ते कॉम्पिटिशन पहिल्यांदाच झालंय माझ्या मते तरी, पहिल्यांदाच झालेलं आहे. आणि खरंच मॅम कॉन्फिडन्स खूप वाढला आणि असं वाटलं की हो आम्ही करू शकतो. आता जसं हे मला मी यांना त्या दिवशी पण म्हटले की आणखीन एक इव्हेंट आपण जावं की बघा हा आता पण कंटिन्यू करायचं आपण सोडायचं नाही. आणि कसं मॅम की याच्या अगोदर म्हणजे याच्यानंतर आम्ही अशा एक दोन ठिकाणी गेलो ना ते तिथून स्वतःहून लोक आता खूप अप्रिशिएट करते, लोक स्वतःहून मेसेज करतात की तुम्ही आमच्याकडे या.
1: बरोबर
2: हो तुम्ही या. आणि जसं आता एक मध्ये इव्हेंट झालेला तेव्हा मग आम्ही पार्टिसिपेट केलेलं ते म्हणतात की तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन होते आमच्या शोचे, तर तुम्ही पुढच्या शोला पण या असं.
1: क्या बात आहे. सो मला असं वाटतं की नेत्रा मॅम हा कुठेतरी एक म्हणतात ना नजरिया बदल चुकला
2: आहे.
1: म्हणजे येस कॉम्पिटिशन त्यांच्यासाठी का नाही होऊ शकत, किंवा फक्त सीएसआर ऍक्टिव्हिटीज मध्ये न राहता दे आर ऑल्सो ह्युमन बीइंग्स, दे आर द पार्ट ऑफ आर लाईफ आणि ते आहेत. सो त्यांचीही वेगळी कॅटेगरी आहे, ते आहे ते कॉम्पिटिशन करू शकतात. दे आर लाईक अस. म्हणजे हे सगळा जो एक तुम्ही जो माइंडसेट सेट केला ना तो खरंच कमालीचा आहे. पण नेत्रा मॅम तुमच्याकडे येईन पुन्हा एकदा, सर असतील मॅडम असतील त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे, पण शेवटी आफ्टर ऑल एक कुठेतरी मनामध्ये एक शंकेची पाल जरी चुकचुकली की मी हे करू शकेन का, किंवा स्टेजवरती इतके मोठे ज्युरीज तिकडे समोर आहे, ज्युरी पॅनल इतका मोठा आहे, दे आर वेल प्रोफेशनल ग्रूमर मॉडेल डिरेक्टर, यांच्या समोर स्वतःला प्रेझेंट करणं आणि त्यासाठी लागणारा कॉन्फिडन्स, तुम्ही कशी तयारी करून घेतली त्यांच्याकडून?
3: ऍक्च्युली मी तर सांगेन की इनफॅक्ट हे जास्त इन्स्पायरिंग आहेत.
1: या
3: असं विशेष असं काही खूप ग्रूम करावं लागलं असं नाहीये. मी खूप म्हणजे त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर कनेक्ट व्हायचे, जेव्हा जेव्हा त्यांना पॉसिबल होतं ते यायचे. त्यांना मी खूप काही गोष्टी व्हिडिओ कॉलवर एक्सप्लेन केलं आहे आणि ग्रुमिंगमध्ये पण त्यांना एक्सप्लेन केलं. सो असं नाही की दे सगळे असे फोकस्ड होते खूप. आणि ह्यांच्या कॅटेगरीमध्ये एस्पेशली फिमेल्स कॉम्पिटिशन वॉज रिअली टफ.
1: या
3: रिअली टफ असं होतं की इव्हन जजेस पण नंतर सांगत होते की असं सगळेच खूप छान होते आणि इतके एन्थू होते ना सगळे, म्हणजे दे वर सो कीन अबाउट द कॉम्पिटिशन. त्यांना कधी आहे काय आहे म्हणजे त्यांना ते कधी येतोय तो दिवस वाट बघत होते. आणि तयारीमध्ये पण कोणीही कमी नव्हता, सगळे प्रॉपर वेल ड्रेस्ड
1: पासून
3: येस येस. आणि आपल्याकडनं त्यांना मेकअप पण खूप छान केला होता, सगळे व्यवस्थित होते. असं कुठेच असं काहीतरी कमी आहे किंवा ह्यांना ह्यांचं बरोबर नाही झालंय असं काहीच कुठे आम्हाला तरी जाणवलं नाही. असं
1: सर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. तुम्ही खरं तर सगळ्याच फील्डमध्ये स्वतःला एक्सप्लोअर केलंय आणि मला हीच गोष्ट तुमच्या ते खूप जास्त आवडली आहे की येस एक्सप्लोअर करत राहिलं पाहिजे. जसं तुम्ही रायडर म्हणून रायडर यू आर अ रायडर, तुम्ही रायडर आहात, ट्रेकर आहात, तुम्ही या सगळ्या गोष्टी करता. या सगळ्या गोष्टी करत असताना काय असतं मनामध्ये, बॅक ऑफ द माइंड काय चाललेलं असतं?
0: त्याच्या हे असतो की लहानपणापासून एक भूक होत, लहानपणापासून एक अर्ज होत की बाबा आय वॉन्ट टू डू दिस, आय वॉन्ट टू डू दिस. बिकॉज कधी केलंच नाही. 27 वयपर्यंत मी कुबडी घेऊन चालायचो दोघा हाताने. सो माय हँड ऑल्सो वॉज स्पेशली मतलब हँडिकॅप होतो ना पाय पण. तो एक कुबडी फेकली मग एक कुबडी आणि चालू लागलं. मग जयपूर फोर्टच्या माध्यमाने मला पहिला कृत्रिम पाय भेटला 1997 मध्ये. त्यानंतर माझी लाईफ सुरू झाली. तो पॉझिटिव्हिटी तिकडनं सुरू झाली की जे स्वप्न लहानपणीपासून होते ऍडव्हेंचर स्पोर्ट्स बाइकिंग, लहानपणी ते आवाज यायचा डुकडुक डुक म्हणून, ते डुकडुक मी घेणार माहीत नाही कसं घेणार काय घेणार. माझे शिक्षण जास्त नाही पण माझे मित्र चिडवायचे आहे ए लग्ना चिपेट ते चेन्नईने आता डुकडुक केलं गं अँड टुडे आय एम नोन एज अ रायडर. आणि ती डुकडुक घेतली मी आणि त्या डुकडुकवर रोहिणीला पण घेऊन घेऊन. हे सर्व हळूहळू जे स्वप्न होतं. आय नेव्हर ड्रीम टू बिकम अ इंजिनियर ऑर अ डॉक्टर. मला नेहमी ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आणि काहीतरी असं करायचं माझा स्वतःचे रेकॉर्ड ब्रेक करायचे. आता मी परत चाललो सप्टेंबर महिन्याला. इट विल दिस विल बी माय 17th टाइम टू लडाख अँड विथ माय न्यू बाईक
1: अँड
0: आय एम गोइंग टू द प्लेस कॉल मिंगला पास विच इज 19,400 feet अँड आय ब्रेक माय ओन रेकॉर्ड्स. तर हे सर्व गोष्ट मला एनकरेज करतं की जो पॉसिबल नाही दोन पाया लोकांसाठी आय मेक इट पॉसिबल.
1: एक्झॅक्टली हेच मला मुळात खूप एस्पायरिंग वाटतं मॅम की सर त्यांचं एकतर मुळात की हे करायचंय. ही जी एक जिद्द आहे ना तीच खूप कमालीची आहे. आणि केवळ ही जिद्द तुम्ही तुमच्यापुरती मर्यादित नाही ठेवली आहे. मला त्याही विषयी बोलायला आवडेल की तुम्ही इतरांनाही घेऊन जाता. तुम्ही आज तुमच्या पार्टनरला घेऊन गेला. तुम्ही आज इतरांसाठी हे राबवताय की हा मी हे फील केलंय कदाचित समोरच्यालाही पण तोच त्रास असेल किंवा तोही तेच फील करत असेल तर मी त्याच्यासाठी करेन. येस प्लीज.
0: जिद्द जे बोलले तुम्ही त्याच्यातून आठवण आले मला की आम्ही जसं दरवर्षी विद्यार्थी लोकांनी घेऊन 15 August 26 January कोळसेबाई घेऊन जातो. सुरुवातीला मी एकटा जायचे पण खूप लोकांनी बोला सर आप जाते तो हम लोग भी प्लीज. रिस्क घेणं माझा क्लब आहे पण ते रजिस्टर वगैरे नाही. खूप काय आहे असं आय डोंट टेक मनी फ्रॉम एनीबडी. समजा कोणी आले फॉरवर्ड काय मदत करू, आम्हाला बसची गरज आहे, तुम्ही बस करून द्या, पैसे नको द्या, बस उडून द्या. त्यांना टी शर्ट एकसारखा टी शर्ट असेल तर आपला मान सोडायला अँड देन छोटा मोठा पॅकेज फूड ते तुम्ही सर्व तुम्हीच द्या, पैसे नको द्या हातात. तर तसा एक नाशिकमध्ये ग्रुप आहे रॉयल रायडर्स म्हणून. त्या लोकांनी आम्हाला एकदा बघितलं दिव्यांग ग्रुपवर चाललं. म्हणलं सर कुठून आहे तुम्ही? म्हणून मुंबईवरनं. तर त्या माणसाने माझी स्टोरी ऐकली, तो माझ्यासाठी सपोर्ट करा. गेल्या 10 वर्षापासून दे आर कमिटेड. बिफोर वी कम डाऊन 2:30 वाजेपर्यंत आम्ही खाली यायच्या आधी ते स्वतः येतात रॉयल रायडर्स ग्रुप क्लबवाले रायडर लोक त्यांची फॅमिली तिकडे जेवण बनवतात. आम्हाला विचारतात मटन चालेल, चिकन चालेल, सुकर चाय बनवेल चालेल का, अँड गुड फूड द्या मेकिंग. आणि त्या लोकांनी मला एक अवॉर्ड दिला होता, एक ट्रॉफी दिली होती. त्यामध्ये लिहिलं होतं माझे नाव जिद्दी विनोद. ते जिद्द तुम्ही बोललो होतो म्हणून माझ्या जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी मी जिद्द करतो. जे जीवनामध्ये लोकांना वेअर वी कॅन ऍड व्हॅल्यू इन अ कम्युनिटी नॉट फॉर द बॅड सेन्स.
1: एक्झॅक्टली. रोहिणी मॅम मी म्हणेन की तुम्ही म्हणजे मला एक मुळात प्रश्न आहे की जसं आपण म्हणतो युजली की कॉमन आहे हे खूप की लग्नानंतर असं होतं की हे करू का ते करू का हे जमेल का ते जमेल का. पण मला तुमच्या केसमध्ये हे मला विचारायचंच नाहीये कारण तुम्ही खूप जास्त मला असं वाटतंय की तुमची ग्रोथ झाली आहे आणि ह्या तुमच्या सक्सेसमध्ये सरांचा किती वाटा आहे किंवा काय सांगाल?
2: खरं तर लग्न नाही, लग्नाच्या अगोदरच आम्ही खूप ट्रॅव्हलिंग वगैरे करायचो आणि आमचं ऍडव्हेंचर ऍक्च्युअली तेव्हापासूनच सुरू झालं. आणि मग काही काही ठिकाणी मी यांना बोलायचे की आपण म्हणजे हे मला बोलायचे तिकडे जाऊया, म्हणजे नाही ते किती उंच आहे कसं जायचं हे मी तुला घेऊन जातो. मग आम्ही अशा काही ठिकाणी गेलो, कळसुबाई झालं, लग्नानंतर आम्ही आसामला गेलो. आसामला पण काही ठिकाणं असे अजिबात, नॉर्थ ईस्ट हा पार्ट अजिबात ऍक्सेसिबल नाही आहे. तिथं आम्ही कामाख्याला गेलो, कामाख्याला अगदी असे मोठे मोठे पायरे आहे, यांनी विचार साईक मला उचलून नेला.

0: तर मग आम्हाला ना फक्त एवढं एक असं आम्हाला दिखाव्यासाठी नाही तर आम्हाला एक असा संदेश द्यायचा असतो की तुम्ही बाहेर पडा, तुमच्या सोबत कोणी आहे, तुम्ही तुमच्या घरच्या, आम्ही त्यांच्या घरच्यांची सुद्धा काउन्सिलिंग करतो, जे डिसेबल पीपल असतात ना त्यांच्या घरच्यांना सांगतो यांना घेऊन जा तुम्ही बाहेर, तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल.
1: भरपूर ठिकाणी गेलो भारताच्या, जसं माथेरान समजा इकडे महाराष्ट्रामध्ये, ते लोकांनी पहिल्यांदा बघितलं व्हीलचेअर युजर फर्स्ट टाइम आली
0: कोणी
1: माथेरानला, शॉक टू दे. ते मी भाऊ ठरवलं तिकडे आणि ते घोडागाडी टाईप असतो ना त्याच्यामध्ये इला बसून आणि घोड्यामध्ये पूर्ण पॉइंट 12-13 जे पॉइंट आहे ना सर्व पॉइंट मध्ये घेऊन गेलो तिला. सो लाईक इट्स ऑल अप टू अस अँड पीपल गॉट इन्स्पायर्ड अँड बिलीव्ह मी. आज स्पेशली मुली ते बाहेर आले व्हीलचेअर घेऊन, काही काही मुली स्वतः ट्रेन मध्ये जातात हे करतात. सो वी आर सो हॅपी दॅट ऍटलीस्ट वी कॅन ऍड व्हॅल्यू इन कॉमन कम्युनिटी. एकाच्या मनीमध्ये पण परिवर्तन झालं, आमचं काम झालं.
2: एक्झॅक्टली. नेत्रा मॅम, अपार्ट फ्रॉम दिस मी म्हणेन की आतापर्यंत बऱ्याच कंटेस्टंटला तुम्ही ग्रूम केलाय, तुम्ही बरंच काही देण्याचा प्रयत्न केलाय, पण या कॅटेगरीमधून तुम्ही काही जिंकलायत का?
3: जिद्द असावी आणि जे कुठल्याही गोष्टीला नाही मला नाही जमणार हे नसावं हे मी यांच्याकडनं शिकले आहे. इनफॅक्ट मी त्यांना शिकवण्यापेक्षा मीच त्यांच्याकडनं शिकले आहे. आणि ह्यांच्या कॅटेगरीमध्ये असं होतं ना की दे वर व्हेरी सपोर्टिव्ह विथ इच अदर.
2: या
3: त्यांनी सगळ्यांनी एकमेकांना खूप सपोर्ट केला, चांगला ग्रुप होता त्यांचा. इनफॅक्ट मी आपले जे बाकीचे कंटेस्टंट आहेत त्यांना सुद्धा मी इन्स्ट्रक्ट केलं होतं की स्पेशली एबल कॅटेगरी आहे, बॅक स्टेज त्यांना काय हेल्प लागली तर हेल्प करा तुम्ही, आपलं बघू नका, असंही त्यांना सांगितलेलं होतं. सो ते सगळ्यांनी एकमेकांना खूप सांभाळून घेतलंय, समजून घेतलंय आणि मेन या कॅटेगरीने ऍडजस्ट पण खूप केलाय.
2: बरोबर.
3: कारण कार्यक्रम तसा खूप मोठा होता, बराच वेळ होता ह्यांच्यासाठी, तेवढं मला माहिती नाही काही लोकांना बसून काय दुखणं वगैरे हे सगळं होतं, पण कोणी असं हे नाही केलं, कम्प्लेंट नाही केली. दे वर कोऑपरेटिव्ह, दे वर व्हेरी ऍडजस्टिंग असं होतं ते. ती गोष्ट मला सर्वात जास्त आवडली की ऍडजस्टमेंट ह्यांच्याकडनं शिकावं.
2: येस,
3: असं आहे ते.
2: खरंच, अगदी खरंय. सर, अपार्ट फ्रॉम दिस म्हणजे आता तुम्ही जसं आज नेत्रा मॅमनी हा एक स्टँड घेतला, इव्हेंट ऑर्गनाईज केला, तुम्हाला काय वाटतंय काय बदल बाकीच्या लोकांकडून तुमच्या सगळ्यांसाठी झाले पाहिजेत, किंवा व्हॉट यू एक्सपेक्ट की हा हे असं असावं?
1: सी, फर्स्ट ऑफ ऑल जे मॅडमचा विचार आहे, दिस वॉज अबाउट यु नो मॉडेलिंग, किंवा त्यांना नवीन एक स्पेस भेटावं, दॅट इज सो गुड. बट कॉमन लाईफमध्ये स्पेशली एबलसाठी एक रॅम्प प्रत्येक ठिकाणी, मोठ्या मोठ्या बिल्डिंग होतात, मोठे मोठे हॉटेल होतात. आम्ही दोघं जाऊन लोकांना रिक्वेस्ट करतो की बोला आम्ही उठाते ना, बोला आम्ही ऑलरेडी स्पेशली एबल आहे, अरे चार आदमी उठा केले तर जिंदा लासले की जायला घ्या. काही काही ठिकाणी झालंय, बँड्रामध्ये रिसेंटली आम्ही बघितलं, तर कॅफे शॉपमध्ये कॉफी शॉपमध्ये गेले ना, बोलता नेक्स्ट टाइम सर आप आओगे ना यू विल सी द रॅम्प, अँड वी पर्पसली वेंट देअर आफ्टर अ वीक. त्यांनी सर वेट, त्या लोकांनी रॅम्प आणली, मस्त एक मस्त पोर्टेबल रॅम्प बनवली, वी डोंट हॅव टू डू एनिथिंग, बस पुष्कीला गेलो अँड ही केप्ट हिज वर्ड. अँड दॅट्स हाऊ इन अ कम्युनिटी फॉर पीपल लाईक अस वी नीड अवर ओन, म्हणजे आमची
2: पहिचान पाहिजे.
1: जॉब बद्दल शिक्षण खूप कमी असतं, बहिणी सारखे प्रत्येक मुलगी नसते की बाबा डबल पीजी LLB हे सर्व सर्वांना आवड नसते, खर्ची परिस्थिती असते. तो मी विचार करतो की पेट्रोल पंप आहे, मॉल आहे, तिकडे छोटं मोठं काम द्या ना त्यांना. हल्ली आता तुम्ही बघितलं असाल व्हीलचेअरमध्ये स्विगी झोमॅटो करतात मुलं स्पेशली एबल, तो गिव्ह देम अ प्लेस, व्हॅल्यू देम, तर जाऊन त्यांच्या जीवनामध्ये पण परिवर्तन बद्दल.
2: एक्झॅक्टली. रोहिणी मॅम, खरं तर मुली एक मुलगी म्हणून एक फिमेल म्हणून एक प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगल आहे. म्हणजे आपण जरी शब्दांनी किंवा भावनिक दृष्ट्या जरी म्हणालो की आपण सगळे एक आहोत, तुम्हाला फिजिकल चॅलेंज आहेतच आणि हे तुम्ही एक्सेप्ट केलंय, पण बाकीच्या ज्या फिमेल्स आहेत त्यांना तुम्ही काय गाईड कराल किंवा त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल?
4: ज्या एबल बॉडी,
2: येस,
4: आता फिमेल मॅम, फिमेल कशी असेल स्पेशल एबल काही असो, स्ट्रगल आपल्या घरापासून सुरू होतो.
2: येस,
4: मला असं वाटतं मॅम की शिक्षण हाच एक आहे पर्याय प्रत्येक व्यक्तीकडे,
2: येस,
4: मेल असो फिमेल असो, जो त्याला कुठल्याही परिस्थितीतून बाहेर काढतो. तर तुम्ही एज्युकेट व्हा, गरजेचं नाही की

0: मी शाळेत जाऊन अगदी कॉलेजमध्ये जाऊन मोठं मोठं शिक्षण घ्या, पण काहीतरी स्वतःला इतक्या चांगल्या पद्धतीने स्केल करा की पुढे जाऊन तुम्हाला लाईफमध्ये कुठल्याही बाबतीत, कारण मॅम लाईफ आहे, आज आपण चालतोय, उद्या जाऊन आपलं काय होईल आपल्याला माहिती
1: नाही,
0: पण ही एकच गोष्ट असते, शिक्षणच ही एक गोष्ट आहे मॅम की याने जी आपल्याला प्रत्येक गोष्टीतून बाहेर काढू शकते आणि तीच आपला कॉन्फिडन्स बूस्ट करते. तर मी असं सांगेल की तुम्ही लेडी असा कोणी असा, पण स्वतःला नेहमी ग्रूम ठेवा, आपलं नॉलेज आपलं एज्युकेशन हे कायम तुम्ही त्याला प्रायोरिटी द्या, आणि तुमच्या घरात मुली आहेत, तुमच्या जे कोणी आहेत त्यांना फक्त शिक्षणावरती त्यांचा जोर द्या, बाकीच्या गोष्टी नंतर लग्न वगैरे हे खूप सेकंडरी थिंग आहेत, प्रायोरिटी आहे आपलं शिक्षण. पण शिक्षणाशिवाय तुम्हाला ना आपल्या स्वतःची लाईफला व्हॅल्यू करता ना जग तुम्हाला व्हॅल्यू करणार, खूप मॅटर करणार, शिक्षण खूप मॅटर करतं.
1: एक्झॅक्टली. नेत्रा मॅम, मी तुम्हाला नेहमी विचारत असते की हे तुम्ही कसं केलं किंवा कसं काय, पण आज मी तुम्हाला हा प्रश्न विचारते की तुम्ही एक पाऊल उचललं, तुम्ही हा एक वेगळा अटेम्प्ट केलात आणि तो सक्सेसफुली करून दाखवलात. आज तुमच्यासारखे बरेच लोक आहेत जे बाहेर काहीतरी छान काम करतायत, इव्हेंट करतायत, ऑर्गनाईज करतायत, वेगवेगळे सेशन्स ठेवतायत, बट याही लोकांसाठी काही त्यांनी करावं असं तुम्हाला वाटतंय का, किंवा काय वेगळं तेही करू शकतात? तर तुम्ही, मी नेहमी तुम्हाला म्हणते की तुम्ही फिमेल्सला काहीतरी मेसेज द्या, पण आज मला तुम्हाला ही रिक्वेस्ट करायची की त्या सगळ्या ऑर्गनायझर्सला किंवा त्या सगळ्या फाउंडरला डिरेक्टर्सना काय तुम्ही मेसेज द्याल की जेणेकरून जे पाऊल तुम्ही उचललंय तेही उचलते.
2: मला असं वाटतं की नक्कीच सगळ्यांनी अशी एक कॅटेगरी ठेवावी आणि स्पेशल एपणला चान्स द्यावा, कारण लोकांना असं वाटतं की अरे ह्यांच्यासाठी हे प्रोव्हिजन ते प्रोव्हिजन करावं लागतं, असं काही नाहीये. असं सुरुवातीला मला सुद्धा वाटलं,
1: दे आर मच स्ट्रॉंग,
2: दे आर व्हेरी कॉपरेटिव्ह.
1: या
2: सर्वात इम्पॉर्टंट आहे की दे आर कॉपरेटिव्ह, दे आर एडजस्टिंग अँड दे आर सपोर्टिव्ह. सो नक्कीच ह्यांना चान्स द्यावा आणि आपल्याला सुद्धा एक एंड ऑफ द डे आपल्याला सुद्धा एक खूप आनंद मिळतो की बाबा आपण केलं, आपल्याला जमलं आणि व्यवस्थित पार पाडलं. की कोणाला काही प्रॉब्लेम झाला नाही, कोणाला काही त्रास झाला नाही आणि व्यवस्थित सगळं सुरळीत सगळं झालं.
1: येस. आणि सरच्या शेवटी मी सर तुमच्याकडे येईन आणि मला फक्त एकच तुम्हाला विचारायचं आहे की आतापर्यंत तुम्ही, मी तर म्हणेन की तुम्ही तुमची लाईफ खूप एन्जॉय केली आहे, तुम्ही खूप पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करताय, तुम्ही एन्जॉय करताय, तुम्ही तुमच्याकडे जे नाहीये त्याचा विचार न करता तुमच्याकडे जे आहे त्याच्यातून तुम्ही काहीतरी पॉझिटिव्हली छान घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करताय. इथून पुढे तुम्हाला काय, तुमचं आयुष्य कसं जगायचंय तुम्हाला, किंवा पुढच्या काही वर्षांमध्ये काय तुमचे गोल्स आहेत?
3: सी, आय एम ऑलवेज ऍडव्हेंचरस पर्सन अँड आय विल बी. सो माझ्या पुढच्या जे प्लॅन्स आहे, माझी वाईफला घेऊन आहे की वी आर प्लॅनिंग टू गो फॉर इंटरनॅशनल राईड.
1: ओ,
3: प्रिपेअरिंग फॉर दॅट. And we will be going with a message where specially able sati is for mobility, accessibility free as well. Apun kiti prayatna jar kela jeevana madhe. So I said I want to prove myself, I don't want to prove anybody else. Tumhi kyunne sati kiti changla jar kela kai jar kela, so end of the day tumhi small kai tari chuki kele na, people will keep on talking, keep on blaming you like that. So better to live bindas for yourself. Don't worry about others. Apne liye bindas chiyo और जिंदगी सब कट जाएगी आपण आराम से.
1: एक्झॅक्टली.
3: कारण आज उद्याच्या विचारसाठी आजचा दिवस आपला वाया कसला घालायचा?
1: बरोबर.
3: सो लिव्ह अ बिंदास लाईफ.
1: येस.
3: सो दॅट्स इट. आजचं पण आपलं हे मीटिंग होतं, तो अर्ध करून कामाला जायचे म्हणून नको बिंदास. आम्ही ठरवलं आता पिक्चर बघायला जाणार आहे
1: आम्ही.
3: सोबत चका पण काय नाही करणार बोलो मसुली का काय वेळात मग पिक्चर
1: बघायला. शो आहे का?
3: डेफिनेटली वी शुड मेक अ प्लॅन, बट त्याला एक्झिक्यूट कधी करायचं ते आम्ही ठरवतोय. वी जस्ट गो, जेब में रोकडा आहे निकल जाओ.
1: नाही ऍक्च्युली, आणि हे आयुष्य असं जगलं पाहिजे मला असं वाटतं की आपण इतक्या आज काय होईल, उद्या काय होईल, उद्या परवा काय नाही, आत्ताचा प्रेझेंट जगता आला पाहिजे. आणि
3: मॅडम गॉडनी ना नेहमी आम्हाला, बिलीव मी, जेव्हापासून माझं लग्न झालंय, लग्नाच्या आधी पण, आय डोंट नो, आय कांट टेल इन पब्लिक की व्हॉट इज आर फायनान्शियल सिच्युएशन, बट गॉड प्रोव्हाइडेड अवर नीड. लालच पूर्ण नाही केलं, गरज पूर्ण केलं. 20 वर्ष अगोदर मी अमेरिकाला होतो आणि ते बाईकचे फोटो होतं कवासाकी वन बाईक. त्या फोटो मी ट्रायल मारलं तिकडे, सॉरी आउट ऑफ द सब्जेक्ट, ट्रायल मारला आणि ते बाईकचं पॅम्पलेट आणला, त्याच्यामध्ये लिहिलं दिस इज माय बाईक आणि हात लावलं ते आणलं माझ्याकडे. दरवर्ष बघायचं येईल एक दिवस येईल एक दिवस येईल. लास्ट इयर ती बाईक आली इंडियामध्ये, सॉरी दिस इयर आणि जानेवारी महिन्यामध्ये मी बुकिंग केलं. ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही डाऊन पेमेंट करून आता या वर्षी फेब्रुवारी जानेवारीला मला ती गाडी घेतली आणि ती आज 20 वर्षांमध्ये माझ्या गाडी. बिलीव फॅक्टर, इफ यू बिलीव इन युअर सेल्फ यू कॅन डू व्हॉट एव्हर यू
1: वॉन्ट.
3: आणि होईल होईल, आमचं स्वप्न घराबद्दल आहे, आमचं स्वतःचं घर होईल, ड्रीम हाऊस, अँड इट्स गोइंग टू बी हॅपी.
1: शुअर शुअर शुअर शुअर. मी तर म्हणेन सर हाय कॉन्फिडन्स अनास तोच तुम्हाला, म्हणजे आज जर 20 वर्षानंतर तुम्हाला हवी असलेली बाईक तुम्ही जर घेऊ शकता आणि तुम्ही ते स्वप्न पूर्ण करू शकता तर तुम्ही आज घराचं म्हणाल पुढच्या काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये सुद्धा, आय डोंट नो अबाउट दॅट बॅकग्राऊंड, सो येस की तेही तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं असेल. आणि थँक्स टू नेत्रा मॅम वन्स अगेन की अशा म्हणजे एक ते असं नाही की कुठेतरी एक मनामध्ये असतं की अरे मी यांच्याशी बोलायला जाऊ का किंवा त्यांना असा प्रॉब्लेम आहे, मग आपल्या नाही म्हटलं तरी कुठेतरी ते विचार बॅक ऑफ द माइंड येतात. बट हे इतकं कम्फर्टेबल झालंय ना आता आणि ते वी फील लाईक की अरे यार सगळे सेम ही तो है बस और क्या ही करना है. सो थँक्स टू यू वन्स अगेन की हा एक वेगळा मेसेज तुम्ही टोटल पूर्ण या क्राऊडमध्ये पुढे दिलेला आहे. आणि श्रोते हो, मला असं वाटतंय आजची ही मुलाखत जी आहे, मी मुलाखत म्हणणारच नाही, तुम्ही जितकेही लोक आजची आजचं हे पॉडकास्ट ऐकतात, आजची मुलाखत ऐकतायत ना, बघा आणि सुरुवात करा. बस इतकंच म्हणेन, आज देवाने आपल्याला सगळं दिलंय. म्हणजे कदाचित आपण जर निगेटिव्ह विचार करत असलो ना आणि जर आपण या दोघांच्या जागी असो तर कदाचित आपण म्हटलं असं आपण त्या देवाला खूप दोष दिले असते, आपण त्या नशिबाला खूप दोष दिले असते. पण आज विनोद सर असेल, मॅम असेल, रोहिणी मॅम असेल, ते देवाला थँक्यू म्हणतायत की आम्हालाही इतकं सगळं दिलंय, चांगलं आहे, आमचं खूप व्यवस्थित चाललंय. सो मी फक्त इतकंच म्हणेन, तुमच्याकडे जे नाहीये त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे आहे त्याच्यातून पुढे चालायला शिका. आणि हे लाईव्ह एक्झाम्पल आज आपल्यासोबत होतं. सो तुमच्या दोघांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात आणि एक काहीतरी पॉझिटिव्ह चेंज तुमच्यामधून घडेल अशाच मी आशा इथे व्यक्त करते. आणि तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा.
2: थँक्यू
1: सो मच. आणि वन्स
3: अगेन
1: थँक्स
3: टू नेत्रा फोन करून असं पण बाबा शी इज अ बिग पर्सन, कोणी असिस्टंट ठेवला असं नाही, इंडिव्हिज्युअली
1: सगळं करतात.
3: मॅम बोलू, आपला जे इव्हेंट झालं एकदम प्युअर क्लीन एकदम क्रिस्प झाला. हे इव्हेंट नंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी पण गेलो, तिथे काय काय
1: कॉन्ट्रोवर्सी.
3: आम्ही नेहमी बोलतो एनडी इव्हेंट इज द बेस्ट.
1: सो येस, आणि अर्थात प्रामाणिकपणे काम केलेलं असं हे फळ आहे मला असं वाटतं नेत्रा मॅम. आणि आज जे कौतुक होत आहे किंवा आज जे नाव आपलं होत आहे तर ते जस्ट बिकॉज ऑफ मनामध्ये काही नाही आणि फक्त प्रामाणिकपणे काम करायचं हे त्याचं फळ आहे. सो तुम्हालाही खूप शुभेच्छा आहे पुन्हा एकदा.
2: आणि आम्ही पुढेही आता माझे जितके इव्हेंट होते आय विल बी हॅव्हिंग स्पेशल एबल कॅटेगरी. पण आताही मला सवय झाली आहे आणि मला सुद्धा कळलं आहे की काय याच्यामध्ये काय वेगळं करायचं आहे किंवा काय, पण असं काही मोठं असं काही करायची काही गरज पडत नाहीये. काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जे आता मला कळलेलं आहे.
1: यूज टू इट नाऊ. क्या बात आहे, क्या बात आहे. सो श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि याच नोटवरती मी आजचे कोमल आपल्या आजचे स्पेशल गेस्ट आणि त्याचबरोबर नेत्रा मॅम यांच्यासोबत तुमची इथेच रजा घेते. चला तर मग, आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. तुमच्यासारखं काही फरमायश असेल, तुमच्यासारखं काही विचार असतील, तुमच्यासारखं काही मतं असतील तर तुम्ही आम्हाला इथे नक्की पाठवू शकता. आणि येस, मी आरजे कोमल नेत्रा मॅम सोबत, विनोद सर आणि रोहिणी मॅम सोबत इथेच तुमची रजा घेते. ऐकत राहा.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान वेगवेगळ्या मुलाखती घेत असतो आणि आपला आजचा सेगमेंट आज किनारी या सेगमेंटच्या अंतर्गत आपण एक खूप छान मुलाखत घेणार आहोत. एका जिद्दी महिलेला भेटणार आहोत, कारण महिलांनी जर ठरवलं तर त्या बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलू शकतात. आणि असंच एक उदाहरण म्हणजेच आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये बसलेल्या आहेत पूर्वाश्रमीच्या दीपा फडके आणि आजच्या रीमा अडारकर. अर्थात तुम्ही सोशल मीडियावरती ऊर्जा नावाने बरेच गिफ्ट्स पाहिलेले असतील, ऊर्जा गिफ्ट्स नावाने बरेच प्रोडक्ट्स तुमच्या इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना आलेले असतील. तर अर्थात ऊर्जा गिफ्ट्सच्या सर्वे सर्वा. आणि आज आपल्या सगळ्या महिलांना जो खूप मोठा प्रश्न पडतो की एखादा सण समारंभ आहे तर काय गिफ्ट द्यायचं, तर या सगळ्यांवरचं उत्तर म्हणजेच ऊर्जा गिफ्ट. तर ऊर्जा गिफ्टच्या सर्वे सर्वा रीमा मॅडम, रीमा अडारकर मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये.
1: थँक्यू सो मच.
0: रीमा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी बदलापूर येथे 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी होम सायन्स आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. यानंतर कलाशाखेतून एमएची पदवी सुद्धा घेतली. सुरुवातीला 2-3 इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षिका म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. लग्नानंतर माहेरी बदलापूरला मोठ्या बहिणीने सुरू केलेल्या श्री कलानिर्मित या टेलरिंग फॅशन डिझायनिंग आणि बॅग मेकिंग इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं. त्यानंतर बऱ्याच घटना ज्या घडल्या आणि त्यानंतर कालांतराने मला असं वाटतं ऊर्जाची निर्मिती कशी झाली हे मी त्यांच्याकडून ऐकून घेण्यासाठी जास्त उत्सुक आहे. पण ऊर्जाविषयी मी सांगेन तर खण, पैठणी, कॉटन सिल्क, अजरक अशा पारंपरिक कपड्यांपासून शोल्डर बॅग्स, टोट बॅग्स, स्लिंग्स, क्लचेस, वॉलेट, ऑर्गनायझर्स, पाउचेस, ट्रॅव्हल बॅग्स, लॅपटॉप बॅग्स अशा विविध प्रकारच्या बॅग्स ज्या आहेत हे जे आहे हे ऊर्जाच्या माध्यमातून असे वेगळे प्रोडक्ट जे आहेत ते तुम्ही बघू शकता. मुळात मला असं वाटतं की प्लास्टिकचा कुठेही वापर न करता मुळात जो आपला पारंपरिक कपडा आहे किंवा आपले जे पारंपरिक जे वेगळे वेगळे प्रकार जे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या कपड्यांचा वापर करून भरपूर प्रोडक्ट्स त्यांनी बनवलेले आहेत. आणि मुळात प्रोडक्ट्स जर त्याविषयी तर आपण जाणून घेऊयाच, पण इतकी व्हरायटी, इतके ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्याविषयी पण जाणून घेऊयात. या व्यतिरिक्त त्या स्वतःचा बचत गट सुद्धा चालवत आहेत. एक महिला म्हणून महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम त्या करतायत. तर मी खरं तर त्यांना, मला मुळात असं झालं की त्यांचं नावही ऊर्जाच आहे की काय. सो आय एम लाईक की यार, नावातच सगळं काही आहे, ऊर्जा म्हणजे ते नाव ऐकल्यानंतर असं कंटाळा येणारच नाही. म्हणजे ऊर्जा म्हटलं की कसं कामाला सुरुवात झालीच पाहिजे. तर मॅडम, माझा पहिला प्रश्न हाच आहे की ऊर्जाची ऊर्जा जी आहे ती कशी सुरू झालं आणि ऊर्जा हे नाव का
1: आधी

0: मी हा जो व्यवसाय करत होते तो मी आधी रीमा आर्ट्स आणि क्राफ्ट्स या नावाने करत होते. त्याच्याही आधी श्री कला निर्मिती केंद्र म्हणून बदलापूरला आमची संस्था होती फॅशन डिझायनिंग टेलरिंग. तर हे सगळं करता करता 2018 साली मी म्हटलं की ह्या व्यवसायाला आपण जरा मोठं स्वरूप द्यायला हवं. त्यासाठी मी म्हटलं की सुरुवातीला जे पेपर वर्क करायला लागतं म्हणजे उद्यम आधार आहे किंवा जीएसटी नंबर घेणं आलं किंवा करंट अकाउंट ओपन करणं आलं तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यासाठी आम्हाला एक चांगलं नाव हवं होतं. तर आम्ही भरपूर असं नाव शोधत होतो. माझ्या मुलाची मी ह्याच्यामध्ये मदत घेतली की काय नाव असावं. तर बरीच नावं आम्ही शोधली, गुगलवरनं शोधली आणि बरीच नावांवर आम्ही डिस्कशन पण केलं. मग त्यावेळेला ऊर्जा हे नाव आम्हाला एकदम क्लिक झालं. तर ऊर्जा गिफ्ट्स हे नाव ठेवण्यामागे असं हे आहे की आपल्याला समजा कोणी एखादी गिफ्ट दिली तर आपल्यामध्ये ताबडतोब आपल्याला आनंद होतो किंवा एक वेगळीच ऊर्जा आपल्यात निर्माण होते. तर म्हणून हे ऊर्जा गिफ्ट्स हे नाव आम्हाला क्लिक झालं.
1: क्या बात आहे, खरंच खूप छान थॉट आहे यामागे. आणि मुळात मला काहीतरी मी मगाशी म्हणाले सुरुवात करतानाच की ऊर्जा नाव घेतल्यानंतरच कंटाळा आलाच नाही पाहिजे. कुठेतरी ते फ्रेश मूड आणि फ्रेश वाईबनेस ते काम सुरू केलं पाहिजे. किंवा मला ऊर्जा गिफ्ट्समध्ये जायचंय, मला ऊर्जा गिफ्ट्स कडून त्यांच्याकडून गिफ्ट्स घ्यायचे आहेत किंवा काही. तर मुळात त्या नावातच तो एक उत्साह दडलेला आहे आणि खरंच हे कमालीचं नाव आहे. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ऊर्जा सुरू केल्यात किंवा रीमा क्राफ्ट्सचं जे आहे ते रुपांतरानंतर ऊर्जामध्ये झालं, अर्थात कुठलाही बिझनेस सुरुवातीला सुरू करताना बऱ्याच डिफिकल्टीज येतात, अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. जेव्हा तुम्ही हा बिझनेसमध्ये उतरलात आणि एक महिला उद्योजिका म्हणून ही सुरुवात करताना कशी होती ही सुरुवात, काही गोष्टी कठीण गोष्टींना कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं असेल, तर त्यातून तुम्ही कसं सावरलात आणि कसं ऊर्जाला पुढे घेऊन गेलात?
0: सुरुवातीला म्हणजे एकतर तुम्हाला कापड खरेदी करायला लागतं, भांडवल लागतं, पैसा लागतो, परत तुम्ही तयार झालेला माल किंवा कच्चा माल हे ठेवण्यासाठी जागा लागते. तर सुरुवातीला मी घरूनच हा सगळा व्यवसाय करत होते, त्यामुळे घरातून माझ्या सासूबाईंचा किंवा माझ्या नणंदेचा पाठिंबा मला होताच. सतत त्यांनी मला मदत केलेली आहे आर्थिक स्वरूपात पण आणि शारीरिक स्वरूपात पण. तर त्यांची मदत ही मला नेहमीच मिळालेली आहे. आणि चढ उतार धक्के खात अडथळ्यांमधनं मी शिकत आधी ज्या चुका केल्या त्या परत करायच्या नाहीत असं स्वतःला बजावत मी काम करत गेले. तर आता त्या इतक्या वर्षाच्या मेहनतीला आता मला फळ येत आहे.
1: नक्कीच, मला असं वाटतंय अर्थात त्या पाण्यात पडल्यानंतर जसं पोहायला येतं तसं तुम्ही हा सुरू केलात आणि कुठेही हार न मानता तुम्ही सतत चालत राहिलात आणि काहीतरी क्रिएटिव्ह करत राहिलात. मला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे म्हणजे आज तुमच्याकडे खूप प्रोडक्ट्स आहेत आणि व्हरायटी भरपूर आहे. सुरुवातीला कशा बॅग्स बनवल्या होतात किंवा सुरुवातीला जेव्हा तुमचा पहिला ग्राहक तुमच्याकडे आला त्याने ते तुमच्याकडून खरेदी केलं आणि त्यांचा जो प्रतिसाद तुम्हाला मिळाला तो सुरुवातीचा ते दिवस कसे होते? काय
0: सुरुवातीला आम्ही हळदी कुंकवाला जे आपण वाण म्हणून वाटतो तर तशा छोट्या छोट्या म्हणजे अगदी 50 रुपयाला किंवा 20 रुपयाला 25 रुपयाला अशा मी पर्स शिवून दिला. म्हणजे कोणाला 2 डझन शिवून दिल्या, कोणाला 1 डझन हव्या होत्या, कोणाला काही 50 हव्या होत्या. तर अशा छोट्या छोट्या मी ऑर्डर सुरुवातीला घ्यायचे की बाबा आमच्या घरी कोणी गेस्ट येणार आहेत किंवा हळदी कुंकू आहे तर त्याच्या रिटर्न गिफ्टिंगसाठी तू आम्हाला खणामध्ये बॅग्स बनवून दे किंवा छोटी छोटी तोरणं आहेत किंवा काही टेबल मॅट टेबल रनर्स आहेत तर हे सगळं सुरुवातीला मी करून द्यायचे. आणि मग त्याच्यानंतर माझं पहिल्यापासून हेच एक हे होतं की मी बल्कमध्ये प्रोडक्शन करीन आणि जेणेकरून मी शॉप्स आणि बुटिक्सना सप्लाय करीन किंवा माझ्यासारख्या ज्या महिला आहेत की ज्यांना काहीतरी स्वतःच सुरू करायचंय पण त्यांच्याकडे काही साधन नाहीये किंवा त्यांना काही माहिती नाहीये की मी हे कसं करू तर त्यांना मी हे सगळं सामान रिसेलिंगला देईन असं माझं पहिल्यापासूनच व्हिजन होतं की मी बल्कमध्येच प्रोडक्शन मला करायचंय जे करायचंय ते. मग त्यासाठी मी माझ्या आसपास जे टेलरिंग क्लास होते मी तिथे जाऊन भेटले. तिकडे ज्या महिला ज्या शिकत होत्या तर त्यांच्याशी मी बोलले, क्लासमध्ये मी जाऊन तिथे लेक्चर्स दिली की जर तुम्हाला शिकायचं असेल तर मी तुम्हाला ते ट्रेनिंग देईन. सुरुवातीला तुम्हाला काय मिळतंय ह्याच्याकडे तुम्ही लक्ष म्हणजे ह्याच्याकडे जर तुम्ही लक्ष नाही दिलं आणि तुम्ही जर मला थोडं प्रोडक्शन काढून दिलं सुरुवातीला तर हळूहळू तुम्हाला उत्पन्न सुरू होईल असं मी त्यांच्याशी बोलले. त्या मला जोडल्या गेल्या आणि सुरुवातीपासून आमचा भर हा होता की आम्ही फिनिशिंग चांगलं देऊ. कारण की जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा लोक बघतात, दुकानामध्ये जातो तेव्हा बघतात की फिनिशिंग कसं आहे. इथून शिलाई समजा निघालेली असेल किंवा तिरकी असेल तरी ती वस्तू घेतली जात नाही, ती खाली ठेवली जाते. त्यासाठी मी महिलांना सुरुवातीपासून सांगत आले की भले तुम्ही हळू काम करा पण जे कराल ते एकदम फाईन फिनिशिंग असलं पाहिजे. परत परत उसवायला लावल्या मी गोष्टी त्यांना आणि सुरुवातीपासूनच त्यांना मी फिनिशिंग त्यांचं कसं चांगलं आहे ह्याच्यावर आम्ही भर दिला. म्हणजे दुकानात जसं मिळतं तसं फिनिशिंग आपल्याला बनवायचं हे त्यांच्या मी मनामध्ये पक्क टाकून दिलं. त्यामुळे आत्ताच्या घडीला आमचे जे प्रॉडक्ट्स तुम्ही बघाल तर भरपूर बुटिक्सना जातात, शॉप्सना जातात आणि माझ्यासोबत आत्ता जवळजवळ 100+ लोक ऑनलाईन रिसेलिंगमध्ये जोडलेले आहेत की ज्यांच्या ऑर्डर्स आम्ही त्यांना रिसेलिंग म्हणजे त्यांना एखादी ऑर्डर आली तर ती ते आमच्याकडे पाठवतात आणि ती ऑर्डर आम्ही आमच्याकडनं डिस्पॅच करतो त्यांच्या नावाने. म्हणजे फॉर्ममध्ये त्यांचं नाव आणि नंबर असतो, आमचं नाव त्याच्यात कुठेच येत नाही, ते त्यांचेच क्लायंट असतात त्यामुळे ते त्यांच्या क्लायंटला जातात. म्हणजे आता सिंगापूरमध्ये बसून काही बायका आहेत त्या भारतामध्ये ऑनलाईन रिसेलिंग करत आहेत.
1: म्हणजे मला काय म्हणायचंय की हा खूप छान ही कॉन्सेप्ट खूप सुंदर आहे की ज्या महिला आहेत ज्यांना असं वाटतं की मी आता काही करू शकणार नाहीये किंवा माझ्याकडे सोर्स ऑफ इन्कम नाहीये, तर अशा सगळ्या महिलांसाठी इट्स द बेस्ट प्लॅटफॉर्म की हा तुम्ही सुद्धा पुढे येऊ शकता, तुम्ही सुद्धा हे करू शकता. आणि ऑफकोर्स आपल्या महिलांमध्ये ते कुठेतरी ते स्किल्स आहेत. आपण सपोज फॉर एक्झाम्पल आता जे व्हिडिओ पाहत आहे त्यांना कळेल की आज मी ही बॅग मॅमकडून घेतली आहे आणि या बॅगला काय म्हणतात पैठणीचा क्लच आहे ही, हा मी पैठणीचा क्लच घेतला आणि मी छान एका इव्हेंटला घेऊन गेले तर 4 मैत्रिणी मला भेटल्या, सुंदर आहे, अगं हो मी असं असं प्रोडक्ट घेतलं. तर ही माउथ टू माउथ जी पब्लिसिटी आहे ना ही होणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं ही ताकद स्त्रियांकडे जास्त असते आणि रीमा मॅमनी हीच ताकद खरी ओळखली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आज 100+ जास्त महिला त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या किंवा त्या घरात बसून ह्या सगळ्या गोष्टी करतात.
0: केवळ हाऊसवाईफच नाही तर शिक्षिका आहेत बरोबर, बँकेत काम करणाऱ्या बायका आहेत, बायकाच नाही तर पुरुषही ऑनलाईन रिसेलिंग करतात.
1: क्या बात आहे. या व्यतिरिक्त मला अजून बरेच प्रश्न आहेत. म्हणजे खरं तर चांगलं प्रोडक्ट त्याची गुणवत्ता चांगली असणं आणि मुळात दर सुद्धा ठरवलेले आहेत. मी आता आल्यावरतीच तुम्हाला बिहाइंड द कॅमेरा काही गोष्टी विचारल्या तर हा ती वस्तू पाहिल्यानंतर ते कुठेतरी फील होते की हा हे वर्थ इट आहे. तर मुळात त्या सगळ्या गोष्टी ठरवताना त्या कशा ठरवल्या गेल्या काय सांगाल.
0: आम्ही कापड कुठून मागवतो म्हणजे आता माझं कापड आहे हे वेगवेगळ्या प्रांतातनं येतं. म्हणजे खणाचं कापड हे गुलेडगुड गावातनं येतं म्हणजे कर्नाटक बॉर्डरवरनं, आंध्रावरनं इकडचं कापड येतं, जयपूर ब्लॉक प्रिंट हे जयपूरवरनं येतं आणि पैठणीचं कापड आम्ही येवल्यावरनं मागवतो. तसंच सुरतवरनं पण काही कापड येतं आपल्याकडे, मुंबईतनं कापड येतं. तर कुठून कापड येतं, त्या कापडाचा भाव किंवा त्या कापडाला ट्रान्सपोर्टसाठी लागणारा खर्च, त्याच्यानंतर त्याच्या मेकिंगसाठी लागणारा खर्च, इतर रॉ मटेरियल आणि जी बाई किंवा जो कारागीर आमचा शिवतोय त्याची त्याचा पगार म्हणा किंवा त्याची ती मजुरी म्हणा, हा सगळ्याचं आम्ही कॅल्क्युलेशन करतो आणि परत तो किती दिवस आमच्याकडे तो राहणार आहे त्याचं पण आम्ही थोडंसं त्याच्यात कॅल्क्युलेशन असतं आणि त्याच्यावर आम्ही साधारण 25% ते 40% प्रॉफिट मार्जिन लावून आम्ही तो पीस विकतो आणि त्याच्यात सुद्धा आम्ही रिसेलर्सना आतमधल्या बाजूला प्रॉफिट मार्जिन देतो. म्हणजे मी एक समजा आता एमआरपी ठरवलेला आहे एखाद्या वस्तूचा किंवा बाई 800 रुपयाला वस्तू आहे तर ती मी आग्रह धरते रिसेलर्सना की ही वस्तू तुम्ही 800 लाच विका, त्याच्या आतमध्ये मी तुम्हाला 10% ते 20% प्रॉफिट मार्जिन देईन. आणि त्यातून तुम्ही जर बल्कमध्ये उचललत काही माल म्हणजे 100 पीस एकदम उचलले तर त्याच्यावर प्रॉफिट मार्जिन हा वेगळा असतो.
1: क्या बात आहे. म्हणजे अर्थात की मी हे सुरू करते तर त्यातून मला डेफिनेटली काहीतरी मिळणारच आहे फॉर शुअर. या व्यतिरिक्त मॅडमचे जे सगळे क्रिएटिव्ह हे सगळे प्रोडक्ट्स आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत कारण त्यांनी खूप बारकाईने प्रत्येक गोष्टींवरती काम केलेलं आहे. या पुढच्या नंतर म्हणजे ब्रेक नंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मॅडमनी बनवलेल्या म्हणजे अर्थात ऊर्जाचे काही प्रोडक्ट्स आज इथे घेऊन आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये, तर ते प्रोडक्ट कोणते आहेत, सणा समारंभांना ते प्रोडक्ट्स आपण कसे वापरू शकतो, गिफ्टिंग म्हणून आपण ते प्रोडक्ट कसे वापरू शकतो, तर याविषयी जाणून घेणार आहोत. पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वर सुरू असलेली ही सुंदर मुलाखत ऐकण्यासाठी स्टे ट्यून, ऐकत रहा आचार्य 90 FM.

नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल छोट्या विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण आज घेणाऱ्या या विशेष मुलाखतीमध्ये रीमा अडारकर यांच्याशी छान दिलाखुला संवाद आणि गप्पा साधत आहोत, गप्पा मारत आहोत आणि या गप्पा खूप रंगल्या आहेत. खरं तर ऊर्जा गिफ्ट्स नावाने त्यांचा ब्रँड जो आहे तो त्यांनी सुरू केला आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की केवळ एकटीने सुरू केलेला हा प्रवास, अर्थात फॅमिलीची कुठेतरी साथ सोबत नेहमी होतीच आणि ती आहेच, पण आज तब्बल त्या एकटी एकट्याने जरी सुरू केलेला असला तरी आज त्या 20 महिलांना सोबत घेऊन आहेत आणि त्या 20 महिलांना रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तर मला असं वाटतं हे खूप मोठं इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलेलं आहे. आपण ब्रेकपूर्वी म्हणालो होतो की या आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत त्यांच्या सगळ्या प्रोडक्ट्स, त्यांचे सगळे प्रोडक्ट्स तर काय आहेत, कसे आहेत. तर जे लोक इंटरव्ह्यू हा रेडिओला ऐकतात त्यांनाही थोडीशी कल्पना येईलच, काही मी वस्तूंची नावं घेऊन वस्तू सांगणार आहे आणि युट्यूबवरती पाहणाऱ्यांना तर हे क्लिअर कट कळेलही आणि काय सॅम्पल आहेत. खरं तर त्यांचं शॉपमध्ये बरेच वस्तू आहेत, बरेच प्रोडक्ट आहेत, एका प्रोडक्टच्या 8-8, 9-9 व्हरायटी आहेत. तर पण काही त्यांनी प्रोडक्ट्स इथे आणले ज्याविषयी आपण जाणून घेऊयात. मला सगळ्यात पहिल्यांदा अर्थात माझं लक्ष गेलं ते म्हणजे ह्या खूप सुंदर अशा डायरीकडे, म्हणजे डायरीला सुद्धा इतकं सुंदर ऑथेंटिक असं आणि थोडंसं एस्थेटिकमध्ये त्यांनी छान कलर हे केलेलं आहे, कव्हर बनवलेलं आहे आणि हे खूप दिसायला सुंदर दिसतंय. तर मला असं वाटतं की हा तर एकच रंग म्हणजे एकच कलर मला आता दिसतं आणि एकच डायरी माझ्याकडे आहे, बट हे खूप सुंदर आहे. आणि सध्या वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि वटपौर्णिमेला आपल्याला बऱ्याच जणांना, म्हणजे हल्ली आपण सगळेजण फार शूट वगैरे करण्याच्या भानगडीत पडत असतो आणि मग शूट करताना फक्त केवळ मी ते फक्त ताटच घेऊ का, तर त्यावरती रुमाल सुद्धा असायला हवा, तर त्यासाठी हे मला असं वाटतं बेस्ट ऑप्शन आहे. या व्यतिरिक्त मला खूप जास्त गोष्ट आवडली ते म्हणजे आपलं जे चौरंग असतं, तर चौरंगाचं आसन सुद्धा इतकं सुंदर आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला चौरंग सुद्धा काही डिझाईनचे असतात, पण त्या चौरंगावरती जर तुम्ही अशा प्रकारची आसनं ठेवत असाल आणि अशी म्हणजे आला, तर त्यांनी खूप सुंदर काय केलं माहितीये का, ही आंब्याची पानं जी आहेत ती खणाच्या कपड्याची आंब्याची पानं लावलेली आहेत आणि हा चौरंग ज्याच्यावरती स्वस्तिक सुद्धा आहे. तर हे असे क्रिएटिव्ह चौरंगाचे आसन जे आहेत ते सुद्धा त्यांच्याकडे आहेत. हे एक आसन मी तुम्हाला इथे दाखवलंय. या व्यतिरिक्त सगळ्यात सुंदर म्हणजे आपल्याला असं वाटतं की जरी आपण खूप आपलं हेक्टिक शेड्यूल असलं तरी आपलं असं असतं की माझं घर मला हे खूप छान ठेवायचं आहे, खूप छान ते दिसलं पाहिजे. आणि मग अर्थात घरात शिरतानाच घराची चौकट असते तिच्याकडे लक्ष जातं आणि मग त्यावेळेला लक्ष गेल्यानंतर आपण जर हे इतकं सुंदर चौकटीचं जर तोरण आपण लावलेलं असेल तर ते किती सुंदर दिसेल, ज्यावरती जे आहेत लक्ष्मीची पावलं आहे, गणपती आहे, शुभलाभ आहे, म्हणजे जे शुभचिन्ह आपण म्हणूया ते आहेत आणि खणामध्ये बनवलेलं आहे, खणाच्या कपड्यामध्ये हे बनवलेलं आहे, जे खूप अट्रॅक्टिव्ह आहे, कलर खूप ब्राईट आहेत आणि जे तुमचं लक्ष जे आहे ते पटकन खेचून घेत आहेत असं हे रंग सगळे त्यांनी वापरलेले आहेत. मुळात मला सांगायला हे छान वाटतंय की कलर कॉम्बिनेशन वरती काम करता यायला हवं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आपण मुंबईमध्ये राहतो, बऱ्याच धावपळीच्या ठिकाणी राहतो आणि गावाला काही असेल आणि आंब्याची पाने लागणार असेल तर आपण सहज जाऊन आंब्याचा ढाळा घेऊन येतो, पण मुंबईला ते सहसा अवेलेबल होत नाही आणि मुळात काही सण समारंभ असेल तर त्यावेळेला ते फक्त क्वचित कुठेतरी मिळतात. तर त्यामुळे जर घराला एक चांगला लुक द्यायचा असेल की झेंडूचं फुल आणि आंब्याच्या पानांचं तोरण, तर ते तोरण छान त्यांनी बनवलेलं आहे. आणि मुळात आता मी वळणार आहे आपल्या सगळ्या महिलांचा फेवरेट पार्ट आणि तो आहे पर्स, टोट बॅग्स आणि हँड बॅग्स वगैरे असतात त्या. तर सगळ्यात मेन म्हणजे आपल्या सगळ्यांना सध्या मोबाईल हँडल करायला खूप कष्टाचं जातं, म्हणजे आपण बाहेर जातो ट्रॅव्हल करत असतो तर तो मोबाईल सतत हातात कुठे ठेवणार, म्हणून त्याच्यासाठी मोबाईल पाऊचेस सुद्धा आहेत. बरं, त्यामध्ये आता त्यांनी खूप छान ट्रेडिशनल टच त्याला दिलेला आहे. तर तो ट्रेडिशनल टच कसा, तर हा तर पाऊच आहे हा पैठणीचा आहे, पैठणीचा कपडा वापरून बनवलेला आहे, पण मराठमोळा लुक त्याला कसा दिलाय तर ही खूप सुंदर अशी पारंपरिक पद्धती जी नथ त्यांनी तिथे लावली आहे आणि जे दिसायला खूप सुंदर दिसतंय. म्हणजे तुम्ही जरी ट्रेडिशनल किंवा पैठणी नेसली असेल, साड्या तुम्ही नेसलेल्या असतील आणि साडीवरती जर तुम्हाला मोबाईलवर

0: मोबाईलसाठी हा पाऊच तुम्ही डेफिनेटली युज करू शकता. त्यात अजून एक चांगली गोष्ट जी मला आवडली की पाठीमागे सुद्धा त्यांनी चैन दिलेली आहे. सो ह्या खूप छान गोष्टी आहेत, खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मुळात आपल्याला माझ्या बाबतीत तरी हे होतं की मी जेव्हा गॉगल डेलिव्हरसाठी कधी युज करते बाहेर जाताना, तर तो गॉगल एकीकडे असतो, मी एकीकडे असते, तर अशा वेळेला जर गॉगलसाठी अशा सुंदर केस जर अवेलेबल असतील तर हे खरंच कमालीच आहे. आणि हे खूप छान केस आहेत, त्याच्यामध्ये अगदी कम्फर्टेबल आणि ज्याच्यामध्ये छान गॉगल राहू शकतो पण अगदी सिम्पल बघायला आपल्याला कंटाळ येतो, म्हणून त्यांनी हे सुंदर कवर कॉम्बिनेशन त्याचं केलेलं आहे. त्यानंतर बॅगेमध्ये आपण सुट्टे पैसे घेतो आणि असे सहज टाकून देतो, मग त्याच्यासाठी ऑप्शन म्हणून मला असं वाटतं हे कॉईनच्या ज्या हे आहे त्याला कॉईन पाऊच आपण म्हणू शकतो. हा कॉईन पाऊच बनवला, हा एक रंग केवळ इथे दिसतोय मरून रंगामध्ये, पण तोही खूप सुंदर आहे. ट्रॅव्हल करताना माझे मेकअप प्रोडक्ट्स असू देत किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा आपले डेली प्रोडक्ट्स असतील काही, तर ते ठेवण्यासाठी आपण बॅगेत इकडे तिकडे असता व्यासा फेकून देतो, तर त्याच्यासाठी हा ट्रॅव्हल पाऊच हा खूप जास्त त्याचा स्पेशियस आहे. म्हणजे जर तुम्ही ओपन केलं तर याच्यामध्ये बरीच स्पेस आहे, त्यामुळे तुमचे मेकअप प्रोडक्ट्स किंवा तुमच्या ट्रॅव्हलमध्ये काही क्रीम्स असतील किंवा काही असतील तर ते अगदी इझिली यामध्ये राहू शकतात. बरं, यावरती कलर कॉम्बिनेशन जो कपडा त्यांनी युज केलेला आहे तो कपडा खूप सुंदर आहे आणि मुळात ते कलर पण खूप अट्रॅक्टिव्ह आहेत आणि सगळ्या ट्रेंडिंग, म्हणजे आपल्याला
1: 15 कलर मध्ये अवेलेबल
0: आहे. क्या बात आहे, 14 ते 15 कलर तुम्ही एका याच्यामध्ये बनवलेत. आणि सगळ्यात मला जास्त आवडलेले मगाशी आपण याविषयी बोललो की क्लच बॅग्स ज्या आहेत त्या ज्याच्यामध्ये हे जे मोती त्यांनी वापरलेत ना, ओ माय गॉड, माझी नजरच हटत नाहीये त्याच्यावरून. सो हँडल हे मला हेच आवडतंय मॅम तुमच्याबद्दल की एक तर पैठणीचं ते आहेच, त्याचा कपडा सुंदर आहे, फिनिशिंग खूप सुंदर आहे, पैठणीचं तुम्ही पॅचवर्क केलेलं आहे, पण मुळात हे असे मोती वापरलेत म्हणजे पटकन अट्रॅक्ट होत आहेत. आणि डेफिनेटली जर अशी बॅग घेऊन तुम्ही जर कुठल्या छान पार्टीमध्ये किंवा इव्हेंटमध्ये लग्नामध्ये गेला तर 100% तुम्हाला विचारणार की कुठून घेतलीस. सो याही गोष्टी आहेत. बॅग्समध्ये खूप ऑप्शन आहेत, साईड बॅग्समध्ये पैठणीच्या बॅग ज्या अतिशय कम्फर्टेबल, लाईट वेट, कारण हल्ली आपण बॅग्स ज्या बाहेरच्या युज करतो प्लास्टिक असतात, पटकन चैनी तुटतात किंवा कम्फर्टेबली राहत नाही. आणि मला मुळात सगळ्याच प्रोडक्ट विषयी मी सांगेन की आपल्या महिलांना स्पेस हवा असतो सगळ्याच गोष्टीमध्ये. आणि मग जर माझ्याकडे असे प्रोडक्ट्स असेल ज्याच्यामध्ये मी आता फॉर एक्झाम्पल हीच एखादी जर ही साईड बॅग आहे तरी ही मी घेऊन गेली तर माझा मोबाईल, 4-2 बेसिक गोष्टी, माझ्या चाव्या, अशा बऱ्याच गोष्टी राहू शकतात यामध्ये. सगळं सामान व्यवस्थित बसतं आणि मुळात काय ना, दिसायला पण असं उगाच ओबडतोबड किंवा असं दिसत नाही, इतकं सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि मुळात पैठणीच्या आहेत या सगळ्या बॅग्स. सो हेही खूप सुंदर आहे. आणि त्या व्यतिरिक्त हल्ली आपण पाहतोय सोशल मीडियावरती एक थोडासा एस्थेटिक लुकचा सध्या ट्रेंड आहे, तर एस्थेटिक लुकमध्ये तुमचा भर पाडायला या अशा मोठ्या साईड बॅग्स सुद्धा अवेलेबल आहेत ज्या खूप स्पेशियस आहेत, ज्या दिसायला खूप सुंदर लुक देत आहेत. हल्ली आपण कॉटन साडीज वेअर करतो ऑफिसला सुद्धा, काही बऱ्याच वेळेला इव्हेंट्स असतात तर त्यावेळेला सुद्धा आपण ऑफिसमध्ये जरी गेलो तरी कॉटन साडीज मोस्टली युज केल्या जातात, तर त्यावरती हे आउटफिट पॅच वर्क आहे. किंवा तुम्ही अगदी ट्रेडिशनल कुर्तीज वगैरे वेअर करत असाल तरी त्याच्यावरती सुद्धा हे पॅचवर्क असलेल्या या ज्या बॅग्स आहेत ज्या खूप स्पेशियस आहेत. मी पुन्हा तेच सांगेन की मॅमच्या कामाबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी स्त्रियांची खरी गरज ओळखलेली आहे की स्पेस भरपूर आहे. म्हणजे मी तर मला असं वाटतं माझा टिफिन, लॅपटॉप, माझ्या ऑफिसचं जे काही मला सामान लागणार आहे ते सामान सगळं याच्यामध्ये अगदी कम्फर्टेबली बसू शकतं. बरं, आता ही तर ऑफिसची झाली, पण या व्यतिरिक्त मला नॉर्मली रेग्युलर कुठे बाहेर जायचंय असंच काही नॉर्मल थोडंसं आपण बाहेर जातोय किंवा काय, तर त्यासाठी सुद्धा अगदी पाण्याची बॉटल म्हणा किंवा छोट्या तुमच्या बेसिक गोष्टी म्हणा या सगळ्या अगदी कम्फर्टेबली या बॅगेमध्ये बसू शकतात. तर हे केवळ मी थोड्याच प्रोडक्ट विषयी बोलले जे इथे त्या घेऊन आल्या होत्या. आणि सगळ्या ट्रेंडिंगमध्ये जर ऊर्जा गिफ्टच्या पेजवरती जाऊन तुम्ही पाहिलं तर त्यांचे ट्रेंडिंग गोष्ट जी सध्या दिवाळीला पण खूप जास्त चालली होती, त्याची मागणी खूप जास्त होती, आणि ती गोष्ट होती हा त्यांनी बनवलेला सगळ्यात सुंदर कंदील, म्हणजे फोल्डेबल कंदील आहे. आणि त्याच्यासाठी काही कष्टच नाही घ्यायचे तुम्हाला. आणि मुळात हा कंदील सांभाळणं खूप सोपं आहे. म्हणजे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, जर हा व्हिडिओ पाहिलात तर हा सांभाळायला असा सोपा आहे. आणि प्लस तो लावायचा कसं आहे आता आपल्याला मॅडम दाखवतात की त्याच्यामध्ये आपण अगदी छोटासा तो त्याला स्टिक आहे मुळात आणि त्याच्यामध्ये आपण एखादा छान छोटासा दिवा सोडून सुद्धा आपण त्याला असं छान लावू शकतो. इझी टू यूज, म्हणजे आपल्याला लावायचं असेल तर इझी आहे अगदी लावायला आणि मुळात लुक सुद्धा जो आहे त्या ट्रेडिशनल वाईब्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात. तर हा कंदील सुद्धा आहे. बरं, हे प्रोडक्ट्स त्याची कॉस्ट किंवा त्याविषयीची अजून माहिती तुम्हाला ऊर्जा गिफ्टच्या त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती मॅडमकडून तुम्हाला मिळेलच. आणि सगळ्यात जास्त आवडलेली क्रिएटिव्ह गोष्ट म्हणजे सध्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मेडिसिन्स आहेत आणि मग मेडिसिन्समध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपल्या काही सिनियर पर्सन आहेत ज्यांना सकाळी कोणत्या गोळ्या घ्यायच्या, दुपारी कोणत्या घ्यायच्या, रात्री कोणत्या गोळ्या घ्यायच्या हे आपल्या लक्षात राहत नाही, तर त्यासाठी एक खूप छान सोल्युशन आणलंय. त्यांनी मेडिसिन पाऊच क्रिएट केलाय जो सुद्धा त्यांनी हा अजरकचा फॅब्रिक आहे, हे अजरकचं फॅब्रिक वापरून हा त्यांनी पाऊच बनवलेला आहे ज्यामध्ये ऑप्शन लिहिले की माझ्या मॉर्निंगच्या गोळ्या कोणत्या आहेत, माझ्या आफ्टरनूनच्या गोळ्या कोणत्या आहेत, इव्हिनिंगला काय घ्यायचंय, नाईटला कोणत्या गोळ्या घ्यायच्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये सिनियर पर्सन असतील तर त्यांना फक्त सांगितलं की इथली गोळी तुला सकाळी घ्यायची आहे, इथली गोळी तुला दुपारी घ्यायची आहे, ही गोळी तुला रात्री घ्यायची आहे, तरी तुमचं काम इझी होणार आहे. सो ह्या खूप क्रिएटिव्ह गोष्टी आहेत. बरं, ह्याला स्पेस जास्त लागत नाही, हा फोल्ड होतो आणि फोल्ड झाल्यामुळे तो असा अगदी बॅगेतही छान इझिली राहू शकतो. तर असे सगळे हे प्रोडक्ट आहेत. मॅम, मी भरपूर बोलल्या प्रोडक्ट विषयी, हे सगळे प्रोडक्ट कसे सुचत गेले तुम्हाला, कसं तुम्ही बनवत गेलात?
2: मला मुळात ना क्रिएटिव्ह काहीतरी करायची आवड आहे सुरुवातीपासून. जे मी नवीन नवीन बघते ते मी लगेच कॅच करते आणि तसं बनवायचा प्रयत्न करते, त्याच्यामध्ये माझी क्रिएटिव्हिटी टाकते. माझ्याकडे दोन सेगमेंटमध्ये काम चालतं. एक म्हणजे माझा महिला बचत गट आहे, त्याच्या अंडर आम्ही वेगवेगळ्या प्रकारची तोरणं बनवतो. जवळजवळ 8 ते 10 वेगवेगळ्या प्रकारची तोरणं आमच्याकडे. पैठणीचं तोरण आहे, ते एक तिथे आहे पैठणीचं. पैठणीच्या तोरणामध्ये पण आमच्याकडे 6-7 प्रकार आहेत. हे एक सुंदर पैठणीचं तोरण आहे. त्याच्यानंतर खणाची तोरणं आहेत, आंबापान म्हणजे खणाच्या तोरणामध्ये पण आमच्याकडे 8 ते 10 वेगवेगळे प्रकार आहेत. चौरंग आसन आहे, टेबल मॅट टेबल रनर आहेत, किंवा समई आसन कमळ आसन आहे. शिवाय आता आम्ही सीझनल प्रोडक्टमध्ये आम्ही गणपतीचे बॅकड्रॉप बनवतो, ते खणाचे आणि पैठणीचे असतात. तर पैठणीचे बॅकड्रॉप्स आहेत, खणाचे बॅकड्रॉप्स आहेत, गणपतीसाठीचं सगळं डेकोरेशन आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये बॅकड्रॉप आहे, चौरंग आसन आहे, लोड आहेत, उपरण आहे गणपतीसाठी, फेटा आहे गणपतीचा. तर हे सगळं गणपतीचं डेकोरेशन आमच्या इथल्या ऊर्जा महिला बचत गटाच्या बायका बनवतात. त्याचबरोबर आम्ही सीझनलमध्ये कंदील बनवतो पैठणीचे. नंतर गुढीसाठी गुढी वस्त्र आहे, टेबल गुढी आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या. किंवा हळदी कुंकू आहे, तर त्याच्या संक्रांतीच्या वाणासाठी आमच्याकडे भरपूर छोटे छोटे आयटम असतात, अगदी 20 रुपयापासून सुरू होतात. ते त्या सेगमेंटमध्ये काम चालतं. आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे ना 7-8 वर्षापासून ना कुशल कारागीर जोडलेले आहेत मी, जे माझ्याकडे मी म्हणजे सॅलरीवर आहेत. तर त्यांच्याकडनं म्हणजे ते मोठमोठ्या बॅग्स, म्हणजे ट्रॅव्हल बॅग झाल्या किंवा कॉम्बो सेट झाले, 4-पीस कॉम्बो सेट आहेत, 5-पीस कॉम्बो सेट आहेत, किंवा क्लचेस आहेत. क्लचेसमध्ये पण बरेच प्रकार आहेत आमच्याकडे. स्लिंग बॅगमध्ये जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या 25-1 स्लिंग बॅग्स आहेत आमच्याकडे. टोट बॅग्स आहेत, शोल्डर बॅग्स आहेत, पॅचवर्क केलेल्या बॅग्स आहेत. तर हे सगळं आमच्याकडे कारागीर आहेत, ते सगळं बनवतात. तर ह्या दोन सेगमेंटमध्ये काम चालत आहे, महिला बचत गट आणि आमचे कारागीर. तर जे गोष्ट आम्ही मार्केटमध्ये सध्या डिमांड आहे किंवा जी मागणी आहे, किंवा कधी कधी क्लायंटच आमच्याकडे येतं की ही अशी बॅग मला हवी आहे, किंवा अशा ह्या सेम पॅटर्नमध्ये मला
0: 50
2: कस्टमाइज पण आम्ही करून देतो. किंवा काही कंपन्या आहेत आमच्याकडे की ज्यांचा लोगो प्रिंट करून आम्ही ज्यूटच्या बॅगा पण त्यांना बनवून देतो.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. खरं तर खूप छान वाटतंय मॅडमच्या या ब्रँडविषयी अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आणि मुळात आता मला महिला बचत गटाविषयी त्यांनी कसं सुरू केलं, महिलांना कसा रोजगार उपलब्ध करून देतात याविषयी जाणून घ्यायचं आहे. विश्रोत्या, ही मुलाखत जी आहे ही अशी सुरू राहणाऱ्या वेळ झालेली आहे का छोट्याशा विश्रांतीची? तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण या सगळ्या गप्पा ऐकल्यानंतर तुम्हालाही काहीतरी खरेदी करावं असं वाटत असेल तर मॅडमचं शॉप कुठे आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते, हो पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरचे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण जोडले गेलेलो आहोत रीमा अडारकर मॅडम सोबत. रीमा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी ऊर्जा गिफ्ट्स नावाचा ब्रँड जो आहे तो सुरू केला आणि आज ऊर्जा गिफ्ट्स जे आहेत ते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुठे ना कुठे पोहोचलेले आहेत कोणत्या ना कोणत्या वस्तूंच्या माध्यमातून. अगदी आपल्याला जेव्हा खूप मोठा प्रश्न पडतो, आज माझ्या घरी हळदी कुंकू आहे काय बांधायचं, कारण भांडी आणि चमच्याचा जो काही ट्रेंड होता तो आता गेलेला आहे आणि कुठेतरी असं छान क्रिएटिव्ह आणि युजफुल गिफ्ट जर तुम्हाला द्यायचं असेल तर त्यासाठीचे गिफ्ट प्रकार सीझनल वाईज जर आपण गेलो तर मॅडमनी ब्रेकपूर्वी सांगितलं दिवाळी असताना दिवाळीचे कंदील, गणपती बाप्पा, आता अवघ्या काही दिवसांवरती बाप्पांचं आगमन होणार आहे तर घरामध्ये गणेशोत्सव ज्या वेळेला असतो त्यावेळेला आता सध्या जर ट्रेडिशनल वेळेने जायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या काही आकर्षक डिझाईन्स असतील किंवा डेकोरेशनच्या काही वस्तू असतील तर त्या सगळ्या गोष्टी मुळात आत्ता त्यांनी सांगितलं की 200+ प्रोडक्ट त्यांच्याकडे आहेत. म्हणजे तुम्ही मी तर मला असं वाटतं मी इथे या वस्तू बघूनच मला झालं की बापरे किती सुंदर आहे आणि किती काय काय. तर आपण प्रोडक्टविषयी जाणून घेतलं. मॅम तुम्ही आतापर्यंतच्या मुलाखतीमध्ये बऱ्याचदा उल्लेख केलात की महिलांना तुम्ही गोळा केलाय, महिलांसोबत तुम्ही काम करताय, तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली की बचत गट आपण सुरू करावात आणि आता त्या बचत गटाच्या महिलांना तुम्ही कशा प्रकारे रोजगार मिळवून दिलाय?
1: ओके, 2018 मी जेव्हा हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला मी बऱ्याच महिलांना म्हणजे त्यांना टेलरिंग क्लासमध्ये जाऊन भेटले आणि त्यांना माझ्यासोबत काम करायची संधी दिली. आणि त्याच्यानंतर कोरोनामध्ये लॉकडाऊनमध्ये आम्ही घरी बसून काम करायचो, त्यावेळेला आम्ही भरपूर प्रकारचे मास्क बनवले, स्कार्फ बनवले आणि म्हणजे आम्ही लोगो प्रिंट करून पण काही कॉर्पोरेट कंपन्यांना मास्क वगैरे बनवून दिले. तर हे सगळं करता करता माझ्या असं लक्षात आलं की अशा काही योजना आहेत शासनाच्या की ज्या बायकांना म्हणजे त्यांना फ्री टेलरिंग मशीन किंवा असं काही काही येतं, तर ह्याची मी चौकशी करायला म्हणून मी आमच्या मुलुंड टी वॉर्डला गेले. तर तिथे आमच्या सानिया देसाई मॅडम त्यांच्याशी मी बोलले, त्यांना भेटले, तर त्यांनी मला ऊर्जा महिला बचत म्हणजे बचत गटाची त्यांनी मला माहिती दिली की जर तू 10 महिला जोडल्यास तर आपण असा बचत गट स्थापन करू शकतो की जेणेकरून काही जर सरकारी योजना असतील किंवा कर्ज योजना असतील तर त्या तुमच्या काम करणाऱ्या महिलांना मिळू शकतात. तर मी म्हटलं की ठीक आहे, म्हणून मग मी माझ्या इथल्या महिलांशी बोलले आणि महिलांबरोबर तर काम मी करतच होते आधीपासून म्हणजे, तर मग मी 10 महिलांना तयार केलं. महिला माझ्याकडे आता जास्त जरी असल्या तरी मी त्यावेळेला माझ्याकडे 8-10 महिला होत्या, त्यांना मी तयार करून पेपरवर्क सगळं पूर्ण करून मी मुलुंड टी वॉर्डमध्ये माझा ऊर्जा महिला बचत गट या नावाने बचत गट स्थापन केला. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला भरपूर योजनांचं म्हणजे काही महिलांना घरी मशीन मिळाल्या, शिलाईच्या मशीन मिळाल्या किंवा मला

0: तर पण गप्पा संपना ना. मला इतकंच विचारायचं आहे की जेव्हा ऊर्जा गिफ्ट सुरू झाला तेव्हा तुम्ही घरातून व्यवसाय सुरू केला, तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला याच्यामध्ये सपोर्ट मिळाला, तुमचा मुलगा असू दे, तुमची सासू, तुमचे नारायण यांचा सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलायत. ऊर्जाचं एक शॉप आहे स्वतःचं, ते कुठे आहे आणि त्याविषयी आम्हाला म्हणजे सगळ्या श्रोत्यांना सांगा.
1: जेव्हा लॉकडाऊन संपला, पहिला लॉकडाऊन संपला, दुसरा लॉकडाऊन संपला, त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की घरातली जागा आम्हाला कमी पडतीये रॉ मटेरियल ठेवायला किंवा रेडी स्टॉक ठेवायला. मग त्यावेळेला आम्ही दुकान घेण्याचा म्हटलं विचार करूया. पण आम्ही असा विचार करत होतो की परत लॉकडाऊन झाला आणि परत समजा दुकान बंद ठेवायला लागलं तर त्यावेळेला आम्ही एक फ्लॅटच भाड्याने घेतला की जेणेकरून आम्ही पूर्ण तिथे शिफ्ट आमचं सामान शिफ्ट करू, बचत गटाचं काम तिकडनं चालेल, त्या फ्लॅटवरनं चालेल, रेडी स्टॉक म्हणा किंवा जे रॉ मटेरियल आहे ते सगळं तिथे राहील आणि ज्यांना कोणाला ट्रेनिंग घ्यायचं बॅग्स मेकिंगचं किंवा तोरणाचं ह्याचं तर ते ट्रेनिंगचं काम आम्हाला तिथून करता येईल असं म्हणून आम्ही एक फ्लॅट सुरुवातीला घेतला रेंटवर आणि तिथे आम्ही जवळजवळ 2.5 वर्ष काम केलं त्या फ्लॅटवरनं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही प्रॉडक्ट पोहोचली गेली पाहिजे तर मग त्याच्यासाठी दुकान हाच एक पर्याय आम्हाला योग्य वाटला. मग ज्या दुकानामध्ये आम्ही आमचे प्रॉडक्ट सेलला देत होतो तर त्याच दुकानवाल्यांनी आम्हाला म्हणाला की आमचे प्रॉडक्ट तुमचे जे प्रॉडक्ट आहेत ते तुम्ही परत घेता का, मी माझं दुकान इथनं बंद करतोय. तर आम्ही असा विचार केला की अरे तू बंद करतोयस तर मग ते परत दुसऱ्या कोणी घेतलंय का, तर नाही असं लक्षात आल्यावर आम्ही विचार केला की आम्हीच ते दुकान रेंटवर घेऊ असं म्हणून आम्ही त्या दुकाना म्हणजे ती एक उडी आमच्यासाठी मोठी उडी होती की म्हणजे भीती होती की दुकानात कोणी येईल की नाही किंवा काय. तर त्याच्यामध्ये पण आम्ही भरपूर सुरुवातीपासून आम्हाला अडचणी येत गेल्या की क्लायंटपर्यंत पोहोचायचं कसं की आमचं इथे दुकान आहे तुम्ही इथे या आणि इथे व्हिजिट करा असं आम्हाला हे ह्याच्यातनं आम्ही शिकत शिकत गेलो आणि हळूहळू आता आमच्या दुकानामध्ये चांगले फुटफॉल आहे, रोज गिराईक असतात, ऑनलाईन पण आम्हाला बऱ्याच ऑर्डर्स असतात. तर मग अशा पद्धतीने 2023 पासून आम्ही हे शॉप सुरू केलं.
0: क्या बात आहे. आणि हे शॉप आपलं ठाण्यामध्ये?
1: हा, हे शॉप आमचं विष्णूनगर नौपाड्यामध्ये ठाण्यामध्ये आहे.
0: क्या बात. डेफिनेटली आता तुम्हाला ऍड्रेस कळलाय, सो जस्ट गो अँड व्हिजिट. आणि इंस्टाग्राम वरती सुद्धा हे पेज अवेलेबल आहे ऊर्जा गिफ्ट्स नावाने. मॅम तुम्ही आज इथे आलात, खूप छान वाटलं. या व्यतिरिक्त आता पुढच्या काही वर्षांमध्ये ऊर्जा गिफ्ट्सला आणि स्वतःला तुम्ही कुठे पाहताय?
1: मला ठाण्यामध्ये माझं एक मोठं दुकान हवंय की जेणेकरून आमचे प्रॉडक्ट आहेत ते मला जास्तीत जास्त शोकेस करता येतील. त्याचबरोबर माझ्या ज्या महिला आहेत ज्यांना आता त्यांना ऍक्च्युली वर्षभर काम आहे त्यांच्या हाताला पण ते अधिकाधिक काम त्यांना मिळावं किंवा अधिकाधिक महिला ह्या माझ्यासोबत जोडल्या जाव्यात. आता 20 महिलांबरोबर मी काम करते तर माझं असं टार्गेट आहे की मी जास्तीत जास्त महिलांना माझ्यासोबत जोडेन, 100 महिला माझ्यासोबत येतील किंवा त्यांच्या हाताला मी रोजगार पुरवेन, इतकं मला काम मिळावं अशी माझी इच्छा आहे.
0: 100%. कारण मुळात यामध्ये कुठे मी किंवा माझं असं काही नाहीये, माझ्या महिला, माझे कारागीर, माझ्या त्यामुळे हे जे एक आपलेपण तुम्ही जपलंय मला असं वाटतंय इकडे सगळं काही आलं. आणि डेफिनेटली तुमची जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण व्हावी आणि त्या मोठ्या दुकानामध्ये सुद्धा आम्ही तर आता त्या जे आहे तिथेही येणार आहोत पण असंच अजून एक मोठं दुकान तुमचं ठाण्यामध्ये एक काय असं बऱ्याच शहरांमध्ये व्हावं अशा तुम्हाला शुभेच्छा देते. आणि मुळात आपली परंपरा, आपलं ट्रेडिशन, आपलं कल्चर तुम्ही या वस्तूंच्या माध्यमातून जपताय तर खरंच त्यासाठी तुम्हाला हॅट्स ऑफ आणि खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुम्हाला ऑल द बेस्ट.
1: थँक्यू सो मच.
0: तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत आज किनारी या सेगमेंटच्या अंडर आपण ऊर्जा गिफ्टच्या फाउंडर रीमा आडारकर मॅडम यांच्यासोबत ही मुलाखत झाली. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या, नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवून कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा 9167993999. याच नोटवरती मी आरजे कोमल रीमा मॅडम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

शांता शेळके। माय मराठीच्या मंदिरात सातत्याने वात्सल्याने शांतपणाने तेवणारी एक समयी म्हणजे शांताबाई शेळके। शांताबाईंनी अनेक काव्यज्योती प्रज्वलित केल्या। या काव्यज्योतींना पुन्हा प्रज्वलित करण्याचं, त्या काव्यज्योतींच्या प्रकाशात पुन्हा एकदा आपल्या तमाम मराठी रसिकांना न्हाऊ घालण्याचा हा प्रपंच। शांताबाईंच्या सगळ्या ग्रंथांची फार मोठी लिस्ट आहे। तोच चंद्रमा, गोंदण, रेशीम रेखा यासारखे काव्यसंग्रह, गुलमोहर, लेकुरवाळी, कासकमळ यासारखे कथासंग्रह, मायेचा पाझर, माझा खेळ मांडू दे यासारख्या कादंबऱ्या, पावसा आधीचा पाऊस, सांगावेसे वाटले म्हणून यासारखे ललित लेखन, लपाछपी, मांजरांचा गाव सारखे बालसाहित्य, धूरपाटी सारखे आत्मचरित्र आणि शांताबाईंची कितीतरी लावण्य गीतं। तुम्हा मंडळींना माहिती असणारी रेशमाच्या रेघांनी वादळ वारं सुटलं ग, पण शांताबाई खऱ्या भावतात त्या त्यांच्या बालगीतांमध्ये। मी तुम्हाला सांगे की आज सुद्धा किलबिल किलबिल पक्षी बोलती हे गाणं लागतं की कान अगदी तृप्त होऊन जातात।

शांताबाई असे अनेक लेखक आहेत जे शब्दांचे चांदणे पेरतात, पण मला वाटतं शांताबाई शेळके या अशा लेखिका होत्या की त्यांनी चांदण्यांनाच अर्थ दिला. त्यांचे शब्द नुसते शब्द नाहीत तर ते अर्थपूर्ण भाव व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यांच्या सगळ्या गीत रचना जर पाहिल्या आणि त्या का प्रसिद्ध झाल्या तर त्याला तेच कारण आहे की त्यांच्या गीतातून वाचकांच्या हृदयाशी संवाद होत होता. शांताबाईंच्या मनस्वीपणाबद्दल अरुणाताई ढेरे यांनी शांताबाईंबद्दल सांगितलेली आठवण आहे. आळंदी इथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी गाडीमधून जात असताना अरुणाताई त्यांच्याबरोबर होत्या. मध्येच थोडा फेरफटका मारताना त्यांनी ड्रायव्हरला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. अरुणाताईंनी विचारलं काय झालं, त्या म्हणाल्या अगं ते बांगड्यांचं दुकान दिसत आहे, आज तुला मी बांगड्या भरते, हा आजचा क्षण खूप चांगला आहे. मला वाटतं हे असं मनस्वीपण आणि स्त्री भावनेचा आविष्कार त्यांच्याजवळ होता. माणसांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण करण्याची, ओलाव्याची एक दृष्टी शांताबाईंच्या जवळ होती. म्हणून शांताबाई सगळ्यांना प्रिय होता. काही आठवण

डॉक्टर विद्या देवधर लिहितात, कवयित्री शांता शेळके हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपट, गीत सर्व साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. बघ आई आकाशात सूर्य हा आला या प्राथमिक शाळेतील कवितेपासून शांताबाईंची ओळख होते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती असं ऐकत आपण सर्व मोठे झालो. मी डोलकर या गाण्यावर शाळेतील वार्षिकोत्सवात कोळी गीतात नाचलो. जीवलगा राहिले रे दूर घर माझे किंवा तोच चंद्रमा नव्हात ही गाणी ऐकत मोठे झालो. ओढ, कोजागिरी या कादंबऱ्यातून पुरोगामी आणि मानवतावादी असा शांताबाईंचा दृष्टिकोन लक्षात येत गेला. त्याशिवाय त्यांची चौघी जणी ही लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटल वुमन आणि गुड वाईफ्स चा अनुवाद असलेली कादंबरी अप्रतिम आहे. याशिवाय शांताबाईंनी कालिदासापासून गुलजार पर्यंतच्या सर्व मान्यवर कवींच्या काव्याचा अनुवाद केलेला आहे. जपानी हायकोचं त्यांनी केलेलं रूपांतर म्हणजे पाण्यावरच्या पाकळ्या, ज्या नावातच ही सहजता, सौंदर्य आणि हिंदोळे आहे. शांताबाईंची कल्पकता इथे आपल्याला अनुभवायला येते. शांताबाई शेळके बहुभाषा कोविद आस्वादक अभ्यासक होत्या. भरपूर ज्ञानभांडार आत्मसात करून सहज सोप्या शब्दांमधून त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गाची विविध रूप आपल्याला दिसतात. फुलांवर, पानांवर, झाडांवर, पाकळ्यांवरही त्यांचं अतोनात प्रेम.

असे नमी नसेल मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे, असे शांताबाई सांगतात. त्यांची फूल ही कविता वाचताना जाईचे फुलणे फुलणे तेची झुकणे ही ज्ञानदेवांनी सांगितलेली ओवी आठवते. इथे शांताबाई मात्र फुललेल्या फुलाला त्याच्यामध्ये आजही असलेल्या सुगंधाची सौंदर्याची आठवण करून देतात. ही जगराहाटी आहे, तिला समोर जायचं बळ शांताबाईंची फूल ही कविता आपल्याला देते. ऐकूया. फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, तरीही भृंग मधला पुन्हा लुटू आले. किती काळ धरू यास मी उरापाशी, किती काळ धरू यास मी उरापाशी, सुगंध धुंद कसे तेही ओहोटू आले. विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, फिकेपणातच हे लाजरे वळू आले, फिकेपणातच हे लाजरे वठू आले. उन्हे पिऊन किती रूप मातले होते, उन्हे पिऊन किती रूप मातले होते, क्षणात भंगुर स्वप्न ते फुटू आले. कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, कुणास काय जमे बोलणे फुलासंगे, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले.

शांताबाई शेळके एक चतुर असत व्यक्तिमत्व, सिद्ध असत लेखिका, सर्जनशील व्यक्तिमत्वाचा महामेरू अशा शांताबाई शेळके। शांताबाईंचं इतर भाषांमध्ये सुद्धा योगदान आहे, जसं की बंगाली आहे, पंजाबी आहे, हिंदी आहे। मला त्यांचं व्यक्तिमत्व अनेक छटा असलेल्या आकाशासारखे वाटते। अनेक रंग आकाशात आपल्याला दिसतात, कधी त्यात आपल्याला एखादं चित्र दिसतं। विशेष म्हणजे त्या वेगळ्या पिढीतल्या होत्या तरी श्रद्धा, आस्तिकतेपासून ते सहजीवन, स्त्री पुरुष प्रेम, रसिकता, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची मानवी सहृदयता, या सगळ्यांचे एक इंद्रधनुष्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते। कुठेही कडवटपणा, टोचरेपणा किंवा व्यक्तिमत्वामधल्या काही प्रश्नांमुळे आलेला कडवटपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हता। शांताबाई सतत काव्यात, वाङ्मयात बुडालेल्या असायच्या। वाचनाचा एक मोठा पैस त्यांचा होता आणि जवळजवळ शतकाची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या स्मरणामध्ये होती। त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या कवीची आठवण करावी आणि शांताबाईंनी त्यांच्याबद्दल लगेचच चार शब्द सांगावे, बोलावे, त्यांच्या कविता म्हणून दाखवाव्यात असं घडत असे। किंवा कोणालाही एखाद्याच्या कवितेच्या चार ओळी आठवत असतील आणि कवी आठवत नसेल किंवा ओळ आठवत नसेल तर शांताबाईंना फोन करावा आणि शांताबाईंनी त्याची पुढची ओळ म्हणून दाखवावी किंवा त्या कवीचं नाव लगेच तुम्हाला सांगावं असंही घडत असेल।

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुमच्या अवतीभोवती अशी लहान मुलं आहेत का जी खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत, टीन कॅटेगरी म्हणूयात आपण त्यांना. पण जेव्हा आपण लहान होतो, जेव्हा तुम्ही लहान असाल, तर आपलं तेव्हा एकच टार्गेट असायचं, मला सकाळी उठायचंय, शाळेत जायचंय, शाळेतून घरी यायचंय, दिलेला होमवर्क पूर्ण करायचाय आणि कधी कधी शिक्षकांचा मारही घ्यायचाय. पण आताची जनरेशन ही बिलकुल तशी राहिलेली नाहीये. आताची जनरेशन ही खूप जास्त ऍक्टिव्ह झाली आहे, प्रत्येक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होते, काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज ते सतत शिकत असतात. आणि आज एक अशीच गोड मुलगी आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. खरं तर ही गोड मुलगी ज्यांच्यामुळे जोडली गेलेली आहे त्यांचा विषयी अगोदर सांगेन. तर येस, आपल्यासोबत आज पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम. नेत्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM वरती. तर येस, नेत्रा मॅमनी नुकताच, मी जसं त्यांच्याविषयी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहेच की शी इज द फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ एनडी इव्हेंट्स, आणि एनडी इव्हेंटच्या माध्यमातून त्या वेगळ्या वेगळ्या इव्हेंट्स जे आहेत त्या ऑर्गनाईज करत असतात. आणि नुकताच किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हा इव्हेंट सुद्धा पार पडला, खूप मोठं ब्युटी पेजंट हे पार पडलं आणि त्यामध्ये सगळ्या कॅटेगरीज ठेवण्यात आल्या होत्या, मिस पासून मिसेस पासून टीन कॅटेगरी पण ज्यामध्ये होती. म्हणजे आत्ताचं जे युथ आहे हे खूप कमालीचं आहे, हे मला त्या मंचावरती गेल्यानंतर पाहायला मिळालं. आणि टीन कॅटेगरीमधून जी आपली गोड मुलगी विन झाली होती ती मनुश्री शिंदे आज आपल्यासोबत जोडली गेली. मनुश्री, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. मनुश्रीबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या 8th स्टँडर्डला आहे, पण त्या व्यतिरिक्त ती स्वतः सुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे. ती सध्या नाटक शिकतीये, बालनाट्य संस्थांमधून ती काम करतीये. तर अशी ही मनुश्री आज आपल्यासोबत आहे. नेत्रा मॅम, तुम्ही प्रत्येक कॅटेगरीसोबत काम केलं, तुम्ही मिस कॅटेगरी, मिसेस कॅटेगरी, मिस्टर कॅटेगरी सगळ्या कॅटेगरी बरोबर काम करत असताना टीम्स कॅटेगरी म्हणजे त्यांच्या लेवलला जाऊन ती एनर्जी, म्हणजे दे आर, त्यांची एनर्जी कमालीची असते, पण त्यांची एनर्जी मॅच करणं, त्यांचे मूड स्विंग सांभाळणं, हे सगळं सांभाळत तुम्ही या कॅटेगरीसोबत कसं डील केलं आणि या कॅटेगरीसोबत काम करताना कशी मजा येते काय सांगाल?
1: सो टीन आणि मिस कॅटेगरी ह्यांचं कम्पॅरिझन मिसेस आणि क्लासिक बरोबर होऊ शकत नाही, कारण ही मुलं थोडी लहान असतात आणि तेवढे मॅच्युअर्ड नसतात. आणि आय विल से की ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तितकं हेल्दी होत नाही जितकं मिसेस, आय एम सॉरी टू से दिस बट दिस इज माय एक्सपिरियन्स कम्पेअर टू मिसेस अँड क्लासिक. कारण लहान आहेत मुलं आणि प्रत्येक मुलाला मुलीला हेच वाटतं की मी जिंकणार, मी जिंकणार. आणि नंतर मग न जिंकल्यामुळे मग ते थोडंसं एक नर्वसनेस, रडणं किंवा सम टँट्रम्स अँड ऑल हे थोडंसं या कॅटेगरीमध्ये होत. सो दिस इज डिफरंट फ्रॉम द अदर मिसेस अँड क्लासिक कॅटेगरी. पण हा, ड्युरिंग द सेशन्स अँड ऑल सगळे व्यवस्थित कोऑपरेटिव्ह होते. ह्यांचाही ग्रुप खूप छान झालेला आहे, एकत्र ते छान मिक्सअप होत आहेत वगैरे. अँड मनुषीचं मी असं सांगेन की ती खूप शांत होती, खूप शांत, खूप म्हणजे मी मनुष्यचं अ पण ऐकलं नाहीये.
0: अरे बापरे,
1: पूर्ण ग्रुमिंग मध्ये. बट दॅट डे शी वॉज आउट स्टँडिंग. म्हणजे मी समोर बसले होते आणि मला असं, म्हणजे आय डिंट एक्सपेक्ट. कधी कधी असं होतं ना की पूर्ण
0: उलट
1: झालं तिच्या बाबतीत, की कधी मी तिचा आवाज ऐकला नाही. इतक्या हळू आवाजात ती, शी इज व्हेरी सॉफ्ट स्पोकन, शी इज व्हेरी वेल बिहेव्ड आणि ओबिडियंट गर्ल आय शुड से. पण म्हणजे असं असतं ना की मग खूप शांत असले की काय माहिती ही कसं परफॉर्म करेल, हे थोडस म्हणजे मला असं वाटत होतं. पण नो, शी वॉज रिअली रिअली आउटस्टँडिंग. आणि तिने इंट्रोडक्शन खूप सुंदर दिलं, तिचं वॉक सुंदर झालं, हर आय कॉन्टॅक्ट, द वे शी एक्नॉलेज द ऑडियन्स, दॅट आय शुड अप्रिशिएट. आन्सर ऑल्सो, व्हॉइस मॉड्युलेशन कुठे कसं असलं पाहिजे, परफेक्ट होतं तिचं, 10/10 होती ते. नो डाऊट मिस आणि टीम कॅटेगरी ही कंबाईंड होती. कॉम्पिटिशन वॉज रिअली टफ, रिअली टफ, कारण सगळेच वेल ड्रेस्ड होते आणि सगळ्यांनीच म्हणजे परफॉर्म खूप छान केलं ह्यांच्या कॉम्पिटिशन. आणि सगळे खूप छान दिसत होते, थोडस मागे पुढे होत होतं, काही जण थोडे फंबल होत होते, काही जणांना क्वेश्चनच कळत नव्हतं. कधी कधी होतं असं की आपल्याला सगळं माहिती असतं, पण आपण असं ह्या मोठ्या स्टेजवर उभं राहिल्यानंतर आपल्याला काही, आपण थोडं सगळं विसरतो, ब्लँक होतो.
0: पण त्याच्यात मनुश्री वॉज रिअली बेस्ट अँड शी गेव्ह हर 100% आय शुड से. अँड हर तिच्या आईने पण खूप एफर्ट्स टाकले त्याच्यात, खूप खूप खूप. म्हणजे हर मॉम तिची आई नेहमी आहे जी थोड्या छोट्या बहिणीला घेऊन वगैरे, द वे शी मॅनेज अँड ऑल, इट इज रिअली अप्रिशिएट. सगळ्या पेरेंट्सनी केलंय पण मनुश्रीचं असं होतं की खरंच एकदम गेम चेंज.
2: क्या बात आहे मनुश्री, तुला वाटलं होतं आज नेत्रा मॅम लिटरली बॅक टू बॅक 2-3 मिनिट्स कंटिन्यू तुझ्याबद्दलच बोलतायत, तुझं कौतुक करतायत, बोलतायत म्हणजे तुझं कौतुक करतायत. कसं वाटतं हे सगळं ऐकून?
3: खूप छान वाटतंय. ऍक्च्युली मला पण नव्हतं वाटलं मी जिंकेल कॉम्पिटिशन होती, आणि जेव्हा विनर अनाऊन्स झालं तेव्हा डायरेक्ट मी उडाली.
1: रिअली रिअली ती
2: हो आम्ही पाहिलं तू मोमेंट, म्हणजे शी वॉज लाईक ओ बट येस मनुश्री तू ऑलरेडी थिएटर आर्टिस्ट आहेस, मग फॅशन या याच्याकडे कशी वळलीस किंवा फॅशन शो मध्ये जाऊयात, एक मॉडेल म्हणून आपण जर्नी सुरू करूयात, कशी सुरू झाली ही जर्नी तुझी?
3: ऍक्च्युली आधी मला माहितीच नव्हतं ब्युटी पेजंट असतं, कसं असतं, काय असतं. सो माझी एक फ्रेंड आहे, तिने मला सांगितलं की असं असं एनडी इव्हेंट्स आहे, तिकडे तू रजिस्टर कर, पार्टिसिपेट कर. सो मी आधी म्हणजे आईच मला बोलवती कर पार्टिसिपेट. सो मला पण याच्यामध्ये इंटरेस्ट आहे कारण की मी स्टेजवर ऑलरेडी जाते, थिएटर करते. सो मी आईला बोलली ठीक आहे, पण माझे बाबा आधी बोलत होते की ठीक अभ्यास कर. माझ्या बाबांचं असं आहे की जास्त अभ्यास कर. सो मी आधी अभ्यास कर अभ्यास कर. सो बाबा पण नंतर तयार झाले ठीक आहे कर. सो मी केलं आणि मलाही माहितच नव्हतं की मी जिंकेल कारण की खूप मुली होत्या, खूप कॉम्पिटिशन होती. आणि मी इकडे आली, सगळं एक्सपिरियन्स केलं, नेत्रा मॅमनी खूप छान ग्रूम केला मला. त्यानंतर प्रत्येक सेशनमध्ये नेत्रा मॅम सगळ्या मुलींना सांगायच्या हे असं हे तसं सगळं लक्षात ठेवायला सांगायच्या. सो असं मी इकडे आली आणि नंतर मग सगळा पुढचा प्रवास सुरू झाला.
2: क्या बात आहे, बापरे या वयामध्ये हे इतके जड शब्द.
0: इनफॅक्ट आय वुड लाईक टू से दॅट she is a biggest example of slow and steady wins the race.
2: Yeah, exactly.
0: Yes, yes, she is the example.
2: Shantit Kranti keli
0: thi. Yeah, yeah, yeah, 100%.
2: Okay. मनुश्री जेव्हा तू आता तू ऑलरेडी थिएटर करतेस त्यामुळे थिएटरचा एक एक्सपिरियन्स वेगळा असतो, पण जेव्हा बिईंग अ मॉडेल तुम्ही जेव्हा स्टेजवरती उभा राहता, जेव्हा तुम्हाला हिल्स कॅरी करून तुम्हाला वॉक करायचा असतो, सो ह्या सगळ्या ट्रेनिंग, कारण हे तर तुला अगोदर तुझा हा हे नव्हता की तू यामध्ये नव्हतीस, त्यामुळे तुला याविषयी कल्पना नव्हती की मला कसं चालायचं किंवा काय. ट्रेनिंगमध्ये ग्रुमिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी शिकवल्या गेल्या आणि तू त्याचा कॉम्पिटिशनमध्ये आणि कॉम्पिटिशनच्या नंतर पण कसा वापर झालाय तुला त्या सगळ्याचा?
3: ऍक्च्युली मला आधी खूप टेन्शन यायचं की हिल्समध्ये वॉक कसा करायचा, स्टेजवर जाऊन मी चुकली तर वॉक करताना, वॉक करताना पडली तर. पण नेत्रा मॅमने सांगितलं तर तुम्ही वॉक करताना पडले पण उठून पुढे जायचं, असं हे नाही करायचं असायचं की मी पडली आता काय करू. सो नेत्रा मॅमने आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या की कसा वॉक करायचा, काय पोझेस द्यायच्या, कुठून कुठे जायचं, विनर झाल्यावर कसा वॉक करायचा, सगळं सगळं नेत्रा मॅमने आम्हाला सांगितलं. म्हणून आम्हाला वॉक करताना किंवा बोलतानाही इंट्रोडक्शन देताना आन्सर देताना असं जड नाही गेलं.
2: क्या बात आहे. आणि तेव्हा जेव्हा तू असं म्हणालीस की आई खूप एक्सायटेड होती किंवा आईने खूप सपोर्ट केला, हा विनिंगचा क्राऊन जेव्हा नाव अनाऊन्स झालं त्यावेळेला आई नंतर आई बाबा आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सच्या काय रिएक्शन आहे सध्या, त्याच्या काय कसं वाटतंय काय?
3: माझी बाबा तर नाचायलाच लागले आणि माझे आजोबा आजी पण आले होते, ते सगळे खुश झाले आणि माझी आई रडायलाच लागली. ऍक्च्युली माझी लहान बहीण पण तिला पण टेन्शन आलेलं, ती माझ्या आईला बोलत ती माझ्या आईला बोलत होती आई तिथे जिंकेल की नाही, माझे हात थंड पडले.
2: बापरे क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं नेत्रा मॅम की कुठेतरी ज्या पालकांना ज्या पॅरेंट्सला एक मनात भीती होती की फॅशन इंडस्ट्री नको पाठवायला, तिकडे असंच असतं तसंच असतं, कुठेतरी हा क्रायटेरिया किंवा जे एक बघण्याचा दृष्टिकोन होता तो चेंज होतोय, तुम्हाला काय वाटतंय? कारण तुम्ही त्यांच्या पॅरेंट्सना जवळून पाहिलंय, तुम्ही भेटलाय, तुम्ही बोललाय त्यांच्यासोबत. बिईंग अन ऑर्गनायझर ऑफ दिस फॅशन इंडस्ट्री काय वाटतंय तुम्हाला हा चेंज कसा जाणवतोय?
0: ह्यांच्या कॅटेगरीचं असं सांगेन की मी ह्यांचे पेरेंट्स तसे हौशी असतात, म्हणजे ह्यांच्या कॅटेगरीमध्ये मुली पण खूप जास्त होते, कंटेस्टंट्स खूप जास्त होते. ह्यांच्या पेरेंट्सला असं हवं असतं की दे शुड गेट एक्सपोजर, दे शुड बी ग्रूम, आणि कारण हे त्यांना फ्युचरमध्ये खूप युजफुल होतं.
1: त्यांना आतापासून आता जस्ट बिकॉज शी इज फ्रॉम ड्रामा अँड ऑल, शी इज इन टू ड्रामा अँड ऑल, तर तिला हे पुढे खूप युजफुल होणार आहे दिस टायटल, एस्पेशल तिचं जे ग्रुमिंग झालं. सो आजकालचे जे पेरेंट्स आहेत त्यांना उलट हवं असतं की दे शुड किड्स शुड बॅलन्स एव्हरीथिंग, अभ्यास पण आणि ऑन टॉप ऑफ दॅट एक स्पेशल काहीतरी अशी क्वालिटी पाहिजे, इदर इट टू स्पोर्ट्स ऑर समथिंग लाईक मॉडेलिंग ऑर समथिंग. हे मी एक ह्या पेरेंट्सचं ऑब्झर्व केलंय की ह्यांना हवं असतं की आपल्या मुलांनी ह्या बाबतीत पण पुढे असावं
2: केलं,
1: फक्त शिक्षण आपल्या पूर्वी असं होतं की अभ्यास करा अभ्यास करा, जसं मनुष्य बोलली की बाबांना असं वाटतं अभ्यास करा, बट शी हॅज प्रूव्ह
2: की हेही
1: करू शकते आणि मी करून दाखवलं.
2: येस, आणि मला असं वाटतं की येस कदाचित याच गोष्टींमुळे पालकांचा जो एक दृष्टिकोन आहे, जो माइंडसेट त्यांचा जो तयार झालेला आहे, तो कुठेतरी चेंज होतोय आणि पॅरेंट्स हॅपीली मुलांना यामध्ये अलाउड करतात सगळं करायला, आणि स्पेशली फॉर गर्ल्स म्हणजे ती कुठेतरी भीती आता कुठे राहिलेली नाही आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह, ते कंटिन्युअस त्यांच्या सोबत असतात अगदी ड्युरिंग प्रॅक्टिस किंवा आफ्टर प्रॅक्टिस किंवा ते घरी जाऊन पण त्यांचं ते कंटिन्युअस कम्युनिकेशन आहे त्यांच्या बरोबर. तुझ्या आईचं कसं होतं, म्हणजे आईने कसा सपोर्ट केलाय थ्रू आउट द प्रोसेस?
3: माझ्या आईनेच मला सगळ्यात जास्त सपोर्ट केलाय.

0: तिने गिव्हअप केलं होतं पण तिला टाइम मॅनेज होत नव्हतं थोडस, तिने गिव्हअप केलेलं पण नंतर तिलाच असं वाटलं की नाही तिने आणि तिचं लक बघा.
1: येस येस एक्झॅक्टली. आणि सी एक डिसिजन तुला आज कुठे घेऊन आलाय, सो क्या बात आहे. पण मनुश्री आज तुझे फ्रेंड्स आहेत किंवा तुझ्या फ्रेंड्स मध्ये उठतेस बसतेस स्कूलला ज्या फ्रेंड्स सोबत जातेस हे सगळं टायटल जिंकल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया, त्या ते कसं ट्रीट करतात तुला?
2: माझे फ्रेंड्स पण खूप खुश आहेत ते. त्यांनी पण ऍक्च्युअली माझे दोन जे बेस्ट फ्रेंड्स आहेत ते बोलतात की आपण पार्टी करू, आम्ही कॉन्टॅक्ट
1: आहे, पार्टी देणार. सो नाईस.
2: आणि माझी एक फ्रेंड तर बोलते मी ना रात्री तुझ्या मम्मांनी स्टेटस ठेवलं तेव्हा बघत होती, मला अशी धकधक धकधक होत होती. आणि जेव्हा अनाऊन्स झालं तर विनर इज 02 ती बोलली की मी उडायलाच लागली. अरे खुश झाली.
1: क्या बात आहे, क्या बात आहे, किती छान आहे सगळं. बरं पण मग आता ऍट द एंड ऑफ दिस इंटरव्ह्यू जे तुझ्यासारखे तुझे कोणी फ्रेंड्स असतील किंवा जे तुझ्याच एजमध्ये जो एक एज ग्रुप आहे तुझ्या असायचा, तर त्यांना तू काय एक छानसा जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशील?
2: मला त्यांना सांगायला आवडेल की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की या. कारण की तुम्हाला फक्त वाटत असेल बाहेरून की हे फक्त छान दिसणाऱ्या लोकांसाठी आहे किंवा
0: असं मुळीच नाहीये,
2: ह्याच्यासाठी आपल्याकडे टॅलेंट असायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे कसं चालायचं, कसं बोलायचं, ते सगळं ह्याच्यासाठी लागतं. असं नाही की फक्त मी सुंदर दिसते म्हणून मी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे.
1: क्या बात आहे, किती गोड मेसेज.
0: मला अजून एक त्याच्याबद्दल सांगायला आवडेल. आम्ही एकदम सुरुवातीला स्किन केअर सेशन्स ठेवतो. डॉक्टर अदिती स्किन केअर सेशन्स घेतात. तेव्हाही मला आठवतं की मनुश्रीला इतके पिंपल्स होते आणि अगदी सुरुवातीला म्हणजे 2 महिन्याआधी आम्ही ते ठेवलं होतं. तेव्हा ही डॉक्टरची तिने कन्सल्ट केलं पण आणि जे काय तिला डॉक्टरांनी सांगितलं ते सगळं तिने फॉलो केलं आणि बाय द टाइम फिनालेच्या वेळी हर स्किन वॉज क्लिअर. ते एक तिचं ते पण आम्ही ऑब्झर्व्ह केलं की शी हॅज फॉलोड व्हॉट एव्हर डॉक्टर हॅज इन्स्ट्रक्टेड हर.
1: असं म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रुमिंग हे असं झालं पाहिजे. आणि ते म्हणजे मी तिथे फक्त लेक्चरला गेले, मी तिथे ऐकले आणि तिथेच त्या गोष्टी सोडून आल्या तसं
0: नाही.
1: कसं ते फॉलो करतं हे खूप जास्त मॅटर करतं. मनुश्री खूप छान वाटलं, खूप कॉन्फिडन्स आहेस, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तुझ्याकडे मी असं म्हणेन. आणि तुला खूप शुभेच्छा आहेत. आणि असंच इथून खरं तर ही तर म्हणजे मी असं म्हणेन की एक खूप छान जर्नी, खूप एका सुंदर प्रवासाची सुरुवात तुझ्या आयुष्यात झाली आहे. तुझा इथून पुढचा प्रवास असाच कॉन्फिडंट आणि छान, जिथे तुला खूप वेगळे वेगळे अनुभव, चांगले अनुभव मिळतील असा असू दे, अशा शुभेच्छा तुला देते. आणि नेत्रा मॅम थँक्स टू यू की ह्या सगळ्या टीन कॅटेगरीतल्या मुलांना सुद्धा तुम्ही एक खूप चांगला प्लॅटफॉर्म दिलाय जिथे ते स्वतःला एक्सप्लोअर करतील. कारण ही सध्या मला असं वाटतं की काळाची गरज झाली अशा सगळ्या स्टुडंटसाठी, मुलांसाठी प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देणं. आणि तुम्ही ते करून देताय, सो तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद.
0: मला बोलवल्याबद्दल कोमल थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्यांना इथे विनर्स लाईव्ह संधी दिल्याबद्दल खूप खूप खूप धन्यवाद.
1: येस. तर आज आपण फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये 3 कॅटेगरीमध्ये मनुश्री शिंदे हिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारल्या आणि त्यासोबत नेत्रा मॅडम ज्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत एनडी इव्हेंट्सच्या, तर मनुश्री सोबतच्या या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटल्या नक्की प्रतिक्रिया कळवा. तुर्तास वेळ झालेली आहे इथेच रजा घेण्याची. पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये तुम्ही पार्थ गणेकर या 3 कॅटेगरीतल्या एका कॉन्फिडंट मुलाला ऐकणार आहात. तर येस त्याच एपिसोडसाठी स्टे ट्यून अनकनेक्टेड. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.
0: थँक्यू.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, समर स्पेशल आपण खरं तर एपिसोड करतोय कारण आता बच्चे कंपनीला सुट्टी आहे आणि नवीन नवीन काही गोष्टी शिकण्याचं किंवा काही एक्सप्लोअर करण्याचे बच्चे कंपनी प्रयत्नात असतात आणि मला वाटतं बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पॅरेंट्सनाही खूप उत्सुकता असते नवीन काही शिकायचं, नवीन काही पाहायचं. आणि टीव्ही स्क्रीन आणि मोबाईल स्क्रीनचा टायमिंग थोडस कमी करून आपण लाईव्ह शोज मध्ये जास्ती मुलांना एंटरटेन करण्याचा, मनोरंजन करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर यासाठी आम्ही खास हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आपल्या आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. जॉनी दादा नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार.
0: मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार. आचार्य 90 FM या कार्यक्रमाबद्दल तुम्ही मला आज या ठिकाणी बोलवलंय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे, तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो.
0: खरं तर जॉनी दादा म्हणजे खूप बिझी कलाकार आहेत. म्हणजे झी म्हणू नका, कलर्स म्हणू नका, सोनी म्हणू नका, कुठलाही प्लॅटफॉर्म राहिलेला नाहीये जिथे जॉनी दादा पोहोचले नाहीत, आपली कला त्यांनी सादर केलेली नाहीये. आणि आज वेळात वेळ काढून आणि आपल्या 5-6 महिन्याच्या बॅकअप म्हणजे फॉलोअप नंतर आज त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे. तर त्याबद्दल तुमचे आधी सुरुवातीला आभार मानते. महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी स्टँडअप कॉमेडियन आणि विनोदवीर जॉनी दादा म्हणून ओळखले जातात. ते आपल्या खास एकपात्री प्रयोगांसाठी, मिमिक्री आणि विनोद शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पोट धरून हसा यासारख्या ऑडिओ व्हिडिओ अल्बम मध्ये त्यांचे बरेचसे ट्रॅक अवेलेबल आहेत जे तुम्ही आमच्या या मुलाखतीनंतर पाहू शकता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कलेचा वापर करून घेतलेला आहे, जसं मुंबईचे शहाणे, 4 इडियट्स, क्लब 54, आगरी शोले, भूताची शाळा, रसिकांच्या मनात किंवा लग्नात असं आहे, प्रेम लागी जीवा, नवस माझ्या आईचा, हे सारे चित्रपट टीव्ही शोज जसं मी मगाशी सांगितलं, कलर्स कॉमेडी एक्सप्रेस, झी मराठीमध्ये हास्य सम्राट, चला हवा येऊ द्या आणि सोनी मराठीवरील जय जय महाराष्ट्र माझा यासारख्या सगळ्याच ऑलमोस्ट चॅनल्सवर, म्हणजे जेव्हा ई टीव्ही होता तेव्हा पण त्यांनी शोज केलेले आहेत. आणि या सगळ्या कारकिर्दीचा, या सगळ्या प्रवासाचा आज आपण थोडासा धांडोळा घेणार आहोत. खरं तर आम्ही ऑफ द कॅमेरा म्हणजे स्टेज शो मध्ये आपण भेटत असतो सगळे कलाकार, पण आज मुलाखतीच्या निमित्तानं आज आपण जॉनी दादांना जाणून घेणार आहोत. जॉनी दादा हास्य सम्राट म्हणजे ही पदवी मिळवणं ही सोपं नव्हतं आणि एका रात्रीत घडणारी ही गोष्ट नाही. त्यामागे तुमच्या इतक्या वर्षांची मेहनत, परिश्रम आणि पराकाष्ठा आहे. कारण लोकांना हसवणं हे आपण म्हणतो वाटतं तितकं सोपं नाही, म्हणजे लोक एकदम हसून जातात पण त्याच्यामागे किती कष्ट आहे, त्याच्यामागे किती गांभीर्य आहे हे तुमच्याकडून आज जाणून घ्यायचंय. आज सुरुवात कुठून झाली, इथून आपण सुरुवात करू आपल्या मुलाखतीला की आपण हे काहीतरी वेगळं करू शकतो हे तुम्हाला कधी जाणवलं?
1: मी आधी मुंबईत राहायचो. वरळी कोळीवाडा हे माझं गाव आणि कोळीवाडा म्हटलं की संपूर्ण कोळ्यांचं गाव येते. आणि माझे वडील होते बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये कामाला आणि मी राहायचो कॉलनीमध्ये, बिपडी कॉलनीमध्ये. पण माझं सगळं लक्ष कोळीवाड्यात असायचं कारण आमच्या कोळीवाड्यामध्ये खूप मोठे कलाकार बालकराम मोरळीकर यांचा ऑर्केस्ट्रा असायचा, कार्यक्रम असायचा. त्या कार्यक्रमाला मी नेहमी बघायचो, त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे विनोद, त्यांची कॉमेडी, त्यांची गाणी सतत मी ऐकायचो, एन्जॉय करायचो. त्यानंतर काही वर्षानंतर माझे वडील बॉम्बे पोर्टर्समध्ये असतानाच ऑफ झाले आणि मग आम्ही मुंबई सोडून डोंबिवलीत गेलो. डोंबिवली ही आग्र्यांची नगरी, जे सगळा आग्री समाज डोंबिवलीमध्ये आहे. तर डोंबिवली ज्यावेळी मी राहायला गेलो त्यावेळी डोंबिवली फार छोटी होती आणि संपूर्ण जंगल, फक्त स्टेशन, 2-4 दुकानं आणि 7-8 गाव, एवढंच तिकडे वास्तव्य होतं लोकांचं. आणि त्या काळी 1987 साली मी डोंबिवलीच्या स्टेशनला एक बॅनर वाचला. त्या बॅनरवर लिहिलं होतं नवोदित कलाकारांना सुवर्ण संधी. तर मी म्हणालो की चला आपण पण काहीतरी आजमावून बघू. त्यावेळी मी छोट्या मोठ्या कलाकारांचे आवाज काढायचो. माझे मोठे भाऊ बालकराम ओरळकर यांच्याकडे मिमिक्री करायचे, नकला करून कलाकारांचे, सिनेमातल्या नाट्य कलाकारांचे वगैरे व्हॉइस काढायचे, आवाज काढायचे. तर त्यामुळे थोडीफार ती कला माझ्या अंगात होती म्हणून मी सुद्धा त्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा म्हणून त्या ऑडिशनसाठी गेलो. आणि ऑडिशन दिल्यानंतर ते त्यांना एवढं आवडलं, ते म्हणाले तू परफॉर्म कर आमच्या कार्यक्रमात. पण परफॉर्म काय करायचं मला माहित नव्हतं, कसं करायचं, आणि ऍक्च्युली मला मिमिक्री म्हणजे काय हेच माहित नव्हतं. फक्त मला एवढं माहित होतं की मला 2-4 आवाज काढता येतात. कलारंग निर्मित ही संस्था डोंबिवलीतली, त्याकाळी ती संस्था होती राजेंद्र देशमुख म्हणून त्या संस्थेचे संस्थापक होते. तर त्यांनी मला पहिला चान्स दिला. ज्ञानेश्वर मंगल कार्यालय बोंबिलीचं पहिलं कार्यालय म्हणजे उद्घाटनच झालं होतं त्या कार्यक्रमाने. त्या कार्यक्रमात मी आमच्या गावातल्या सगळ्या आगळी समाजातले माझे मित्र होते त्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही या माझा कार्यक्रम बघायला या. आणि एवढी उत्सुकता होती त्या कार्यक्रमात काहीतरी प्रेझेंट करण्याची, काय करायचं सुचत नव्हतं. तुम्ही पहिल्यांदा आगळी भाषेत सगळे कलाकार कसे बोलतील असा हा एक छोटासा प्रयोग करून पाहिला, एक्सपेरिमेंट केला आणि तो एवढा प्रचंड लोकांना आवडला आणि पहिल्यांदा आगळी बोली भाषा रंगमंचावर आणली आणि लोकांना आवडली. मग त्यानंतर मला एवढा कॉन्फिडन्स आला असं मला वाटलं की मला हे करायला हवं होतं. आणि मग मी हळूहळू चार पाच मुलं गोळा केली आमच्या गावातली आणि मग नकलांचा कार्यक्रम सुरू केला. आणि मग छोटे छोटे कार्यक्रम बारशाला, लग्नाला, हळदीला, गणेशोत्सवाला, साईबाबा उत्सव असेल तर असं करत करत करत करत मी मोठा ताफा तयार केला आणि ती सुरुवात माझी कार्यक्रमाची.
0: जॉनी दादा, तुम्ही अगदी सहजपणे सांगताय की हळूहळू मी सुरुवात केली आणि इथपर्यंत झेप घेतलेली आहे. तरी पण कुठलाही कार्यक्रम म्हणा, म्हणजे तो छोटेखानी असू दे, आपल्याच कुठल्या आपल्या वाडीमध्ये केलेला कार्यक्रम असू दे, पण आता तुम्ही म्हणताय सगळ्या अभिनेत्यांचे अभ्यास करावाच लागला असेल तुम्हाला, कारण नाना पाटेकर कसे बोलतात किंवा जे तुम्ही सगळे मिमिक्री करता ते आर्टिस्ट स्वतः कसे बोलतात, तर त्यांचा एक विशिष्ट मिमिक्री आर्टिस्ट कला आहे आणि कुठल्याही कलेचा अभ्यास आणि रियाज हे महत्वाचं. तर तुम्ही स्क्रिप्टिंग आणि त्यात येतं की असे असे त्याने डायलॉग म्हटलेले आहेत किंवा एखादी थीम घेतली, गणेशोत्सव असेल तर त्याची थीमवर तो सादर करणं किंवा एखाद्या कलाकाराचा आवाज त्या ह्याला जाईल का, आपण लिहिलेल्या लिखाणाला तो आवाज जाईल का हे सुद्धा पाहणं असतं. तर हा सगळा अभ्यास तुम्ही कसा काय केला?
1: मला आधी स्क्रिप्ट काय असते हे माहितच नव्हतं. याला स्क्रिप्ट लागते किंवा स्क्रिप्ट वाईज हा कार्यक्रम ठरवला जातो, बनवला जातो हे मला अजिबात माहीत नव्हतं. पण मला लिखाणाचा छंद होता, मी लिखाण खूप करायचो आणि स्वतःच्या डोक्याने काय काय जी कल्पना येईल त्या कल्पनेत मी काही ना काही लिहायचो. पण मला एवढं माहित होतं की आपल्याला मिमिक्री करायची, स्टेजवर पुढे जायचंय, तर कसं करायचं, काय करायचं काही माहित नव्हतं. त्या काळी जॉनी लिव्हरची कॅसेट आली, हसी के हंगामे, जॉनी भाईंची कॅसेट आली, ती प्रचंड आवडली. एवढी आवडली मग मी विचार केला की हे जे केलंय सादरीकरण हे कट्टूकट केलंय आणि याला किती मोठं किती सॉलिड स्क्रिप्ट लिहिली आहे हे आपल्याला का नाही जमत, आपल्याला हे करावं लागेल. तर मग मी वाचन सुरू केलं, पुस्तकं वाचली, पुलंचा अभ्यास केला, नंतर मी वपू काळ्यांना ऐकलं, आचार्य अत्रेंचं सगळं काय ऐकलं, नंतर मी रामनगरकर यांना ऐकलं, त्यानंतर मला ते कळायला लागलं हळूहळू की बाबा रे ह्याला करण्यासाठी आपल्याला लिखाण करावं लागेल, वाचन करावं लागेल, त्याशिवाय आपल्याला जमणार नाही. मग मी स्वतःची विनोद तयार करायला सुरुवात केली, स्वतःहून आयटम काय असतात ते आयटम तयार करायला सुरुवात केली, लिखाण करायला सुरुवात केली आणि मग माझ्या लिखाणातून मी हळूहळू शिकत गेलो की कसं लिखा. आवाज तर येत होते, आवाज आपल्याला माहित आहे, एखादा चित्रपट पाहिला, राजकुमारचा चित्रपट पाहिला, राजकुमार कसा बोलतो, जानी हम उस बाप के बेटे हैं हम जानते हैं चली आओ नीनी कमल, हे सगळं माहित होतं. पण हे ते सिनेमातलं होतं, त्यांचं होतं, त्याला आपल्यात कसं आणायचं हे लिखाण करायची मी सुरुवात केली. मग त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली हळूहळू आणि मग मी आयटम तयार केले, एक आयटम तयार केले आणि मग मला कळायला लागलं की बाबा रे की स्क्रिप्ट स्वतःची असायला हवी, स्वतःकडे तेवढा खजिना असायला हवा. जोपर्यंत आपल्याकडे स्वतःचं साठन असेल तर आपण स्वतःला प्रेझेंट करू शकत नाही. दुसऱ्या जर आपण कोणाचं तरी उचलून गेलं तर लोक म्हणतात हे चोरलंय रे, हे त्याचंय रे, तो करतो रे, त्याचं यांनी उचललंय असं लोक म्हणतील. म्हणून मग मी स्वतःचं लिखाण सुरू केलं आणि मी लिहिता नंतर मग मी स्टेजवर परफॉर्म करायची सुरुवात केली हळूहळू. कसं परफॉर्म करायचं मग लोकांना आवडायला लागलं. मग लोक म्हणायचे पण अरे तू ना भटकतोस बोलताना, ना थोडस तुझा विषय भटकतो कुठेतरी, तू स्क्रिप्ट नाही जात तुझी व्यवस्थित. मग मला ते हळूहळू कळायला लागलं की अनुभव यायला लागला की बाबा रे स्क्रिप्ट हवी आपल्याला. आपण जे काय सुरुवात माहिती आपल्याला कशी करायची, शेवट माहिती, पण मधला पॅच आहे तो कसा भरायचा तो कळत नव्हता आपल्याला. मग ते हळूहळू कळायला लागलं आणि त्यानंतर मी जेव्हा लोकांमध्ये प्रेझेंट व्हायला लागलो तर मला कोणीतरी सांगितलं बाबा प्रोफेशनल हो, प्रोफेशनल व्हायला. मला माहित नव्हतं प्रोफेशनल म्हणजे काय असतं. तर आमच्या डोंबिवलीमध्ये शिरीष कीर्तने म्हणून आहेत, त्यांचं स्वतःचा ऑर्केस्ट्रा होता गोल्डन मेलोडीज, तर ते 1987-88 साली खूप चालायचा तो डोंबिवलीमध्ये. तर जॉनी भाई पण त्या कार्यक्रमात असायचे त्या काळी. तर त्यांच्या कार्यक्रमात मला एकदा संधी मिळाली. तर त्या कार्यक्रमात संधी मिळाल्यानंतर मग मला ते एकदा म्हणाले की बाबा रे तू ना चपला घालून येत जाऊ नकोस, स्टेजवर कसा प्रोफेशनल आला पाहिजे, तर तुला ब्लेझर पाहिजे, कोट पाहिजे, शूज पाहिजे, चांगला दिसायला पाहिजे. तर मी म्हणाल अरे पेमेंट तर काहीच मिळत नाही, एक रुपया मिळत नाही, त्यात आपण शूज कुठून आणायचे, कोट कुठून आणायचे. मग हळबडायचो मी की माझं कसं साधं राहणं होतं, फक्त शर्ट घातली, पॅन्ट घातला, आपलं स्टेजवर चढलो, आपलं परफॉर्म केलं, झालं, संपलं. मग मला कमलाकर वैशंपायन एकदा म्हणाले, कमलाकर वैशंपायन हे आमचे ज्येष्ठ नटकार, ते मला म्हणाले की बघ तू ना तुला जर पुढे जायचं असेल तर प्रोफेशनल राहा, व्यवस्थित राहा. तर मी म्हणालो दादा मला ना हे लोक म्हणतात कोट घालू नये, शूज घालू नये, कुठे मिळणार आहे मला, पेमेंट पण नाहीये, मी पैसे पण आईकडे मागतो, 2 रुपये तिकीट होती त्यावेळी ट्रेनची, मुंबईला जायचं ट्रेनने प्रवास करायचं तर आईकडे पैसे मागायला लागतात. तर मला कमलाकर वैशंपायन म्हणाले तू चोर बाजारात जा, चोर बाजारात तुला कोट स्वस्त मिळतील. तर कसं वसं करून मी 40-50 रुपये गोळा केले, चोर बाजारात गेलो, एक डबा सेकंड हँड कोट घेतला, नंतर तो घालून परफॉर्म करायला लागलो. तो मित्र म्हणायचे वेडे हे मेलेल्या माणसांचे कोट असतात वगैरे, पण मी मेलेल्या माणसांचं कोट घालून जिवंत कलाकार उभा केला, लोकांपर्यंत आणला, आणि त्यानंतर लोकांनी हळूहळू माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केलं. लोक मला ओळखू लागले की जॉनी रावत नावाचा कोणीतरी कलाकार डोंबिवलीत आहे, तो अप्रतिम नकला करतो, अप्रतिम कॉमेडी करतो, स्टँडअप चांगली करतो, ह्याला बोलवलं पाहिजे. मग हळूहळू मला मग जे काही प्रोफेशनल ऑर्केस्ट्रा होते, ऑर्केस्ट्रा कलाकार मध्ये सुधीर सिन्हा या टाईपचे जे लोक होते, म्हणजे झापाटा ऑर्केस्ट्रा, मिर्च मसाला, 7 कलर, रश्मी गाडगे, नंतर उषा मंगेशकर, अशी लोक मला बोलवायला लागली हळूहळू. मग मला थोडं थोडं जमायला लागलं आणि माझं नाव व्हायला लागलं.
0: शून्यापासून केलेला प्रवास आता किती शून्य तुम्ही जोडता इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जाणून घेऊया हास्य सम्राट जॉनी रावत यांच्या जर्नीविषयी. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सरांना आमंत्रित केले आहे. जॉनी दादा, आपण सुरुवात तुमची जाणून घेतली, अगदी शून्यातून तुम्ही सुरुवात केली आणि नंतर छोट्या छोट्या ऑर्केस्ट्रामधून छोट्या छोट्या वाडीतल्या कार्यक्रमानंतर तुम्हाला उषा मंगेशकर किंवा बऱ्याचशा नामांकित ऑर्केस्ट्रामधून आमंत्रण यायला लागली. तर लाईव्ह स्टेज शोचा परफॉर्मन्स तो जेव्हा तुम्ही पहिला केलात आणि आता आतापर्यंत करत आहात, मोठ्या आर्टिस्ट बरोबर जे तुम्ही ऑर्केस्ट्रा केले त्यांच्याविषयी, म्हणजे तुम्ही उषाताईंचं नाव घेतलं, त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता?
1: अनुभव खूप चांगला आहे, कारण सुरुवातीला जेव्हा मी कार्यक्रम करायचो त्यावेळी लोक ओळखायचे नाही, त्यावेळी मिमिक्री करायचे. स्टेजवर आपण आलो परफॉर्म करायला तर लोक म्हणायचे हे टाइमपास चाललंय, त्याला बाहेर येऊ. लोक गाणी ऐकायची, मला नाही ऐकायची. त्यावेळी फक्त जॉनी रावत म्हणजे एक टाइमपास. स्टेजवर आला परफॉर्म कर, आता तो परफॉर्म करणार आहे, अरे फालतू टाइमपास आहे, आपण जाऊ फिरायला. मग सगळे लोक बाहेर जायची आणि मग गाणी चालू झाली की आत यायची. तर त्यावेळी एवढी व्हॅल्यू नव्हती, पण एका पोझिशनला आल्यानंतर, एका जागेवर आपण स्थिर झाल्यानंतर लोकांपर्यंत आपलं नाव पोहोचलं की जॉनी रावत, जॉनी रावत म्हटल्यानंतर लोक मला स्पेशली ऐकायला बसायचे. स्पेशली ऐकायला बसायचं तर त्यावेळी मला बरेच मोठमोठे कलाकार स्वतःच्या ग्रुपमध्ये घेऊन जायचे. पूर्वी आपलं नाव नव्हतं, आणि ज्यावेळी आपलं नाव व्हायला लागलं, आपलं नाव झालं, तर ऑर्केस्ट्रा बरोबर विथ जॉनी रावत हा स्टॅम्प बॅनरवर दिसायला लागला, आणि लोक अरे जॉनी रावत आहे कार्यक्रम बघायला चाल, मग जॉनी रावतला ऐकायला लोक यायला लागली. तर त्यामध्ये मी कुमार शानू, उदित नारायण आणि तुमचे देवाशिष दासगुप्ता आणि कुमार शानू, मिलन सिंग, असे मोठमोठे दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, आणि यांच्याबरोबर माझं नाव विथ जॉनी रावत, तर मला फार भारावून जायचं, बरं वाटायचं की एक काळ होतं की लोक माझं नाव काय तो टाइमपास करणार आहे, एवढं म्हणून निघून जायचे. आणि त्यानंतर लोक माझ्यासाठी मी काय करणार आहे, आज नवीन काय करणार आहे हे ऐकण्यासाठी लोक यायचे, आणि लोकांना उत्सुकता असायची की हा आज काहीतरी नवीन करेल. आणि मग मला पण तेवढं तयारी करून जायला लागायचं की बाबा हे आता नवीनच करायचं आहे आपल्याला, काहीतरी काल जे केलं आज ते नाही करायचंय, चार दिवसापूर्वी जे केलं ते आता नाही करायचं, आता काहीतरी नवीन करायचं. मग विषय पण तसे मिळत गेले, विषय मिळत गेले मला युक्तामुखी ज्यावेळी आली त्यावेळी युक्तामुखीवर, नंतर विरप्पन, विरप्पनाला विरप्पन, प्लेन हायजॅक झालं तर प्लेन हायजॅकवर, असं सगळे विषय सगळे शोधून शोधून जे जे करंट सापडायचं ते करायचं. आणि मग मला लोकांना ते द्यावं लागलं जे लोकांना हवं, जे लोकांना, आणि मला कळायला लागलं. पूर्वी कळायचं नाही, आपण जायचं फक्त परफॉर्म करायचं, जे आपण बसवलं डोक्यात आणि जी स्क्रिप्ट आपल्या डोक्यात आहे तेवढंच करायचं. पण आता काय झालं की आता आपल्याला लोक कळायला लागली, लोकांच्या मनातलं कळायला लागलं लोकांना. आता मी पुण्यात कार्यक्रम करतो, तुम्हाला पुण्यातले प्रेक्षक माहित आहे, पुण्यातल्या प्रेक्षकांना तुम्ही काही काही देऊन चालत नाही, त्यांना तेच हवं जे त्यांच्या स्टँडर्डमध्ये लागतं आणि तेच करावं लागतं तिथे. तुम्ही एक नेहमी गाताना एक विनोद नेहमी सांगतो की माझे विनोद काही लोकांना कळतात काहींना नाही कळत, पण पुण्यातले प्रेक्षक एवढे सुज्ञ आहेत, एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद कळला नाही तर मागे विचारतात काय बोलला परत बोल असं विचारतात. तर मी नेहमी एक विनोद मांडतो माझ्या कार्यक्रमांमध्ये, माझे काही विनोद असे असतात लोकांना फटकन कळत नाहीत, विचार करायला लागतो. तर मी नेहमी आता एक नवीन विनोद तयार केला होता की एका काही मित्र आपल्या आयुष्यात असे असतात जे आपल्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहित असतं की आपण काय करतो, कुठे जातो, काय घेतो, त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते. आणि काही मित्र असे असतात की जे आपल्याला चार दिवस दिसले नाही तर आपल्याला काळजी वाटते की बापरे तो गेला कुठे, तो दिसत नाही चार दिवस झाले. तर असाच एक माझा मित्र चार दिवस दिसला नाही मला, तर माझ्या एका मित्राला मी विचारलं अरे तो मण्या दिसत नाही, चार दिवस झाले मण्या कुठे, तो म्हणा अरे बाबा मण्या ना, मण्या बाबा फार मोठा माणूस. बोलू मोठा माणूस, अरे बाबा त्याची शोक फार महागडे. बोलू महागडे म्हणजे, अरे बाबा त्याला एक आयफोन पाहिजे आयफोन. बोलू मग त्याच्याकडे पैसे कुठे, त्याला एक आयफोन हवा होता त्याच्याकडे पैसे कुठे, मग तो त्याच्या आजीकडे गेला, आजीला म्हणाला आजी मला एक आयफोन द्यायचा आहे चल मला पैसे दे. आजी म्हणाली मेल्या माझ्याकडे पैसे नाहीत, तुला एक आयफोन पाहिजे ना, तुझी एक किडनी विक आणि आयफोन घे. मग त्याने कसंच केलं, त्याने तसंच केलं जसं आजीने सांगितलं. आता त्याच्याकडे एक नाही दोन आयफोन आहेत, पण आजी नाही आहे. हा युनिट फटकन लोकांना कळत नाही पण याच्यामध्ये डबल कॉमेडी तर हे असले युनिट पुण्यात चालतात. पुण्यामध्ये लोक फार सूज्ञ फार हुशार आहेत त्यांना विनोदाची व्याख्या बरोबर कळते. तुम्ही बरोबर युनिट टाकला तर ते बरोबर झेलतात. तुम्ही काही टाकलं तर नाही ते पकडत.
0: आता फार सुरुवातीपासून मला उत्सुकता आहे तुम्हाला वेगवेगळे आवाज तुमच्याकडनं ऐकून घ्यायची. तर आपण आता तुम्ही जे कलाकार सादर करता त्यांचे थोडी थोडी आम्हाला झलक दाखवा. म्हणजे उदाहरणार्थ निवड फुले असू द्यात, नाना पाटेकर सर असू द्यात,
1: त्यांच्याबद्दल. आता कसं मी असं आयटम वगैरे बसवत नाही कारण आता लोक माझ्याकडे मिमिक्री फार कमी ऐकतात आणि किस्से जास्त आहेत. तर आता एखादा कुठलाही डायलॉग घेतला आपण, समजा निळ भाऊंचा कुठलाही डायलॉग घ्या तुम्ही, तर निळ फुलेंचा आवाज काढायचा असेल तर निळ फुलेंचा आवाज काढताना आपल्याला पूर्ण निळ फुले साहेबांना किंवा निळ भाऊंना डोळ्यासमोर आणावं लागतं, म्हणून बसवायला लागतं आणि मग त्यांचं बोलण्याची ढग आणि त्यांचं स्टाईल कशी काय तुम्हाला किती वेळ सांगितलं, अरे बाबा दिवस फार वाईट आहे, दिवस फार वाईट आहे, सगळ्यांना चांगल्या प्रकारे राहावं लागतं. तुम्हाला काय सांगता तुम्हाला माहितीच आहे हल्ली दिवस फार वाईट चाललेले आहेत, हा गॅस किती महाग झाले तुम्हाला माहिती आहे का, महागाई वाढत चालली आहे, हा महागाई बद्दल काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे, मॅलोटी खाल्ली पाहिजे, हा तुम्हाला माहिती आहे ना, हा मॅलोटी खाव खुद जान जाओ, आओ मॅलोटी खाओ खुद जान जाओ, महंगाई बढती जा रही है, आओ महंगाई मेरे पेट की तरफ बढती जा रही है, महंगाई के लिए कुछ करो ना, आओ हम जानते हैं जानी महंगाई बढ़ रही है और महंगाई पर हमें कुछ करना पड़ेगा, हमें कुछ ना कुछ करना पड़ेगा जानी, महंगाई की वजह से हमारे घर का चूल्हा जलना बंद हो रहा है, लोग राशन पर खड़े हैं, यहां तक लोग जो है ना जानी, मैं कहता हूं भाई कितनी हालत खराब होती जा रही है इंसान की, गाड़ियों में पेट्रोल नहीं मिल रहा, डीजल नहीं मिल रहा, अरे गाड़ी चलाएं तो कैसे चलाएं भाई, ए भाई गाड़ी रोको भाई,
0: वाव
1: काय वर्ष आता हे काय मी बोलत नाही, काय जे सुचलं ते बोलत सादर केलं.
0: कमाल
1: इतकं वेळ निळू भाऊ झाले, बरेच राजकुमार
0: बरेच आवाज तुम्ही सादर केले, खूप खूप आभारी. आता अर्थातच हे सगळं म्हणजे प्रत्येकाचा अभ्यास आला की प्रत्येक कलाकाराचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर प्रत्येक आवाजाची तुम्ही काळजी म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळा आवाज तुम्ही लावता किंवा वापरला जातो, मग आवाजाची काळजी मिमिक्री आर्टिस्ट आहे किंवा स्टँडअप कॉमेडीने कशी घ्यावी?
1: काही नाही त्याच्यात काही काळजी वेळची घ्यायची नाही, फक्त ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही एखाद्याला ऑब्झर्व करा, त्याच्या व्हॉइसला ऑब्झर्व करा, त्याच्या हिलकावे त्याच्या आवाजाचे हिलकावे, त्याच्या बारीक बारीक श्वास घेण्याची जागा आणि आवाज सोडण्याची जागा, श्वास पकडण्याची जागा आणि त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन. तुम्ही त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पकडले ना त्याचा आवाज ऑटोमॅटिक तुमच्या घशात बसतो. मी पहिल्यांदा जॉनी आलरे मध्ये जॉनी लिव्हर सरांबरोबर काम केलं होतं जी हिंदीवर चॅनलवर, तर मला त्या डायरेक्टरने एकदा एका फिल्मच्या डबिंगसाठी बोलवलं होतं आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज काढायला लावला होता आणि त्याने जाऊन जॉनी आलरेचा डायरेक्टर तोच होता, तो जाऊन जॉनी भाईंना म्हणाला की हा जॉनी रावत लक्षात आवाज खूप चांगला काढतो, तर मला जॉनी भाईंनी फरमाईश केली की मला लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज ऐकायचा आहे, तू लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज काढ
0: आणि
1: तो व्हिडिओ पण युट्यूबवर आहे. जॉनी आलरे मध्ये जॉनी भाई म्हणाले की लक्ष्मीकांत बेर्डे की आवाज निघालो, तर म्हणाले जॉनी भाई एक बार क्या हुआ की लक्ष्मीकांत बेर्डे, हा एक बार आपके दोस्त लक्ष्मीकांत बेर्डे एक लड़की को छेड़ रहे थे, तो मुलीला छेड़ होता, तर तो मुलीला बघून म्हणला आई आई जॉनी भाई जॉनी भाई, आज मी ती आत्या पोरीच्या गल्लीत गेलो होतो, आई ती शिला माहिती ना शिला, आई तिच्या गल्लीत गेलो होतो, आई चार वर्षापासून मागे लागलो होतो, आई ती कधी भाव द्यायची नाही, आई आज ती माझ्यावर पहिल्यांदा बोलली, काय बोलली वापस गल्लीमध्ये ठेवा तू तंगडी तोडतोंडी, आई हे जॉनी भाईने एवढा आवडलं होतं ते म्हणले की अरे सॉलिड आहे हो जबरदस्त.
0: तुम्हाला सगळ्यात आवडता कलाकार म्हणजे तुम्हाला आवडतो म्हणजे आणि तुम्हाला सादर करायला खूप मजा येते असा कोणता?
1: नाही असं काही नाही, मला प्रत्येक जण आवडतो कारण माझा प्रत्येक विनोद प्रत्येक आयटम प्रत्येक जोड मला माझा आवडतो, कारण आपल्याला नाही आवडलं तर लोकांना कसं आवडेल,
0: तरी पण मनाच्या हृदया कोण आहे?
1: नाही माझा बाला आहे ना तो फार गाजलेला आहे, आगरी बोली भाषेत माझा बाला जो आहे तो फार माझ्या आवडीचा विषय आणि मला त्याने मोठं केलं. तो एक छोटासा बाळ माझ्या मनात माझ्या काळजात असा लपलाय, त्याला मी मोठं केलं आणि त्याला सात समुद्र पार नेलं. कॅनडा, बँकॉक, मलेशिया, साऊथ आफ्रिका, हल्ली दुबईला मध्ये एकदा गेलो. दुबईला सगळीकडे ज्या ज्या देशात मी गेलो त्या त्या देशामध्ये लोकांनी सगळ्यात आधी बाला पाहिजे, आम्हाला बाला पाहिजे, बाळाबद्दल काहीतरी कर अशी तुम्हाला लोकांनी मला फरमाईश केली. तर त्यामुळे काय झालं की आगरी बोली भाषा सात समुद्र पार गेली. पहिल्यांदा आगरी बोली भाषा जी आहे रंगमंचावर मी आणली ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून, आणि त्यानंतर मी नाटकात पण बाला सादर केला. त्यामुळे माझं नाटक पण त्यावेळी बाला झालं, करोडपती आलं, ते पण खूप गाजलं. आणि त्यानंतर मग मी सिनेमात सिनेमामध्ये पहिला सिनेमा मी स्वतः काढला आगरी शोले. शोले हा शोले चित्रपट खूपच गाजला. तो एवढा गाजला की लोकांच्या घराघरात जॉनी रावत आणि आगरी शोले पोचला. तर मी मला आगरी बोली भाषेवर मी भरपूर माझा अभ्यास आहे. तर मी ज्यावेळी कार्यक्रम करायचो ना तर रात्री अपरात्री घरी जायचो, 2 वाजता, 2:30, 3 वाजता. आमच्या घरातले सगळे झोपलेले असायचे. आम्ही सात भाऊ. आमच्या घरामध्ये कसं होतं की रात्री शांतता पाहिजे, सगळे झोपले की कुणी आवाज करायचा नाही. आणि माझं काम कसं होतं, रात्री कार्यक्रम संपला की 2:30, 2 वाजता शेवटची ट्रेन पकडून घरी या आणि स्वतःच जेवण स्वतः काढा आणि हळूच जाऊन स्वतः जेवा. तर मी काय करायचो की कार्यक्रमावर आलो की टीव्ही बघणं माझं काम पहिलं. मी टीव्ही लावायचो आणि आवाज म्यूट करायचो. आवाज म्यूट केल्यानंतर जेवायला बसायचो, तर कुणी उठलं नाही पाहिजे. एकदा मी असंच टीव्ही लावला, कार्यक्रमावर आलो रात्री 2:30 टीव्ही लावला. तर टीव्हीवर चालू होता शोले, आवाज म्यूट केला आणि जेवायला बसलो आणि गब्बर सिंगची एंट्री चालू होती. तर ती एंट्री बघितल्यानंतर माझ्या डोक्यात पटकन क्लिक झालं की हा गब्बर जो आगरी बोलायला लागला तो कसा बोले. मग मी ते सुरुवात केली की ओरिजिनल गब्बर सिंग कसा बोलतो. कितने आदमी थे वो दो और तुम तीन फिर भी खाली हाथ क्या समझ के आए थे सरदार खुश होगा शाबाशी देगा अरे असामा कितना इनाम रखे है रे सरकार हम पर. मी विचार केला माझा गब्बर सिंग असेल तर तो कसा बोलेल. तो आगरी बोलेल. तो आगरी कसा बोलेल. कती माणसं होती रे हा, अरे ती दोन ना तुम्ही तीन तरी आलात हा, काय वाटले रे तुम्हाला. हा तुम्ही त्याला गब्बर खुश होईल, खावाला थांबलं तर भागला जाईल, पिवाला थांबला तर दारू जाईल. गब्बरच्या नावाची वाट लावून रे तुम्ही. सांबा म्हणजे आला खपला कळ सांबा. पोलिसांनी मना पकडण्यासाठी किती दिडक्या लावल्या सा. या टाइप मी ते केलं आणि मग माझ्या डोक्यात ती कल्पना आली की जर मी ह्याचा सिनेमा केला तर कसं होईल. तुम्ही कंपनीत गेलो ज्या कंपनीने माझी पोट धरून हसा कॅसेट व्हिडिओ काढली होती सीडी, सुमित कॅसेट कंपनी परदेशी म्हणून पुण्याचे. ते मला म्हणाले, मी त्यांच्याकडे गेलो स्क्रिप्ट घेऊन, मी म्हणालो सर माझ्या डोक्यात ना आता आपण स्टँडअप कॉमेडीची भरपूर केलं, माझ्या डोक्यात एक सिनेमा आलाय शोले. ते म्हणाले शोले म्हणजे काय. तर मी त्यांना मी सांगितलं आगरी शोले. ते म्हणाले तुम्हाला ऐकव, असेच बसलो होते टेबलवर बसलो होतो ऐकव. मी त्यांना 4-5 सीन ऐकवले. तो माणूस अक्षरशः खुर्चीवरनं खाली बोलून रळला तो. तुम्हाला म्हणाला लवकरात लवकर कर. मी बोलो मला 10 दिवस द्या, मला स्क्रिप्ट लिहायला लागेल, लोकेशन बघायला लागेल. मग मी स्वतःच लोकेशन शोधला. माप्याला एक खदान आहे, तिथे दगड कोरण्याचं काम चालू होतं. त्या कंपनीच्या मालकाला मी भेटलो, त्या खदानात जाऊन क्वारी म्हणतात त्याला, त्या क्वारीमध्ये त्याला भेटलो. त्याला म्हणालो असंच पाहिजे. त्याने मला बघताच ओळखलं, अरे जॉनी राऊत का, घ्या घ्या घ्या घ्या करा काय करायचं ते करा. ठीक आहे. मग मी SL स्टुडिओमध्ये गेलो, स्टुडिओ बुक केला. तर तो ठाकूरची हवेली किंवा रेल्वेचं स्टेशन, एक छोटंसं गाव आणि संपूर्ण लोकेशन तयार केल्यानंतर मग त्यांना फोन केला की मी सगळं तयार केलंय, तुम्ही तुमचं अख्खं युनिट घेऊन या. आणि मी 2 महिने नाटकासारखी रिहर्सल केली सगळ्या कलाकारांनी घेऊन. मी म्हणलो आपण प्रॉपर नाटक करतोय, हा सिनेमा आहे, पण प्रॉपर नाटकासारखी रिहर्सल करायची. कोण एंट्री करणार, कोण एक्झिट करणार, कोण कुठे उभा राहणार, कोणाचं वेळेस घेणार, कोणाचं काय घेणार, कोण टू शॉट घेणार, सगळं टेक्निकली सगळं विचार करून ते नाटकासारखं मी प्रॉपर बसवलं. आणि त्या नाटकाला बऱ्याच लोकांनी डायरेक्शन केलं. शशी तुपे म्हणून होते सिनेमातले डायरेक्टर, त्यांनी केलं. आणि श्रीकांत तगारे म्हणून माझा फार जवळचा मित्र, तो आता ऑफ झाला, त्यांनी पूर्ण मेहनत घेतली, त्यांनी डायरेक्शन केलं, त्यांनी माझे कपडे शिवले जाऊन. त्यांनी गब्बर सिंगला कसा ड्रेस लागेल, अमिताभ बच्चनला कसा ड्रेस लागेल, त्याला दाढी कशी असेल वगैरे वगैरे वगैरे सगळं केल्यानंतर मग ते तयार झालं. आणि ते स्वप्न होतं माझं की, आणि असं म्हणतात ना की कुठलं तरी स्वप्न तुम्हाला छळत असेल तर ते पूर्ण केलं तर त्याला फार वेगळी मजा असते. तर ते स्वप्न होतं मला गब्बर सिंग दिसायचं असा डोंगरावर फिरताना, उड्या मारताना असं पट्टा बिट्टा घेऊन. तर मी ते त्यांना पण सांगितलं की असं असं आहे, तो म्हणाल तू कर, कारण माझी पहिली कॅसेट त्यांची अमाप चालली होती खूप, म्हणजे एवढी चालली होती, त्यामुळे मला एक थोडीशी जागा मिळाली की एक नाव मिळालं. आणि त्यानंतर तो जो सिनेमा आला मार्केटमध्ये आणि घराघरात पोहोचला, मग मला तुमचं कुठलंही गाव म्हणा, हागरी पट्ट्यातलं जेवढी गाव आहेत, विरार, वसई, नाना सुपारा, नंतर तुमचं उरण, पनवेल, पेण, अलिबाग, सगळीकडे मला बोलायला लागले. आणि तो स्टेजवर परफॉर्म करायच्या आधी लोक एकच म्हणायचे आगरी शोलेकर, आगरी शोलेकर, मग ते करावं लागायचं. आणि मग माझ्या कार्यक्रमाची सुरुवातच तिथून असायची आगरी शोलेपासून. आणि त्या सिनेमाने मला भरपूर दिलं. आणि महत्वाचं म्हणजे आगरी बोलीभाषा आणि आगरी सिनेमा, पहिला आगरी सिनेमा म्हणजे प्रॉपर आगरी सिनेमा आपण म्हणतो ना, आगरी भाषेतला पहिला सिनेमा तो सातासमुद्रा पार पोचला. आणि त्यामुळे मला माजी विलासराव देशमुख आपले त्यावेळी मुख्यमंत्री होते कैलासवासी, त्यांनी मला पहिला पुरस्कार मला मिळाला महाराष्ट्र कलाभूषणचं त्यांच्या हस्ते. त्यानंतर अण्णा हजारे यांनी मला आग्रे आयडॉलचा पुरस्कार दिला. आणि मग मला जे हवं होतं ते मिळत गेलं, नाव मिळालं. आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे मला हास्य सम्राट मिळालं झी मराठीवर.
0: त्याविषयी अधिक जाणून घेऊया आपण एक तत्पूर्वी छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, आज सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आमंत्रित केलेलं आहे, त्यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन.

0: विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकता आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आमंत्रित केले आहे. जॉनी दादा, आपण तुमच्या आगरी शोधाविषयीची स्टोरी सगळी जाणून घेतली, जी फार उत्सुकता होती कारण तो एक माइल्ड स्टोन आहे तुमच्या आयुष्यातला की ज्यामुळे तुम्हाला नाव पैसा प्रसिद्धी मिळाली. आता दुसरं म्हणजे सगळ्याच चॅनल मी त्यानंतर मला वाटतं सगळ्या चॅनल्सनी तुम्हाला ऑफर दिलेली आहे की आमच्या प्लॅटफॉर्मवर या, जसं की झी मराठी आहे किंवा सोनी मराठी सगळी सुरुवातीला सांगितलं, कलर्स मराठी आहे, सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला आमंत्रित केलं जा लागलं. तर तुम्हाला तो एक स्टँडअप कॉमेडियनचा जो प्लॅटफॉर्म मिळाला त्याविषयी थोडस सांगितलं.
1: पहिल्यांदा मला सगळ्यात आधी बोलवलं ते एक छोटस चॅनल होतं त्यावेळी, SN चॅनल म्हणून. SN चॅनल हा हिंदी चॅनल होता, खूप पूर्वीची गोष्ट आहे. तो जेव्हा टीव्हीवर सगळे वेगवेगळे चॅनल यायला लागले होते त्यावेळी तो चॅनल होता. त्या चॅनलवर मी पहिल्यांदा परफॉर्म केलं होतं पण ते हिंदीत होतं. पण हास्यसम्राट हे फारच जबरदस्त कार्यक्रम होता की पहिल्यांदा सगळे स्टँडअप कॉमेडियन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सगळे स्टँडअप कॉमेडियन स्टँडअप करण्यासाठी त्या कार्यक्रमात येणार होते. माझं 2 वेळा ऑडिशन झालं. एकदा माझं महेंद्र कदमने ऑडिशन घेतलं अंधेरीमध्ये, छोट्याशा असंच छोटंसं कॅबिन होतं त्या कॅबिनमध्ये, आणि त्यानंतर मोठं ऑडिशन झालं जो झी मराठीने सगळ्या कलाकारांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं बोलवून तो ऑडिशन घेतलं होतं. आणि त्या ऑडिशनमध्ये जाण्याच्या आधीच लोक मला ओळखत होती. लोकांना वाटलं की मी ॲज अ जज म्हणून तिथे आलो आहे. मी म्हणालो जज नाही, मी परफॉर्म करणार आहे. आणि गमतीची गोष्ट अशी की ऑडिशन बघताना अर्ध्यापेक्षा जास्त जे ऑडिशन द्यायला आले होते ते सगळे माझीच विनोद करत होते. महेंद्र कदम म्हणाले की या कार्यक्रमामध्ये जॉनी रावत सुद्धा भाग घेणार आहेत, त्यांना सुद्धा पार्टिसिपेट करण्यासाठी बोलवलंय, तर त्यांचे विनोद कोणी करू नका. कारण माझे विनोद सगळ्यांना माहीत होते, कारण माझ्या कमीत कमी 350 नकलांच्या कॅसेट ऑडिओ कॅसेट मार्केटमध्ये त्या काळी आल्या होत्या. तर त्यामुळे पहिल्यांदा हास्य सम्राटचा खिताब मला कॅसेट कंपनीमुळे मिळाला होता. आणि माझ्या तुम्ही प्रत्येक ऑडिओ कॅसेट किंवा तुम्ही बघाल ना त्या प्रत्येक ऑडिओ कॅसेटमध्ये हास्य सम्राट जॉनी रावत हे लिहूनच आहे प्रत्येक कॅसेटमध्ये. त्यानंतर मला ज्यावेळी बोलवलं त्यावेळी माझं ऑडिशन घेतलं, प्रॉपर ऑडिशन घेतलं. ऑडिशन घेऊन मग माझं सिलेक्शन झालं आणि मग मला जो हास्य सम्राटचा कार्यक्रम मिळाला त्या हास्य सम्राटने मला एवढं घडवलं. कारण मी झी मराठीचे आभार मानतो, कारण झी मराठी वाहिनीने जर जॉनी रावतला आणलं नसतं तर आजपर्यंत जॉनी रावत फक्त स्टेज वरच परफॉर्म करत राहिला असता, तिथपर्यंतच राहिला असता. आणि ऑडिओचा काळ तर संपत चालला होता, ऑडिओ कॅसेट संपून गेलं होतं, VCD चा काळ पण संपून गेला होता. फक्त आलं ते चॅनल्स, वेगवेगळे चॅनलचे माध्यम आल्यामुळे तर चॅनल पर्यंत पोहोचणं फार गरजेचं होतं. आणि मेन प्रॉपर चॅनल मला मिळालं झी मराठी. तर झी मराठीने हास्य सम्राट आणलं. त्यानंतर मग माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी भाड्याच्या खोलीत राहत होतो पण झी मराठीने माझ्यावर एवढं आशीर्वाद दिला की माझं घर जे होतं एक छोटंसं घर होतं, त्या घराची अशी कथा होती की ते घर गळत होतं. 24-12 महिने ते 24 तास गाळायचं आणि बायको कंटाळली होती, मुलगा लहान होता. आणि बायको म्हणायची काय करायचं, आपलं घर गळते, आपलं स्वतःचं घर नाहीये, आपण पगडीच्या घरात राहतो आणि नाव तुमचं फक्त मोठं आहे आणि घर असं आहे, लोक 4 लोक तुम्हाला भेटायला येतात, असं बरं नाही वाटत. पण मला झी मराठीच्या हास्य सम्राट नंतर लालबागला लालबागच्या राजाच्या कार्यक्रमाला बोलवलं. लालबागच्या राजाच्या कार्यक्रमाला बोलवलं. त्याच्या आधीची गोष्ट अशी आहे की माझं घर जे बघायला यायचे ना घ्यायला, त्यांना शेजारचे म्हणायचे घेऊ नका, हे घर गळते, हे घर इथून तुटलंय, तिथून तुटलंय, कुणी घेत नाहीये, तुम्ही कशाला घेताय. आणि मग शेजारी पाजारी सगळे बोलायचे तर कुणी घर घ्यायचं नाही. पण झी मराठी नंतर लालबागच्या राजाचा कार्यक्रम मिळाला आणि लालबागच्या राजाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री मला त्यांनी त्या स्टेजवर, ज्या स्टेजवर लालबागचे राजा बसायचे त्या स्टेजवर कार्यक्रम व्हायचा, तर त्यांनी मला एवढा मोठा लालबागचा राजा दिला आणि तो मी घेऊन गाडीमधनं चाललो होतो. तो माझ्या बायकोचा फोन आला, त्यावेळी एवढेसे मोबाईल होते. बायकोने फोन केला की आपलं घर विकलं गेलंय आणि माणूस टोकन देऊन गेलाय. मला एवढं भारावून गेलं, माझ्या डोळ्यातनं पाणी झालं. म्हणलो अरे बापरे, लालबागच्या राजाने आशीर्वाद मिळाला. मग त्यानंतर तो टोकन घेतल्यानंतर मी ते टोकन घेऊन डायरेक्ट फ्लॅट बुक करायला गेलो. फ्लॅट बुक केला आणि त्यामुळे झी मराठीचे आभार आहेत आणि लालबागच्या राजाचे आभार आहेत की त्यांच्यामुळे मला मला फ्लॅट मिळाला, स्वतःचं घर मिळालं. सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं, कारण मला तर कुणी लोन पण देत नव्हता. आर्टिस्टला लोन कोण देणार? तुमची फाईल कुठे, तुमचं हे कुठे, तुमच्याकडे ते कुठे, तुमची स्लिप दाखवा, तुमच्या पेमेंटची पगाराची स्लिप दाखवा, तुमची आयटी फाईल दाखवा, काहीच नाही कलाकाराकडे, काहीच नाही. पण माझे मित्र होते शिरीष कीर्तने, ते डोंबिवली नागरिक मध्ये मॅनेजर होते. त्यांना मी म्हणालो, शिरीषदा मला ना फ्लॅट घ्यायचंय, घर घ्यायचंय, आणि मला कुणी हे देत नाही, लोन देत नाही. ते म्हणाले तू जा डीएनएस मध्ये जा, माझं नाव सांग. आणि मग मी त्यांना सांगितलं की शिरीषभाईंनी मला पाठवलं, त्यांच्याशी फोनावर त्यांनी फोनपणी केली. आणि त्यानंतर ते म्हणाले दे, तो चांगला माणूस आहे, झी मराठी हास्य सम्राटचा कलाकार आहे आणि तो मोठा कलाकार आहे, त्यांना घर द्या. तो घर मला ते मला त्यांनी तो लोन दिला, त्या लोन नंतर ते घर माझ्या हातात आलं आणि आज मी फार सुखी.
0: एक कलाकार म्हणून नाव होणं आणि दुसरं कलाकाराचं स्वतःचं घर
1: होणं,
0: फार सुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी, हे फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता एवढा प्रवास झाल्यानंतर तुम्ही पुढे काय करायचं योजलेलं आहे, काही पुढचे काही आगामी प्रोजेक्ट या माध्यमातून, म्हणजे स्टेज शोच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना आनंद देतात, पण असे काही रती महारथी तुमच्या स्टेज शोच्या दरम्यान
1: भरपूर आहे? मला सगळ्यांनीच खूप प्रेम केलंय. विजय पाटकर असो, विजयदादा तर भाऊच आहेत, मोठ्या भावासारखे. आणि जॉनी लिव्हर तर खरोखरच म्हणजे देव आहे आमच्यासाठी. त्या ज्या ज्यांच्या पाठीमागे विजू पाटकर, जॉनी लिव्हर, सुदेश भोसले, राजू श्रीवास्तव, कमलाकर वैशंपायन, सदानंद चांदेकर, माधव मोगे, गजानन नार्वेकर, अशा थोर लोकांचा आशीर्वाद आहे, त्याला काय आहे, त्याला तर प्रगतीच प्रगती आहे आणि पुढे पण प्रगती करत राहायची. आज एवढं वय झाल्यानंतर सुद्धा आज परफॉर्म करताना कुठेच आपली एनर्जी ढासळत नाही. जसं आपण सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला आपली जी एनर्जी होती त्याच्यापेक्षा डबल झाली स्टेजवर, है ना. आणि आपण आता स्टेजवर परफॉर्म करताना लोकांनी पाहिलंय, बऱ्याच लोकांना, नावं नाही सांगू शकत, बऱ्याच लोकांना पाहिलं की 5-10 मिनिटं गेल्यानंतर ते खाली स्टेजच्या खाली येतात, ग्राफ कमी होतो आणि खाली येतात, त्यांचा स्टॉक संपून जातो. आज आपण परफॉर्म करायला गेलो ना तर आपल्याला ऑर्गनायझर म्हणतो जॉनी दा बस पुढे, म्हणजे आपण जोपर्यंत तो सांगत नाही तोपर्यंत आपण स्टेज सोडत नाही. असं आपला परफॉर्मन्सचा तेवढी आपल्याला सरस्वतीची कृपा आहे, नटेश्वरांनी तेवढी आपल्याला आपल्यावर आशीर्वाद दिलाय की आपण त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण लिखाण करतो, स्वतः वाचन करतो, आपण वाचतो, आपण पुस्तक वाचतो, आपण वेगवेगळ्या गोष्टी वाचतो आणि लोकांना वाचतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण लोकांचा अभ्यास करतो. आपल्या समोर जो माणूस बसलाय त्याला माहित नाही की हा आपला अभ्यास करतोय, आपण त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या मनात काय विचार चालले, तो का बसलाय, तो काय विचार करतोय, आता तो काय करणार आहे, तो कुठे जाणार आहे, त्याची बायको किती भांडून त्याला बाहेर पाठवलंय आणि त्याच्या डोक्यात काय वादळ चाललंय, हे आपल्याला सगळं माहीत असतं आणि आपण त्याचा अभ्यास करतो आणि तोच आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि बऱ्याचदा असं होतं की लोक मला बघतात तर काही लोक ओळखत नाहीत, काही लोक म्हणजे विचार करत कुठे बघितलं याला, आणि ते चळेल फक्त विचार करतात आणि तू गेल्यानंतर मागे ओळखत, अरे तू पुढून नाही ओळखलं, मागून काय ओळखणार. आणि मग ते पटकन येतात, तुम्ही साऊथ इंडिया मध्ये असता का, तुम्हाला मी पाहिलं कुठेतरी, म्हणजे मी एवढे कार्यक्रम केलेत ना, तुम्ही जॉनी आलारी पासून ते हास्य सम्राट पासूनचा प्रवास माझा, तुम्ही कुठले कॉमेडी एक्सप्रेस आहे, सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस, सुमित राघवन बरोबर केलं होतं मी सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस, ते केलं, जॉनी भाईन बरोबर जॉनी आलारी केला, हास्य सम्राट केला, सगळे कार्यक्रम बऱ्याच कार्यक्रमांच्या माध्यमातून आल्यामुळे लोक मला कुठल्या चॅनलवर पाहिलं नेमकं ते कळत नाही. आता फक्त एकच चॅनल राहिलंय डिस्कवरी, बाकी सगळ्या चॅनलवरून लोकांनी मला पाहिलेलं आहे.
0: नक्की जॉनी दादा, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला सेलिब्रिटी शो मध्ये खूप मनमुराद गप्पा आणि तुमचा सगळा प्रवास आम्हाला जाणून घेता आला, त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी, भावी प्रयत्नांसाठी, नव्या स्क्रिप्टिंगसाठी, नवीन स्टँडअप कॉमेडीसाठी, स्टेज शो साठी भरभरून शुभेच्छा देते आणि खूप खूप आभारी आहे.
1: धन्यवाद, धन्यवाद मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल, तुमचे आभार, तुमच्या संपूर्ण टीमचे आभार. पुन्हा भेटू, असेच असत रहा, धन्यवाद.
0: तर प्रेक्षक, आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण हास्य सम्राट जॉनी रावत सर यांची मुलाखत घेतलेली आहे, ते तुम्ही नक्कीच आपल्या आचार्य 90FM युट्यूब चॅनेलवर पाहू शकता आणि आचार्य 90FM रेडिओ स्टेशनवर देखील ऐकू शकता. तर मी आर्जे जयसुरे आपल्या निरोप घेते, धन्यवाद.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजला जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचं आहे म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिले पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हग्गाच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचंच उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर होत्या त्या म्हणजे तेजस्वी जोशी मॅम. खूप गोड दिसत आहे आणि खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM.
1: थँक्यू सगळ्यात पहिले कोमल मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आणि नेत्रा मॅडममुळे मला ही संधी मिळाली. थँक्यू नेत्रा मॅम.
0: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा, म्हणजे म्हटलं तर दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे, सो ह्या तीन गोष्टींमध्ये फॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्वॉल्व्ह झाला?
1: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही

0: बरोबर वेळ काढू शकता. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो.
1: बरोबर. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला, किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
0: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता, पण तरी कुठेतरी मी कमी पडले होते. सो ते मला पूर्ण करायचं होतं, म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचं आहे तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर, आमचा फुल सपोर्ट.
1: त्या बात आहे मित्रा भाऊ. आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात, कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली, त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना, त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व्ह केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळा प्रत्येकीची स्टोरी असेल. तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलंय असं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोक करू शकतात असं. पण ज्यांचा नाही आहे सपोर्ट आहे बिचारे पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे ते स्वप्न आहेत ते मग अपूर्ण राहतात. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे. मी हे बघितलंय की नाही, हजबंड येतात बरेचदा पिक करतात, ड्रॉप करतात, सामान देतात असं करतात, म्हणजे असतं, फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे.
1: बरोबर.
2: सो म्हणजे करावं का नाही असं. आणि डेली आपलं जे रुटीन, आपलं जे प्रोफेशन, त्याच्यातून पण आपण वेळ काढतो. आणि आम्ही कसं रविवारचंच ठेवतो ग्रुमिंग सेशन, असं नाही की आम्ही ऑल डे काढतो. सो मग लोक वेळात वेळ काढून येतात आणि ग्रुमिंग अटेंड करतात. आणि ग्रुमिंग अटेंड केल्याशिवाय हे परफॉर्म करणं अशक्य असं.
1: तुमच्याकडे वेळ आहे पुन्हा एकदा तेजस्वी मॅम, की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला, किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी, आपण एकटी, आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार. पण ऍडिशन काय म्हणतात त्याला, चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
2: आनंदाने
1: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय, तुम्ही काय?
0: मला खूप सपोर्ट होतो माझ्या मुलाने, तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू पार्टिसिपेट कर. तर मिस्टरांनी पण तेच सांगितलं की तुला इच्छा आहे तर तू कर. सो त्यांचा मला फुल सपोर्ट होता ड्रॉप करायला, घ्यायला, यायला. सो त्यांनी मला फुल सपोर्ट केला.
1: त्या बात आहे. आणि जेव्हा तुम्ही नेत्रावासोबत जोडला गेलात किंवा इंडी इव्हेंटसोबत जोडला गेलात, काय शिकायला मिळालं तुम्हाला? कारण आपण आज अवतीभोवती आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही इकडे येऊन काय वेगळं शिकलाय किंवा काय सांगाल?
0: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना, मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं.
1: एक्झॅक्टली.
0: कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी एक सून, आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या ससरे त्यांना सपोर्ट करतात.
1: या शी इज सो कूल, मला खूप आवडतं.
0: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते. आणि त्या सतत हसत खेळत, आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा, काही प्रॉब्लेम असेल, सपोर्ट असेल, पण त्यांचा सपोर्ट मिळाला. आणि ग्रुमिंग सेशनमध्ये पण त्यांनी खूप छान आम्हाला, म्हणजे अगदी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की तुम्ही छान कॉन्फिडन्सली करा, व्यवस्थित होईल, सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस मी करू शकते.
1: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला, जेव्हा तुम्ही जिंकला, जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं, काय रिॲक्शन होता? फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला, ज्याने तुम्हाला इतकं चिअरअप केलं, त्याला काय वाटलं? काय
0: म्हणजे तो तर म्हणत होता की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स, पण काय म्हणतात थोडा 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून आनंद व्यक्त नाही करतात ते शब्दामध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्षाव होतोय स्टेटसला बघून, जसं त्यांना कळतंय तसं आजही कौतुक केलं जात आहे, ते खूप छान वाटतंय.
1: येस मित्रांनो, हे किती मस्त आहे ना, म्हणजे एक कॉमन म्हणजे आपण तेजस्वी माणसं एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते, इन्वॉल्व होते, फंक्शनमध्ये जाते, तिकडे तिला हाय बाय करतात, पण आज तीच तेजस्वी तिच्या सगळे लोक स्टेटसला फोटोज ठेवतात किंवा तिचं नाव काढतात. ड्रास्टिक चेंज आहे हे, काय कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या, पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय,
2: मला तर खूप आनंद होतो. मला असं वाटतं की मला मेन म्हणजे ह्यांच्यातला तो बदल बघून

0: येणार होते. ऑफकोर्स कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला थोडस एक वेगळं म्हणजे मुळात आपण फक्त मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये म्हणजे फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये तर शी इज अ मॉडेल राईट
1: नाऊ.
0: शी इज मिसेस महाराष्ट्र हा टायटल त्यांच्या मागे लागला. बिग टायटल आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना त्यामुळे प्रत्येक स्त्रीला म्हणजे कोणी रनरअप झालं कोणाला सबटायटल्स मिळालं त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करता आलं.
1: जे टॉप थ्रीमध्ये नाही आहे ते सुद्धा हे म्हणतात की आम्ही या जर्नीमध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट झाले हे मला त्यांचं आवडतं.
0: हार जितो चलते
1: कॉम्पिटिशन आहे कोण ना कोण जिंकणार कोण ना कोण घेणार आणि आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो असं मला हे त्यांचं आवडतं की नाही वी लाईक द जर्नी वी आर लर्न द लॉट अँड वी विल कम.
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजश्री मॅम मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅमकडून शिकलात की त्या कॉन्फिडेंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागला नाऊ तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झालं पाहिजे तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या.
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकतात. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा. पाण्यात उतरला की पोहता येत
0: क्या वाटते. करेक्ट करेक्ट करेक्ट व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली आणि मला असं वाटतंय ज्या महिला म्हणजे फक्त फॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात तर प्लीज उठा बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वी सारख्या बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडतायत उभं राहतायत आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे
1: राईट
0: की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: थँक्यू सो मच कोमल मॅडम खूप आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी.
0: तर श्रोते हो आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशनिस्ट्रा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळीच्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे टीम कॅटेगरी होती त्या टीम कॅटेगरीतल्या मनोजरी शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत. पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड ऐकत रहा आचार्य 98.5 युअर इन्फ्रेंड.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज विशेष सेलिब्रिटी आपण आमंत्रित केलेल्या आहेत, कारण एका ठिकाणी त्या ग्रंथपाल म्हणून काम पाहतात आणि पुस्तकांचं आणि आमचं नातं फार जुनं आहे आणि आमच्या दोघींची आवड निवड सेम आहे. तर अशा माझ्या मैत्रीण असं मी म्हणेन, तपस्या नेवे आज आपल्या सोबत आहेत.
1: नमस्कार
0: तपस्या मॅम, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आज ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक, संपादक अशा विविध भूमिका निभावणाऱ्या तपस्या नेवे यांना आपण सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव जो आहे तो 9 वर्षांहून अधिक आहे. सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. वझे केळकर महाविद्यालयात मुलुंड येथे त्यांनी मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्त सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे आणि ठाणे जिल्ह्यात ग्रंथालय समिती सदस्य यामध्ये सुद्धा त्या काम पाहतात. वाचन संस्कृती विषयक त्यांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत. तसंच रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रात व्हॉइस ओव्हर डबिंग या क्षेत्रात देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांची काही गाजलेली नाटकं लोचा झाला रे, लग्न करता विघ्नहर्ता, माधुरी आणि मुळ्याची भाजी, वासूची सासू आणि काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. थोडं तुझं थोडं माझं हे स्टार प्रवाह वाहिनीवरील त्यांनी मालिकेत अभिनय केलेला आहे. तसंच सोशल मीडियामधील व्हिडिओ, ऑडिओ बुक, एमवेचे व्हिडिओ त्यांनी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. पोलीस क्राईम ब्रांचसाठी सायबर क्राईम अवेअरनेस बाबत शॉर्ट फिल्ममध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. वाचन संस्कृतीचं संवर्धन व्हावं म्हणून विविध उपक्रम आणि सादरीकरण त्या करत असतात. मराठी 8 दिवस या चळवळीमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमातून, सादरीकरणातून प्रत्यक्ष सहभाग देखील नोंदवलेला आहे. अनेक व्याख्यानं आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या विविध शाळांमध्ये, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात. बालनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून देखील त्या आमंत्रित केल्या जातात. मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळांमध्ये, शासकीय कार्यालयात व्याख्यानासाठी त्यांना पाचारण केलं जातं. बायोडेटा मोठा आहे, त्यालाच एक अर्धा तास लागेल असं वाटतंय. तर आपण त्यांचा सगळा हा साहित्यिक प्रवास आपण जाणून घेऊया. अभिनय आणि निवेदक म्हणून त्यांचं जे आणि ग्रंथपाल म्हणून त्यांचं जे कार्य आहे तेही जाणून घेऊया. विशेष म्हणजे दिवाळी अंकांचं संपादन त्या करतात, विविध पुस्तकांचं देखील त्यांनी संपादन केलेलं आहे. तर एकंदरीतच त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करूया. आणि माझा आवडता विषय जसं मी म्हटलं, तर जी माणसं पुस्तकांशी जोडलेली आहेत ती मला फार आवडतात. तर अशा तपस्या मॅम आपल्याकडे आहेत. तर अर्थातच लहानपणापासून आपल्या हातात पुस्तक येतं, पहिली ओळख आपण पुस्तकापासून होते. तुमचा प्रवास कसा सुरू झाला?
1: माझा प्रवासही तसा बघितला तर लहानपणापासूनच सुरू झाला. कारण लहान असताना घरी, तेव्हा कसं आपल्याकडे टीव्ही किंवा मोबाईल हे सगळं नव्हतं, त्यामुळे मनोरंजनाचं माध्यम होतं की अशी पुस्तकं. आणि त्या काळात खूप सुंदर बालसाहित्यिक मासिका यायची, म्हणजे ठकठक असेल, चांदोबा असेल, गंमत जम्मत असेल, चंपक असेल, तर ही सगळी पुस्तकं नियमित आमच्याकडे पेपरवाला आमचा देऊन जायचा. त्याशिवाय 2 वर्तमानपत्र असायची, किंवा आईबाबांनाही वाचनाची आवड असल्यामुळे मासिकं घरी यायची, त्याची लायब्ररी लावलेली होती. म्हणजे मला आठवतंय की सायकलवरनं एक काका आमच्याकडे मासिकं घेऊन यायचे, ते एक मासिक द्यायचं, वाचून झालं की 15 दिवसांनी ते पुन्हा येणार आणि दुसरं मासिक देऊन जाणार, असा तो पूर्वी एक सोहळा असायचा. आणि त्यामुळे कळत न कळत ते वाचनाचे संस्कार लहानपणापासून होत गेले, ती आवड होत गेली, निर्माण झाली. आणि पुढे ज्यावेळेस बालनाट्यातनं ज्यावेळेस मी काम करायला लागले आणि त्यानंतर आपसुकच तेव्हा तुम्हाला वाचनाची गोडी ही लागतेच, कारण कुठेतरी तुम्हाला नाटकात कुठली भूमिका करायची किंवा काही करायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला वाचन करणं हे आवश्यक असतं, तरच ती भूमिका तुम्ही समजून घेऊ शकता. हे संस्कार त्या काळात झाले. त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाही कॉलेजच्या लायब्ररीमधनं पुस्तकं घेऊन आवडीने वाचणं हे त्या काळात आम्ही करायचो. मग पु ल देशपांडे असतील, वपू काळे असतील, ही सगळी लेखकांची पुस्तकं त्या काळात वाचली गेली. आणि मग आपसूक मराठी साहित्य हा विषय आर्ट्सला असल्यामुळे निवडला गेला आणि एक ठरलेलं होतं की या क्षेत्रातच आपल्याला जायचं. त्याच्यामुळे मग मराठी साहित्य विषयात मी बीए केलं. मग त्यामुळे आणखीन पुस्तकं वाचायला मिळाली. कारण मी वझे केळकर कॉलेजला होते,
0: सुंदर कॉलेज,
1: एकदम छान कॉलेज. आणि त्यावेळेस आमचे शिक्षकही खूप अप्रतिम होते, म्हणजे आपले भाषा अभ्यासक डॉक्टर प्रकाश परब ते आम्हाला शिकवायला होते, पंडितराव बाई होत्या. तर ह्या सगळ्यांच्या मुशीतनं आम्ही घडलो. आणि त्यावेळेस आमचे लायब्ररियन होते.

0: घ्यायचं आणि एक वेगळं पुस्तक घ्यायचं म्हणजे आपल्याला जास्त वाचायला मिळेल हा एक आनंद होता त्या काळामध्ये आणि तो सगळा अनुभव त्या काळात मिळाला आणि म्हणून मग ही पुस्तक वाचनाची आवड तेव्हापासून निर्माण झाली पण अर्थात मी कधीतरी लिहीन हे मात्र तेव्हा कधी वाटलं
1: नव्हतं.
0: लिखाणाची फारच नंतर झालेली आहे म्हणजे लिखाणाची सुरुवात. थोडंफार लिखाण इकडे तिकडे करणं हे ओके त्या काळात जे एक असतं ते होतं पण आपण कधीतरी लेखक म्हणून आपलं पुस्तक येईल किंवा आपण कुठेतरी मासिकात लिहू हे कधी तेव्हा स्वप्नातही आलं नव्हतं कारण तेव्हा पूर्णपणे वेगळा विचार होता.
1: तुमचे आवडते लेखक किंवा कवी म्हणजे कोणाच्या वाचनाने प्रभावित झालात कथा कादंबऱ्या
0: वाचून? नाही तर नाही कसं आहे माहिती तसं तर भरपूर आहेत लेखक आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही असं हा चांगला हा नाही हा असं नाही आपण म्हणू शकत. अर्थात त्या काळात पु ल देशपांडे आणि वपू काळे कॉलेजच्या काळामध्ये जास्त वाचले गेले कारण ते खूप एक आवड निर्माण झाली त्यांच्या वाचनामुळे. खरं तर पुस्तकांमुळे खरं तर वाचनाची जास्त आणखीन आवड लागली की आणखीन आपण वाचूयात. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं आपल्यामध्ये प्रगल्भता येत जाते त्यावेळेस हळूहळू त्या त्या टप्प्यावर आपण त्या त्या प्रकारचं वाचायला लागतो. म्हणजे असं आपण कोणी सांगू नाही शकत की मी फक्त कथाच वाचते मी फक्त कादंबऱ्याच वाचते असं नाही होत. म्हणजे माझं तरी तसं नाही झालं. म्हणजे मी कथाही वाचले मी कादंबरी वाचली मी चरित्रही वाचली मी आत्मचरित्रही वाचली किंवा काही वैचारिक असेल तर तेही वाचलंय किंवा ललित लेखही वाचलेत. म्हणजे प्रवीण दवणेंच्या ललित लेखाच्या पुस्तकाने मी इतकी प्रभावित झाले होते की मी ते पुस्तक जाऊन विकत घेतलं होतं दुकानात आणि ते ठेवलेलं होतं. आणि जेव्हा कालांतराने आता काही काळापूर्वी जेव्हा त्यांच्या संपर्कात मी ग्रंथपाल झाल्यानंतर आले त्या वेगळ्या ह्याच्याने आणि ज्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की मला तुमचं हे पुस्तक आवडलं तर वय वादळ विजांचं असं ते खूप गाजलेलं पुस्तक आहे म्हणजे कॉलेजच्या मुलांना अगदी योग्य आहे ते वाचण्यासाठी आणि मी त्या वयात वाचलं होतं त्याच्यामुळे तो एक प्रभाव होता. किंवा अशोक बागवे असतील त्यांचंही खूप वैविध्यपूर्ण लिखाण आहे आणि हळूहळू ह्या सगळ्या साहित्यिकांशी पण काही ना काही कारणाने संपर्क येत गेला त्यांचं साहित्य वाचनात येत गेलं. अरे वा मग हे पण चांगलंय मग हे पण चांगलंय असं करत करत वेगळं वेगळं वेगळं वेगळं वाचलं आलं. त्याच्यामुळे असा ठराविक एक कोण लेखक असं आपल्याला सांगता नाही येत कारण तसे बरेच साहित्यिक आणि प्रत्येकाची शैली वेगळी आहे त्याच्यामुळे एकातलं हे आवडतं एकातलं हे आवडतं असा भाग असतो.
1: तरी पण जास्ती मनाच्या जवळ किंवा असे जास्ती तुम्ही त्याला फॉलो करता किंवा कधी कंटाळा आला रोजच्या रुटीन मधनं की एक पुस्तक आपल्या सोबत असावं तेव्हा काय वाचता?
0: खरं सांगू तर माझ्याकडे म्हणजे घरी पण असेल किंवा ग्रंथालयात पण असेल माझ्या केबिन मध्ये भरपूर पुस्तकं लावली त्यातलं कुठलंही पुस्तक मी उचलते आणि वाचायला सुरुवात करते रॅन्डम. कारण असं ठराविक असं नाहीये कारण वाचन मुळात पुस्तकातले विचार असतात किंवा ते जे साहित्य असतं ना ते कुठलंही असू देत ते तुम्हाला काहीतरी देऊन जाते. त्याच्यामुळे असं काही हे नाहीये की एखादं लेखकाचं घ्या आणि ते वाचायला लागलं तर मला खूप बरं वाटतं. पण अर्थात मग सध्याच्या काळात म्हणाल तर मग मला मी सध्या अशोक बागवेंचं प्रस्तावनीय जे आहे ते पुस्तक वाचतीये आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रस्तावना दिल्या त्यातल्या काही निवडक प्रस्तावना एकत्र केलेल्या आहेत पण त्यात सुद्धा इतक्या वाचनीय म्हणजे अभ्यासपूर्ण आहेत मी म्हणेन की खूप सुंदर त्यांनी आणि त्यांच्या त्या शैलीमध्ये लिहिलेलं असल्यामुळे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या संदर्भात कुठलं पुस्तक असेल तर त्याला लिहिलेली प्रस्तावना आणि एखाद्या कविता संग्रहाला लिहिलेली प्रस्तावना ही तितकीच वेगळ्या त्या छान शैलीमध्ये लिहिलेली आणि खूप छान वाटतं ते. म्हणजे बाळा शब्दांची शेती कर असं त्यांचा एक ललित लेख आहे एका पुस्तकातला जो त्याच्यात त्यांनी समाविष्ट केलेला आहे. इतका सुंदर लिहिलेला आहे की आत्ताचा जो काळ आहे आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत ते काय फेस करतायत आणि ती आजी आजोबांची पिढी काय फेस करते हे त्यांनी इतक्या सुद्धा गमतीशीर पद्धतीने त्याच्यात मांडलेलं आहे. तर अशी काही पुस्तकं वाचायला मला आवडतं की थोडस आपण पण कंटाळा असतो आपला तो फ्रेश होऊन जातो आपण आणि आपल्याला वेगळे विचार मिळतात वेगळी दृष्टी मिळते विचार करायला.
1: ग्रंथपाल झाल्यानंतर ठरवलंच होतं का ग्रंथपाल व्हायचं किंवा?
0: अजिबात नाही.
1: शिक्षक व्हायचं
0: नाही?
1: प्राध्यापक नाही.
0: मी लहानपणापासून नाटकात काम करत होते आणि त्याच्यामुळे मला नाट्यशास्त्रात एम ए करून ग्रॅज्युएशन माझं पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. मला जायचं होतं पुण्याच्या ललित नाट्यकला केंद्रात पण काही घरगुती अडचणीमुळे मला ते करता नाही आलं. मग माझं बी ए झालं ते करताना मी म्हणजे लास्ट इयरला असतानाच मी

0: त्यांचं एक नाटकांमध्ये काम करायला लागले होते. म्हणजे मच्छिंद्र कांबळेंबरोबर लग्न करता विघ्नहर्ता मला शेवटच्या इयरला मी शेवटचा पेपर दिला आणि मला फोन आला की असं असं ऑडिशन आहे तिकडे जायचं आपल्याला बघूया. आणि मग मला ते मिळालं नाटक. मग त्यानंतर मग लोचा झाला ते मिळालं. संजय नार्वेकरांबरोबर काम करायला मला मिळालं. खूप गाजलेलं नाटक होतं ते. तर त्याच्यामुळे असे काही नाटकांचे प्रयोग माझे सुरू होते. तर मग एम ए ला ऍडमिशन घेतलं की मराठी साहित्यामध्ये आपण एम ए करूयात. आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं. आणि मग मध्ये माझा 8-9 वर्षाचा खूप मोठा गॅप होता की ज्या काळात मी काही करत नव्हते, पूर्णपणे मी घरी होते. आणि मग पुन्हा 15 पासून मग मी परत एम ए ला ऍडमिशन घेतलं. परत माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि मग त्यावेळेस सगळी परिस्थिती बदललेली होती, सगळ्या जबाबदाऱ्या बदललेल्या होत्या. आणि मग त्यामुळे आता आपल्याला काहीतरी नोकरी करण्याची आवश्यकता आहे, मग आपण काय करू शकतो हा विचार करत असताना काही काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. पण मला माहिती होतं की हे काही माझं ध्येय नाहीये, मला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. मग एम ए करताना करता मी एका पेपरमध्ये छोटीशी जाहिरात वाचली की ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग सुरू होणार आहेत. म्हटलं हे काय आहे जरा बघूयात. मग वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये काम करण्यासाठी जी तुम्हाला डिप्लोमा लागतो त्याचा हा कोर्स आहे. आणि 3 महिन्याचा का 6 महिन्याचा काहीतरी तो होता. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, आपण हा करूया की आपल्याला शक्य होईल. आणि आपण ग्रंथालयात काम करायला नक्कीच आवडेल मला, कारण पुस्तकांची आवड आहे मुळात. म्हणून मग मी तो कोर्स केला. आणि तो कोर्स करताना माझे शिक्षक जे मला मिळाले ते सगळे एकदम खूप छान होते. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे मी पुढे आणखीन काय करू शकते याची दिशा त्यांनी मला दिली की यात मी काय करावं पुढे. आणि एम ए माझं 1 वर्ष झालं होतं ते करताना पूर्ण. एम एचं 2रं वर्षही पूर्ण केलं. एकीकडे हा डिप्लोमा कोर्सही माझा झाला. आणि त्याच्यामध्ये आमच्या सेंटरला मी 3री आले होते. त्याच्यामुळे शिक्षकांना पण खूप आनंद झाला. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू आता इथे थांबू नको, तू पुढे आणखीन यातलं. आणि मग मी ते बिली बेमली म्हणजे मास्टर्स त्याच्यामध्ये करण्याचं ठरवलं. आणि हे करताना मला संधी आली मराठी विज्ञान परिषदेमध्ये काम करण्याची. त्यावेळेस मोठं विज्ञान संमेलन होणार होतं. आणि तिथे मी जॉईन झाले ते विज्ञान परिषदेमध्ये ऍडमिनिस्ट्रेशनच्या ऑफिससाठी. आणि मग हळूहळू त्या सगळ्या संमेलनाची पूर्ण जबाबदारी, त्याचं संपूर्ण कोऑर्डिनेशन माझ्याकडे आलं. आणि मग तिथलं काम बघून मला मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये डाकरू सोमण आणि वासंती वर्तक यांनी मला ट्रस्टींचं मॅनेजर म्हणून नियुक्त केलं. तर असा तो माझा ग्रंथालयातला प्रवास सुरू झाला. म्हणजे मी थेट ग्रंथपाल नाही झाले, आधी मी ट्रस्टींचे मॅनेजर झाले मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये. आणि मग ते करताना माझं बिलीव एमलीव हे एकीकडे शिक्षण माझं चालू होतं. आणि मग नंतर एका शाळेमध्ये मी लागले ग्रंथपाल म्हणून. तिथे 1.5 वर्ष केल्यानंतर मग मी डोंबिवलीच्या ग्रंथसंग्रहालयात आले. तिथे 5-1 वर्ष काम केलं. आणि मग मी आता 3 वर्षापासून अंबरनाथ नगर परिषदेच्या आहे. त्याच्यामुळे ग्रंथपाल व्हायचं हे आधीपासूनच स्वप्न नव्हतं, हे नंतर मग आलं की नाही आपण हे करूया.
1: करू शकतो बरोबर. मराठीच्या प्राध्यापिकाही होऊ शकला असतात किंवा मग असं जे प्रकाशन संस्था असतात तिथे पण जाऊ शकला असतात. हे पण क्षेत्र नवीन आहे. आपण आता या महाविद्यालयात आल्यानंतर आपण ग्रंथपाल हा वेगळा विषय
0: आणि हा माहिती नाहीये सहसा, किंवा कुठल्याही तुम्हाला करिअर गायडन्स मध्ये कुठेही हे सांगितलं जात नाही की तुम्हाला ग्रंथपाल होण्यासाठी काय करावं लागतं. कारण एक पूर्ण मी बघितलेलं आहे की लोकांचा एक समज गैरसमज काय म्हणता येईल ते की ग्रंथपालाला काही काम नसतं, त्याला नुसती पुस्तकं द्यायची आणि घ्यायची असतात. आणि हे खूप सोपं असतं असं बाहेरून बघताना वाटतं, पण जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की त्या एका पुस्तकावरती ग्रंथालयात काम करणाऱ्या लोकांना किती काम करावं लागतं.
1: इथे मला पण आल्यावरच कळलं की एवढा स्टाफ आहे आणि एवढं त्याची गरज पण आहे.
0: एक्झॅक्टली, तरच तुम्हाला ते योग्य त्यावेळेत योग्य ते पुस्तक मिळणार आहे. नाहीतर मग एवढ्या पुस्तकांमध्ये आपल्याला हवं ते पुस्तक आपण कसं शोधणार.
1: आणि त्याच्यावर अनुषंगाने अभ्यासक्रम आहे
0: नक्कीच.
1: आणि त्याची आपल्याला मग ती पदवी मिळते.
0: बरोबर
1: नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे.

0: विश्रांती अंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एखादा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅम, आता थोडं तुम्ही वाचन संस्कृती विषयी जे उपक्रम राबवता किंवा आपला मराठी भाषा दिवस असतो किंवा तुम्ही जो म्हणालात मराठी आठव दिवस असतो, तर या अनुषंगाने तुम्ही उपक्रमशील आहात, तर काय काय उपक्रम राबवता त्याविषयी थोडस सांग.
1: मी सार्वजनिक ग्रंथालयात काम करते आणि आमचा जो वर्ग आहे सार्वजनिक ग्रंथालयात येणारा तो अगदी लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत असा असतो. पण मुळात आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल आणि ती वाढवायची असेल तर लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये. याचं कारण आत्ताच्या पिढीला लहानपणापासूनच हातात मोबाईल आलेले आहेत जन्मतःच, त्याच्यामुळे त्यांना अख्खं जग त्यांना त्याच्यात मिळतं. त्याच्यामुळे त्यांना पुस्तक वाचनाची आवश्यकता काय हे कळत नाही. मुळात आधी त्यांना पुस्तकं अशी काही असतात हेच माहिती नसतं. त्याच्यामुळे ग्रंथपाल म्हणून माझी ही जबाबदारी आहे की माझ्या त्या विभागामध्ये जी कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये मी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आणि म्हणून मग असे वेगवेगळे उपक्रम राबवायचे ही संकल्पना डोक्यामध्ये होती. अनेक सार्वजनिक ग्रंथालय असे त्यांच्या त्यांच्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम करत असतात. मग आमच्या ग्रंथालयामध्ये आमचं 1,00,000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे, म्हणजे मुळातच ते जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांच्याकडे 1,00,000 पुस्तकं होती. 3 वर्षापूर्वीच ते सुरू झालेलं आहे. आता ही एवढी पुस्तकं आहेत ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत की इथे असं असं ग्रंथालय आहे आणि ते तुम्हाला उपलब्ध आहे वाचनासाठी आणि ते पण विनामूल्य मुलांसाठी आपण मोफत ठेवलेलं आहे. मग आपण काय करतो की तिथल्या विभागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना संपर्क करून तिथल्या काही विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी असेल किंवा अगदी 4थी 5वी 6वी असेल की ते शिक्षक त्यांचे वर्गातली मुलं घेऊन येतात. 40-50 मुलांची जी काही त्यांची बॅच असते त्यांना ते घेऊन येतात. आपण त्यांना ग्रंथालय पूर्णपणे दाखवतो, पुस्तकांची माहिती देतो. मग यात आपण दरवेळेस वेगवेगळं, कारण प्रत्येक वेळेस त्यांना आपण नुसतं फक्त पुस्तकं दाखवली तर असं नाही चालणार, त्यांना वेगळं वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे. मग आपण आपल्याकडे जे कोष वाङ्मय आहे, मग 8वी 9वीच्या मुलांना कोष वाङ्मय अभ्यासक्रमामध्ये आहे, मग आपण त्यांना ते तिकडे दाखवतो, त्यांना ते हाताळायला देतो, ते बघायचे कसे हे शिकवतो. किंवा बरीच मुलं वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असतात किंवा इतरही त्यांचे शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, त्याच्यामध्येही त्यांना बोलावं लागतं, सूत्रसंचालन करावं लागतं. मग त्याची तयारी तुम्ही कशी कराल, मग त्याच्यासाठी पुस्तकांचा आधार कसा घ्याल, आणि मग तुमच्याकडे 4-5 पुस्तकं तुम्हाला दिली एखाद्या विषयाची तर त्यातनं तुम्हाला हवंय ते तुम्ही कसं निवडाल हे पण आपण त्यांना प्रॅक्टिकली शिकवतो. म्हणजे आपण तसे उपक्रम घेतले की एका एक दिवस त्यांना हे पुस्तकं दिली, हातलं तुम्ही निवडा तुम्हाला कुठलं पुस्तक हवंय तुमच्या विषयाशी संबंधित आणि त्या विषयावरती तुम्हाला होणाऱ्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं, याचं प्रात्यक्षिक तुम्ही इथे करा. त्यांना 8 दिवस आपण मध्ये दिले आणि मुलांनी आनंदाने केलं, ते त्यांना ते आवडलं करायला की वेगळं काहीतरी. सो मुलांना तुम्ही फक्त नुसतं हे वाच असं म्हणून त्यांना नाही चालणार, त्यांना तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने थोडस ते इंटरॅक्टिव्ह करून त्यांना ती आवड निर्माण करून करावं लागतं. आता मध्यंतरी आम्ही एक महावाचन उत्सव घेतला, शासनाचा आपला एक हे असतो की 1 ते 15 जानेवारी आपण महावाचन पंधरवडा म्हणून साजरा करतो, तेव्हा आम्ही काय केलं की 4 शाळांमधली आपण 180 मुलं जवळपास आपल्याकडे आली, टप्प्याटप्प्याने आली वेगवेगळ्या वेळेला, पण त्यांना आपण एक एक पुस्तक त्यांच्या आवडीचं त्यांनी निवडावं आणि त्यांनी इथे येऊन मोठ्याने वाचावं. त्यांना आपण माईकवरती मोठ्याने ते वाचायला लावलं, एक पान वाचा तुम्ही, एक पॅरेग्राफ वाचा, पण तो तुम्ही इथे येऊन मोठ्याने वाचा. मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो कारण आजकाल त्यांना मोठ्याने वाचनाची सवय राहिलेली नाहीये, पुस्तक घेऊन ते मोठ्याने वाचत नाहीत. याचं कारण त्यांना सगळं व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना ऑडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना गरजच वाटत नाही की आपण हे वाचलं पाहिजे. आणि ते जेव्हा त्यांनी वाचलं त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला उच्चार जमत नाहीत काही, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो का नसतो, कारण त्यांना कधी तशी वेळ आलेली नसते करण्याची, ते वाचण्याची, आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले उच्चार चुकतात म्हणजे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला वाचणं गरजेचं आहे.
0: भाषा शुद्ध होते,
1: भाषा शुद्ध होते, आपले उच्चार सुधारतात, वेगळे विचार, आपली कल्पनाशक्ती वाढते, क्रिएटिव्हिटी मुलांची वाढते. तर असे काही वेगवेगळे उपक्रम आपण खास विद्यार्थ्यांसाठी घेत असतो की त्यांनी कुठेतरी या पुस्तकांकडे वळलं पाहिजे आणि त्याचा परिणाम हळूहळू का होईना, एक वर्ष सातत्याने केल्यानंतर हळूहळू शाळेतली मुलं आम्हाला ह्या विषयावरची माहिती पाहिजे, आम्हाला सुनीता विल्यम वरती बोलायला सांगितलंय, भाषण करायला सांगितलेलं आहे, मग त्यांच्यावरती आम्हाला काही मिळेल का असं विचारायला मुलं येत. आणि मग आम्ही त्यांना तो जेव्हा रेफरन्स देतो तेव्हा आम्हाला आनंद होतो की नाही आपले मुलं काहीतरी विचार करतायत, कुठेतरी ती ह्या सोर्सचा वापर करतायत, फक्त गुगल आणि हे न करता. आणि गुगलवरती पूर्णपणे डिपेंड का राहू नये ह्याचं सुद्धा उदाहरण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एकाच वेळी जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला तीन साईटला वेगवेगळी माहिती दिसते, मग त्यातली खरी माहिती नेमकी कुठली हे तुम्ही कशी तपासणार, याच्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी ग्रंथालयात जाऊन त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे किंवा त्याचा रेफरन्स ऑथेंटिक सोर्स कुठे आहे हे तुम्हाला शोधणं आवश्यक आहे. तो कदाचित ईबुक मध्ये सुद्धा सापडेल पण तो शोधायचा कसा हे त्यांना माहिती नसतं, हे ग्रंथपालाचं काम आहे, हे ग्रंथालय त्यांना पुरवू शकतं, हे त्यांना समजवून देणं, तो एक अवेअरनेस निर्माण करणं की ग्रंथालय फक्त तुम्हाला पुस्तक द्यायचं आणि घ्यायचं नाहीये, इट इज अ रेफरन्स सर्व्हिस, संदर्भ सेवा आम्ही देतो. तर तुम्हाला जर उद्या एखादी गोष्ट हवी आहे, एक उदाहरण सांगते की आता आपले विश्वास पाटील पानिपतकर ते आता साहित्य संमेलनाचे आपले अध्यक्ष होते, तर त्याच्या काही काळ आधी त्यांना एक दोन रेफरन्सेस हवे होते, त्यांनी मला फोन केला की मला 19व्या संमेलनामध्ये मला वाटतं सावरकर त्यावेळेस 38व्या संमेलनामध्ये सावरकर अध्यक्ष होते, त्या संमेलनात जे ठराव मंजूर झाले ते ठराव मला हवे. आता हे कुठे मिळतील तर हे महाराष्ट्र साहित्य पत्रिका जी निघते मसापची त्याच्यात ते मिळतील, पण तो 38-39 हा तो डेटा तो त्यांना मिळवून देणं
0: हे मोबाईलवर नाही मिळू शकत,
1: हे मोबाईलवरती नाही मिळू शकत. आमच्याकडे काही दुर्मिळ अंक आहेत पण नेमका त्या वर्षीचा नव्हता, मग मी आता हे कुठे शोधायचं. तर सध्याच मराठी भाषा विभागाच्या साईटवरती मसापचे हे जे सगळे अंक आहेत हे त्यांनी डिजिटली टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये हा डेटा उपलब्ध आहे. हे ग्रंथपाल म्हणून मला माहिती असलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे, किंवा ते माहिती नसलं तरी ते माहिती करून घेणं ही जबाबदारी आहे, आणि ते शोधायचे पण काही एक टेक्निक्स असतात. सो हे आपण शोधून त्यांना ते वेळेत देणं हे तेवढंच आवश्यक आहे. मग हेही काम ग्रंथपालाचं असतं हे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळतं. म्हणून असे उपक्रम मुलांसाठी होणं आणि त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस निर्माण करणं आणि जेणेकरून उद्या जाऊन जर त्यांना कोणाला इच्छा झाली की मला या फील्डमध्ये यायचं आहे तर त्यांना त्याची मदत होईल. जे आपलं झालं की अरे आपण शिक्षण घेतलं आपण हे ग्रॅज्युएशन झालं तरी तोपर्यंत आपल्याला माहिती नाही की हाही एक सोर्स आहे आपल्याला पुढे काही करण्याचा.
0: आता तुम्ही जो उल्लेख केला की सगळं नेटवर अवेलेबल नसतं तर त्याचा धागा पकडून मी म्हणते की आता किती आपण जर आता एआयच्या युगात आहोत तरी ही वाचन संस्कृती टिकेल हा तुम्हाला विश्वास आहे?
1: नक्कीच टिकणार. याचं कारण ना पूर्णपणे तुम्ही गुगलवरती किंवा पूर्णपणे तुम्ही एआय वरती या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड राहू शकत नाही. आपला जो पूर्णपणे आपण पुस्तकांचं जे आपण म्हणतो ना की आता हळूहळू बदलत आहे, आधी आता आपल्याकडे ग्रंथ होते मग त्याची पुस्तकं झाली मग त्याच्यानंतर मासिका आली मग काही दिवाळी अंक आले त्याच्यानंतर आता ई बुक्स आले ऑडिओ बुक्स आले पण तरी सुद्धा आजही ती पुस्तक हातात घेऊन वाचणं हे त्या मनाने कमी झालेलं नाही. आणि शेवटी तुम्हाला काही गोष्टींसाठी पुस्तक हातात लागतं, तुम्ही सगळं काही त्या डिजिटल फॉर्म मध्ये नाही करू शकत, त्याच्यामुळे पुस्तक किंवा प्रिंट मीडिया हा कधी बंद नाही होणार.
0: हा आता मध्ये आपण कोरोनाच्या काळात नाही का पाहिलं हो वर्तमानपत्र घरात आलं नाही की आपण असं चेलबिचल
1: अस्वस्थ होत होतो खूप लोकांना
0: आणि त्या दरम्यान बऱ्याचशा लोकांनी दिवसभर तर टीव्ही पाहू शकणार
1: नाही,
0: आकाशवाणी सर किती ऐकणार, त्यापेक्षा मध्ये पुस्तकं सुद्धा लोकांनी बरेच वाचली.
1: एक्झॅक्टली. आणि तेव्हा ग्रंथालयाचं महत्व लोकांना खूप कळलं, कारण त्या काळात ग्रंथालय बंद होती त्याच्यामुळे पुस्तकं मिळत नव्हती, म्हणून नाही लोक अस्वस्थ होती की आम्हाला पुस्तकं मिळाली पाहिजे.
0: नक्कीच. एक परत छोटीशी विश्रांती घेऊया,
1: नक्की
0: ग्रंथसंपदा ही जी आहे त्याविषयी जाणून घेऊया.
1: जर
0: आज सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विषयात. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM.

0: विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, आता ही जी पुस्तकं मला खुणावत आहेत मगासपासून, फार आकर्षक त्यांची मांडणी ही झालेली आहे आणि त्याविषयी म्हणजे तुमचं सगळं लेखन आहे आणि तुम्ही पुस्तकांचं संपादन केलेलं आहे, दिवाळी अंकांचं संपादन केलेलं आहे, त्याविषयी सांगा. आणि अर्थातच आपण नंतर मग मासिकांमधनं किंवा वर्तमानपत्रातनं जे तुम्ही सदर चालवता, तर विविध माध्यमातनं जे आपण लेखन करतो त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, ते कशा प्रकारे करावं लागतं.
1: माझं सगळ्यात पहिलं पुस्तक आलं ते हे पत्रावळे नावाचं. ह्या पुस्तकाची संकल्पना अशी आहे की दोन मित्रांनी जे एका क्षेत्रात काम करतात त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र पण ही कधीही पोस्ट केली नाहीयेत. ही संकल्पना त्या पुस्तकाच्या प्रकाशकांचीच आहे. स्वामीराज प्रकाशनाचे जे आहेत रजनीश राणे, त्यांची ही संकल्पना आहे आणि अक्षरशः 3 महिन्यात तयार झालेलं पुस्तक आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला फोन करून प्रकाशनाची तारीख आधी सांगितली आणि ह्या तारखेला आपण पुस्तक प्रकाशित करतोय, तुम्ही लिहायचंय, आणि मग संकल्पना सांगितली की ही संकल्पना आहे. आणि मग आम्ही कामाला लागलो की अरे काय करता येईल म्हणून असं. कारण अमेय रानडे जे स्वतः वृत्त निवेदक आणि आकाशवाणीवरतीही पूर्वी ते निवेदक म्हणून काम करायचे आणि सध्या ते MCC कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत, तर ते आणि मी आम्ही दोघंही बरेचसे कामं एकत्र आमचे चालू असतात, प्रोजेक्ट चालू असतात, तर त्याच्यामुळे आमची मैत्री एकदम छान आहे आणि लोकांनाही ती फार आवडते. तर मग त्यातलेच एक रजनीश राणे आहे, तर ते म्हणाले की एक स्त्री आणि एक पुरुष ते इतके चांगले मित्र असू शकतात आणि त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असू शकतं, एकमेकांना चांगले सपोर्ट करू शकतात, तर हे जे कसं तयार झालं हे नातं किंवा हे तुम्ही एकमेकांना तुमच्या आयुष्यातली सुख दुःख शेअर केली असतील कधी, तर ती तुम्ही सगळी पत्रातनं मांडा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मग त्यातनं हे पुस्तक तयार झालं. मग त्याच्यात पूर्णपणे वेगळे आयाम आहेत, माझं पूर्णपणे वेगळं, त्याचं पूर्णपणे वेगळं विश्व, आणि मग ते आम्ही एकमेकांना मित्र म्हणून सांगितलेलं आहे, त्याच्यावरचं हे पुस्तक आहे पत्रावळी नावाचं. त्यानंतर मी संपादन केलं या पुस्तकाचं कोहम सोहम, अरविंद पिळगावकर मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते ज्यांची कारकीर्द 60+ वर्ष, म्हणजे वयाच्या 87व्या वर्षी सुद्धा ते गात होते, इतके इतके ते फिट होते आणि संगीत नाटकासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य वाहिलेलं होतं. आणि जवळपास जितकी काही संगीत नाटकं झाली असतील त्यातल्या सगळ्या नाटकांमध्ये बहुतेक त्यांनी काम केलेलं आहे आणि काही नाटकं तर अशी आहेत की त्यातले सगळे रोल त्यांनी केलेले आहेत, इतकं त्यांचं संगीत रंगभूमीवरील काम आहे. आणि गंमत अशी की 2006 साली आम्ही एक कार्यक्रम केला होता राम गणेश गडकरींवरती कल्याणला, आणि त्या कार्यक्रमामध्ये अरविंद पिळगावकर, नैना आपटे, मीलाक्षी पेंढारकर आणि प्रल्हाद अडफळकर ही 4 मंडळी गायला आली होती आणि त्याचं निवेदन मी केलं होतं. तर तेव्हा माझी काकांची भेट की त्या कार्यक्रमात, त्याच्यानंतर नैना आपटेंबरोबर बऱ्याचदा काम करण्याचा योग आला पण अरविंद काकांबरोबर कधीच काम नाही करण्याची संधी मिळाली नाही. पण नंतर ह्या पुस्तकाचा विषय जेव्हा पुढे आला, याचा जो प्रकाशक आहे आकाश भडसावळे, तर त्याने मला विचारलं की असं एक पुस्तक करायचं आहे तर त्याचं संपादन तू करशील का. आणि अरविंद काकांचं पुस्तक म्हटल्यानंतर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं, मी एका पायावर चालले, म्हटलं हो आपण करूयात, मला आवडेल म्हटलं करायला, खूप वेगळी संधी आहे ही. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो, त्यावेळेस ते खूप आजारी होते, मला आजही तो दिवस आठवतो, 5 जानेवारी, आणि त्या काळामध्ये शेवटच्या त्यांच्या काळामध्ये त्यांना ते 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते, पण त्यांना जर एखाद्या नाटकाचं नाव विचारलं तर ते घडा त्या नाटकाबद्दल बोलायला लागायचे. म्हणजे आम्हाला त्या पुस्तकामध्ये काही फोटो पण आहेत त्यांचे, तर 1-2 फोटोंविषयी आम्हाला जरा शंका होती की हा फोटो कधीचा आहे असं, तर ज्यावेळेस त्यांना तो फोटो दाखवला तो फोटो मी कुठे काढलाय, कधी काढलाय, कशासाठी काढलाय, हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना त्या काळातलं इतकं तोंडपाठ होतं सगळं, ते आत्ता 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते पण ते कधीच विसरले नाही, इतकं त्यांचं ते संगीत नाटक आणि त्यांचं सगळं आयुष्य त्यांना इतकं जवळचं, खूप भिनलेलं होतं. आणि त्यांना सांगितलं की आम्ही करतोय पुस्तक, 6-7 महिन्यात आपलं पुस्तक येईल असं, तोपर्यंत तुम्हाला बरं व्हायचंय आणि यायचंय प्रकाशनाला. आणि दुर्दैवाने 12 जानेवारीला काका गेले आणि मग आम्ही सगळेच जरा डळमळीत झालो की आता काय करायचं, आता पुस्तक होणार की नाही होणार असं. पण त्यांचा पुतणे आहे दिनेश पिळगावकर, त्यांचं आणि काकांचं खूप घनिष्ठ नातं होतं, अगदी मुला आणि बापासारखं. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, काम थांबवायचं नाही आपल्याला, पुस्तक पूर्ण करायचं आहे आणि ते आलंच पाहिजे
0: पुस्तक
1: एकदम. अगदी म्हणजे तुम्ही जर म्हणत ना की त्यांना मराठी संगीत रंगभूमीचा एन्सायक्लोपीडिया असं म्हणायचंय, तर अक्षरशः पुस्तक एन्सायक्लोपीडिया आहे ज्यांना मराठी संगीत रंगभूमीवर काम करायचंय त्यांच्यासाठी, की पूर्ण तो इतिहासच तुम्हाला त्या अनुषंगाने अनुभवायला मिळतो की कसं त्या काळातलं सगळं वातावरण होतं आणि कसं काम चालायचं. तर त्यांनी ते उचलून धरलं आणि मग 6 महिन्यामध्ये पुस्तक आलं आणि त्याचं रवींद्र नाट्य मंदिरला आशिष शेलारांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि त्या दिवशी आशिष शेलारांनी अनाऊन्स केलं की रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी 25% सवलतीमध्ये उपलब्ध असेल. इतका मोठं योगदान त्यांचं संगीत रंगभूमीवरती आहे. आणि त्या पुस्तकाचं संपादन करण्याची संधी मला मिळाली कारण इतक्या आठवणी होत्या त्यांनी लिहून ठेवलेल्या, इतकं जवळपास एवढं बाळ होतं, आम्ही अक्षरशः ते घेऊन बसलो होतो की यातलं नेमकं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, कुठले फोटो घ्यायचे कुठले नाही घ्यायचे, त्यांचे वर्तमानपत्रामध्ये आलेले लेख, मासिकांमधनं आलेले लेख, कारण ते खूप सुंदर लिहायचे. त्यांची भाषाशैली तुम्ही यातली बघाल इतकी अप्रतिम आहे, म्हणजे आपण एकदा वाचायला घेतलं की आपल्याला असं वाटत नाही की हे ठेवून द्यावं म्हणून, इतकं सुंदर पुस्तक म्हणजे त्यांनी लेखन त्यांचं झालेलं आहे. आणि मग त्या पद्धतीने त्या पुस्तकाचं संपादन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली तर ते केलं. आणि अश्लेषा दिवाळी अंक हा गेले 16 वर्ष प्रकाशित होते सातत्याने. मेजर अश्लेषा तावडे केळकर ज्या आहेत त्यांच्या नावाने हा अंक निघतो, त्यांचे वडील अशोक तावडे प्रकाशित करतात हा अंक. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 अंक पहिल्यांदा मी याचं कार्यकारी संपादक म्हणून पद स्वीकारलं, तर खूप चांगला अनुभव होता वेगवेगळ्या लेखकांनी आणि वेगवेगळे विषय घेऊन हा अंक करण्याची संधी मिळाली. आणि या निमित्ताने आपल्यालाही आपलीही क्रिएटिव्हिटी वाढते की काय आणखीन आपण वेगळे आयाम याच्यात घेऊ शकतो अंकामध्ये, हे एक आपलं थोडंसं शोध स्वतःचा सुरू होतो, त्याच्यामुळे आपल्याला तपासता येतं की किती आणखीन किती करण्यासारखं आहे असं, आणि किती वेगळ्या पद्धतीने आपण ते मांडू शकतो. कारण इतके दिवाळी अंक येतात, 450+ अधिक दिवाळी अंक आपल्याकडे प्रकाशित होतात दरवर्षी आणि प्रत्येकाचंच काहीतरी वेगळेपण असतं, त्यात आपले वेगळेपण कसं आणखीन दाखवता येईल, तर याच्यासाठी निश्चितच आपला एक कस असतो.
0: आणि त्यानिमित्तानं अनेक साहित्यिकांची
1: नक्की अगदी अगदी खूप चांगला अनुभव असतो तो. म्हणजे मी आता ह्या अंकासाठी काही फोनवरती मुलाखती घेतल्या, प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं, मग प्रवीण तरडे असतील तर त्यांनी त्यांच्या त्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा तू मला प्रश्न पाठवून ठेव मी तुला जमेल तसं मी हे करून पाठवतो वगैरे असं केलं. पुरुषोत्तम बेर्डेने तर अक्षरशः मला लिहून पाठवलं विस्तृत, ते त्यांनी लिहून पाठवलं, ते म्हणाले मी तुला छान लिहून पाठवतो, पण आमची भेटच होत नव्हती, वेळ जमत नव्हती, त्यामुळे मग तो एक पर्याय होता, त्याच्यामुळे मग त्यांनीही तो तितकं सहकार्य केलं. म्हणजे ही जी मोठी मंडळी असतात ती मोठी का असतात, तर ती तेवढीच सहकार्य करणारी असतात नवीन लोकांना. आणि इतरही अनेक लेखक असतील की त्यांनी एका फोनवरती त्यांचं साहित्य पाठवलं, एका अक्षराने विचारलं नाही की आम्हाला मानधन मिळणार की नाही मिळणार, विचारलं आहे लगेच हो सांगितलं. मनोज बोरगावकर आहेत नदिष्टचे लेखक, त्यांनी सुद्धा सुंदर मारुती चितमपल्लींवरती लेख पाठवला, अगदी वेगळा लेख झालेला आहे तो त्या अंकामध्ये. कौशली नामदारांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. अशोक बागवेंचा एक वेगळाच लेख त्याच्यामध्ये विनोदी शैलीचा आहे की आमची अभिजात मराठी काव्य संमेलन असा एक वेगळा विषय आहे, गमतीशीर लिहिलंय त्यांनी सगळं की कसे कवी संमेलनामध्ये अनुभव येतात कवींना, किती वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजक असतात हे सगळं त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे. आणि असे आणखीन बरेच वेगळे विषय, एक आणखीन एक वेगळा विषय त्यात घेतलाय तो म्हणजे नृत्य आणि युद्ध यांचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे पूर्वीपासून, तर त्याच्यामुळे त्या विषयावरचा एक लेख आपण अंकामध्ये घेतलेला आहे. तसे वेगळे विषय त्याच्यामध्ये आपण हाताळण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढच्या अंकाची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे आता पुढच्या अंकाची हळूहळू तयारी सुरू झाली आणि असेच वेगवेगळे विषय त्यातनं आणण्याचा प्रयत्न आहे
0: आणि नवीन साहित्यिक घडतील ह्याच्यामुळे हो याचं पण योगदान आहे.
1: नक्कीच नक्कीच आहे, कारण आपल्या अंकामध्ये आपण जसं जुन्या साहित्यिकांना घेतो तसं नवीन लेखकांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये संधी देतो. आणि दिवाळी अंकाची हीच परंपरा राहिली आहे, म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी 1915 मनोरंजनचा दिवाळी अंक बघते किंवा त्याच्या पुढचे जे अंक बघते तर त्याच्यामध्ये ही जी सगळी आत्ताची जी आपल्यासाठी विद्यापीठ आहे साहित्यातली ती सगळी तेव्हा होतकरू लेखक म्हणून लिहायचे त्या अंकांमध्ये. तिथून त्यांच्या त्या लेखन शैलीला जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग पुढे ते मग कुसुमाग्रज झाले, मग शांता शेळके घडल्या, मग इंदिरा संत घडल्या, असं आहे. त्याच्यामुळे त्याचं खूप महत्व आहे दिवाळी अंकांचं आपल्याकडे.
0: आता ते पालवी आणि रंगभावरी विषयी थोडं.
1: हा तर रंगभावरी हा जो अंक आहे दिवाळी अंकच आहे हा पण. याच्यामध्ये मला मागच्या म्हणजे हा 2024 अंक आहे, तर या अंकामध्ये मला प्रकाशकांनी एक विषय दिला की यात साहित्यामध्ये येणारी अश्लीलता प्रणयातली मग ती नेमकी शब्दातली आहे का ती मनातली आहे. कारण एक काळ त्या काळामध्ये असा होता की चंद्रकांत काकोडकरांसारखा लेखक ज्यांची श्यामा ही कादंबरी खूप गाजली पण ती गाजली यासाठी कारण त्याच्यावरती खटला भरला गेला अश्लीलतेचा की ती अश्लील आहे असं त्याच्यावरती आरोप झाले. अर्थात तो खटला ते जिंकले, अश्लील नाहीये हे कोर्टाने सांगितलं. पण असा काही काळ येतो की जेव्हा असे आरोप लावले जातात त्या साहित्यावरती की हे अश्लील आहे. पण जर तुम्ही दांडोळा घेतला तर अगदी पूर्वीच्या साहित्यामध्ये सुद्धा प्रणयाची वर्णनं आहेत आणि ती जर तुम्ही तसं बघायला गेलं तर मग म्हटलं तर ती अश्लील आहेत, म्हटलं तर ती नाहीये. त्याच्यामुळे मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनावरती ते अवलंबून असतं प्रत्येकाच्या. तर हा जो एक विषय आहे त्या विषयावरचा एक लेख माझा हा कोणी विचार नाही केला कधी, तर ह्या विषयावरचा एक लेख त्याच्यामध्ये माझा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी कशा पद्धतीने मांडलेला आहे आणि मग खरंच ते आहे का. आणि आत्ताचा जो काळ आपण बघतोय की आत्ता तर वेबसिरीज आणि या सगळ्या ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवरती तर किती बोल्ड आपण बघतो सगळं, मग त्या ह्याच्याने तर आपल्याला ते काहीच वाटत नाही आता. कारण आता दृश्य स्वरूपात ते सगळं दिसतंय लोकांना. त्याच्यामुळे तुमच्या साहित्यामध्ये सुद्धा म्हणजे जर तुम्ही नॉवेल्स त्याचे जे असतात ऑनलाईन मॅगझिन्स असतील किंवा हे जर असतील त्यातली भाषा सुद्धा तितकीच लयाला गेलीय. ऍक्च्युली त्यांच्या दृष्टीने ती थेट आहे पण आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर ती अश्लील आहे. हा फरक आहे, दृष्टिकोनातला फरक आहे हा. त्याच्यामुळे याच्यावरती ते प्रश्नचिन्ह आहे ते कायम राहणार आहे.
0: आणि कोणाचा विचार काय असेल त्या संदर्भात
1: अगदी
0: प्रत्येकाचे विचार
1: वेगवेगळे. नक्कीच नक्कीच हो.
0: खूप छान म्हणजे. आणि आता मला ते विचारायचं की विविध माध्यम आहेत म्हणजे वर्तमानपत्र आहे, आपलं टीव्ही मीडिया आहे, आकाशवाणी आहे, तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण लिखाण किंवा लेखन संस्कृती कसं त्याचा अभ्यास आपण कसा करू शकतो किंवा एकाला त्यामध्ये कोणाला विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल. आता रोहिणी निजामे आपल्याकडे येऊन गेला, त्या मालिकांमध्ये कसं सतत लिहितात म्हणजे लिहिता हात कसा आपण ठेवला पाहिजे तर त्याविषयी थोडस मार्गदर्शन.
1: काय असतं ना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना खूप काही चालू असतं. आपण प्रत्येक जण ऑब्झर्व करत असतो, इकडे तिकडे जाताना काही घटना बघतो तेव्हा आपल्या डोक्यात काही विचारही येतात पण कुठेतरी आपण त्यांना बाजूला करून टाकतो. पण जर तुम्हाला खरोखर लेखन करायचं आहे किंवा मला त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे असं जर असेल तर तुम्हाला जेव्हा कधी काही डोक्यात येईल तर त्या डोक्यातून जायच्या आधी ते कुठेतरी टिपून ठेवलं पाहिजे. कारण कुठलंही लेखन म्हणजे कविताही असेल तर ती एकदम ती झरझर झरझर येत नाही. कारण आपण काही विंदा करंदीकर नाही, आपण काही कुसुमाग्रज नाही की एकटाकी आपण लिहू शकतो. प्रत्येक कवितेवरती संस्कार करावे लागतात. एकदम तुम्ही म्हणालात की आता मला ह्या विषयावर कविता लिहायची आणि मी लिहून काढली एकटाकी बसून असं होणार नाही. पण काही कल्पना डोक्यामध्ये येतात, काही विचार येतात, काही शब्द सुचतात, काही असं वाटतं की नाही हे असं काहीतरी जमत आहे. पण ते जे काही तुमच्या डोक्यामध्ये येत आहे ते कुठेतरी आपण लिहून ठेवलं पाहिजे. त्याची नोंद करून ठेवली पाहिजे, जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपल्याला आपण जेव्हा ते बघतो तेव्हा हळूहळू आपसूक आपल्याला ते सुचत जातं. एकदा त्याला आपल्याला ती एक काय म्हणतात ना लिंक लागावी लागतं, आपल्याला एकदा ते लिहायला बसलो की मग बरोबर ते पुढे पुढे पुढे पुढे आपलं ते जातं. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे स्वतःवरती आणि तुमचं वाचनही तेवढं असलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या विषयावरचं असेल किंवा त्या प्रकारचं साहित्य असेल तर ते वाचलं पाहिजे. तुम्हाला कविता लेखन करायचंय तर तुम्हाला वेगवेगळ्या कवितांची पुस्तकं वाचली पाहिजे, कारण त्यातनं तुम्हाला कळतं की नेमकी कविता म्हणजे काय असते. कारण आता मुक्तछंदातल्या कविता आपण सर्रास बघतो, पण यमक असणाऱ्या कविता किंवा वृत्तबद्ध कविता ह्या फार कमी बघायला मिळतात. याचं कारण आता तो अभ्यासच करत नाही आपण. वृत्त म्हणजे काय हे आपण बघितलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मग अष्टाक्षरी काय किंवा हे काय हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे मुक्तछंद आम्ही लिहितो असं म्हणतात आणि मोकळे होतात. पण तो विचार मला असं वाटतं ज्यांना कविता लेखन करायचंय त्यांनी जरूर करायला हवा नवीन पिढीने तरी, की आपण असं लिहू शकतो का, कारण त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडता येणार आहे. आणि जे आपण म्हणतो ना की जुन्या कविता का लक्षात राहतात, शाळेत आपल्याला कविता म्हणायला लागायचं आणि आपण सगळे समूह कविता म्हणायचो, त्या रिदम मध्ये असायच्या, त्याला एक लय असायची, लक्षात राहायच्या. आता मुक्तछंदातल्या कविता तुम्ही पाठ करू शकता का? नाही होऊ शकत, कारण आजही आपण हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे हे आपण म्हणतो, कारण ते तेव्हाच आपल्याला पाठ केलेलं अजूनही रक्षात आहे. कारण त्यांना एक लय होती, एक तो रिधम होता, तर ते कुठेतरी आत्ताच्या कवितांमध्ये नाहीये. तर मग जर तुम्हाला कविता लेखन करायचंय तर मग त्या दृष्टीने तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हाला चरित्र लेखन करायचं, तुम्ही भरपूर चरित्र वाचली पाहिजेत की कशा पद्धतीने मांडलेलं आहे. आणि प्रत्येकाचं मांडण्याची पद्धत वेगळी असते, चरित्र मांडण्याची किंवा आत्मचरित्राची.
0: खूप समृद्ध केलं तुम्ही आज येऊन आणि एक थोडा वाचन संस्कृतीवर प्रकाश आपण टाकला. तपस्या मॅडम यांना बरेचसे पुरस्कार आणि अर्थात त्यांच्या कार्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यातले थोडके मी वाचून दाखवते. रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स यांच्यातर्फे साहित्य कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2025 जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. व्यास क्रिएशन आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे वाचन संस्कृती आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2024 ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून पुस्तक मित्र पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2026 ठाणे जिल्हा ग्रंथोत्सवात कल्पक ग्रंथपाल म्हणूनही त्यांना सन्मानित केलं आहे. दुर्गाडी किल्ला कल्याण येथील 351 आरमार दिनानिमित्त उद्योन्मुख महिला कलाकार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेत देखील प्रथम क्रमांकाने त्या विजेत्या झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पुरस्कारांचं त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खूप खूप तुम्ही छान छान लिहावं वाचावं अशा तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आमच्याकडे पुन्हा तुम्ही नक्कीच यावं अशी मी तुम्हाला आगाऊ आमंत्रण देऊन ठेवते.
1: नक्की नक्की.
0: तर आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे मॅडम सहभागी झाल्या होत्या. त्यांचा विविध क्षेत्रातील अनुभव तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून त्या काम पाहतात. आणि आमची या मुलाखती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मी आज तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते, होप मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या माध्यमातून आपण नेहमीच छान दिलखुलास, नेहमी वेगवेगळ्या मुलाखती ज्या आहेत त्या नेहमी ऐकत असतो. आपली आजची मुलाखत ही फार वेगळी आहे, स्पेशल आहे, आणि ज्या महिलांना वाटतं की त्या असं काय पुढे करू शकत नाही, तर अशा महिलांसाठी अतिशय चांगलं एक्झाम्पल मी आज या मुलाखतीमध्ये घेऊन आलेली आहे. तर येस, आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत युनिक 9 प्रोडक्शनच्या आणि आई फाउंडेशनच्या फाउंडर आणि डिरेक्टर सई वढावकर मॅडम. सई मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर सई मॅडम ज्या आहेत त्या स्वतः फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करतात. फॅशन आपला जो सेगमेंट आहे फॅशनिस्टा, या सेगमेंटमध्ये सुद्धा आपण त्यांची एक मुलाखत घेतोय. फॅशन सेगमेंट असू देत, फॅशन इंडस्ट्री असू देत, त्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की थोडंसं या फील्डकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय, आणि तो दृष्टिकोन पॉझिटिव्ह का होतोय. तर मी म्हणेन की सई मॅम सारखे काही खूप चांगले ऑर्गनायझर आहेत जे चांगले इनिशिएटिव्ह घेऊन पुढे येत आहेत आणि यातून खूप चांगला पॉझिटिव्ह विचार मांडतात. तर मॅडमनी नुकतंच आपल्या युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून युनिक फेस ऑफ महाराष्ट्र 2026 याचं आयोजन त्यांनी केलं होतं. ही खूप मोठी फॅशन शो मधली एक कॉम्पिटिशन त्यांनी ऑर्गनाईज केली होती. या व्यतिरिक्त आई फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा कामं सुरू असतात. एक खरं तर एक फिमेल म्हणून, एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून जेव्हा इतरांना आपण प्लॅटफॉर्म देतो तेव्हा कसं वाटतं, किंवा ही सुरुवात त्यांची कशी झाली, या सगळ्या गप्पा ज्या आहेत या मुलाखतीमध्ये होणार आहेत. सई मॅम, तुम्हाला तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि खरं तर आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मला असं तुमची काय म्हणतात त्याला पर्सनॅलिटी बघूनच मला असं झालेलं की वाव, कॉन्फिडन्स असावा तर हा असा, आणि पुढे जायचं तर मला माझं विजन आणि मिशन क्लिअर पाहिजे. तर येस, तुमच्या जर्नीची सुरुवात कशी झाली होती, तुम्ही या फील्डमध्ये कसं आलात, कारण या व्यतिरिक्त मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती खूप छान रील्स करताना पाहिलेलं आहे, ऍज अन इन्फ्लुएन्सर पाहिलेलं आहे की तिकडे छान काहीतरी तुम्ही नेहमीच क्रिएटिव्ह करत असता, पण इन टू इव्हेंट आणि इन टू दॅट ऑर्गनायझेशन फाउंडेशन याच्यामध्ये तुम्ही कशा आलात?
1: पहिले तर मी आचार्य 90 FM आणि तुझेही खूप आभार मानते की तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म मिळून दिला. सो तू पाहिलेस की मी म्युझिकल व्हिडिओज बनवते, कंटेंट माझं ते आहे, त्यातून मला हॅपीनेस मिळतो. जगाला काही मिळतं मला नाही माहिती, पण मला हॅपीनेस मिळतो म्हणून. आणि त्यातूनच हळूहळू माझी ओळख एका व्यक्तीशी झाली की ते शो ऑर्गनाईज करायचे. सो मी माझ्या मिस्टरांसोबत बोलले की आपण पण हे करू शकतो का, पुढे स्त्रियांसाठी करायचं हे असं काही हे नव्हतं, पण आपण पडू शकतो का, काही म्हणजे मला वेगळं काही करता येईल का. सो त्याच्यामध्ये पडले, त्यांच्यासोबत मी तो शो केला. सो आवडला, ठीक आहे, म्हटलं थोडा गॅप घेतला एक वर्ष. बरेच जण म्हटले की मॅडम आता तुम्ही तुमचा शो करा, आम्हाला आवडेल तुमच्या शोमध्ये. अगदी म्हणजे पुण्यापासून, म्हणजे पुण्याला मी असोसिएट पार्टनर असते, कशिश प्रोडक्शन म्हणून आहे त्यांच्यासोबत, तर ते पण स्त्रियांच्या हेल्थसाठी वगैरे, म्हणजे त्यांचं कशी सोशल फाउंडेशन पण आहे त्याच्या थ्रू ते काम करतात. सो मला पण काहीतरी करायचंच होतं स्त्रियांसाठी, तर म्हटलं चला आपल्याला पण एक प्लॅटफॉर्म मिळाला. तर त्यांच्यासोबत मी असोसिएट पार्टनर असते, एक वर्ष झाले, 2-3 शोजमध्ये मी झाली असोसिएट. तर तिथल्या मॉडेल्सनी पण मला म्हटलं की मॅडम आता तुम्ही मुंबईत कधी करणार आहात. सो ठरवलं की आपण आता उतरूया याच्यामध्ये. सो युनिक 9 प्रोडक्शन्स लॉन्च केलं आणि आता माझा सेकंड सीझन येतोय. फर्स्ट सीझन झाला युनिक फेस ऑफ महाराष्ट्र, आणि आता माझा रनवे येतोय, युनिक रनवे, द युनिक रनवे म्हणून. तर बघूया त्याच्यातून काय.
0: खरं तर मॅम, बऱ्याच वेळेला आपण पाहायला गेलं की थोडासा वेगळा प्रश्न आहे की या फील्डमध्ये आपण जेव्हा येतो, एकतर मोस्ट ऑफ दी ऑर्गनायझर हे मेल असतात. हा, देर आर फिमेल्स, बट मग कल्चरल इव्हेंट्स किंवा असं काहीतरी त्या फिमेल ज्या आहेत त्या ऑर्गनाईज करतात. बट बिईंग अ फिमेल, असा एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करणं हे किती डिफिकल्ट आहे, किंवा तुम्हाला असे इव्हेंट ऑर्गनाईज करताना कधी डिफिकल्टीज जाणवल्या, कोणत्या कोणत्या सिच्युएशन्स मधून तुम्ही जाता?
1: डिफिकल्टीज जास्त नाही, पण आलेत, म्हणजे फक्त नावावरून मला आलाय एखादा मेसेज असा, बाकी मला जास्त काही डिफिकल्टी नाही. स्त्रियांनी जास्त हे दिलं मला की म्हणजे मॅडम तुम्ही सपोर्ट केला, की मॅडम तुम्ही नारी शक्तीची थीम हे करताय म्हणजे शो मधून पहिल्याच, तर खूप रिस्पॉन्स चांगले चांगले आले की करूयात आपण. पार्टिसिपेंट म्हणजे 63 वरती होते.
0: yes.
1: आता बघून एक शोला मला असं वाटतं 100 वरती असू दे.
0: तर मॅम आताच म्हणजे मी तुम्हाला मग असं विचारलं की आता बरेच मेल आहे फिमेल आहे ज्या की आता इव्हेंट मध्ये उतरलेले आहेत, पण मेल फिमेल जर असं बघायचं गेलं तर काही असं तुम्हाला कधी फरक जाणवलाय का? आणि जाणवलाय तर काय फरक जाणवतो?
1: फरक म्हणजे हाच की सपोज काही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल लेडीजना, तुला माहितीच आहे की म्हणजे लेडीजना याच्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जायचं पण असतं, म्हणजे स्वतःला पुढे न्यायचं पण असतं आणि कुटुंबासाठी काम पण करायचं असतं. सो पैसे कमी पडतात की मॅडम म्हणजे खरंच आहे, आणि ते मला कॉल्स आणि मेसेज आलेत की मॅम आम्ही हाफ पेमेंट केलं तर चालेल का, हाफ नंतर केलं तर चालेल का. तर हे मला असं वाटतं की कुठेतरी पुरुषाशी बोलण्यापेक्षा स्त्रीशी जास्त पटकन म्हणजे हे होतं बोललं जातं. आणि प्लस तुला माहितीच आहे की पुरुष कसा कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊन पटकन बोलतो, तर स्त्री कसं थोडस असं
0: मागेच
1: असते, बाउंड्रीज असतात. सो तसं जाणवतो थोडं कुठेतरी. आणि ठीक आहे,
0: नाही ते एक्झॅक्टली म्हणजे मला असं वाटतं महत्वाचा मुद्दा आहे की कारण ऑफकोर्स आपण जेव्हा फिमेल लीडरला पाहतो ती बऱ्याच गोष्टी खूप छान पॉझिटिव्ह आणि मॅनेजमेंट खूप चांगलं तिचं असतं, बट शेवटी आफ्टरऑल काही गोष्टी ठरवताना एक कुठेतरी सर्टन बाउंड्रीज असतात आपल्याला आणि त्यामुळे त्या कुठेतरी फॉलो कराव्या लागतात. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष सेगमेंटमध्ये आज आपण सई वडावकर मॅडम यांच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि त्यांच्या फील्डविषयी किंवा त्यांच्या इव्हेंट्सच्या त्यांच्या मॅनेजमेंटविषयी त्यांच्या स्किल्सविषयी आपण बऱ्याच गोष्टी अजून जाणून घेणार आहोत. पण इथे तुर्तास वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर वनमुरात गाण्यांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुम्हाला तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते, आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की आता ब्रेकपूर्वी तुम्ही ज्यांना ऐकलात अर्थात आपल्या आजच्या पाहुण्या सई वडावकर मॅडम यांच्यासोबत आपली ही छान मुलाखत इथे सुरू आहे. सई मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्या युनिक 9 प्रोडक्शनच्या फाउंडर आहेत, त्याचबरोबर आई फाउंडेशन सुद्धा त्यांनी सुरू केलं. कुठेतरी इंस्टाग्रामवरती रील्सवरती सुरू झालेली ही जर्नी जी कुठेतरी व्हर्च्युअल होती, जी आता फिजिकलमध्ये उतरली आणि त्यांनी स्वतःचा इव्हेंट जे आहे ते सुरू केले आणि नुकताच त्यांचा युनिक फेस ऑफ महाराष्ट्र 2026 हा इव्हेंट झाला. या व्यतिरिक्त आता पुन्हा त्यांचा नवीन एक आगामी इव्हेंट येणार आहे, त्याविषयी पण जाणून घेऊयात. परंतु आपण युनिक 9 प्रोडक्शन विषयी तर माहिती करून घेतोय, पण आई फाउंडेशन विषयी पण मला विचारायचं आहे की मुळात या नावातच सगळं काही आहे, जिकडे मातृत्व आहे, वात्सल्य आहे, प्रेम आहे. आई फाउंडेशन का, कसं आणि कसं सुरू झालं म्हणजे, आणि काय कॉन्सेप्ट होती त्याच्यामध्ये?
1: कॉन्सेप्ट म्हणजे नाव तर म्हणशील तर आई, आपली आई कशी आपल्याला मायेने जवळ घेते वगैरे, तर मला असं वाटलं की का नको माझ्या फाउंडेशनचं नाव मी आई ठेवू, की जेणेकरून सर्वांना आपण आपलेसे वाटू, आईप्रमाणे वाटू, म्हणजे आपल्याकडे व्यक्त होतील लोक, या ह्याने मी आई फाउंडेशन नाव ठेवलं. आणि सो मी तुला म्हटलं की पुण्याला मी जसं कशिश प्रोडक्शनसोबत असोसिएट होते, तर ते काम मला स्वतंत्रपणे आई फाउंडेशनमध्ये लवकरच सुरू करायचं आहे. आम्ही स्लम्स एरियामध्ये जाऊन सॅनिटरी नॅपकिन्स डिस्ट्रीब्युट केलेले आहेत. तुला माहिती आहे की काही ठिकाणी असं आहे म्हणजे आदिवासी पाड्यांमध्ये वगैरे पण याच्याबद्दल हे पण नाहीये,
0: अवेअरनेस
1: नाहीये की ते कसं यूज करायचं आणि ते यूज केलं पाहिजे. आता सुद्धा क्लोथ यूज करतात बायका, तर ते हायजेनिक नाहीये. सो त्याच्यासाठी मी म्हणजे मला असं वाटतं की त्या स्त्रियांपर्यंत आपण पोचलं पाहिजे. मीच नाही, इतर पण कोणी फाउंडेशन्स स्त्रियांसाठी काम करत असतील, पोचतही असतील काही, पण मला नाही वाटत की म्हणजे आदिवासी पाड्यांपर्यंत कोणी जात असेल. सो त्यांना अवेअर करायला पाहिजे की हेल्थ इश्यूज भरपूर, तुला माहिती आहे की आपल्या स्त्रियांना जास्त पुरुषांपेक्षा जास्त हेल्थ इश्यूज असतात. सो सॅनिटरी नॅपकिनमध्ये, आणि मी स्वतः आता माझी एजन्सी पण काढणार आहे
0: की
1: सॅनिटरी नॅपकिन.
0: वाव, म्हणजे ऍक्च्युली खरं तर हा खूप सोशल इश्यू आहे, म्हणजे मला म्हणायचं झालं तर, कारण आपण खूप पुढे चाललोय निघून आणि आपण म्हणजे सॅनिटरी नॅपकिनच्या व्यतिरिक्त आपण बऱ्याच गोष्टी आता नवीन हे झाल्यात, लॉन्च झालेत, पण या व्यतिरिक्त आपण हे नाही पाहत आहोत की आपल्या मागे बरीच लोक राहिली आहेत आणि तिकडे कुठेतरी अवेअरनेस करणं गरजेचं आहे. आणि सई मॅम, खरं तर खूप चांगला विषय तुम्ही हातात घेतलाय आणि मला असं वाटतंय की फक्त इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून जी आपण एक चकाकी दुनिया असतो, त्या दुनियेच्या मागे जी दुनिया आहे खरी तर दडली आहे, तुम्ही त्यापर्यंत तिथपर्यंत पोहोचण्याचं पण तुम्ही काम करताय. आणि मुळात आदिवासी पाड्यांमध्ये अजूनही ती सिच्युएशन आहे जसं तुम्ही सांगितलं आणि तुम्ही ते काम घेत करताय, तर खरंच त्यासाठी खूप शुभेच्छा आहेत. आणि डेफिनेटली आई फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या लोकांना खऱ्या त्या मातृत्वाची गरज आहे ते तुम्ही द्याल. येस. आणि आता पुढे वळूयात मॅम, खरं तर आई फाउंडेशन झालं किंवा युनिक प्रोडक्शन झालं, तुम्ही आता खरं तर या दोन मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतायत, पण जसं मी तुम्हाला बघितलंय किंवा मला जसं माहिती आहे की तुम्ही या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असताना तुम्ही एका आईची, पत्नीची, सुनेची जबाबदारी सुद्धा सांभाळत असता, घरून कसा सपोर्ट मिळतो तुम्हाला? कारण जेव्हा तुम्ही सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा कल्पना मांडली त्यानंतर तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला होता फॅमिलीमधून, काय सांगतो?
1: खूप छान सपोर्ट मिळाला, म्हणजे हे आता व्हिडिओमध्ये बोलायचंय म्हणून नाही बोलत आहे, तुम्ही सर्वांनी पाहिलंय शोमध्ये नाही, असं पण म्हणजे माझे मिस्टर सोबत असतात.
0: आणि सॉरी मी तुम्हाला आता ब्रेक करते, बिहाइंड द कॅमेरा सर इज देअर.
1: येस. सो पहिले बघ, आफ्टर पहिले तर आपले आई वडील असतात लग्नाच्या आधी, त्यांचा सपोर्ट आपल्याला गरजेचा असतो फॅमिलीमध्ये. आफ्टर मॅरेज आपल्याला नवऱ्याचा सपोर्ट लागतो जास्त करून, आणि बघ आपण एकत्र फॅमिलीमध्ये असू तर सासू सासऱ्यांचा अर्थातच लागणार आहे, पण नवऱ्याचा पहिला पाहिजे असं मला वाटतं. आणि आज जे मी आहे ते त्याच्यामुळेच आहे, तो कुठेतरी बॅकला माझ्या बरोबर आहे, त्याच्यामुळे मी आज उभं राहू शकली आहे, बस इतकंच सांगेल. आणि माझ्या मुलाचा पण, की तो इतका लहान असून इतका समजूतदार आहे ना, तू पण पाहिलेस शो मध्ये, खूप फॅमिलीचा सपोर्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपण काही करायला जाऊ.
0: बरोबर आहे. आणि मी तुमची फॅमिली बघितली की ती कम्प्लीट तुमच्या बरोबर असते. अगदी मग तो इव्हेंट कुठेही असो
1: कुठेही असो.
0: आणि मला असं वाटतं की यातच सगळं गुपित दडलंय की तुम्ही एकटे चालण्यापेक्षा फॅमिलीला घेऊन सोबत चाललात तर मग म्हणतात ना की यश कदाचित लवकर तुमच्या वाटेला येऊ शकतं. मॅम या व्यतिरिक्त आज बऱ्याच महिला आहेत ज्या काहीतरी करू इच्छित आहेत किंवा त्यांना या फील्डमध्ये यायचंय पण भीती वाटते. आपण फॅशन शोचंच एक एक्झाम्पल घेऊया. तुम्ही आज इतक्या महिलांसोबत काम केलं, आपल्याकडे इतक्या सगळ्या कंटेस्टंट फिमेल कंटेस्टंट होत्या, पण तरीही अजून तुम्हाला वाटतं का की कुठेतरी महिला अजून बाहेर यायला घाबरतायत किंवा बाहेर येताना त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्नचिन्ह आहेत किंवा फॅशन शो सारखे इव्हेंट करताना त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत? मग एक ऑर्गनायझर म्हणून तुम्ही काय करता?
1: खरं तर आत्ता जेव्हा मी शो केला ना तेव्हा बऱ्याच अशा सिंगल मॉम्स होत्या की त्यांनी प्रश्न म्हणजे त्यांच्या डोक्यात होतेच ते आम्हाला ते जाणवत होतं की हा मॅडम असं म्हणजे असं बोललं जातं म्हणजे समाजातून पण असं बोललं जातं किंवा आपले जे रिलेटिव्ह वगैरे असं तर त्यांना कुठेतरी बघ. आता जेव्हा आपण शो करायला काढतो तेव्हा 3-4 महिने तर त्या प्रिपरेशनला लागतातच. त्यातून मी अशी म्हणजे ऑर्गनायझर आहे की मी सर्वांशी संवाद साधते पर्सनली, ते मेसेजेस कॉल्स घेणे वगैरे. त्यातून तुला खरं सांगू आत्ता पण आता शोज होऊन माझे 2-3 आठवडे झाले पण आत्ता पण त्या काय करतायत त्यांच्या फील्डमध्ये आणि पर्सनली मी मेसेजेस पण दाखवू शकते. त्या मला विचारतात किंवा सांगतात मॅम आमच्यासोबत असं झालं, आज मी हे मिळवलं, आता मी हे मिळवणार आहे या क्षेत्रात वगैरे, किंवा आता मी मॅम कार घेतली इव्हन ते पण सगळं. तर मला असं वाटतं बायकांनी ना खरंच म्हणजे

0: मागे राहू नये. कारण मी स्वतः पाहिलंय ना, मला आफ्टर म्हणजे चाईल्ड बर्थ जे पोस्टपार्टम डिप्रेशन असतं त्यामधून मी सुद्धा गेलेली आहे. आज जी सई उभी दिसते तर त्याच्यामागे खूप ह्याच्यातून मी पण आलेली आहे वरती. असे बऱ्याच गोष्टी असतात बायकांच्या, तुला माहिती आहे, फिजिकल असतात, मेंटली असतात, सामाजिक जे आपले सपोर्ट असतात त्याच्या बाबतीत पण. तर त्यांचा पण विचार करायला पाहिजे समाजाचा, पण पहिले स्वतःचा विचार करा. कुठल्याही स्त्रीने मागे राहू नका, बोला. म्हणजे ज्यांच्याबरोबर तुम्हाला बोलावंसं वाटतं त्यांच्याबरोबर शेअर करा काही, म्हणजे आतमध्ये ठेवून. आणि एक आहे की मी पुढे आई फाउंडेशनमध्ये हे सुद्धा काम करणार आहे. तुला माहिती आहे हल्ली आता एन्झायटी डिप्रेशन हे खूप वाढत चाललंय, सो मी त्याचे पण सेशन चालू करणार आहे. कारण मी स्वतः त्याच्यातून गेल्यामुळे मला कळतंय की स्त्री किंवा आता तू बघतेस की लहान मुलांना सुद्धा अटॅक येतात
1: हो,
0: तर ते का, तर त्याच्यावरती पण मी थोडाफार स्टडी करून मी काम चालू करणार आहे आई फाउंडेशन.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. कारण मला असं वाटतंय की एखादी फाउंडेशन आपण जेव्हा सुरू करतो ना त्याच्या मागे त्याचा हेतू हाच असला पाहिजे की ते फाउंडेशन लोकांच्या उपयोगासाठी कसं येईल किंवा त्याच्यातून लोकांच्या फायद्याचं काय कसं मी देऊ शकते. आणि मुळात तुम्ही जे विषय उचलले तो सॅनिटरी नॅपकिनचा विषय असू दे, स्त्रियांसाठीचा विषय असू दे, किंवा आत्ताचा जो विषय आहे एन्झायटी आणि डिप्रेशन, आता जर आपण बघायला गेलं काउंट तर मला तो परफेक्ट काउंट नाही सांगता येणार, पण आपण असं म्हणू शकतो की आज आपल्या अवतीभोवती आपण जर 10 लोक बसले असेल तर त्यातल्या 1 ते 2 लोकांना एन्झायटी आणि डिप्रेशनचा त्रास आहे. स्ट्रेस इतका आहे, त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट असणं, डिप्रेशन, आणि मुळात कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे मुला मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही यावरती काम करणार आहात, करतायत आणि रिसर्च करणार आहात, तर त्यामुळे खरंच त्यासाठी पण तुमचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. मॅम, या व्यतिरिक्त तुम्ही स्त्रियांसोबत काम केलं, जसं की आता सांगितलं की तुम्ही खूप फॅमिलियर त्यांच्यासोबत रिलेशन ठेवता, किंवा फक्त इव्हेंट पुरतं ते मर्यादित नाहीये की आज तू माझ्याकडे इव्हेंटला आलीस, आज इव्हेंट झाला तू उद्या विसरलीस आणि नंतर तू तुझ्या मागामाला लागली, असं नाहीये. तर कुठेतरी एक चांगलं रिलेशन तुम्ही मेंटेन केलं. पण या व्यतिरिक्त तुम्ही लहान मुलांच्या कॅटेगरीमध्ये त्यांच्यासोबत जाऊन पण तुम्ही त्यांना खूप छान ट्रीट करता. म्हणजे मी आय रिमेंबर की तुम्ही खूप छान गोड त्यांच्यासोबत कम्युनिकेट करत होतात आणि ते सुद्धा मॅम मॅम करून तुमच्या मागे येत होते. सो एक त्यासाठी पण त्यांना समजून घेण्याची पण एक आपल्याकडे हे पाहिजे ना, कारण असे इव्हेंट म्हटलं की मुलं हे येतात, कॉम्पिटिटर्स मध्ये असतात, ते कॉम्पिटिशन मध्ये असतात. आणि मी एक गोष्ट नोटीस केली की तुमच्याकडे इव्हेंटमध्ये किड्स कॅटेगरीमध्ये सुद्धा बरेच कंटेस्टंट होते, आणि या सगळ्या इतक्या कंटेस्टंटला, म्हणजे इतक्या स्टुडंट्सना, त्या लहान मुलांना कसं तुम्ही हँडल करता, किंवा त्यांचे पॅरेंट्स, मग त्यांचे ते एवढे क्वेश्चन्स.
0: खरं तर मला लहानपणापासून म्हणजे लहान मुलांची खूप आवड होती, त्यांना ट्रीट करणं माझ्यासाठी खूप नवीन नाहीये. आवड असल्यामुळे म्हणजे आपण गेलो तर ते येणार ग असं असतं ते. सो काही नाही, त्यांच्या कलाने घेतलं की बरोबर होतं ते सगळं.
1: पण आणि मुळात ते किती कॉन्फिडेंट होते,
0: बापरे, भरपूर भरपूर. जे आम्ही ग्रुमिंगच्या दिवशी जी लहान मुलं पाहिली होती ना, किती म्हणजे त्यांच्या मागे मागे अरे हे करू शकतील की नाही असं वाटत होतं, काही प्रेशर होते त्यामला वाटत होतं. पण शोला त्यांनी रॅम्प नुसता हलवून टाकला होता,
1: म्हणजे त्यांचा वर्क असतो किंवा त्यांचं बोलणं. आणि मुळात तुम्ही त्यांच्याकडून तितकी तयारी
0: करून, बरोबर.
1: आणि पॅरेंट्सचा कसा रिस्पॉन्स मिळतो त्यांच्या?
0: पॅरेंट्सचा, पॅरेंट्स किड्स पेक्षा पॅरेंट्स जास्त एक्साइटेड असतात की हा कोणती थीम मॅडम आत्ताच उद्या रनवे करणार आहे ना, तर पहिले थीम बद्दल विचारलं जातं मला की थीम असेल तर तसं थोडस मुलांना पण थोडं आपण मजा येते रेडी व्हायला. सो पॅरेंट्स जास्त एक्साइटेड असतात.
1: श्रोत्या, आज आपण सई मॅडम सोबत छान दिलखुलास गप्पाईकडे सध्या आपल्या सुरू आहेत आणि फॅशनिस्टा आज किनारी या सेगमेंटमध्ये आपण सई मॅम यांना इथे ऐकत आहोत. पण ह्या गप्पा ज्या आहेत त्याच्या सुरू राहतील, तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनोहरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM माध्यमातून आपण सई वडावकर यांना इथे ऐकत आहोत आणि सई मॅमकडून आपण आई फाउंडेशन युनिक प्रोडक्शन याविषयी आपण जाणून घेतलं. मॅम, युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून तुम्ही नुकताच फॅशन शो ऑर्गनाईज केला होता. तुम्ही फॅशन शोला ऍज अ ज्युरी म्हणून बऱ्याच ठिकाणी जाता, त्या व्यतिरिक्त तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा ऍक्टिव्ह आहात. मला एक विचारायचं आहे म्हणजे की ऑर्गनायझरच्या भूमिकेत गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की सध्या फॅशन शो कडे बघण्याचा किंवा फॅशन इंडस्ट्रीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललाय का?
1: बदलत चाललाय की नाही मला इतकं सांगता नाही येणार, पण बदलावा लोकांनी. कारण पहिले फॅशन शो म्हणजे शॉर्ट कपडे घालणं वगैरे असं काहीतरी असेल असं लोकांना वाटायचं, पण तसं नाही. आपण ट्रॅडिशनल राऊंड सुद्धा घेतो, इंडो वेस्टर्न राऊंड सुद्धा घेतो, त्यामधून सुद्धा स्त्रिया पूर्ण पेहराव, जसं की पैठणी म्हण, नऊवारी म्हण, तर न अगदी म्हणजे पारंपरिक वेशभूषेमध्ये पण स्त्रिया रॅम्पवॉक करतात, तर असं काही नसतं की तर बदलावा लोकांनी असं त्यांचा दृष्टिकोन.
0: किंवा बऱ्याच वेळेला असं असतं ना की कॉन्फिडन्स नाहीये, मी काळा, मी गोरा, माझी हाईट कमी,
1: नाही असं पण नाही. असं कुठले पेजंट हे करत नाही की कॉम्प्लेक्स वरून, हाईट वरून सुद्धा, आणि माझ्या पण पेजंटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये प्रोडक्शनमध्ये असं मी काही म्हणजे नियम ठेवले नाही आहेत अटी की तुमचं हाईटच इतकी पाहिजे किंवा तुमचा कॉम्प्लेक्सच असा पाहिजे. मी जो व्हिडिओ एक माझं बाईट दिला होता त्यामध्ये पण मी सांगितलं की युनिक फेस ऑफ महाराष्ट्र, याचा अर्थ हा नाही की तुमचा फेस खूप छान पाहिजे, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे.
0: बरोबर. बाकी ओव्हरऑल कॉन्फिडन्स म्हणा किंवा तुम्ही इतरांशी तुमचं बागणं कसं आहे,
1: बरोबर
0: तुम्हाला सोशली काय अप्रूव्ह करायचं आहे एक्झॅक्टली,
1: तर ते हवंय. बाकी कॉम्प्लेक्स वगैरे मॅटर नाही करत.
0: एक्झॅक्टली, खरंय. म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी या निमित्ताने का होईना आत्ताची जी येणारी जनरेशन आहे ती मला असं वाटतं खूप कॉन्फिडेंटली सगळ्या पेजंटमध्ये डेफिनेटली पार्टिसिपेट करू शकेल. कारण कुठेतरी एक भीती असते की पालकांना मुळात ती भीती असते की शो आहे, कशाला जायचं, हे सगळं होत असणार किंवा काय, तर त्या सगळ्या प्रश्नांवरती आता ती प्रश्न कुठेतरी मला असं वाटतं आपण कोडून काढायला काही हरकत नाहीये. कारण हे सगळं पॉझिटिव्ह इतकं घडतंय आणि मी तर मला जेन्युअनली असं वाटतं की एखादी स्त्री ज्या वेळेला फॅशन शो सारखी इव्हेंट ऑर्गनाईज करत असेल ना, तेव्हा ती डेफिनेटली दुसऱ्या स्त्रीच्या संरक्षणाची काळजी
1: नक्की. कारण मी स्वतः माझ्या शो आफ्टर शो नंतर तुला पण सांगितलं की मला घरी पोहोचल्यानंतर कॉलवर मेसेज करायचा, कारण ती आपली जबाबदारी मी समजते. माझा शो आहे तर माझी जबाबदारी एक स्त्री म्हणून तरी ऍटलीस्ट.
0: बरोबर, एक्झॅक्टली. मॅम, या व्यतिरिक्त खरं तर मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. तुम्ही आतापर्यंत बऱ्याच गोष्टी सांगितल्यात किंवा बऱ्याच गोष्टी आपण मी आता ऐकल्यात आपल्या युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून किंवा आई फाउंडेशनच्या माध्यमातून. इथून पुढे आता आई फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही काय वेगळी कामं करणार आहात किंवा युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून कोणते नवीन इव्हेंट घेऊन येणार आहात?
1: आई फाउंडेशनमधून जसं मी मगाशी म्हटलं की आता तर सॅनिटरी नॅपकिन्सचं आम्ही डिस्ट्रीब्युशन करतच आहोत, पण डिप्रेशनवरती मला जास्त काम करायला आवडेल. कारण आत्ता आपण तेच बघतोय ना की लहान मुलांना सुद्धा अटॅक येत आहेत, तर ते असं का होतं त्याच्यावरती काहीतरी स्टडी रिसर्च करायला पाहिजे असं मला कुठेतरी वाटतं. सो ते काम मी आफ्टर सॅनिटरी पॅड डिस्ट्रीब्युशन मी डिप्रेशन एन्झायटीवरती काम करेन आई फाउंडेशनतर्फे. आणि युनिक 9 प्रोडक्शनमधून म्हणशील तर मी नारीला पहिला सन्मान करते, कारण मी पण नारी आहे आणि ज्यांच्यामध्ये स्किल आहे पुढे जाण्याचं किंवा सोशल वर्क ज्या करू शकतात, कारण मी सोशल वर्कर असल्यामुळे मी पहिलं ते पाहिन कॉन्फिडन्स. आणि घरातून सपोर्ट नाही आहे पण काहीतरी करण्याची जिद्द आहे ज्या स्त्रीमध्ये, त्यांना घेऊन मी युनिक 9 प्रोडक्शनमध्ये पुढे जायला मला आवडेल.
0: ख्या वाटत आहे मला मुळात ना याच मला असं वाटलं होतं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड की हा आता मॅम म्हणतील की आता पुढचा हा शो लाईनअप आहे, तो शो लाईनअप आहे, आणि डेफिनेटली ते असणारच आहेत. पण या व्यतिरिक्त स्पेशली फिमेलसाठी जे कुठेतरी आहे ना की सॉफ्ट कॉर्नर आहे आणि तो असलाच पाहिजे की येस, तर खरंच तुम्ही जो कॉन्सेप्ट आता घेतलाय त्यासाठी खूप शुभेच्छा आहे. पण जाता जाता पुन्हा एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे की सगळ्या फिमेल्सना आणि मुळात ज्या फिमेल्स आहेत त्यांना सुद्धा आणि असे मेल्स जे इव्हेंट ऑर्गनायझर आहेत किंवा सगळ्यांना जे इव्हेंट ऑर्गनायझर आहेत आणि विशेष करून ज्या महिला ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये यायचंय अशा सगळ्यांना काय मेसेज द्याल?
1: मॅसेज हाच देईन की पहिले तर पेशन्स ठेवा, कुठल्याही कामामध्ये थोडासा वेळ तर लागतोच, पेशन्स ठेवा. फॅमिली सपोर्ट हा महत्वाचा असतोच, असं नाही की आपण फॅमिलीला सोडून कुठेतरी खूप पुढे जाण्याचं हे करू, तर फॅमिलीचा सपोर्ट पण आपल्याला लागणारच आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि फिमेल उलट मी म्हणते ह्या क्षेत्रामध्ये फिमेल ऑर्गनायझर्सने अजून उतरावं.
0: बरोबर,
1: माझ्यासोबत जसं अजून आहेत बऱ्याच आहेत, तू पण पाहिलं असेल आहेत बऱ्याच, सो अजून फिमेल ऑर्गनायझर्सने उतरावं जेणेकरून आपण अजून फिमेल्सना
0: पुढे
1: जाण्याची संधी देऊ शकू. बस
0: येस, क्या बात आहे. तर श्रोते हा आपली आजची विशेष मुलाखत आणि या मुलाखतीमध्ये आज आपण ऐकत होतो सई वडावकर यांना आणि त्यांच्याकडून आपण त्यांचे विचार काय आहेत किंवा त्यांना समाजामध्ये पुढे जाऊन कसं हेल्प करायची आहे लोकांना आणि समाजासाठी कसं एक चांगला एक्झाम्पल सेट करायचं आहे हे आपण इथे पाहिलं. आणि खरं तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली किंवा तुमचे जर काही फरमायश असतील, डाऊट्स असतील, तुम्हाला जर काही आमच्याशी संवाद साधायचा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999399. सई मॅम, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. आणि आई फाउंडेशनच्या माध्यमातून असू देत आणि युनिक नाईन प्रोडक्शनच्या माध्यमातून असू देत, तुम्ही जी एक मोठी जबाबदारी हातात घेतलेली आहे ती जबाबदारी पूर्ण पाडण्यासाठी पप्पा तुम्हाला पूर्ण बळ देव अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि मुळात स्त्रियांसाठी जो एक तुम्ही छान विडा उचललाय किंवा अशा सगळ्या लोकांसाठी ज्यांना कुठेतरी आता थोडंसं फ्रेश आणि चांगलं पॉझिटिव्ह ठेवण्याची गरज आहे, आत्ताच्या धकाधकीच्या काळामध्ये कुठेतरी स्वतःला शांत ठेवणं गरजेचं आहे, तर त्यासाठी तुम्ही काम सुरू करताय, तर त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात म्हणून तुमचे मनापासून आभार.
1: थँक्यू. मी पण आचार्य 90 FM आणि तुझे खूप आभार मानते की तुम्ही मला आज इथे बोलवलं.
0: तर श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत आम्ही इथेच आता तुमची रजा घेतोय आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आता मी आरजे कोमल सई मॅम सोबत तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आजच्या सेगमेंटमध्ये आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत अशा शब्दांविषयी, किंबहुना अशा मराठी शब्दांविषयी जे खरं तर मूळचे मराठी नाही आहेत, तर ते इतर भाषांमधून आलेले शब्द आहेत. चला तर मग जाणून घेऊया असे शब्द आणि सोबत छान छान गाणी तर असणार आहेतच. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ऋण शब्द असं म्हणतात. मराठी भाषेचा इतर संस्कृती आणि भाषांशी शतकानुशतके संपर्क आल्यामुळे अनेक परकीय आणि शेजारील भाषांमधील शब्द मराठीत अगदी सहजपणे मिसळून गेलेत. वास्को द गामा हा पोर्तुगीज व्यापारी 1498 साली भारताच्या खालच्या बाजूला व्यापारानिमित्ताने आला. कोचीनमध्ये त्यांनी आपलं बस्तान बसवलं. साधारण 1498 ते 1661 पर्यंत पोर्तुगीजांचा येथील हिंदू राजे, मुसलमान राजे, इंग्रज पारी संबंध येत गेला. तसंच या सगळ्यांशी प्रसंगोपात संघर्षही होत गेले. सुमारे 150 वर्ष कोचीन, दमण, दीव, गोवा या भागांवर पोर्तुगीजांचा प्रभाव राहिला. पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या आणि सुंदरपैकी वसलेल्या शब्दांची काही उदाहरणं ती अशी: पगार, चावी, काडतूस, खमीस, पिस्तूल, बिजागरी, तंबाखू, बटाटा, साबण, हापूस, लोणचे, पायरी, कोबी. हे जे सगळे शब्द आहेत जे आपण मराठी भाषेत अगदी रोज वापरतो, हे सगळे शब्द हे मूळचे पोर्तुगीज आहेत. पेशवाई बुडाल्यापासून म्हणजेच 1818 पासून 1947 पर्यंत इंग्रजांचं राज्य हिंदुस्थानवर होतं. अनेक हिंदुस्थानी लोक गरज म्हणून इंग्रजी शिकू लागले, त्यामुळे आपोआपच इंग्रजी शब्द मराठीत पसरले आणि अगदी सहजपणे रुळले. सायकल, डॉक्टर, रेडिओ, स्टेशन, सिनेमा, सर्कल, टेबल ही या सगळ्याची काही उदाहरणं. डॉक्टर हा शब्द ग्रामीण भागात इतक्या खोलवर रुजला की काही काही ग्रामीण लोक त्याचा उच्चार डागदर असा सुद्धा करीत. तशा पद्धतीचे संवाद साहित्यात सुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. इंग्रजी भाषेतले अनेक शब्द हे इंग्रजांनी फ्रेंच मधून घेतलेत ही एक उपमाहिती. 12व्या 13व्या शतकात तुर्क आणि मुघलांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा आपल्या महाराष्ट्राशी अगदी निकटचा संबंध येऊ लागला. मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा ही फारसी असल्यामुळे अर्थातच फारसीचा आणि मराठीचा संबंध आला. राज्यकारभार विषयक व्यवहारासाठी या फारसीचा उपयोग होऊ लागला.

महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक जीवनही काही अंशी हे फारसीमय झाले. जवळजवळ 800 वर्षांचा हा संबंध असल्याने फारसी भाषेतील अनेक शब्द मराठीत रुळले तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. अशा काही शब्दांचे नमुने म्हणजेच हेजीब, दफ्तरदार, फडणवीस, कारखानीस, खातरजमा, दिलासा, रिवाज, दस्तूर, शिरस्ता, दौलतजादा, शह देणे, नेस्तनाबूत करणे हे काही वाक्प्रचार सुद्धा फारसीकडूनच आपल्याला मिळालेली भेट आहे. असं म्हणतात की फारसी भाषेतले बरेच शब्द हे अरबी आहेत. आता आपण या भाषांविषयी बोललो आहोत तर आपण उर्दूला दुर्लक्षित करून चालणारच नाही, त्यामुळे आता आपण बोलणार आहोत उर्दूकडे. उर्दू ही अलीकडची म्हणजेच 200 ते 300 वर्षांपूर्वी विकसित झालेली भाषा. तुर्की, अरबी, फारसी या भाषांमध्ये उर्दूची मुळं सापडतात. हिंदी, दख्खनी, रेखता या नावांनी उर्दू ही ओळखली गेली. उत्तर प्रदेश, जम्मू या भागात अधिक प्रमाणात उर्दू समाजात ही संवादली जाते. आता उर्दू भाषेतनं बरेच शब्द हे मराठीत आलेले आहेत, त्यातले काही शब्द आपण आता बोलणार आहोत. उदाहरणार्थ बातचीत, मुद्दा, जरा, चर्चा हे जे शब्द आहेत हे मूळचे उर्दू शब्द आहेत. आता हे सगळे शब्द सुद्धा आपण आपल्या बोलीभाषेत दैनंदिन व्यवहारात अगदी रोजच्या रोज वापरतो. आता आपण या ज्या काही भाषांबद्दल बोललो, तसंच कानडी भाषा असेल, गुजराती असेल, या भाषांमधून सुद्धा बरेच शब्द मराठीत आलेले आहेत आणि ते शब्द सुद्धा आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात हे तर आपल्या राज्याचे अगदी शेजारी, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा मराठी भाषेने बरेच शब्द आपलेसे केलेले आहेत. आता कानडी भाषेचा मी उल्लेख केला होता, तर कानडी भाषेतले जे शब्द आहे त्याचं काहीतरी वेगळेपण असं आहे की बहुतेक शब्द ही जोडाक्षर आहेत, म्हणजे अक्का, अण्णा, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, त्या व्यतिरिक्त चिंधी, खोली, कोथिंबीर, चिरगुट, मुंडासे हे जे शब्द आहेत हे सगळे कानडी भाषेतून आलेले शब्द आहेत. आणि गुजरातीचा मी उल्लेख केला होता, तर गुजरात सुद्धा महाराष्ट्राला लागूनच असलेलं राज्य असल्या कारणाने व्यवहारानिमित्ताने किंवा प्रवासामुळे सुद्धा बरेचसे स्थायिक तिकडचे लोक इथे आले, काही इकडचे तिकडे गेले, त्यामुळे ही भाषा सुद्धा मराठीत बऱ्यापैकी आलेली आहे. तर गुजरातीतनं कुठले शब्द आलेत मराठीत, तर जेमतेम, चरखा, ढोकळा, दाम दुप्पट, अफरातफर असे काही शब्द. तेलुगू भाषा सुद्धा आता वावगी ठरलेली नाहीये, तेलुगू भाषेतनं सुद्धा काही शब्द मराठीत आलेले आहेत, ज्याच्यामध्ये गदारोळ, अनारसा जो आपण खातो नेहमी अनारसा, किडुक मिडुक हे काही शब्द तेलुगू भाषेतनं मराठी भाषेत आलेले आहेत. जपानी भाषेतल्या काही शब्दांमध्ये सुद्धा मराठीचा प्रामुख्याने वापर होतो. तर कोणते शब्द आहेत जे जपानी भाषेतनं आपण घेतलेले आहेत? खरं तर बरेच जे शब्द होते जे इतर भाषांमधनं मराठीत आले त्यांना दुसरे शब्द काही सुचतायत का असं करून सावरकरांनी बरेच शब्द दिले. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तारीख हा शब्द मूळचा मराठी नाही आहे, तर त्याला दुसरा शब्द दिनांक जो मराठी शब्द आहे, पण आपण तारीख शब्द सुद्धा वापरतो आणि दिनांक दोन्ही वापरतो. तर हे आपण लक्षात ठेवण्याजोगं आहे की काही शब्द हे मूळचे मराठी नाही आहेत, पण त्याला दुसरे शब्द आपण शोधले आणि त्याचा वापर सुद्धा आपण करू लागलो. तर तसंच जपानी भाषेतनं काही शब्द आलेले आहेत पण त्याला दुसरे शब्द न सुचल्यामुळे किंवा तेच शब्द वर्षानुवर्ष वापरले गेल्यामुळे त्याला दुसरा शब्द शोधण्याची गरज भासली नाही किंवा ते त्यावर आपलं काम भागलं असं आपण म्हणू शकतो. तर रिक्षा हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. जपानमध्ये साधारण 19व्या शतकापासून जिन रिक्षा म्हणजेच माणसानं ओढायच्या वाहनांचा वापर सुरू झाला, त्यातूनच इंग्रजीत रिक्षा हा शब्द आला आणि या वाहनासोबत तोही पूर्व आशियामध्ये आणि तिथून भारतात पोहोचला. हाराकिरी हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं आलेला आहे. राजकारणापासून क्रिकेटमध्ये अनेकदा सर्रास वापरल्या जाणाऱ्या या शब्दामागची कहाणी ही रक्तरंजित आहे. खरं तर युद्धामध्ये पराभव समोर दिसू लागला की शत्रूच्या ताब्यात जाण्याऐवजी जपानमधले सामुराई योद्धे स्वतःचा जीव द्यायचे. अशा प्रथांचं आता फारसं उदात्तीकरण केलं जात नाही. आजकाल हा शब्द कुणी कोंडीत सापडल्यावर आत्मघातकी पाऊल उचललं तर त्यासाठी वापरला जातो. कुठला?
हाराकिरी हा शब्द. एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं वर्णन टायकून असं केलं जातं. हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं इंग्रजी मार्गे मराठीत प्रचलित झाला. त्याचा खरा अर्थ आहे महान राजकुमार किंवा सर्वोच्च नेता. आता हायकू, शिरीष पै हायकू करतात, तर हायकू हा शब्द सुद्धा मूळचा जपानचा आहे. आणि याचं वैशिष्ट्य आहे, जसं आपण मराठीत चार ओळी करतो या चार ओळी असतात, तर हायकूमध्ये तीन ओळी असतात. तर हा हायकू हा तीन ओळींच्या जपानी कवितेचा प्रकार आहे. हा मराठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आपण व्हॉट्सअपवर ज्या स्माइलीजचा वापर करतो त्यांचा उगम आणि त्यांच्यासाठी वापरला जाणारा इमोजी हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. श्रोते, तुमच्या एक लक्षात आलं असेल की कुठलीही एक भाषा आपण जर पकडली की ही भाषा ही वेगळी भाषा असं आपण म्हणू नाही शकत, कारण त्या भाषेमध्ये इतक्या भाषांची सरमिसळ झालेली आहे, इतक्या भाषांमधनं वेगवेगळे शब्द त्या भाषेत आलेले आहेत. त्यामुळे अमुक एक भाषा वेगळी, अमुक एक भाषा वेगळी असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. प्रत्येक भाषेची पाळंमुळं दुसऱ्या भाषेत दडलेली दिसतात. संस्कृत असेल, प्राकृत असेल, मराठी असेल. आता मराठीचाच आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा इतक्या भाषांमधनं मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आलेले आहेत. आणि सगळे शब्द आपण जे वापरतो इतक्या सहजतेने, जे आपल्याला खरं तर मराठी वाटतात पण ते अजिबात मूळचे मराठी नाही आहेत, पण ते त्यांचा वापर इतका होतोय, इतक्या सहजतेने आपण सुलभतेने वापर करतोय की ते आपल्याला आपलेसे वाटू लागलेत. आणि कदाचित आपण त्यांना दुसरे शब्द म्हणून शोधले नसावे असं मला वाटतं. तर आपण बोलत होतो की जॅपनीज भाषेमधनं कुठले शब्द आपण वापरतो मराठीमध्ये. अजून एक शब्द आहे कराओके. हा शब्द तर इतका जास्त आता प्रचलित झालेला आहे. तुम्ही जर संगीताचे चाहते असाल आणि रियालिटी शोज पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच कराओके विषयी माहिती असेल. कराओके म्हणजे असं मशीन ज्याच्या आधारे आधी रेकॉर्ड केलेल्या वाद्य संगीताच्या तालावर समोर दिसणारे गाण्याचे बोल येतात आणि मग ते बोल आपण समोर पाहतो आणि त्या संगीताबरोबर आपण गातो, त्याला आपण म्हणतो कराओके. जपानमध्ये हे मशीन विकसित झालं होतं आणि आज एक मनोरंजनाचा प्रकार म्हणून अख्ख्या जगभर हे कराओके प्रसिद्ध झालेलं आहे. तर हा शब्द सुद्धा मूळचा आहे जॅपनीज आणि मला असं वाटत नाही की कराओकेला आपण दुसरा शब्द शोधला असावा, नाही का. अजून एक शब्द आहे झेन. हा शब्द मात्र भारतातनं चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. बरेचसे शब्द जे होते ते जपानकडनं आपल्याकडे आले होते पण झेन हा शब्द चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. ध्यान या संस्कृत शब्दात किंवा पाली भाषेतला झान या शब्दात झेनचं मूळ आहे असं सांगितलं जातं. झेन जगण्याची विचार करण्याची एक पद्धत आहे ज्यानं आजवर अनेक कलाकारांना सुद्धा प्रेरणा दिलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषांमधून आलेले शब्द या मराठी भाषेने आपलेसे केलेले आहेत. याच नोटवर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि नंतर पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत अशा काही शब्दांवर जे मूळचे मराठी नसून सुद्धा ते मराठी भाषेत इतक्या खोलवर रुजले गेले आहेत, इतक्या खोलवर की ते आपल्याला आपलेसे वाटतात आणि आपण विचारही केला नाहीये की हे मराठी नाहीये. तर असे कोणते शब्द आहेत आणि कोणकोणत्या भाषांमधून आले आहेत त्याविषयी नक्की जाणून घेऊया. ते ऐकत रहा आचार्य 90 FM. तुमच्यासोबत आहे मी RJ सुवर्णा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा विविधा या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं मी सुवर्णा तुमचं स्वागत करते. आणि आपण भाषेविषयी बोलतो आहोत आणि असे काही शब्द जाणून घेतोय जे मराठी भाषेत आलेले आहेत, वेगवेगळ्या भाषांमधून आलेले आहेत आणि त्यांची इतकी सवय झालेली आहे आपल्याला की आपल्याला ते मूळचे मराठी आहेत का असा प्रश्नही पडलेला नाहीये. पण आत्ता आपण जाणून घेतोय, खरं तर एक खूप मोठं कुतूहल आहे की हे शब्द आले कसे आणि ते इतक्या सहज मराठी भाषेत रुळले कसे. खरंच हा एक आश्चर्याचा भाग आहे. तर मी म्हटलं तसं पुन्हा एकदा आपण नजर टाकणार आहोत की कोणत्या भाषेतले शब्द हे मराठी भाषेत आले आणि ते अगदी सहज रुळले. रयत, अर्ज, उर्फ, इनाम, मंजूर, बातमी, खर्च, हुकुम, मेहनत, सरबत, कलम, शान, जाहीरनामा, साफ, संदूक, तालीम, तैनात, तालुका, तबला, वफादार, माल, महाल, करार, नजर, जाहीर, दौलत, मंडळी. खरं तर मंडळी शब्द नाहीये, मंडळी मी तुम्हाला उच्चारून म्हणते. तर यातले जे आपण शब्द आता ऐकले त्यातले कितीतरी शब्द आपण अगदी रोजच्या रोज वापरतो. म्हणजे उर्फ नाव घेताना आपण म्हणतो ना उर्फ, हा त्याची दोन नावं असताना, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, सरबत, तर हा शब्द मला वाटतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण किती वेळा घेतला असेल. पण हा शब्द मूळचा मराठी नाहीये हे कदाचित खूप कमी लोकांना माहिती असावं. तालीम शब्द जो आहे, जेव्हा एखादा संगीतकार असेल किंवा कलाकार असेल तो जेव्हा रियाज करतो, रियाज शब्द सुद्धा मूळचा मराठी नाहीये. पण रियाजला मला असं वाटत नाही की आपण दुसरा कुठला इतकी वर्ष शब्द शोधून काढला असावा किंवा गरज वाटली आपल्याला की याला दुसरा शब्द का नाहीये कुठला. तर रियाज, तालीम हे आपण अगदी सर्रास वापरतोय पण हे कुठले शब्द मूळचे मराठी नाहीयेत. आहे ना गमतीचा भाग. दोस्त, सतरंजी, सनई, जाहिरात, नजराणा, पोशाख, पेशवा, सामना, लष्कर, बाग, बगीचा, महिना, मोहोर, रवानगी, सरकार, शाब्बास, खबरदार, शाहीर, शाई, कारभार, साबूक, निशाण, शौकीन, वजन, गरीब. आता हे सगळे जे शब्द आहेत हे मूळचे फारसी शब्द आहेत. फारसीवरून मला एक आठवलं की आपल्या पूर्ण भारतामध्ये ख्याल गायकी, फक्त भारतात नाही किंबहुना जगात जी गायली जाते ख्याल गायकी, जिला आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात वापरतो, तर ख्याल हा शब्द सुद्धा मूळचा फारसी आहे. फारसीमध्ये ख्याल या शब्दाचा अर्थ आहे कल्पना करणे. कारण शास्त्रीय संगीतामध्ये त्या रागाला धरून तो जो गायक असतो आपल्या कल्पनेनुसार, अर्थात रागाचे नियम जे असतात ते पाळूनच पण त्याच्या कल्पनेनुसार तो गातो. त्यामुळेच कोणताही एक राग जरी धरला तरी प्रत्येक गायक त्याच्या घराण्यानुसार आणि त्याच्या कल्पनेनुसार तो मांडतो, तो वेगवेगळा असतो. ही पण खूप मोठी गंमत आहे. त्यामुळे ख्याल हा शब्द सुद्धा आपण वापरतो. हा फारसी शब्द आहे. पोर्तुगीजांचा प्रभाव सुद्धा भारतीयांवरती प्रचंड राहिला आहे. त्यांनी अनेक वर्ष आपल्यावर राज्य केलं, त्यामुळे अर्थातच कम्युनिकेशनचं जे माध्यम असतं, दळणवळणाचं माध्यम असतं, बोलण्याचं माध्यम असतं, ते भाषा आहे. आणि त्यांचा प्रभाव सुद्धा नक्कीच आपल्या मराठीवर झालेला आहे. तर कोणते शब्द आहेत ते? तर ते शब्द आहेत बटाटा, कोबी, हापूस, साबुदाणा, पेरू, इस्त्री, अननस, बिस्किट, पगार, पुरावा, जुगार, पसारा, टिकाव, वरांडा, हालतू, मेज, पिंप, साबण, परात, घमेले, काडतूस, बटवा, चावी, तुरुंग, पाव, पलटण, पैसा, पिस्तूल, पायरी, कमांडर, लिलाव, नाताळ, बादली, टोपी, तिजोरी. हे असे असंख्य शब्द हे पोर्तुगीजमधनं आलेले आहेत. आणि यातले सुद्धा मला असं वाटतं बटाटा, कोबी, हापूस, ऑलमोस्ट सगळे शब्द आपण मराठी असून म्हणजे मराठी वाटतात ते आपल्याला, त्यामुळे आपण ते अगदी रोज वापरतोय. आता गुजराती भाषेचा सुद्धा सांगायला हवं. दादर जो शब्द आहे ज्याला आपण पायऱ्या म्हणतो, तो हा मूळचा शब्द गुजराती आहे. त्यानंतर डबा, हरताळ, खादी,
जेमतेम, सदरा, लागवड, पथारी, मावा, आवक जावक, मलमपट्टी, झंझट, हे जे सगळे शब्द आहेत हे मूळ जे गुजराती आहेत. आपल्याला एक लक्षात आलं असेल की ही जी मराठी भाषा आहे तिने इतक्या भाषेतल्या शब्दांना आपलंसं केलेलं आहे, म्हणजे हा तर भाषेचा मोठेपणा म्हणायला हवा. कारण बऱ्याचदा आपण कुठलीच इतरांची गोष्ट आपलीशी करत नाही, आपण कुठेतरी आपण संकोच करतो की नको माझं असू दे माझं माझं, पण मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, इतकी प्रगल्भ आहे की इतक्या असंख्य भाषांमधनं तिने इतक्या शब्दांना आपलंसं केलं आहे, स्वतःमध्ये रुळवलं आहे की कोणालाच गरज नाही वाटली की आपण याला प्रतिशब्द शोधावा, दुसरा शब्द शोधावा. आणि काही शब्द शोधले गेले सुद्धा, त्यांचा वापरही होतोय, पण हे जे आता मी जे काही शब्द सांगितले ते आपण नक्कीच सगळेच वापरतोय आणि पुढची अनेक वर्ष वापरणार सुद्धा आहोत. मगाशी मी तेलुगू भाषेचं सांगितलेलं, तर त्यातनंही काही शब्द आलेले आहेत, डबी, तूप, गदारोळ, अनारसा. आता मंडळी, उर्दू भाषेविषयी आपण थोडंसं विस्तारित प्रकारे जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत उर्दू भाषेकडे. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आता जाणवत असेल की आपण किती वेगवेगळ्या भाषांमधले शब्द वापरतोय, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही ना की आपल्याला इतर भाषांमधलेही बरेचसे शब्द ठाऊक आहेत. कारण मी उल्लेख केला होता फारसी भाषेचा, पोर्तुगीज भाषेचा, उर्दू भाषेचा, अरबी भाषेचा, कन्नड भाषेचा, गुजराती, आणि किती भाषांबद्दल बोलतोय आपण. वा, म्हणजे इतक्या भाषांमधले शब्द आपल्याला अवगत आहेत आणि आपण ते वापरतोय, ह्या बात आहे. तर एक छानशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी, मी आताच ब्रेक पूर्वी म्हटलं होतं की उर्दू भाषेचा प्रभाव हा मराठी भाषेवर कसा झाला. तर उर्दू भाषेचे एक चांगले जाणकार म्हणून शिल्पा जोशी हे सगळ्यांना ठाऊक असतील, नसतील माहिती तर आपण जाणून घेऊया. उर्दूमधील काव्य परंपरेचं वर्णन करणारं उर्दू के अदीब हे त्यांचं एक पुस्तक आहे, ते खूप फेमस आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी बरेचसे उर्दू शब्द जे आपण मराठीत वापरतो त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी कारणंसुद्धा सांगितलीत की मराठी भाषेमध्ये हे उर्दू शब्द का आले, कसे आले. उदाहरणार्थ, जे हिंदू लोक काही कारणामुळे मुसलमान बनले ते त्यांच्याशी जवळीक दाखवण्यासाठी आपल्या मराठी भाषेत उर्दू वापरू लागले. ज्या मराठी लोकांनी फारसी भाषा शिकून घेतली त्यांच्याही भाषेत अरबी आणि फारसीचे शब्द स्वाभाविकपणे शिरले. आणि काही वस्तू आणि कल्पना मुस्लिम लोकांनी आपल्याबरोबर आणल्या होत्या त्यामुळे त्यांच्यासाठी असलेले शब्द मराठीत जसेच्या तसे रुळून गेले. तसंच काही व्यवहारांमुळे सुद्धा बाहेरचे शब्द हे मराठीत येऊ लागले. आणि अशा असंख्य कारणांमुळे मराठीमध्ये उर्दू शब्द आले. आणि मराठीने या शब्दांचं स्वागत करून या सगळ्या शब्दांना आत्मसात केलं. एखादा मराठी बोलणारा माणूस हिंदी अथवा हिंदुस्थानी भाषेत बोलू लागला, लिहू लागला की त्याच्या तोंडून किंवा लेखणीतून सहजासहजी एखादा दुसरा शब्द हा उर्दूचा निघून जातो. अशा वेळी ज्यांना मराठी भाषेची प्रकृती माहिती नसते त्यांना वाटतं की हा गृहस्थ मुद्दाम उर्दू शब्द वापरतोय. पण वस्तुस्थिती अशी असते की ते उर्दू शब्दच त्याला अधिक परिचित किंवा आपलेसे वाटत असतात. किंवा त्या उर्दू शब्दाऐवजी दुसरा कोणताही शब्द आपण वापरल्यास आपल्याला हवा असणारा निश्चित अर्थ आपण व्यक्त करू शकणार नाही असं त्याला वाटतं. गेल्या काही वर्षात मराठीमधून या परकीय शब्दांना हकलून लावण्याचा पुष्कळ जणांनी प्रयत्न केला पण अशा लोकांचा गट खूप लहान आहे. आणि सर्वसामान्य मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांनी त्यांनी या चळवळीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे झालं असं की जे शब्द जसे होते ते तसेच राहिले, त्यांना दुसरा शब्द शोधला गेला नाही किंबहुना तेच शब्द प्रचलित झाले. जुन्या मराठीवर फारसी भाषेचा इतका जोराचा प्रभाव पडलेला दिसून येतो की पुष्कळ वेळा ती आपली मराठीच की काय असा भ्रम वाचकाच्या मनात निर्माण होतो. पण कालांतराने हा प्रभाव कमी होत आता फक्त शब्दांच्या रूपाने त्याचं अस्तित्व टिकून राहिले. हिंदुस्थानावरच्या मुस्लिम साम्राज्यामुळेच इथल्या ज्या देशी भाषांमध्ये अरबी, फारसी, तुर्की या भाषांचा भरणा झालेला आहे. पण शासक म्हणून मुसलमान लोक हिंदुस्थानात येण्यापूर्वीपासूनच पश्चिम आणि दक्षिण भारताशी मुस्लिम आणि अरबी लोकांचे व्यापारी दळणवळण होतं. त्यामुळे इतर भाषांपेक्षा मराठी आणि गुजरातीमध्ये अरबी शब्दांचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. तर थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल की मुख्य कारण हे आहे की दळणवळण, बिझनेस, व्यापार. कारण व्यापार करताना तुम्हाला कम्युनिकेशन केल्याशिवाय शक्यच नसतं. तर अशा वेळी भाषा हे एकमेव माध्यम असं असतं की ज्याद्वारे तुम्ही दळणवळण करू शकता, व्यवहार करू शकता. आणि अर्थातच त्यामुळे दोन्ही राज्यांचा किंवा दोन्ही देशांचा एकमेकांच्या भाषांवर प्रभाव पडतो. आता मी म्हटलं तसं की बरेचसे उर्दू शब्द आपण जे आहेत ते जसेच्या तसे घेतलेत तर काही जे आहेत ते आपण बदललेले आहेत. आता आपण काही उर्दू शब्द आणि त्यांचे अर्थ बघणार आहोत. अगर याचा अर्थ आहे जर, हरकत म्हणजेच हालचाल, औरत स्त्री, हकीकत सत्य. आता यांचे मराठी अर्थ हा लेख वाचणाऱ्या मराठी भाषिकांना माहीत आहेतच. मराठी भाषा हिंदीप्रमाणे देवनागरी लिपीत लिहिली जाते पण हिंदीप्रमाणे उर्दूच्या विशिष्ट शब्दांखाली टिंब देण्याची पद्धत आहे जी पद्धत मराठीत नाहीये. आणि खे, फे, काफ, जाल, जे असे जे शब्द आहेत त्यांचा उच्चार हा उर्दूमध्ये थोडासा वेगळा केला जातो. आपण जेव्हा गझल ऐकतो आपण मराठीत गझल म्हणतो पण जेव्हा तो उच्चार करण्याची वेळ येते उर्दूप्रमाणे तेव्हा त्याचा उच्चार थोडासा वेगळा आहे. उदाहरणार्थ, जात, जत्रान, जबरदस्त, जर, जर्द, जमीन, जोर. आता हे जे सगळे शब्द आहेत याच्यामध्ये जचा जो उच्चार आहे तो प्रामुख्याने उर्दूमध्ये वेगळा केला जातो.
आणि तुम्ही जर उदाहरण बघितलं असेल तर बऱ्याच शब्दांमध्ये ज ज हा जो हे अक्षर आहे ते आलेलं आहे. म्हणजे जास्त, जागा, जाजम, जासूस, जमा, जबाब. तुम्ही नोटीस केलं असेल की ज हे अक्षर सारखं सारखं वापरलं जाते. म्हणजे ज या अक्षरावरून अनेक शब्द जे आहेत ते उर्दूमध्ये आलेले आहेत. याचप्रमाणे मराठी भाषिकांनी मराठी उर्दू शब्दांच्या या जोड्या बनवल्या आहेत, त्या सुद्धा मजेशीर आहेत. म्हणजे असे शब्द बहुधा समानार्थक असतात आणि त्यांची जोडी बनवण्याचं मूळ अर्थाला जोड प्राप्त होतो. म्हणजे खेळ तमाशा, चीज वस्तू, धन दौलत, पांढरा सफेद, बाजार हाट, रीतिरिवाज, पिवळा जर्द. आता जर्द शब्द उर्दू आहे आणि पिवळा हा शब्द मराठी आहे. तसंच धन हा शब्द मराठी आहे आणि दौलत हा शब्द उर्दू आहे. पांढरा हा मराठी शब्द आहे, सफेद हा उर्दू शब्द आहे. पण या शब्दांची जेव्हा जोडी तयार होते तेव्हा त्याचं महत्व वेगळं जाणवतंय. तर खरंच हे खूप गमतीशीर आहे आणि हे सगळं आपण वापरतो आपल्या भाषेमध्ये. काही उर्दू शब्दांनी आपल्या विशेष नामात सुद्धा शिरकाव केलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर दौलती, फकीरा, दफ्तरदार, किल्लेदार, पोतदार, हिम्मत सिंग, बाजीराव इत्यादी इत्यादी. दौलत म्हणजे संपत्ती, हैबत म्हणजे भय, धाक, फकीर म्हणजे संन्यासी, फते म्हणजे विजय, दफ्तर म्हणजे कार्यालय, किल्ला म्हणजे गड, पोतदार म्हणजे खजिनदार. तर असे अनेक शब्द आपण वापरतो. आणि गंमत म्हणजे आपल्या म्हणीत सुद्धा हे उर्दू शब्द आलेले आहेत. आधी जाते अक्कल, मग जाते भांडवल, चोर तो चोर आणि वर शिरजोर, चुकला पीर मशिदीत, गरजवंताला अक्कल नसते, एक नूर आदमी दस नूर कपडा, हजीर तो वजीर, घोडा मैदान जवळ आहे. आता या इतक्या म्हणी आलेल्या आहेत, वाक्प्रचार आलेले आहेत, त्यात सुद्धा उर्दू शब्द आलेले आहेत. पण त्या ज्या म्हणी आहेत किंवा वाक्प्रचार आहेत ते तसेच प्रचलित झाले, ते रुळलेत आणि त्याचा अर्थ कळत नाहीये किंवा हे शब्द का आलेत असे असा प्रश्नही आपल्याला पडत नाहीये. म्हणजे त्या भाषेला आपण आपलंसं करून घेतलेलं आहे, त्या भाषेतल्या शब्दांना सुद्धा त्यांचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळे त्यासाठी वेगळा शब्द का शोधावा त्याची गरज आपल्याला वाटत नाहीये. अशा प्रकारे आपण हजारो उर्दू शब्द पचवलेले आहेत. शिवाय तब्येत हा जो आपण मराठी शब्द वापरतो तो तबियत या शब्दावरून आलेला आहे. त्याच्यानंतर खंजीर खंजर या शब्दावरून आलेला आहे. फरारी आपण शब्द वापरतो तो फरार या शब्दावरून आलेला आहे. फिर्याद तो फरियाद या शब्दावरून आलेला आहे. असे असंख्य शेकडो शब्द आहेत खरं तर की जे मराठीत येताना थोडेसे आपण बदलले आहेत पण त्याचा लहेजा तोच राहिलेला आहे, त्याचं महत्व तितकंच राहिलेलं आहे. त्याच्या अर्थामध्ये आपण काही फारसा फरक केलेला नाहीये, त्यांचा उल्लेख मी इथे केलेला नाहीये की अजून असे शब्द बरेच आहेत. तसेच जे शब्द उर्दूत आणि मराठीत सारख्याच अर्थाने लिहिले जातात आणि बोलले जातात त्यांच्याही वाटेस आपण खरं तर गेलो नाहीये. अजून मला कानडी काही शब्द तुम्हाला सांगावेसे वाटतात आणि त्या आपण उर्दूचा उल्लेख केलाच आहे तर नक्कीच काही उर्दू शब्दही आहेत ज्याच्यामध्ये बत्ती, बढती, बदली, खुद्दार हे शब्द आहेत. तर हिंदी चित्रपटात आपण हे शब्द नेहमीच ऐकतो. हिंदी चित्रपटात सुद्धा किंवा हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात उर्दू शब्दांचा वापर आलेला आहे. तर ती फक्त हिंदी भाषा नसते, त्यात अरबी भाषा, उर्दू भाषा, काही शब्द फारसी भाषेतनं सुद्धा आलेले आहेत. तर असं हे एकत्र सरमिसळ करून ते गाणं तयार होतं आणि त्याचा प्रभाव आपल्याला तितका जाणवतो. कानडी भाषेतले काही शब्द आहेत जे नक्कीच मी सांगेन. अक्का, अण्णा, ताई, लवंग, पडवळ, गाजर, भाकरी, अडकित्ता, अलबत्ता, किल्ली, शिकेकाई, विळी, परडी, पेटी, शिंपी, साखरी, बांबू, सूड, भांडे, भंगार, चिंधी, खोली, कोथिंबीर, मिरवणूक हे जे सगळे शब्द आहेत हे कानडी भाषेतनं मराठीत आलेले आहेत आणि प्रचलित झालेत.
तर अशा रीतीने आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की इतक्या सगळ्या भाषा आपण एकत्रित बोलत असतो आणि आपल्याला वाटत असतं की आपण एकच भाषा बोलतोय, तर एकूणच आपण अनेक भाषा एकत्रितरित्या बोलत असतो आणि कुठलीही भाषा आपण जर घेतली तर तिची पाळमुळं इतर भाषेशी जोडली गेलेली आहे, त्याची नाळ आपल्याला दुसरीकडे सापडते. आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आजच्या विविधा या कार्यक्रमात आपण मराठी शब्द जे इतर भाषेतून आलेले आहेत ते कोणते आणि कसा त्यांचा प्रभाव मराठीवर झालेला आहे हे जाणून घेतलं. नक्कीच कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. मी सुवर्णा इथेच निरोप घेते. तेव्हा तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM युवा रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि सगळे बच्चे कंपन इतकी धमाल मस्ती मजा करत आहेत. म्हणूनच आम्ही खास एक इटुगली पिटुगली गोडुली मैत्रीण आणलेली आहे खास तुमच्यासाठी. तिचं नाव आहे स्नेहा पाटोळे. हाय स्नेहा.
1: हाय
0: स्नेहा, तुमच्यापेक्षा हुशार आहे बरं का, कारण तिचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे. स्नेहा आविष्कार असं त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि या स्नेहाकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत की काय काय करते, काय काय शिकलीये आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे देखील तुम्हाला आज कळणार आहे. ओके ना स्नेहा? स्नेहा तू कुठून आलीस बरं आमच्या स्टुडिओ मध्ये ते सांग बरं आम्हाला.
1: मी डोंबिवली मधून आली आहे.
0: हा, आणि झिपझिप गाडी तर आली होय ना. आणि तिच्या मम्मा सोबत आली हो की नाही. हा, आणि स्नेहाची शाळा खूपच छान आहे असं मला वाटतंय, कारण स्नेहा एवढी म्हणजे इनबॉर्न टॅलेंट आहे तिच्यामध्ये आणि शाळेने सुद्धा तिच्याकडनं खूप तयारी करून घेतलेली आहे हो की नाही. शाळा आवडते की नाही तुला?
1: हो, मला माझी शाळा खूप आवडते.
0: हा, आणि शाळेतले टीचर्स शिक्षिका आवडतात की नाही?
1: हो.
0: आणि तुला विषय कुठला आवडतो बरं?
1: मला इंग्रजी आणि गणित खूप आवडत.
0: अरे वा, बघा एवढीशी आहे, चार म्हणजे चौथीत गेली होती आणि ती स्वतः कथा लिहिते, कविता लिहिते आणि तिचं युट्यूब चॅनल वरती काय काय करते ते आपण तिला विचारलं. तुझं स्वतःच युट्यूब चॅनल आहे?
1: हो.
0: आणि कधी सुरू केलंस तू?
1: मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा मी खूपच जास्त छोटे होते, म्हणजे ज्युनियर के जी ला असेल तेव्हा सुरू केलेलं.
0: अरे वा, तुला कोणी सांगितलं तू युट्यूब चॅनल करू शकते म्हणून?
1: म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं. जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा कोणाला वाचता येतं, मला पण वाचता यायचं नाही ना, तर तेव्हा मी ऐकून ऐकून पाठ करायची आणि माझ्या बाबांना कळलं की माझे पाठांतर खूप चांगले आहे, तर त्यांनी एक माझा पहिला एक व्हिडिओ केला आणि तो खूप चांगला झाला, तो सगळ्यांना आवडला. तर तिथूनच माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आपण इथं एक युट्यूब चॅनल सुरू करू.
0: वा वा, कारण लहान मुलांचं युट्यूब चॅनल आपण पाहायला नसेल पण स्नेहाचं युट्यूब चॅनल आहे आणि अगदी लहानपणी तिने ते सुरू केलेलं आहे. तेव्हा तुम्ही स्नेहा आविष्कारला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो की नाही?
1: हो.
0: तुझे बरेच मित्रमैत्रिणी झाले असतील ना या युट्यूबच्या माध्यमातून?
1: हो झाले.
0: हा, आणि तू आणखी ह्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा अभ्यास आहे, तुला कथा कविता करायला आवडतात, तुला खेळायलाही आवडतं का?
1: हो आवडतं.
0: मग तू खेळतेस? कुठले गेम्स खेळते?
1: मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप सगळे गेम्स खेळते. म्हणजे आपण असे बैठे खेळ समजलं तर मी लुडो खेळते, सापशिडी खेळते आणि कधी कधी पकडा पकडी, लपाछपी असे गेम्स खेळते.
0: वा वा वा, मस्त मस्त. आणि तुझं गाव कोणतं आहे बरं?
1: माझं गाव कोकण आहे, त्याच्यामध्ये मी आरवली मध्ये राहते. आरवली रोड असं नाव आहे माझ्या गाव.
0: वा वा वा, छान छान छान. म्हणजे अगदी निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तू राहते हो की नाही? म्हणजे नारळ पोकळीची बाग असेल ना तुमची आणि असं कौलारू बैठक घर असेल हो की नाही? आणि त्या घरामध्ये देवघर छानसं असेल हो की नाही?
1: हो, खूप मोठं देवघर आहे आणि आमचं घर असं खूप जास्तच मोठं आहे.
0: अरे वा,
1: खेळायला खूप जागा असते.
0: मग तुला मुंबईला आवडतं की गावाला आवडतं?
1: म्हणजे दोन्ही ठिकाणं मला आवडतात.
0: मुंबईची एक वेगळी मजा आहे हो की नाही? आणि गावाला म्हणजे कोकणात आहे तर मला वाटतं तिथे नदी वगैरे असते.
1: हो, नदी असते, हिरवळ असते खूप, म्हणजे बाग पण आहे अशी त्याच्याजवळ. वा, खूप मजा येते.
0: नक्की. आता मला तू काय वाचून दाखवशील, कथा दाखवशील की कविता म्हणून दाखवशील?
1: मी एक तुम्हाला कविता वाचून दाखवते.
0: चालेल.
1: मोहन काळे यांचं पुस्तक आहे, त्याच्यामधले मी गावाचे चित्र कविता वाचून. आईने एकदा मला अभ्यासाला बसवले, ड्रॉइंगच्या वहीत मी एक गाव बसवले, उडताना दाखवले खूप सारे पक्षी, पानावर काढली गवताची नक्षी, झाडांची लावली भली मोठी रांग, कोंबड्यांची दाखवली नाचताना टांग, सूर्याला दाखवले डोंगरांच्या आड, नदीच्या काठावर काढला वाकडा माड, माडावर काढले चार दोन नारळ, कुत्र्याचे शेपूट दाखवले सरळ, चरताना काढली वासरूनी गाय, घराच्या अंगणात दाखवली दाखवली माय भानारी दाखवली एक मोठी नदी गावातली माणसे दाखवली साधी गावाचे चित्र झाले खूप खूप छान स्पर्धेत मिळाला मलाच मोठा मान
0: वाव किती छान किती गोड तुझ्यासारखीच गोड गोड कविता म्हटली जा तू खायला फार आवडली आणि आपल्या मित्रांना सुद्धा आवडली असेल हो की नाही
1: हो
0: आता मला सांग युट्यूबचा जेव्हा तू सुरू केलास तेव्हा पहिला व्हिडिओ कशावर केला होतास बरं
1: माझा पहिला व्हिडिओ मला आता आठवतोय गणपती आणि चंद्राची गोष्ट असा तो अशी एक गोष्ट मी सांगितली होती माझ्या चॅनलवर आणि तो जो व्हिडिओ होता तो अपलोड म्हणजे एडिट न करता तो अपलोड केला तेव्हा जास्त म्हणजे इतकं माहिती पण नव्हतं एडिटिंगचं कसं असतं तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि तेव्हा मला वाचता येत नव्हतं तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल आणि तेव्हा मी होती सुद्धा 4 वर्षांची बट तो व्हिडिओ खूप आवडला सगळ्यांना आवडला आणि माझ्या बाबांना सुद्धा आवडला तो व्हिडिओ तो खूप चांगला झालेला तर तुझ्या माझे बाबा बोलले मला की आपण तुझं एक युट्यूब चॅनल सुरू करूया स्मी आविष्कार नावाने
0: आणि मला वाटतं तू त्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे विषय कोणते कोणते विषय घेतेस बरं
1: मी माझे व्हिडिओ माहितींबद्दल करते म्हणजे आता गणपती असो किंवा नवरात्री तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे आणि मी एकदा गोव्याला सुद्धा गेलेली तर तिथे खूप काय काय ते एक रिसॉर्ट होतं नेचर नेस्ट नावाने तिथे काय काय आहे ते मी सांगितलेलं आणि जर माझे तुम्ही व्हिडिओ बघितले तर ते जास्त माहितींबद्दल असते आणि मला बोलायला आणि माहिती सांगायला किंवा समजून घ्यायला खूप आवडते
0: वा वा वा किती छान मी तू मुलाखती पण घेतल्यास म्हणे मोठ्या मोठ्या लोकांच्या हो की नाही
1: हो
0: कोणाकोणाच्या घेतल्यास बरं
1: म्हणजे मी मुलाखती खूप जणांच्या घेतल्या पण सांगितलं तर मी डाकरू सोमण आजोबा आहेत तर त्यांचे घेतले मी पहिली मुलाखत होती ती आणि तेव्हा जास्त मला इतकं पण माझा आवाज स्पष्ट नव्हता तेव्हा पण त्यांनी पण खूप असं कव्हर केलं म्हणजे ते असं बोलतात ना की चांगली उत्तर दिली मला तर माझे तेव्हा प्रश्न पण सगळी क्लिअर झाली उत्तर प्रश्न जे आहेत ते पण माझं क्लिअर झालं आणि त्याचसोबत मी मृणाल गांजाळे आहे त्यांची घेतली आहे त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब
0: वा वा

0: गोरक्षनाथ महाराज अजून काय काय जण आहेत त्यांची मुलाखत घेतली आणि माझ्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांची सुद्धा मी मुलाखत घेतली आहे आणि अजून खूप जणांची मुलाखत घेतली आणि पुढे जाऊन घेईन.
1: शाळेमध्ये तू एकदम हुशार विद्यार्थिनी असतील हो की
0: नाही?
1: आणि पुढे जाऊन तुला फ्युचर मध्ये काय बनायचंय? तुला मीडिया मध्ये जायचंय का?
0: नाही, मला कलेक्टर बनायचंय.
1: बापरे, का बर?
0: कारण सुरुवातीला ना मला एकदा असं सैनिक बनायचं होतं, पण नंतर माझी थोडी आवड जायला लागली. फिजिकलच नसतं ना की ते जसं शूटिंग वगैरे असं करायचं तेच नसतं, तर मला नाही आवडायला लागलं. तर ना मला एकदा स्वप्न आलेलं, त्या स्वप्नामध्ये मला दिसलेलं की मी मोठी होऊन डॉक्टर बनणार.
1: अरे वा.
0: पण माझं तर असंच मन होतं की मला डॉक्टर नाही बनायचं. मग हळूहळू थोडं टीव्ही बघायला लागली ना, तर तिथून मला कळलं की कलेक्टर पण असतं आणि कलेक्टर खूप असं चांगलं असतं. म्हणजे जर अभ्यास केला सिलेक्ट झालं तर खूप चांगलं होईल. तर मी अजूनपर्यंत तर मी ठरवलंय की मी कलेक्टर.
1: पण कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो की नाही? तू करणारच ना तू?
0: हो, खूप अभ्यास करेल.
1: व्हेरी गुड. मित्रांनो, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिच्याशी आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य रेडिओ.

0: विश्रांती यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण समर स्पेशल म्हणजे उन्हाळी सुट्टी विशेष कार्यक्रमात आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिला आमंत्रित केलेलं आहे. स्नेहा, परत एकदा तुझं स्वागत.
1: थँक्यू
0: स्नेहा. आता तू आपण तुझ्या युट्यूब

0: तू काय धमाल करते शाळेत?
1: शाळेत माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्यासोबत जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा डब्बा खातो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप खेळतो.
0: डब्ब्यावरून मला आठवतं, तुला गोड खाणं आवडतं की तिखट आवडतं ते सांग बरं.
1: तिखट आवडतं.
0: तिखट आवडतं म्हणजे तुला भेळ आवडत असेल, हो की नाही?
1: हो आवडते.
0: भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, हो की नाही?
1: हो.
0: आणि वडापाव खातेस की नाही तू?
1: हो खाते.
0: पिझ्झा बर्गर खातेस?
1: मला दोन्ही आवडतात पण जास्त वडापाव.
0: वडापाव इंडियन तडका, मराठी तडका, हो की नाही? नक्की. आणि तुला काय बरं विचारू मी, तू कथा तर वाचून दाखवणारच आहेस आम्हाला, पण तुझं जर वाचन पाहिलं तर तुला कोणते लेखक वगैरे आवडतात? तू कोण तुला देशपांडे वाचलेस तू?
1: नाही, मी अजूनपर्यंत म्हणजे पुस्तकं वाचलीच मी, पण मला अजूनपर्यंत जास्त माहिती नाही कोणते लेखक कवी, मला अजून इतकं माहिती नाही.
0: गुरुजींचं श्यामची आई वाचलं?
1: हो, मी म्हणजे माझ्याकडे ते पुस्तक आहे, मी अर्ध वाचले, मला अजून वाचायचंय.
0: आणि मनाचे श्लोक पण देवा देव बाप्पाकडे तू काय मागतेस, काय पूजा करतेस देव बाप्पाची? मनाचे श्लोक म्हणते?
1: हा, मनाचे श्लोक आमच्या शाळेमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर अजून खूप सगळे असे असतात ना मनाचे श्लोक
0: म्हणते.
1: हो, आणि त्याच्यानंतर प्रणम्य
0: शीर्ष,
1: ते घरी अथर्व शीर्ष, त्याच्यानंतर राम रक्षा, ते जास्त आमच्या शाळेत म्हणतात. आणि आम्हाला शाळेतून सुद्धा सांगतात की घरी गेल्यावर संध्याकाळी ते बोलायचं
0: म्हणायचं,
1: पण जास्त संध्याकाळी मी माझ्या घरी नसते, मी माझ्या काकाच्या घरी असते तेव्हा. तर तेव्हा मी आणि माझी फ्रेंड आहे, आम्ही दोघं बोलतो.
0: म्हणजे पाढे आणि पर्वता, हा, आणि रामरक्षा असं आपण म्हटलं पाहिजे, हो की नाही? किती छान. आता तू कथा मला वाचून दाखवणार आहेस आपल्या मित्रमैत्रिणींना, तर ती वाचून दाखव बरं.
1: हो नक्कीच. मी ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे, पण खूप जणांना माहिती असेल ती. तर माझ्या बाबांनी आणि मी, आम्ही दोघांनी एक नवीन गोष्ट बनवली आहे ससा.
0: अरे वा, न्यू वर्जन.
1: हा, तर मी ते लिहिलेले मी तुम्हाला ते आता वाचून दाखवते. ससा आणि कासवाची नवी कथा. नमस्कार. कासव आणि ससा यांची जुनी गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे, ज्यात ससा झोपून जातो आणि कासव जिंकतो. पण आज मी तुम्हाला या गोष्टीचा एक नवा शेवट सांगणार आहे. या गोष्टीतला ससा म्हणतो, का हे कासव किती हळू चालतोय, मी तर 2 मिनिटात टेकडीवर पोहोचेल, पण यावेळी मी झोपणार नाही, मी पळत जाऊन शर्यत जिंकणारच. कासव म्हणते, ससा भाऊ तू खूप वेगाने धावतोस, ते छानच आहे, पण वाटेत ती मोठी नदी लागते, ती तू कशी पार करणार? दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदीकाठी पोहोचला. नदीला खूप पाणी होत, सशाला पोहता येत नव्हतं, तो तिथेच अडकला. थोड्या वेळाने तिथे कासव आले. ससा हताश होऊन कासवाला म्हणाला, अरे रे, मी इतक्या वेगाने आलो पण आता नदी कशी पार करू, मी हरलो रे कासवा. कासव हसून म्हणाले, अरे मित्रा, तू हरला नाहीस, तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो, तू एक काम कर, माझ्या पाठीवर बस, आपण दोघे मिळून नदी पार करू. हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला. कासवाने त्याला नदी पार करून दिली. शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला, पण यावेळेस ससा एकटा पळला नाही, त्याने कासवाचा हात धरला आणि दोघे एकाच वेळी रेषेपाशी पोहोचले. या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो.
0: व्हेरी गुड. एकमेकाचे सहाय्य अवघे धरू शकत, हो की नाही? किती छान, किती गोड. आणि मला आश्चर्य वाटतंय तुझं, तुला कॅमेराशिवाय अजिबातच भीती वाटत नाही, हो की नाही? कारण आपले काही काही मित्रमैत्रिणी असे आहेत जे हातात मोबाईल घेऊन बसतात, हो की नाही? पण त्यांना स्वतःला जर मोबाईलवर किंवा आपल्या कॅमेरा समोर बोलायला सांगितलं तर ते घाबरून जातात. तुला बरी कशी भीती वाटत नाही?
1: मी लहानपणीपासून युट्यूब चॅनल वर व्हिडिओ करते आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं ना की कसं व्हिडिओ वगैरे असत, आणि मला जास्त मी घाबरत नाही, म्हणजे असं जे कॅमेरा वगैरे असेल तर जास्त मी घाबरत नाही, कारण माझं पाठांतर चांगलं आहे आणि माझं वाचन सुद्धा खूप चांगलं.
0: हो नक्की. आणि तुला नाटकात आणि मालिकेमध्ये काम करायला आवडेल?
1: हो आवडेल.
0: छोटी छोटी मुलं करतात मालिकेत काम. खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं जाता जाता तू काहीतरी म्हणजे आता कविता झाली, कथा झाली, एक छानसं गाणं म्हणशील का आमच्या सगळ्यांसाठी?

खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस आणि गाणं तर एकदम मस्तच म्हटलंस, एकदम गोड. आणि मला सांग,

0: पालिका वगैरे पाहू नये. हो की नाही? कारण डोळ्यांचा नंबर वाढतो ना मग, आणि मग लहान मुलांना चष्मा लागतो. हो की नाही? हो. तू काय सांगशील बरं त्यांना? तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचा. हो की नाही असं सांगायला पाहिजे की नाही? तू सांग बरं, मग मी ते ऐकते.
1: म्हणजे मी पण बघायची मोबाईल असं नाही, पण थोड्या लिमिटेड टाइम मध्ये. म्हणजे माझ्याकडे खूप सगळी पुस्तकं आहेत, तर तुमच्याकडे पण पुस्तकं असतील तर तुम्ही पुस्तकं नक्की वाचा, तुम्हाला इंटरेस्ट येईल. आणि एक एक अशी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी जेव्हा रात्री झोपायच्या वेळी ना एक पुस्तक वाचते, त्याचं नाव मोंटो आहे, एक कासव आहे, त्याच्याबद्दल मी गोष्ट वाचते. म्हणजे गोष्ट वाचत वाचत जेव्हा मला झोप येते तेव्हा मी झोपते.
0: अरे वा, किती छान. कारण आपलं आपण नाही का आधी आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या, मग आपण ग्रुप बसून

0: श्रोते हो आचार्य 90FM माध्यमातून आपण नेहमीच खूप वेगवेगळ्या आणि दिलेल्या खुलास मुलाखती घेत असतो वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये. आजचा आपला सेगमेंट आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जिने तिच्या पॅशनला प्रोफेशन बनवलंय आणि मुळात तिला असलेलं हे जे पॅशन आहे किंवा तिला त्या गोष्टीची जी आवड निर्माण झाली आणि तिने त्यातून आज तिचं स्वतःचं वेगळं साम्राज्य उभं केलेलं आहे अर्थात आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे चैताली सुतार. चैताली खूप खूप स्वागत आहे आचार्य 90FM वरती. सो चैताली बद्दल जर सांगायचं झालं तर ती पेशाने तिचा बॅकग्राऊंड हा आर्किटेक्चर होता बट कुठेतरी एक आवड नेमकं तो इन्सिडेंट काय झाला हे आपण या मुलाखतीमध्ये तिच्याकडून जाणून घेणार आहोत. पण त्या व्यतिरिक्त पुढे जाऊन तिने लहान मुलांमध्ये तिचं मन कुठेतरी रमलं आणि तिने स्वतःचं प्री स्कूल सुरू केलं मदर्स पंपकिन नावाचं आणि यानंतर ती तितक्याच याच्यावरती थांबली नाही किंवा एकच स्कूल नाही तर केवळ आता तिच्या ती फ्रँचायझी देते तिच्या 4 फ्रँचायझीज आहेत आणि खरं तर मदर पंपकिन जे आहे ते खूप वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा पसरत आहे आणि अशी ही मदर पंपकिनचे फाउंडर चैताली आज आपल्यासोबत आहे. सो चैताली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुझं.
1: थँक्यू थँक्यू.
0: सो मी खूप मुळात तर मला पहिला प्रश्न हा होतो की खूप कमी लोक बघितले आहेत म्हणजे खूप यंग लोक कमी की जे ज्यांनी उठून स्वतःचा प्रीस्कूल वगैरे सुरू केलेला आहे म्हणजे जे पेशाने प्रिन्सिपल होते टीचिंग बॅकग्राऊंड मध्ये होते आफ्टर 40 और आफ्टर 50 ते स्टार्ट करतात प्री स्कूल्स वगैरे. तर तू इतक्या कमी एजमध्ये हा डिसिजन घेतलास आणि मुळात तुला क्रिएटिव्ह डिझाईन्सचा हा तुझा बॅकग्राऊंड आहे असं छान काहीतरी युनिक क्रिएटिव्ह बाय प्रोफेशन युअर अँड आर्किटेक्चर आणि मग अचानक सडनली बिईंग अ टीचर हा डिसिजन का निवडलास?
1: ऍक्च्युली हमेशा बिझनेस ओनर असण्याची जी सवय होती ना ती एक पाहिजेच होती मला की आय वॉन्टेड टू बी अ बिझनेस ओनर. वडिलांना हमेशा लहानपणापासून बघितलं होतं स्वतःचा बिझनेस रन करताना. ते एकटेच असे आहेत जे आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये बिझनेस रन करतात तर लहानपणापासून ते बघितलं होतं की मॅनेजमेंट कशी करायची किंवा काय कसं करायचं असं काही विचार नव्हता गेला होता की हा क्षेत्रात उतरायचं वगैरे म्हणून एक छंद म्हणून किंवा एक पार्ट टाइम जॉब आणि छोटीशी इन्कम त्यातून माझी पॉकेट पण निघावी आणि आई वडिलांना त्रास नको व्हावा ह्यासाठी सुरू केलेली ही कल्पना होती. कॉलेजनंतर मी जायची ना कोचिंग क्लासेसमध्ये तिथून रेफरन्स भेटला की प्री स्कूलमध्ये इव्हनिंगसाठी एक कोचिंग टीचरची रिक्वायरमेंट आहे आणि पैसे खरं तर चांगले भेटत होते. सो ऑब्व्हियसली जेव्हा कॉलेजमध्ये असतो तर आपल्याला एक्स्ट्रा पॉकेटमध्ये भेटणार असेल सिमिलर टाइममध्ये तर आपण ते करतोच. तर त्या हिशोबाने सुरू केलं होतं की बाबा एक टीचर म्हणून चाल लागली होती मग सेंटरेड म्हणून तिकडे पटेल स्कूलमध्ये सुरू केलं काम. त्यानंतर मग अपॉर्च्युनिटी झाल्या चांगल्या चांगल्या आणि भरपूर कमी टाइमामध्ये असं ते घडत गेलं. इट इज नॉट प्लॅन्ड म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं केलं होतं ते आपोआपच घडत गेलं की या क्षेत्रामध्ये मी उतरली आणि मला आता असं वाटतं की ह्यासाठीच बनली होती कदाचित मी म्हणून मला निवडलं गेलेलं ह्या क्षेत्रासाठी असं.
0: पण मग म्हणजे आपण रॅदर सुरुवातीला मला कुठेतरी माझी स्टोरी सुद्धा कनेक्ट होते कारण मी सुद्धा ज्या वेळेला माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये होते किंवा मी मास मीडिया करत होते तर त्यावेळेला सायमल्टेनियसली मी सुद्धा कुठेतरी कोचिंग क्लासेसमध्ये जात होते किंवा टीचिंगसाठी जात होते. बट माझं प्रोफेशन हे मीडिया रिलेटेड असल्यामुळे मला खूप आवड होती सतत बोलण्याची किंवा असं कम्युनिकेट करण्याची. बट तुझ्या प्रोफेशन विषयी बोलायला गेलं तर तुला डिझाईन्सवरती काम करायला हवं किंवा डिझाईन्स बद्दल बोलणं. पण मग त्याच्यातून जेव्हा तू सुरुवातीला टीचिंग करायला लागलीस त्यावेळेला तुला काही असं डिफिकल्टीज आल्या का की मुळात आणि त्यात प्री स्कूलचे स्टुडंट्स म्हणजे ओ माय गॉड त्यांना हँडल करणं इट्स अ बिग टास्क. सुरुवातीला कसं तू जमवून घेतलं स्वतःला त्याच्यात?
1: ऍक्च्युली कसं आहे माहितीये आर्किटेक्चर आणि प्री स्कूल हे मला वेगळं कधी वाटलंच नाही. रिझन बिंग दॅट इज आर्किटेक्चरमध्ये आपण एखादी बिल्डिंग मानतो पण जेव्हा आपण ऍज अ क्रिएटर प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी कन्स्ट्रक्ट करावं जे लाईफ टाईम पर्यंत राहील. प्री स्कूलमध्ये जेव्हा मी पदार्पण केलं तेव्हा मला असं वाटलं की प्री स्कूलमधून लहान मुलांची जेव्हा लाईफ क्रिएट होते त्या म्हणजे त्यांचं जे अगदी निष्पाप असतं त्यांच्या मनामध्ये असं काही ना कोणाबद्दल काहीच वाईट नसतं बिलकुलच नाही आणि त्या पर्टिक्युलर मातीच्या भांड्याला जे आपण मोल्ड करतो ना त्याची जी मजा असते ना की आपण काहीतरी बनवलं आणि त्यामुळे उद्याला जाऊन तो एक चांगला नागरिक म्हणून किंवा चांगलं व्यक्तिमत्व म्हणून राहणार आहे उभा त्याच्यावर की मोठी क्रिएटिव्हिटी काही नसू शकते असं मला वाटायला लागलं. आणि जेव्हा ती मी बघायला लागली की माझ्या छोट्याशा एका स्टेपमुळे त्यांच्यामध्ये बदल घडत आहे मग ती अजून एक प्रेरणा भेटत गेली की नाही इथेच थांबायचं नाहीये, ह्या एका पर्टिक्युलर स्कूलवर थांबवायचं नाही किंवा एका पर्टिक्युलर क्षणापर्यंत थांबायचं नाही, असे क्षण मला दररोज जगायचे आहेत. त्या क्षणांसाठी केलेला प्री स्कूल आहे हे आताच्या
0: डेटला. आणि मग मदर्स पंपकिन कधी आणि कसं कुठे सुरू केलंस पहिलं?
1: कसं झालं की 5-6 वर्ष जेव्हा एक्सपिरियन्स घेतला, वयाच्या 19 वर्षापासून मी ह्या फील्डमध्ये उतरले. खरं तर वयाच्या 16 वर्षापासून मी कोचिंगमध्ये आहे, मग म्हणजे ड्रॉईंग टीचर म्हणा किंवा कोचिंग टीचर म्हणा पासून स्टार्ट झालं. जेव्हा फर्स्ट टाइम प्री स्कूलमध्ये ऍज अ कोचिंग लागले, मग मला तिकडचं एन्व्हायरमेंट जे होतं ते खूप आवडायला लागलं. जेव्हा 2 वर्षाची मुलं येतात आपल्याकडे, बल रडत असतील पण त्यांच्यामध्ये ना ते एक असं ममत्व असतं जे आपल्याला भेटतं. आपण त्यांना देणारं काहीच नाही होत, ते आपल्याला जे देतात ना ते घेण्यासाठी मी एवढी आतुर होते ना की मला ते असं वाटलं की नाही हा हे आपण कंटिन्यू केलं पाहिजे कुठेतरी. 5 वर्षानंतर मला असं वाटलं की आपण जुनासाठी करतोय पण जे आपल्याला हवंय की असं एक प्री स्कूल ज्यामध्ये त्या गोष्टी असल्या पाहिजेत. आपण एक विचारधारा करतो की माझं असेल तर मी हे हा ह्यात मी हे ऍड करेन, मी अशा पद्धतीने करेन, ह्या मुलाला मी असं हँडल करेन. आणि प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक मुलाचं ना एक युनिक कॅरेक्टर असतं, त्याची एक पूर्ण विचारधारा वेगळी असते आणि त्याला घडवण्यासाठी लागणाऱ्या जी गोष्टी असतात ती पण वेगळी असते. सो ती जी गोष्ट आहे ना ती दुसऱ्या कोणाच्या स्कूलमध्ये किंवा ब्रँडमध्ये करता येणार नाही. आपल्याला आपलंच काहीतरी क्रिएट करायला पाहिजे असं मला वाटलं. मग 2016 वयाच्या 24 आय वॉज आय थिंक, त्या वयामध्ये मी प्लॅन केला की जेवढी पण जमापुंजी आहे ती घ्यायची आणि प्रयोग करायचा, जे होईल ते होईल, जास्त जास्त काय होईल माझे पैसे डुबतील आणि एखादा मोठा धडा भेटेल त्याने. पण सुरू केलं आणि अतिशय सुंदर प्रतिसाद भेटला मला पॅरेंट्सकडून, किंवा त्यांना माझं मी जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होते किंवा त्या टायमाला जे मला हवं होतं की बाबा हे आम्ही ऍड करत आहोत ते कोणी प्रोव्हाइड करत नव्हतं, म्हणून त्यांना वाटलं की नाही असं आपण टाकूया मुलांना. मोठे मोठे ब्रँड होते तरी पण स्कूलला का हे भेटलं की एक पर्सनल टच होता. एक पर्सनल टच असणं महत्वाचं आहे की तुम्ही स्कूल उभं करता, नो मॅटर इट्स अ फ्रँचायझी और खुद स्वतःच जरी उभं करता, त्यात आपलं काहीतरी थोडंसं ओतावं लागतं.
0: हा बरोबर, कारण केवळ दुसऱ्याचं म्हणून करणं वेगळं आणि हे माझं आहे, माझ्या हक्काचं आहे आणि तिथे येणारी बाळं ही सगळी माझी असं म्हणून त्या फिलिंग्सने करणं इट्स
1: व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. कसं असतं माहितीये का, मला असं म्हणतात की तुम्ही आई नाही आहात अजूनपर्यंत, तुम्हाला ते ममत्व अजूनपर्यंत कळलं नसेल. पण जेव्हा आपण एखाद्या मुलाला मिठीमध्ये घेतो ना तेव्हा बाय डिफॉल्ट आपल्याला ते ना फील होत, ती जी संकल्पना आहे ना ती वेगळी आहे.
0: एक्झॅक्टली. नाही पण हे खरंच खूप छान आहे म्हणजे, आणि ह्याच्यातून मला मुळात आहे ना नावच खूप आवडलेलं. ज्या वेळेला मी पहिल्यांदा तुझ्या मदर्स पंपकिन या नावाविषयी ऐकलं होतं आणि मला असं झालं की मी अशी बरीच नावं ऐकली आहेत, हे स्टार ते स्टार वगैरे वगैरे काय काय काय काय, पण वाय मदर्स पंपकिन हे नाव तुला कसं सुचलंय? कारण इट्स व्हेरी युनिक.
1: ऍक्च्युली कसं आहे की मी माझ्या आईमुळे आज घडलेली आहे, जी पण आहे ना माझ्या आई वडिलांनी जे पण शिकवलेलं आहे त्यामुळे घडली. आणि तिचं आणि माझं कनेक्शन एवढं गोड होतं ना की मला असं वाटलं की मी तिच्यासाठी काहीतरी करावं किंवा तिच्या नावाने काहीतरी सुरू करावं, म्हणून मदर्स नावाने स्टार्ट केली होती. अनफॉर्च्युनेटली ट्रेडमार्क्स वगैरे भेटले नाही, मग मी विचार केला की मदर तर हवंय पण कसं भेटा, म्हणून 8 वर्ष ह्या नावापाठीमागे मी घालवली.
0: एंटायर
1: 8 इयर्स वी आर पुट दिस पर्टिक्युलर नेम आणि विचार केला करायचंच आहे म्हणून. मग माझी मम्मी मला लोणाचा गोळा म्हणायची, तर मला असं वाटलं की ते आपण कसं टाकू शकतो आपल्या नावामध्ये. सो मदर्स पंपकिन, पंपकिन सारखं की आपलं एखादं छोटंसं गोंडसं बाळ, आपला प्रेमाचा असा भोपळा आपण म्हणतो ना, तर त्यामुळे मला ती संकल्पना आली की नाही आपण टाकून बघूयात, आपल्याला भेटलं रजिस्टर झालं तर आपलं लक. आणि फॉर्च्युनेटली मला इतकी मी नावं रजिस्ट्रेशनला दिली होती, हे नाव मला खूप कमी वेळामध्ये रजिस्टर होऊन गव्हर्नमेंटकडून भेटलं आणि ते आज इतक्या चांगल्या लेवल प्रत्येकाला ते नाव आवडतं, कारण त्यासाठी एक पर्सनल कनेक्ट आहे, एक टच आहे, एक फील आहे, एक फील आहे. तो मला सुद्धा पण असं खूप आवडतं की आणि मला माहिती नाही ते कसं झालं, ते कधी डोक्यामध्ये खुळ घुसलं की नाही आपण पंपकिन टाकून बघूया आणि ते झालं. आणि आय एम सो हॅपी, इट इज नथिंग आय हॅव डन, मे बी क्रिएटर द पर्सन हु इज अबव, त्याला हवं होतं की मी हे करावं म्हणून.
0: मुळात बघ ना, म्हणजे तूही इतके सगळे एफर्ट्स टाकले होतेस बट त्यामध्ये तुझं जे आहे म्हणजे शेवटी काय की तू आईशी कशी कनेक्ट होतीस आणि त्या कनेक्ट असणाऱ्या गोष्टी परत या स्कूलमध्ये आल्यात. म्हणजे मी असं म्हणेन की मदर्स पंपकिन इज युअर फर्स्ट किड यार, आणि तिकडे सुद्धा तेच एक तो मायेचा ओलावा अर्थात त्या नावामुळे आला आणि खूप युनिक वाटतं. आणि ऐकायला असं खूप म्हणजे ते
1: असं गोड वाटतं कानाला.
0: येस, तर श्रोते हो, मला असं वाटतंय आपण मला ह्या गप्पा खूप रंगणार आहेत, कारण हा जो विषय आहे ना, या विषयामध्ये बोलावं तितकं कमी आहे. म्हणजे दररोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात. असं म्हणतात की जरी आपण टीचर असलो तरी मुलांचे माइंडसेट जाणून घेणं आणि त्यांची जी विचार करण्याची शक्ती आहे ती समजून घेणं, आता मला ही उत्सुकता आहे, कारण तिच्याकडे एक नाही दोन नाही तर चार चार सध्या तिच्या फ्रँचायझीज आहेत, त्यामुळे मग तिकडे ती कशी हँडल करते किंवा ती सगळ्या मुलांना कसा वेळ देते किंवा ती सगळ्यांशी कशी भेटते, तिचं आणि मुलांचं नातं कसं आहे हेही मला जाणून घ्यायचं आहे. अर्थात पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये तुम्ही ऐकत आहात अर्जी कोमल सोबत चैताली सुतारी यांना. भेटूयात लगेचच, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज की नाही. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे आज स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीयेत. अगदी कोणतंही क्षेत्र असू देत, अगदी बिझनेस वुमन म्हणून उद्योजिका म्हणून सुद्धा त्या नावारूपाला आलेल्या आहेत. आणि अशीच एक यंग एंटरप्रेनर आज आपल्यासोबत बसलेली आहे. खरं तर तिने या गोष्टीला म्हणजे ती करत असलेल्या गोष्टीला कधी बिझनेस म्हणून पाहिलंच नाही, तर एक तिची आवड म्हणून आणि तिला नेहमी नवीन नवीन काहीतरी छान ट्राय करायचं होतं, काही छान गोष्टी अनुभवायच्या होत्या म्हणून तिने प्री स्कूल सुरू केले. पेशाने जरी आर्किटेक्चर असली तरी आवडीने मात्र ती लहान मुलांची टीचर बनली आणि आज तिच्या 4 फ्रेंचायझीज आहेत मदर्स पंपकिन नावाच्या आणि त्याचविषयी आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर मदर पंपकिनचा हा जो प्रवास आहे हा सुरू झाला, त्याच्यासोबत चैतालीचाही वेगळा प्रवास सुरू झाला असेल. काय नवीन गोष्टी अनुभवत असतेस बिईंग अ टीचर?
1: ऍक्च्युली दररोज एक नवीन एक्सपिरियन्स असतो, कारण आपण म्हणतो ना की आपण शिक्षिका आहोत. शिक्षिका अशी व्यक्ती असते ना, ती बनण्यासाठी भरपूर घेत आलं पाहिजे आयुष्यामध्ये. तर बरेचसे असे अनुभव असतात जे आपण घेत राहतो आणि जे अनुभव लहान मुलं देतात ना आपल्याला, त्यातून जे आपण घडतो. त्यामुळे गुरुची जी आपण म्हणतो ना पदवी जी असते ना, ती शिष्यामुळे असं कारण आहे, कारण शिष्य चांगला होतो ना जेव्हा, तेव्हा गुरुला असं प्राधान्य भेटतं की नाही नाही. तर प्रत्येक मुलातून काहीतरी शिकायला भेटतं मला आयुष्यामध्ये, एक प्रेमाचा हात भेटतो त्यांच्यातर्फे. आणि हा आजच्या नश्वर दुनियेमध्ये कुठे जर एखादं चांगलं जागा असेल जिथून तुम्हाला काही अपेक्षा न करता प्रेम भेटत असेल, तर ते फक्त प्री स्कूल आणि लहान मुलांची जी शाळा आहे माझी, तीच जागा.
0: हा म्हणजे दे आर व्हेरी इनोसंट यार. आणि खरं तर आता जे स्वरूप आहे ते बदललंय. म्हणजे मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण शाळेत जायचो त्यावेळेला आपले पालक हे पूर्णपणे शाळेवरतीच डिपेंड होते. माझा मुलगा माझी मुलगी शाळेत गेली आहे ते तिकडे चांगलं शिकणार आहेत, त्यांना म्हणावं इतकं प्रेशर नव्हतं. माझा मुलगा हा म्हणजे कॉम्पिटिशन आहे, जातोय येतोय करतोय काय केलं कसं झालं एकच विचारणं ठीक होतं. पण सध्या आपण बघतोय पॅरेंट्स आर टू मच इन्व्हॉल्व्ह, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रत्येक पालकाला वाटतं माझ्या मुलाने काहीतरी नवीन करावं, काहीतरी छान करावं, सगळ्यांपेक्षा वेगळं करावं. तू बीइंग अँड फाउंडर ऑफ द प्री स्कूल काय ऑब्झर्व करतेय सध्या, पालकांच्या काय अपेक्षा आहेत?
1: पालकांच्या अपेक्षा असं बघायला गेलं तर ना, सर्वात मोठा म्हणजे सेफ्टी आणि सेकंड इज हायजीन. कारण आजच्या डेटला पॉल्युशन एवढं वाढलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हायजीन मेंटेन नाही केलं तर मुलं आहेत ती शेवटी 2 वर्षापासून 5 वर्षाची मुलं आहेत, लगेच आजारी पडू शकतात. म्हणून त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची जी जागा जिथे आपण पाठवतोय 3 तास 4 तास ती हायजीनिक असणं गरजेचं आहे. आणि सेकंड सेफ्टी. आता ह्याबद्दल मला असं वेगळं सांगायची काही गरजच नाही. मुलगी असो मुलगा असो कोणीही असू दे, ऍज अ ह्युमन आजच्या डेटला सेफ्टी हा भरपूर मोठा प्रोटोकॉल झालेला आहे. ती सर्वात बेसिक नीड झालेली आहे आयुष्यामध्ये. शिक्षण प्रत्येक जण देत आहे आणि असं वेगळं असं नाही, पण वेगळी पद्धत असणं महत्वाचं आहे. शिक्षणाचा जो पोर्शन असतो तो सेम असतो प्रत्येक स्कूलचा, क्रायटेरियाच असतो तशा हिशोबाने, पण त्यात तुम्ही कसं शिकवताय ती जी पद्धत आहे, नुसतं फॅनवेने शिकवणं पण जरी नाही आहे, त्यांना तर तुम्ही तरी बोध घेता आला पाहिजे. त्यासाठी स्टोरी टेलिंग फॉर्मॅट महत्वाचा असतो. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सांगता लहान मुलांना ती कायम लक्षात राहते. आपण एखादा प्रसंग जेव्हा सांगतो कोणाला तर ती लक्षात राहते, पण एखादा धडा आपण पाठ करू शकतो तर पाठ करू शकतो, लक्षात राहू शकत नाही. तर कायमरूपी लक्षात राहण्यासाठी ते जी प्रक्रिया असते ना ती खूप डिफिकल्ट असते. आता नॉर्मली काय होतं, 2 वर्षांच्या मुलांना ना काही माहिती नसतं, तर त्यांना एबीसीडी शिकवणं खूप डिफिकल्ट आहे कम्पेरेटिव्हली 10th स्टँडर्डच्या मुलाला एखादा अभ्यासाचा पोर्शन शिकवणं. का? कारण त्याला काहीच नाही माहिती आहे. तुम्हालाच शिकवायचंय, तुम्हालाच घडवायचंय, पहिला पाया तुम्हालाच ठेवायचाय. आणि ती जी नीव आहे ना, जर ती बरोबर नाही बांधली गेली तर तुमची जी पूर्ण आयुष्याची जी इमारत आहे ना ती कुठतरी हलकी राहते.
0: एक्झॅक्टली.
1: तर ते जे आहे ना ते देण्याचं काम मी करावं किंवा माझ्या टीचर्सनी करावं, तशी आम्ही सिस्टम इकोसिस्टम अशी बनवलीच आहे की त्या सिस्टममध्ये येणारा जो कोणी मुलगा आहे त्याला स्वतःला स्वावलंबन म्हणजे दुसऱ्यावरती कोण डिपेंडंट न राहता स्वावलंबी बनावं ही प्रक्रिया कशी करता येईल त्यावरती जास्त भर दिला जातो. की बाबा आज मला कुठे दुखत आहे ते मला सांगता आलं पाहिजे. आजच्या जगामध्ये ना जोपर्यंत आपण सांगत नाही ना तोपर्यंत आपल्याला कुठलीच गोष्ट भेटत नाही. आणि इतकं डिफिकल्ट झालेलं आहे ना सांगणं सुद्धा, तर ती जी हिंमत आहे मुलांमध्ये यावी की बाबा आज मला कुठेतरी दुखत आहे हे सांगता आलं पाहिजे, ते पहिली गोष्ट म्हणजे. आणि एक सेकंडली सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट असते. तुम्ही आज जेव्हा बाहेर जाता तर तुम्हाला कोणी किती शिकलं हे विचारत नाही, तुमच्या वागण्यातून तुमच्या कॉन्फिडन्समधून त्यांना कळतं की बाबा आजच्या डेटला ही व्यक्ती ह्या पदावर आहे म्हणून का आहे, कारण त्याचा कॉन्फिडन्स बोलतो.
0: बरोबर.
1: तर ती जी बेसिक गोष्ट आहे ना एक आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये ती कुठेतरी बदलावी म्हणून सुरू केलेला प्रकल्प आहे की बाबा मुलांनी स्वावलंबी बनावं, त्यांना स्वतःचं मत मांडता यावं आणि त्यांची स्वतःची एक विचारधारा बनावी सुंदर अशी ज्यातून ते उदार जाऊन पुढचे चांगले नागरिक बनावे, ती जी आहे ती हातून आपण देण्याचा प्रयत्न करतो, आपल्या प्रिस्कून देण्याचा प्रयत्न करतो.
0: आणि मला असं वाटतं पालकांना हीच हवं आहे.
1: येस.
0: म्हणजे पालकांची इन्व्हॉल्वमेंट आणि या सगळ्या गोष्टी त्याच गोष्टींमुळे वाढलेल्या आहेत. आणि खूप कमालीचा थॉट आहे यार हा. म्हणजे आय कॅन म्हणजे मी खूप स्पष्ट बोलते या विषयावरती, बरेच जण मिळणारी फीज आणि या स्ट्रक्चरकडे जास्त फोकस्ड असतात, बट तुझा जो फोकस आहे इट इज व्हेरी क्लिअर की मुलं म्हणजे आपण उद्या एक नागरिक घडवण्याचं काम आणि तो बेस पक्क करण्याचं काम एखादी प्री स्कूल करत असते आणि वी आर डुईंग दिस. आणि हे सगळं करत असताना ते किती चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे याकडे तुझा एक कल आहे. आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट की जो तुझा थॉट आहे तशीच तू तुझी टीम बनवली असणार, त्याच कॉन्फिडेंटली तुझी तू टीम फॉर्म केलेली आहेस. आणि मी रादर याचा एक एक्सपिरियन्स पण घेतलेला आहे. थोडंसं पुढे वळूयात. खरं तर लहान मुलांना सगळेच म्हणतात, म्हणजे गरीब पालकांना पॅरेंट्सना एक त्यांचं बाळ हँडल करणं सुद्धा अवघड जातं. आज तुझ्या चार प्री स्कूल्स आहेत, तू प्रत्येक स्कूलला व्हिजिट करत असशील, वेळ देत असशील. मला हे जाणून घ्यायचंय की तू कसं आहे, तुझं आणि त्या लहान मुलांचं नातं कसं आहे, तू कसं हँडल करतेस. कारण मी जी चैताली बघितली आहे जी लहान मुलांच्या बाबतीत खूप पजेसिव्ह होते, तिला नाही आवडत लहान मुलांना त्रास झालेला आणि ती खूप पजेसिव्ह आहे लहान मुलांच्या बाबतीत. आणि मग हे तू कसं छान जमवून आणलंयस, तुझं आणि मुलांचं नातं मला जाणून घ्यायला आवडेल.
1: कसं माहिती आहे, लहानपणी ना असं वाटायचं की हे पाहिजे मी कधीच, म्हणजे मी स्वतःला जे मला हवं होतं आयुष्यामध्ये ते मला जर भेटलं नाही आहे तर ते पुढच्या जनरेशनला कसं भेटावं हे ह्या गोष्टीकडे कल असतो माझा. की असं नाही की आई वडिलांनी काही कमी केलं, पण तेव्हा आपण जेवढे वोकल कधी नव्हतोच, आपल्या खूप इच्छा असायच्या कधी कधी सांगायचं असायचं की बाबा हे झालंय ते झालेलं आहे. तर जसं मी लहानपणी माझ्या मम्मीला सांगायची तसं त्यांना कोणतरी असावं ज्यांना ते सांगू शकतात, कारण फॅमिली न्यूक्लियस आजच्या डेटला आणि आई वडिलांकडे टाइम नाही आहे. बिकॉज हा धावतं जग आहे हे, आणि ह्या पळत्या जगामध्ये त्यांना एक मायेचा कोणतरी हात असावा आई वडिलांव्यतिरिक्त. म्हणून आम्ही विचार करतो की मी प्रत्येक टीचरला पण सांगते, जेव्हा आपण आपण हायर करतो टीचरला, आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो तुम्हाला टीचिंगची, पण तुम्हाला एक प्रेमाचा हात कसा द्यावा एका मुलाला की तुम्हाला तो सगळं काही सांगू शकतो त्याच्या मनातलं, की आज मी हे खाल्लं, आज मी असं केलं, आज मी इकडे गेलो, आणि मग तो येऊन जेव्हा सांगतो आणि तुम्ही त्याला सांगता की नाही नाही मस्त तुम्हाला मजा आली चला आपण आज पण मजा करूया बसून, मग त्याला ती येण्याची आतुरता असते की तो शाळेत जात नाहीये, कुठल्या सिस्टममध्ये जात नाही, तो आपल्या एका फ्रेंडला भेटायला चाललेला आहे आपल्या स्कूलमध्ये. हा तर ती जी गोष्ट आहे ना ती जेव्हा मुलाकडे येते ना, आमच्याकडे उलटी गंगा आहे, म्हणजे मुलं येण्यासाठी रडत नाही जाण्यासाठी रडतात की नाही जायचंय आम्हाला, थांबायचंय आम्हाला इथे स्कूलमध्ये. तेवढं प्रेम जे आहे ना ते टीचर आणि मुलांमध्ये आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतो. असं नाहीये की चुका घडत नसतील किंवा घडल्या नसतील, माणूस जो आहे ना प्रत्येक चुकांनी बनलेला असतो, तर त्या चुकांमध्ये आम्ही बनलेली ही प्री स्कूल आहे आणि आता ती हळूहळू हळूहळू करून थोडं थोडं करून इम्प्रूव्ह होत आहे असं मला वाटत आहे. होपफुली
0: डेफिनेटली किती गोड आहे. म्हणजे बघ ना आपणही, म्हणजे आपल्या वेळेला एक असा काळ होता की आपण आपल्या आईबाबांना सगळं शेअर करायला घाबरायचो की मी असं झालंय तर मी कसं सांगू, एक ती भीती होती. आताचे पॅरेंट्स आर व्हेरी वोकल आणि खूप छान फ्रेंडशिप सारखं एक बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करतायत, किंवा अगदीच ए बाबा ए आई असं म्हणून आपण छान सध्या हे रिलेशन बघायला मिळत आहे, पण त्यात त्यांना वेळ नसल्यामुळे एक जी पोकळीक निर्माण झालीय आणि मग कुठे जाणार आपण बोलायला, तर ऑफकोर्स आपल्याकडे टीचर्स आहेत. टीचर्स म्हणजे टीचर म्हणजे फ्रेंड आहे, ती मला ओरडते, ती माझ्यावर रागावते, पण ती मला तितकंच प्रेमाने जवळही घेते. ती मला छान चार गोष्टी समजावून सांगते, ती माझं ऐकते प्रेमाने. आणि बऱ्याच वेळेला इतक्या सगळ्या स्टुडंट्समध्ये पेशन्स लेवल,
1: पण इट इज व्हेरी इझी माहिती का, ते बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणजे मला प्रत्येक स्कूलमध्ये ॲज यू सेड ना की हाऊ यू मॅनेज, जेव्हा आपण जातो ना एक दोन मिनटं तुम्ही एखादी गोष्टीला सांगितलं ना की आज ऐसा हो गया पता हे इतना किया उतना किया, आणि मग ते सांगितल्यानंतर तो आपल्याला सांगतो की मॅम पता हे मेने आज ऐसा किया. मग आपल्याला त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं असेल ना तर त्यांच्या वयाप्रमाणे आपल्याला ते सांगावं लागतं, पता आहे आज इतनी भीड थी मैं कैसे कैसे करके आपके पास पहुंची. मग त्यानंतर ते म्हणतो की मॅम पता आहे आज घर पे क्या हुआ, मैंने ये खाया, मम्मी ने ऐसे ऐसे बोला और ये कर दिया. मग त्यातून एक नातं निर्माण
0: होतं, कोणा तो संवाद निर्माण होतोय, आणि जे कुठेतरी आता कमी होत चाललंय कम्युनिकेशन, तो कम्युनिकेशन गॅप जो दिसतोय तो कुठेतरी भरून काढला जातोय. आणि मला हे खूप आवडत आहे ऐकायला, म्हणजे मला सुद्धा रॅदर आता बिईंग अन अँकर बऱ्याच वेळेला अशा सिच्युएशनला हँडल करावं लागतं. फक्त स्टेजवरती जेव्हा लहान मुलं येतात किंवा मागे गोंधळ असतो तर त्या मुलांना कसं हँडल करायचं, मुळात अँकर असून तो प्रश्न पडतो आणि ते कधी काय गुगली टाकतील त्याचाही प्रश्न, म्हणजे टेन्शनच असतं त्याचं. पण हे जे तू काही सांगतेस ते ऐकून खरंच असं वाटतंय की येस, तुम्हाला जर मुलांना काहीतरी छान तो नेहमी शब्द वापरतोस की मोल्ड करायचं त्यांना, तर तुम्हाला त्यांच्यासारखंच लहान व्हावं
1: लागेल.
0: खूप छान आहे हे सगळं आणि मजा येते मला ऐकायला. रादर आज जे पॅरेंट्स ऐकतायत त्यांनाही कळत असेल की कशा पद्धतीने मदर्स पम्पकिन मध्ये तू ट्रेन करतेस तुझ्या टीचर्सना आणि तुझ्या एकंदरीत सगळ्या स्टुडंट्सना. पण मग आता चार ज्या फ्रँचायझीस आहेत तू कसं मॅनेज करतेस, यू बिईंग अ फाउंडर, आणि हे तू कसा कसा वेळ कुठे कुठे देतेस किंवा काय?
1: तसे आपण एक टीम मीटिंग ठेवतो आणि मी हे हमेशा विश्वास ठेवते की हे माझ्या एकट्याचं काम नाहीये. आजपर्यंत ही गोष्ट जी घडली किंवा जेवढं पण छोटं काही मी घडवलेलं आहे त्यामागे बऱ्याच लोकांचा हात आहे. वन ऑफ माय टीचर माझ्याबरोबर 10 वर्षापासून तिचा असं भक्कम हात आहे. ती माझ्यासाठी असं सेकंड मदर म्हणून उभी राहिली. तिने स्वतःचं जे करिअर आहे ना माझ्या डोळ्यातून बघितलेलं आहे बेसिकली. तर तिला हमेशा असं वाटायचं की आप कर लोगे, आप ना अच्छे से अचीव, लेकिन मैं रहूंगी आपके साथ में, आपको सपोर्ट करने के लिए. तशा अशा बऱ्याचशा स्त्रियांमुळे घडलेली आज चैताली. मी हमेशा माझ्या टीचर सांगते की प्रत्येक चैतालीच्या पाठीमध्ये एक जय असणं गरजेचं आहे म्हणून. ते तर ती जी होती ना त्यामुळे आज हे घडलेलं. पहिलं तर तिला प्राधान्य जातं त्याचं, मग तिने मला शिकवलं की हाऊ टू डील विथ. आपल्याला काही गोष्टी येत असतात, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती सुद्धा असतात, पण कोणतरी सांगणार असतं ना की हे बरोबर आहे, कर बाबा जा पुढे, टेन्शन घेऊ नको मी आहे. तर तिने ते थोडंसं हेल्प केली. मग प्रत्येक सेंटरमध्ये आम्ही एक टीचर मीटिंग ठेवतो स्पेशली प्रत्येक वीकला, प्रत्येक मंथला. मग त्यामध्ये छोट्या अशा पार्टीज असतात की आज पाणीपुरी पार्टी केली आणि पाणीपुरी खाता खाता असं चाललं की आज इस महिने मे क्या क्या होणे वाला आहे. कारण तुम्ही त्यांना जर असं पूर्ण असं टीचरकडे ठेवलं ना की नाही नाही आज हे करणं हे करणं, बिकॉज टी स्कूल आहे त्यांनाही एन्जॉय करता आलं पाहिजे. जर टीचर हॅपी नसेल ना तर तुमचं बाळ जे तुमच्या स्कूलमध्ये ते हॅपी कधीच नसू शकतं. तर त्या टीचरना हॅपी ठेवणं हे काम मी करते.
0: आणि असे बॉस सगळीकडे असावेत.
1: आणि त्या ज्या म्हणजे टीचर्स असतात ना त्या जेवढ्या हॅपी राहतात ना त्यातून जी मुलं आमच्याकडे येतात ती अतिशय हॅपी होतात. तर द सोर्स शुड बी हॅपीनेस. आणि जे पाहिजे असतं ना प्रत्येकाला हवं असतं. आज तुला सुद्धा किंवा मला सुद्धा कोणतरी आई वडिलांपेक्षा किंवा नवऱ्याशिवाय किंवा बहिणी भावाशिवाय एखादी व्यक्ती भेटली ना पॅम्पर करायला, माणसाला वाटतं की आयुष्यात भरपूर काय काय भेटलं बाबा मला.
0: सिरियसली आणि हे फिलिंगच किती ग्रेट आहे. म्हणजे सध्या बघ ना आता आपण एवढे स्ट्रेस आउट असतो किंवा आपल्याला प्रत्येकाला कामाचं टेन्शन आहे, फॅमिली प्रेशर्स आहेत, फॅमिलीज इश्यू आहेत, पण मग त्यातून जर तुम्हाला जर अशी कोणी व्यक्ती मिळाली, जर चैताली सारखी जर कोणी तुमच्या आयुष्यात असेल, तर यू आर अ लकी पर्सन. मी तर असं म्हणेन की रादर किंवा मी तर म्हणेन चैताली पॅम्पर करण्याच्या व्यतिरिक्त पण आपण फक्त ऐकून जरी घेतलं ना एखाद्याचं, तरी ते खूप आणि मला असं वाटतं तुझा हा एस आय पी आहे. मी असं म्हणते चैताली ऐकूनही घेते आणि छान गाईडही करते.
1: ऍक्च्युली ते समजणं ना महत्वाचं आहे. कारण कसं आहे, बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण घरी नाही बोलू शकत. मग जेव्हा इव्हन टीचर्सना पण ती जागा आहे की तिथे ते आपलं मन मोकळं करणार, सांगणार हा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांचं ना विदाऊट जज करता कोणतरी ऐकून एक प्रेम आणि होईल सगळं व्यवस्थित हे जरी म्हणणार असतं ना, तरी पण त्यांचं जीवन खूप सुखी होऊन जातं त्या माणसाचं. आणि त्यामुळे माझ्या टीचर्स मला असं वाटतं की आणि हे मी माझ्या टीचरकडून शिकले, जिने मला शिकवले, तर ज्यावेळून मी जे शिकलेली आहे मी ते पासिंग द पार्सल की ही आपण जी मशाल प्रत्येक ठिकाणी द्यावी हळूहळू करून, आणि त्याच्या अशा लाईट्स ज्या आहेत ना त्या प्रत्येक ठिकाणचा प्रकाश पडावा हे खूप महत्वाचं वाटतं मला. आणि तेच करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं वेगळे मला बरेच जण म्हणतात की काय USP आहे, हीच USP आहे. वेगळं काय देऊ शकतो आपण कोणाला, असं काहीच वेगळं देणार आहे लहान मुलांना किंवा पालकांना. आणि जेव्हा हे पालक समजतात ना की बाबा नाही, ही शाळा ना माझ्या मुलाची माझ्या एवढीच काळजी घेते, तेव्हा मग त्यांना वाटलं की
0: कुठे तो लोनलीनेसच नाही फील होते मुलांना. किंवा सध्या जे वातावरण चाललंय, तू सेफ्टी विषयी बोलली आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्यांना वन रूफ मिळत आहेत. आणि हेच असं म्हणतात की सध्या बाकीच्या ज्या काही प्ले स्कूल्स आहेत, प्ले प्ले आपण प्ले ग्रुपला टाकतो मुलांना वगैरे, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडासा जर असा विचार प्रत्येकाने केला ना, तर प्रत्येक पालक निर्धास्तपणे त्याच्या त्याच्या कामावरती फोकस करू शकतो. कारण आज मी ऑफिसला निघून गेल्यानंतर माझ्या बाळाचं मागे काय होतंय, तो स्कूलला नीट गेलाय का, हा विचार सतत पालकांच्या डोक्यात ठोठावतोय दार तो.
1: करेक्ट.
0: आणि जर मला कळतंय की माझ्या मुलाची टीचर ही चैताली सारखी आहे किंवा चैतालीच्या स्कूलमध्ये तो गेलेला आहे, त्यावेळेला
1: थोडं बरं वाटतं,
0: रिलीफ वाटतं. तर येस चैताली, मला अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. म्हणजे मला मुळात तू सांगितलंस की तुझं आणि मुलांचं नातं कसं आहे, किंवा तू चार ठिकाणी कशा सध्या सगळं मॅनेज करतेस, तुझ्या फॅमिलीविषयी जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा आता चैतालीला ते एक यंग एंटरप्रेनर म्हणून पाहतात, किंवा तुझी आई जेव्हा तुला इकड्या इतक्या सगळ्या मुलांची आई झालेली पाहते, तेव्हा कसं वाटतं त्यांना?
1: कसं आहे माहितीये का, अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली हे तिचं स्वप्न जास्त असेल माझ्यापेक्षा असं मला वाटतं. कारण ना जे पण मी आज काहीही आहे, म्हणजे माझ्या डोक्यावरच्या केसापासून ते पायाचा नखापर्यंत किंवा माझे जेवढे पण गुण आहेत ते तिचे आहेत, अवगुण असतील ते कदाचित माझे असतील कारण मी ते बाहेरून घेतले असेल किंवा माझ्या जर आचरणात आले असतील, तिने घडवलेलं आहे. जे पण ती माझ्यासोबत करायची लहानपणी ते सगळं मला असं वाटतं ना की द्यावं. आणि तिने मला एवढं दिलेलं आहे ना की ते असं वाढत चाललेलं आहे. आपण म्हणतो ना ज्ञान आणि प्रेम जेवढं आपण देतो ना तेवढं वाढतं. तर तिने एवढं दिलेलं आहे मला प्रेम, किंवा एवढं तिने सपोर्ट दिलेला लहानपणापासून, ती नसून सुद्धा आहे माझ्या आयुष्यामध्ये. कधी कधी असं म्हणतो ना भरपूर कमी काळासाठी एखादी व्यक्ती येते आणि आपल्या आयुष्याला घडवून जाते. म्हणजे ती नाही आहे आज या जगामध्ये, पण तिचं अस्तित्व कुठे ना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी मला ते दिसतं. कारण तिने माझ्यात ते घडवलेलं आहे. म्हणजे वयाच्या 9 पर्यंत ती होती माझ्या बरोबर आणि वी हॅव लॉस्ट हर. आणि त्या मुवमेंट पर्यंत तिने मला जेवढं काही दिलेलं आहे ना ते आजपर्यंतच्या आयुष्यासाठी पुरेसं आहे माझ्याकडे. म्हणजे तिने एवढं देऊन गेलेलं आहे माझ्यासाठी. आम्ही कधी असं ना, म्हणजे जे आजकालच्या यंग मदर्स आहेत ना म्हणतात ना की मी कसं सांभाळू मुलांना वगैरे, तर मी सांगते कारण माझी मम्मी मला म्हणायची की सोनल आजपासून ना आपण, माझं घरचं ना सोनल आहे सॉरी, म्हणायचं की आजपासून ना आपण ना मम्मी आणि ना मुलगी नाही आहे, तू माझी फ्रेंड आहे आणि मी तुझी फ्रेंड आहे, ठीक आहे, तू तुम्हाला सगळं सांगत जा. मग ती काय करायची, ती यायची, आम्ही आल्यानंतर स्कूलमधून मी बॅग टाकली, मग दिले मला बसायची माझ्या बरोबर आणि मला म्हणायची की सुनील सांग काय झालं, मला माहितीये मी आज हे केलं, मग जेवण म्हणताना एवढा प्रॉब्लेम झाला, मग गॅसेस संपला, मग घरातून हेच आणायचं राहिलं, मग तिकडेच करायचं राहिलं. मग ती जेव्हा सांगायची ना, ते सांगता सांगता मला वाटतं की थांब थांब मला पण सांगायचं मी काय केलं आज. मग मी सांगायची की मम्मी आज स्कूलमध्ये ना असं झालं अगं, बघ ना तिने ना मला असं म्हणालं, शिक्षकाने मला असं सांग ओरडलं, मी हे अभ्यास केला, मग जे माझ्याकडून चुकी जरी घडलेली असेल ना त्या गप्पांतून निघायची. आणि तिने मला कधी जज नाही केलं आयुष्यामध्ये. आणि मग ती माझ्या मनामध्ये असं गोष्ट झाली की बाबा ही जी गोष्ट मला भेटली आहे ना ती आज नाही भेटते. आणि असं नाहीये की कुठल्या आईचा दोष आहे, पण त्या आईला देता येत नाहीये सध्याला तिच्या कामाच्या वेळामुळे किंवा सध्याचा जो फायनान्शियल लोड आहे ना प्रत्येकावरती, त्यामुळे तिची खूप इच्छा आहे
0: पण
1: तिला ती देता येत नाही. खूप गिल्ट आहे,
0: हो
1: ती खूप गिल्ट मोड मध्ये आहे. माझ्याकडे असे बरेचसे पॅरेंट आहेत म्हणतात की डेकरला मी टाकलं ना मुलाला आमच्या, तर आम्ही निश्चिंत का माहितीये का की जे मला द्यायचं आहे ना ते कदाचित मी देत नाहीये, पण जिथे मी टाकले ना माझ्या मुलाला तिथून ते भेटत आहे. तर मी खुश आहे की चलो मी देत नाहीये ते प्रेम, पण कुठून तरी भेटतंय ते प्रेम. तर ती जागा जी आहे ना ती ते एक एन्व्हायरमेंट असतं आणि ते आपण असं फेक क्रिएट करू शकत नाही. त्यासाठी स्वतःला गुंतून घ्यावं लागतं, ओतून द्यावं लागतं त्या क्षेत्रामध्ये आणि वाहावं लागतं त्या नदीच्या प्रवासात आपण वाहतून असं वाहावं लागतं. आणि ते जेव्हा करतो ना त्यातून निर्माण होतं जे आज झालेलं आहे. आणि मी कदाचित बाकी भरपूर काही काही म्हणजे चुका केल्या असतील, कारण माणूस आहे शेवटी, पण जे हे घडलेलं आहे ना माझ्यासोबत म्हणून मी म्हटलं की जे आज होतंय ना मी ते कधी इमॅजिन केलं होतं ना कधी प्लॅन केलं होतं ना कोणी प्रेरणा दिली होती, ते आपोआप येत राहिलं आणि ते असं होत राहिलं. माझ्या आईनी एक शिकलेला प्रसंग सांगते. आम्ही ना लहानपणी गेम्स खेळायचो, बरेचसे गेम्स खेळायचो, तर नवा व्यापार करून माहिती असेल बिझनेस गेम तर खेळायचो. तर खेळता खेळताना मला असं व्हायचं की मी हमेशा हारायची तिच्याकडून. तर मला ती म्हणायची कधीच तू जिंकू शकणार नाहीस. तर मला वाटतं की माझी मम्मी मला असं का म्हणते. मग एक दिवशी बसलोच, म्हटलं आज मी जिंकूनच दाखवणार. फर्स्ट गेम हारलो, सेकंड गेम हारलो, थर्ड गेम हारलो, चौथ्या टायमाला वाटलं की ना आता मी जिंकणार आणि फोर्थ गेमला मी जिंकले. मग तिने माझ्या चेहऱ्यातीस जे सुखाचा जसं जो हे बघितलं ना की बाबा खूप हॅप्पी आहे माझी मुलगी, म्हटलं हेच मला हवं होतं तुझ्याकडून. की तू हा विचार नाही करावा की समोर कोण बसलंय, तू हा विचार करावा की मला आयुष्यात जगायचंय, जिंकायचंय आणि प्रत्येक क्षण जगायचंय. इट शुड नॉट बी फॉर द विनिंग पर्पज, इट शुड बी फॉर द हॅपीनेस
0: पर्पज. ती तुझे समाधान,
1: मानसिक समाधान. आणि तो समाधान तुला आज भेटलंय ना, भले तुझी आई समोर का असे ना, ती हारले पण तू जिंकले समाधान आहे ना, ते मला हवंय. की जगात बरेच लोक येतील तुला पाडतील आणि म्हणतील की नाही तू तेवढी हुशार नाही आहेस, तू नाही करू शकत, पण तुला विश्वास असला पाहिजे की तू करू शकतेस. ते वयाच्या सातव्या वर्षामध्ये तिने जे शिकवलेलं ते मला आजही लक्षात आहे. मी भरपूरदा पडलेले आहे, पण तिचे ते बोल आहेत ना ते हमेशा होते की तुला जगायचंय आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. कोणालाही विश्वास नसेल तरी पण तुला विश्वास असला पाहिजे की तू ते करू शकतेस. आणि आज ते घडताना तर मला असं वाटतं की तिच्या डोक्यातलं ते खुळ होतं की माझ्या मुलीने जिंकावं.
0: सो त्यांचा आशीर्वाद हे नेहमी तुझ्या सोबत आहेत. आणि मी खूप कमी लोकांसोबत अशी छान इतकी अट्रॅक्ट होते आणि ते मला प्रभावित करतात अँड यू आर वन ऑफ देम. तू बोलतीयस ना मला ते कळतंय की यू आर टू मच इन्वॉल्व्ह इन किड्स. तू खूप इन्वॉल्व आहेस त्या मुलांमध्ये, तू खूप छान पद्धतीने सगळं मॅनेज करतेस आणि मदर पंपकिन हे तुझ्यासाठी काय हे तुझ्या प्रत्येक शब्दांमध्ये दिसून येत आहे. आणि मला असं वाटतंय की कोणतीही वुमेन, कोणतीही महिला, कोणतीही स्त्री, मुलगी जर पुढे जाऊन स्वतःचं काहीतरी करण्याचा विचार करत असेल ना, तर हे या लेवलचं डेडिकेशन असलं पाहिजे. म्हणजे तिच्या शब्दांमध्ये, तिच्या प्रत्येक वाक्यामध्ये, तिच्या प्रत्येक उच्चारामध्ये तिच्या डेडिकेशन विषयी असलेलं, तिच्या पॅशन विषयी असलेलं प्रेम जे आहे ना ते दिसून येत आहे. ओ माय गॉड, क्या बात आहे. खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूच नाही असं वाटतं, पण आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि सरते शेवटी आता चैतालीचे काय पुढचे प्लॅनिंग्स आहेत, कारण आय एम डॅम शुअर की ती इतक्यात थांबणारी नाहीये. तिचे पुढेही बरेचसे प्लॅनिंग असणार आहेत आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की ते काय आहेत ते ऐकायचं आहेत मला. चैताली स्वतःला आणि तिच्या या पहिल्या बाळाला मदर स्वामकिनला ती कुठे बघतीये हेही मला जाणून घ्यायचंय तिच्याकडून. पण छोटीशी विश्रांती घेऊया, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन शैली.

0: नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये अर्थात आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण जोडले गेलेलो आहोत चैताली सुतार यांच्यासोबत. चैताली सोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारल्या. शी इज द फाउंडर अँड दी ओनर ऑफ मदर्स पंपकिन स्कूल्स आणि प्री स्कूल आहे हे. आणि तिथे खूप लहान मुलांसोबत तिचा छान संवाद कसा होतो किंवा तिचं आणि लहान मुलांचं नातं कसं आहे, तिचं आणि तिच्या टीचर्सचं रिलेशन कसं आहे आणि ही एकंदरीत मदर्स पंपकिन कसं उभं राहिलं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. चैताली, तू तुझं सांगितलंस की तू कशा पद्धतीने सगळ्यांना ट्रेन करतेस, मुलांसोबत तुझं रिलेशन कसं आहे, पण अजून तू वेगळं त्यांना काय देण्याचा प्रयत्न करतेस जेणेकरून फक्त पुस्तकातच नाही की हे बुक्स आहेत आणि हेच रिडिंग करायचंय. म्हणजे मी असं म्हणेन की अदर्स प्री स्कूल्स म्हणजे सगळेच जण स्कूल्समध्ये सेम शिकवतात जसं तूही अगोदर म्हणालीस, तू काय वेगळं करतेस?
1: ऍक्च्युली कसं आहे, फक्त एज्युकेशनसाठी मुलं स्कूलमध्ये यावी ह्या बाबतीमध्ये मला असं थोडं मी त्यावरती विश्वास नाही ठेवत बेसिकली. तर आमच्याकडे 5-day ऍक्टिव्हिटी करून कन्सेप्ट आहे. सो एव्हरी मंडेला स्कूलमध्ये योगा होतो. सो हाफ एन आरसाठी बाहेरून फॅकल्टी येते आणि ते योगा शिकवतात. त्याने कसं होतं, फ्लेक्सिबिलिटी वाढते बॉडीची आणि एवढ्या कमी वयात ह्या ज्या गोष्टी आपण करवतोय ते लाईफ टाईमसाठी रक्तांच्या डोक्यात. सेकंड ट्युजडे इज कराटे. सो कराटे इज द प्लेस जिथून तुम्हाला एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, जिथून तुम्हाला उद्याला कुठलं पण संकट आलं तर ऍटलिस्ट थोडंफार काही ना तुम्ही मुव्हमेंट करू शकता, ती एक कॉन्फिडन्स डेव्हलप होते. थर्ड इज अ ग्रुमिंग लेक्चर. ग्रुमिंगमध्ये टीचर्स हँडल करतात, कराटेचे पण बाहेरून जोर येतात. ग्रुमिंगसाठी कसं असतं, टीचर का घेते, कारण ती 5 days असते मुलांबरोबर. मग ती ज्या पद्धतीने मुलाला माईकवर कसं बोलायचं हे शिकू शकते ते कोण नाही शिकू शकत. तर तो एक जो कॉन्फिडन्स डेव्हलप होतो त्यामुळे स्टेजवरती मुलं जेव्हा छान करतात ऍज यू हॅव सीन ऑल्सो, ते ग्रुमिंगमुळे करतात. ते टीचरचं प्राधान्य त्यामध्ये म्हणजे त्यांनी घेऊन करतात, इन्व्हॉल्वमेंट खूप असते त्यांची. नंतर थर्सडे असतो, तर थर्सडेमध्ये आम्ही काय करतो, डान्स. तर डान्स बऱ्याच लोकांना असं वाटतं ना की फक्त नाचतात, असं नसतं. ते आपलं शरीर हे इकडच्या वर्ल्ड मध्ये बनलेली वस्तू आहे, ही मटेरियलिस्टिक वस्तू आहे आणि आपलं सोल इज अ म्युझिक. त्या म्युझिकचा जो संगम आपल्या बॉडी बरोबर जेव्हा होतो तेव्हा डान्स उत्पन्न होतो आणि त्या डान्समुळे मुलांना शरीराबरोबर मन एकाग्र कसं करावं ही गोष्ट कळते. डान्स हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की खूप बेसिकशी गोष्ट आहे, पण ही खूप डिफिकल्ट गोष्ट आहे करणं आणि विथ द कॉन्फिडन्स तो येतो. ते आपण थर्सडे करवतो. फ्रायडेला आपण मेडिटेशन लेक्चर घेतो, त्याची पण फॅकल्टी बाहेरून येते. रादर मी ज्या पण गोष्टी बोलते एक्सक्लुडिंग ग्रुमिंग लेक्चर, प्रत्येकाची एक प्रॉपर फॅकल्टी बाहेरून येते शिकवण्यासाठी. सो दॅट त्यांना प्रॉपर नॉलेज भेटावं. मग मेडिटेशनमध्ये आता मुलांचा का प्रॉब्लेम झाला, इतकं वर्ल्डमध्ये ना 5-5 वर्षाच्या मुलांना डिप्रेशन येते, मग ते तुम्ही घालणार कसं? नुसतं बोलून फायदा नाही आहे की त्याला डिप्रेशन येते डिप्रेशन येते. यू हॅव टू ऍक्ट ऑन इट. मग मेडिटेशन हा एक असा प्रोग्राम होतो की जिथे आंतरिक शांतीसाठी मुलांना, आणि बरेच मला पॅरेंट म्हणतात की एवढा कमी वयात ते शिकणार का, नाही शिकतात. त्यांना आपण शिकवणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या पूर्ण एक्स्ट्रीम लेवलपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि त्यांच्याकडे खूप एनर्जी आहे जी आज आपल्याकडे नाही आहे ना. त्यांना भूक आहे शिकण्याची, त्यांना एनर्जी आहे की त्या एनर्जीमधून ते जेवढं काही त्यांना शिकवतो ना आपण ते शिकू शकतात. आज बरेचशी मुलं ज्यांना 4 languages येतात कमी वयामध्ये का, कारण त्यांना आपण शिकवतोय. इट इज ऑल अबाउट हाव यू गिव्ह टू द चाइल्ड. तुम्ही तेवढं जेवढं त्यांना गरजेचं आहे तसं जास्त दिलं ना, त्यांची क्षमता आहे घेण्याची, तुम्ही देण्याचा प्रयत्न तर करा. आपला प्रॉब्लेम काय आहे त्याच्या वेळेला की आपल्याकडे टाइम नाहीये, आपल्याला देता येणार नाही म्हणून ते मूल करणार नाही, असं जी कल्पना ती नसली पाहिजे. तुम्ही द्या आज न उद्या त्या पर्टिक्युलर गोष्टीचा तुम्हाला चेंज दिसेल त्या मुलामध्ये.
0: बरोबर,
1: त्या योगाचा म्हणा त्या ऍक्टिव्हिटीचा म्हणा बदल दिसेलच तुम्हाला त्यामध्ये. प्लस एक असं आहे की ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो त्याबद्दलची पूर्ण माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून स्टोरी टेलिंग फॉर्मॅट असतो आपला. त्यामध्ये काय असतं की प्रत्येक आपलं कल्चर कसं आहे आणि भारत त्याच्यावर एवढा सुंदर कंट्री आहे ना आपली, त्यात विविध प्रकारचे कल्चर जे आहेत ना त्यांची आज उत्पत्ती पण झाले, त्यांचं संगोपन केलं जात आहे आणि ते प्रत्येक मुलाला माहिती असणं गरजेचं आहे की आपले रूट्स कुठले आहेत. आपलं ना आपला पाया कुठून आहे.
0: एक्झॅक्टली.
1: तर तो जो प्रकार आहे ना, तो जी गोष्ट आहे ना, ते देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न करतो. अगेन मी प्रत्येक वेळा म्हणते प्रयत्न करतो, कारण का, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपल्याला एवढं नॉलेज नाही याच्या डेटला. मी आजही शिकत आहे, 15 वर्षापूर्वी पण शिकत होती, आणि ऍज अ टीचर पेक्षा जास्त ऍज अ स्टुडंट म्हणून मी लाईफ टाईम राहणार आहे.
0: बरोबर.
1: तर ते शिकण्याचा प्रकार जो आहे तो लाईफ टाईम राहणार आहे. मी पण शिकणार आहे, त्यांनाही शिकवणार आहे. मी प्रयत्न करणार आहे की मी बेस्ट जो फूट आहे ना प्रत्येक वेळेला तिकडे द्यावा आपला, आणि त्यानंतर जी गोष्ट होईल ते वरच्याच्या हातात आहे. तो माझा घरवत आहे, त्यांनी जे करून घेते आणि तो होऊन जाणं त्या हिशोबाने आपल्या
0: इतक्या एफर्ट्सनी आणि मेहनतीने सगळ्या गोष्टी करते. सो आय एम डॅम शुअर की हे सगळं खूप छानच होतंय, होत आलंय आणि होणार आहे. खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूचणे असं वाटतंय, कारण हा विषय इतका जिव्हाळ्याचा आहे हे आज तुझ्याशी गप्पा मारताना कळलं. आणि कुठेतरी जे आपल्याला ऐकणारे श्रोते आहेत त्यांनाही हे कुठेतरी जाणवलं असेल की वाव, प्री स्कूल चालवणं, लहान मुलांसोबत वेळ घालवणं हे खरंच इतकं कमालीचं आहे. आणि आज खूप छान वाटलं तू इथे आलीस आणि या दिलक मुलास गप्पा झाला. खरं तर आपण याच्यावरती विविध विषय घेऊन सिरीजही करू शकतो, की मुलांना जाणून घेणं ही खूप मोठं एक काय म्हणतो त्याला, त्याच्यावरती खूप अभ्यास असणं गरजेचं आहे, आणि जो तुझा खूप परिपूर्ण झालेला आहे असं मी म्हणेन. सो खूप छान वाटलं आज तुला इथे येऊन, पण जाता जाता इतकंच विचारेन, येत्या काही वर्षांमध्ये तुला आणि मदर्स पंपकिनला कुठे पाहतस?
1: मला ना मदर्स पंपकिनला अशा ठिकाणी बघायचं की बाबा ह्यातून ना, मी हे बघत नाही मदर्स पंपकिनचे किती ग्रोथ होत आहे ते, मी हे बघत आहे की त्यातून जेवढी पण मुलं निघणार आहेत ना, ही 20 वर्षांनंतर जी मी आज कमवते ना त्याची मला पुन्हाही नंतर भेटणार आहे. त्याचं कारण असं आहे, माझ्याकडे 10 वर्षापूर्वीची काही मुलं येतात, त्यांना मॅम हमको आपसे बात करनी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. कारण त्यांची मी पहिली टीचर होती किंवा प्रिन्सिपल होती किंवा जे काही, त्यांना असं वाटतं की बाबा बोलावं. आणि जेव्हा ती एखाद दुसरं बाळ येतं ना असं जो अनुभव जो ते सांगतात ना आणि असं बिंदास बोलतात, आणि मग त्यांच्या आपल्याला जाणवतं की बापरे, खूप अशी जी एक एनर्जी भेटते ना आणि ते कुठेच भेटू शकत नाही, कुठल्या मंदिरात भेटू शकत नाही, कुठल्या व्यक्तीवर भेटू शकत नाही, पण जो जो जिव्हाळा त्यांच्या आणि आपल्यात निर्माण झालेला असतो ना तो मला नंतर बघायचे. असे बरेचसे मुलं येऊन मला सांगताना किंवा घडताना बघायचेत, तर ते बघण्यासाठी मला असं वाटतं की आजच्या डेटला ह्याच्या जेवढ्या पण शाखा मला काढता येतील, ॲज ऑलरेडी आपल्याकडे 4 आहेत, एक छत्तीसगडला फ्रँचायझी पण आपण दिली, तर टोटल 5 असतात त्याला ब्रांचेस आपल्या, तर अशा मला 5 च्या 50 आणि 50 च्या 500 बघायच्या, आणि त्या 500 ब्रांचेसमधून प्रत्येक ब्रांचेसमधून 100-200 मुलं अशी सुंदररित्या प्रॉपर एज्युकेशन घेऊन, एक क्वालिटी एज्युकेशन किंवा अनुभव घेऊन निघताना मला बघायचं, आणि ते स्वप्न आहे माझं की हा अशा ठिकाणी पोहोचावा ब्रँड की ज्यातून सगळ्यांना देता यावं. पैसा प्रत्येक जण कमवत आहे, प्रत्येक पद्धतीने कमवत आहे, पण हे जे कमवत आहे ना त्याची जी मजा आहे ना
0: ती वेगळी,
1: ती खूप वेगळी आहे.
0: आणि मुळात हे सगळं सांगत असताना म्हणजे ह्या गोष्टी तू अनुभवलेत, आणि मला असं वाटतं की पैसा किंवा सगळ्या सुखांपेक्षा मानसिक सुख आणि समाधान जे आहे ना ते खूप जास्त, मला असं वाटतं त्याने तुम्ही रात्री ऍटलिस्ट
1: झोपू शकता.
0: सो हे असं आहे, आणि हा विषय इतका प्रेमळ आहे, हा इतका जिव्हाळ्याचा विषय, इतका मायेची उब देणारा हा विषय होता, आणि आज तू इथे आलीस आणि खूप छान वाटलं. तुला आणि मदर्स पंपकिनला खूप शुभेच्छा आहेत, आणि जसं तू म्हणालीस 5 च्या 50, 50 च्या 500 होऊ देत, आणि सगळीकडे मुलांना आवडणारी शाळा, तू जो एक शाळा स्कूल प्री स्कूल बनवण्याचा जो काही तुझा निर्धार आहे तो असा पूर्णत्वास जाऊ देत, आणि मग कुठलंच बाळ, अच्छा हा मदर सोमकिन म्हटल्यानंतर त्याला कधी रडू येणार नाही तर तो हसत हसत येईल, हे जे चित्र बदलण्याचा तो एक जो पण घेतलाय सर ते पूर्ण होऊ देत, अशा शुभेच्छा तुला इथे देत.
1: थँक्यू.
0: आणि पुन्हा एकदा मनापासून आभार तू आज इथे आलीस आणि आमच्या सोबत छान दिलं खुलास गप्पा.
1: थँक्यू.
0: तर श्रोते, आपली आजची मुलाखत जी होती, आजची नारी या सेगमेंटमधली होती, अर्थात स्त्री म्हणजेच मातृत्व, आणि स्त्री म्हटलं की तिला आई झाल्यानंतरच, तिला तिचं बाळ झाल्यानंतरच ती आई होते असं नाहीये. स्त्रीमध्ये एक मातृत्व जे आहे ते दडलेलं असतं, आणि स्त्रीमधलं हेच मातृत्व आज आपल्याला आजच्या मुलाखतीमध्ये चैतालीमधून आपल्याला दिसून आलं. आज एक नाही दोन नाही तर ती अनेकांची आई म्हणून जे प्री स्कूल आहे ते चालवते आणि त्यामध्ये ती काहीतरी वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करते. तर ही विशेष मुलाखत आम्ही आता इथेच थांबवतोय. या गप्पा ह्या चर्चासत्र हे इथेच थांबवतोय. ह्या गप्पा ही हे चर्चासत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की प्रतिक्रिया करून कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999 आणि याच नोटवरती मी आरजे कोमल चैताली सतार सोबत इथे तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

नमस्कार, आपण ऐकताय आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. मंडळी, आजच्या विविधा या स्पेशल सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाविषयी ज्यांचं नाव ऐकता क्षणी त्यांचं उत्तुंग कार्य अगदी क्षणार्धात आपल्या डोळ्यासमोर येतं. बाबा आमटे, कुष्ठरोग किंवा महारोग ज्याचं नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो. अशा या असाध्य वाटणाऱ्या आजारावर मात करण्यासाठी बाबांनी शक्य ते सगळे प्रयत्न केले. रुग्णांना आयुष्यात सकारात्मक वाटावं यासाठी त्यांना धीर दिला आणि स्वतः पेशाने वकील असून सुद्धा त्या काळाची गरज म्हणून स्वतः डॉक्टरकी शिकून ते डॉक्टर झाले. हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं. बाबा आमटे यांचं कार्यक्षेत्र पाहायला मिळतं ते आनंदवन. म्हणूनच आजच्या सदरात आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विकास आमटे यांच्या आनंदवन प्रयोगवन या पुस्तकातल्या काही प्रेमाने ओतप्रोत घटना, डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटना. विकास आमटे आणि सहकाऱ्यांच्या हातून घडलेल्या जादूमय प्रकल्पांविषयी, किती अडचणींचा संकटांचा सामना करून हे नंदनवन त्यांनी फुलवलं याची ही प्रेरणादायी कथा आपण आज ऐकणार आहोत. खरं तर पुस्तकाचं नावच असं आहे की त्यावरून आपल्या लक्षात येईल, आनंदवन घडवताना वेगवेगळे प्रयोग तिथल्या प्रत्येकाला करून पाहावे लागले. आनंदवन म्हणजे बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नांचं मूर्त स्वरूप. आनंदवन म्हणजे कुष्ठरोग्यांसाठीचं कार्य एवढीच ओळख जनमानसात रुजली. पण प्रत्यक्षात आनंदवन हे कुष्ठरोग्यांपुरती मर्यादित नसून इथे अंध, अपंग, कर्णबधीर, शेतकरी, आदिवासी अशा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा इथे एकत्रित विकास साधला गेला आणि साधला जातोय. समाजातल्या उपेक्षित घटकांना न्यायपूर्ण तसंच निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलंय. शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घर बांधणी आणि अशा अनेक क्षेत्रात नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम या आनंदवनात उभं राहिले. विशेष म्हणजे समाजानं नाकारलेल्या साध्या सुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडलाय. बाबांनी म्हणजेच बाबा आमटेंनी 1949 मध्ये महारोगी सेवा समिती वरोराची स्थापना केली आणि त्यानंतर वर्षभरातच त्यांना सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा गावाजवळची 50 एकर जमीन मिळाली. त्या जागेवर आनंदवनाची सुरुवात झाली. 1949 मध्ये बाबांनी त्यांच्या काही मित्रांच्या मदतीने महारोगी सेवा समिती वरोरा ही संस्था सुरू केली आणि तिची कायदेशीर नोंदणी केली. कुष्ठरुग्णांसाठी काम करायचं तर केवळ आधी केलेलं कार्य पुरेसं नव्हतं, तर या रोगाविषयी शास्त्रशुद्ध माहिती आणि प्रशिक्षण असणं अत्यंत गरजेचं होतं. त्यासाठी बाबांनी कलकत्ता इथल्या स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं ठरवलं. मंडळी, याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या गोष्टीकडे वळणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी आपण ऐकताय आचार्य 90 FM आणि आज आपण बोलतोय बाबा आमटे यांच्या कार्यक्षेत्राविषयी. आणि अर्थातच बाबा आमटे म्हटल्यावरती आनंदवनाचा उल्लेख केला नाही तर वावगं ठरेल. कलकत्त्याला त्यांची प्रशिक्षण घेण्याची इच्छा होती, पण बाबांची पदवी ही वैद्यकीय क्षेत्रातली नव्हती. पण बाबांनी विनोबांच्या मदतीने आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मध्यस्थीने या संस्थेत प्रवेश मिळवला. या संस्थेतला एक किस्सा इथे सांगावासा वाटतो. या संस्थेत शिकत असताना संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर धर्मेंद्र म्हणाले की माणसाव्यतिरिक्त कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू वाढत नाहीत, त्यामुळे प्रयोगासाठी माणूस हा एकच संभाव्य प्राणी उरतो. म्हणूनच आजवर कुष्ठरोगाची लस तयार करण्यात यश मिळालेलं नाहीये. डॉक्टर धर्मेंद्र यांचं बोलणं बाबांनी मनावर घेतलं आणि प्रयोगाखातर स्वतःच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू टोचून घेण्याची तयारी त्यांनी दाखवली. इतकंच नाही तर आग्रहच धरला. अशा प्रकारे 2 चाचण्या झाल्या, एकदा मृत जंतू तर एकदा जिवंत. आणि सुदैवानं दोन्ही प्रयोगांचा बाबांवर काहीच परिणाम झाला नाही. कलकत्त्याला घेतलेल्या प्रशिक्षणाहून परतल्यावर 1951 मध्ये संस्थेला तत्कालीन मध्य प्रांत आणि वराड सरकारकडून वरोऱ्यापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर 50 एकर जंगल जमीन मिळाली. दत्तपूरच्या कुष्ठधाम मधले 6 कुष्ठरुग्ण, ती 50 एकर काटेरी झुडपांनी भरलेली जमीन, 14 रुपये रोख आणि विनोबांनी आवर्जून पैसे देऊन घ्यायला लावलेली 1 गाय, एवढ्या पुंजीवर ताई अर्थात साधना आमटे आणि बाबांनी कामाला सुरुवात केली. तेव्हा सगळेजण वरोऱ्याला होते. आनंदवनात राहायला यायचं तर राहण्याजोगी जागा करणं भाग होतं. ते काम डोंगरा एवढं होतं. जंगल साफ करण्यापासून ते विहीर खोदण्यापर्यंत सगळंच नव्यानं साधायचं होतं. आशेच्या जोरावर ओसाड जागेचा कायापालट होऊ लागला होता. सगळेजण अक्षरशः झपाटल्यासारखे काम करत होते. अखेरीस 2 झोपड्या बांधून झाल्या होत्या. संस्थेचं नाव महारोगी सेवा समिती असं असलं तरी बाबांनी या जागेचं नाव ठेवलं आनंदवन फॉरेस्ट ऑफ ब्लिस. 1954 पर्यंत कुष्ठरुग्णांची संख्या 6 वरून 60 वर गेली. बाहेरून सुद्धा कुष्ठरुग्ण आनंदवनात येऊ लागले. या रुग्णांनी आनंदवनात स्वतःच्या जोरावर 6 विहिरी खणल्या, शेती सुरू झाली. समाज आणि कुष्ठरुग्ण यांच्यातली दरी हळूहळू कमी होऊ लागली. सगळ्यांची मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे आनंदवनात बऱ्याच सुधारणा होत गेल्या. 1964 मध्ये बाबांनी आनंद निकेतन आर्ट्स सायन्स कॉमर्स आणि ऍग्रीकल्चर कॉलेज सुरू केलं. बाबांनी बाहेरच्या उदासीन जगाला आनंदवनाजवळ आणण्यासाठी वर्षातून एकदा मित्र मेळावा घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे महाराष्ट्रातली अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आनंदवनात येऊ लागली. आनंदवनात काही दिवसातच दवाखान्यासाठी एक झोपडी उभी करण्यात आली. हाच तो आनंदवनातला पहिला वहिला दवाखाना. सोयी सुविधा फारशा नसल्या तरी बाबांचं औषधोपचार करणं मात्र अगदी काटेकोर आणि शास्त्रीय होतं. बाबा स्वतः कुष्ठरुग्णांच्या जखमा साफ करत, त्यावर ड्रेसिंग करत आणि जखमांमधल्या अळ्या काढण्यासाठी ते मागेपुढे बघत नसत. रोग कितीही वाईट अवस्थेतला असला तरी बाबांच्या मनाची कधीच चलबिचल झाली नाही. आणि अशा रीतीने त्यांचं स्वप्न हळूहळू पूर्ण होत होतं. बाबा आमटे आणि आनंदवन याविषयी आपण बोलतो आहोत. आणि आनंदवन प्रयोगवन हे पुस्तक आहे, या पुस्तकातली ही माहिती आहे. खरंच बाबा आमटेंनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या दिशेने एक एक पायरी ते चढत होते. आणि पुढची पायरी नक्की कोणती आहे त्याविषयी सुद्धा बोलूया. ऐकत रहा आचार्य 90 FM. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी आचार्य 90 FM आपण ऐकत आहात. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा आणि आज आपण विविध या सेगमेंटमध्ये बोलतो आहोत डॉक्टर बाबा आमटे यांच्या कार्यक्षेत्राविषयी. कुष्ठरुग्णांसाठी वरदान ठरलेले बाबा आमटे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, पण त्यांच्यासाठी हा जो प्रवास होता हा काही सोपा नव्हता. त्या प्रवासातलं पुढचं पाऊल नक्की कोणतं होतं त्याविषयी बोलूया. बाबांप्रमाणेच विकासलाही नवनवीन प्रयोग करण्याची आवड. विकास आमटे अर्थात बाबा आमटे यांचे पुत्र, खरं तर गरज असंच म्हणावं लागेल. आणि याचमुळे प्रचंड अडचणींचा सामना करत वेगवेगळ्या शकला लढवून अखेर आनंदवनात शेती आणि डेअरीची सुरुवात झाली. याच बरोबरीनं मत्स्योत्पादन सुद्धा सुरू झालं. आणि महत्वाची गोष्ट अशी की हे सगळे व्यवसाय एकमेकांशी निगडीत होते. डेअरीमुळे मेगा किचनसाठी बायोगॅस प्लांटमधून रोज जवळजवळ 5.5 ते 6 टन शेण जातं. ड्रेनेजच्या पाण्याचा दुभत्या जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी खत म्हणून उपयोग होतो. आनंदवनात रोज काहीतरी नवनवीन आकारास येत आहे. आनंदवनात आता उद्योगांची सुद्धा रेलचेल सुरू झाली आहे. कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी हा निर्णय घेतला होता. 1960 साली आनंदवनात खऱ्या अर्थानं उद्योगधंद्याला सुरुवात झाली. प्रिंटिंग प्रेस, हँडलूम, पॉवरलूम, टीन कॅन, मेटल फॅब्रिकेशन, सायकल निर्मिती, लेदर उत्पादन, शिलाई विभाग, बेकरी, पॉपकॉर्न निर्मिती, याशिवाय ग्रीटिंग कार्ड निर्मिती, काष्ठकला, लाकडी अवयव निर्मिती, कचऱ्यातून देखील कला निर्मिती, अशा प्रकारे अगदी लहानात लहान ते मोठ्यात मोठा व्यवसाय सुद्धा या आनंदवनात यशस्वी होऊ लागला. घर बांधणीत देखील आनंदवनात नेहमीच सर्जनशीलता असायची. न्यूबियन वॉल्ट पद्धतीचं लो ऑन कॉस्ट हाय ऑन क्वालिटी अशा घरांची इथे सुरुवात झाली. प्लास्टिकचा पुनर्वापर, यात प्लास्टिकचा वापर करून केलेल्या विटा तसंच प्लास्टिक टायर कॉन्क्रीट वापरून बांधलेला स्पिल ओव्हर डॅम, याशिवाय आनंदवन लगतच्या दगडांच्या खाणींचं पुनर्वसन करून उभारलेलं हाय डेन्सिटी जंगल, तर अशा प्रकारे या आनंदवनात किती प्रयोग सुरू असतील आणि सुरू आहेत आणि सुरू राहतील याची आपण कल्पना करू शकतो. बाबांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली. एक एक पाऊल ते टाकत गेले आणि अशा रीतीनं ही पावलं इतकी वाढत गेली आणि त्यांचे सहकारी आणि अर्थात इथे राहणारे कुष्ठरुग्ण ज्यांना जगण्याचीही उमेद नव्हती असे कुष्ठरुग्ण इथे बरे झाले आणि त्यांचं सुद्धा इथे पुनर्वसन झालं. खरंच एक आशेचा किरण त्यांनी इथे निर्माण केला आणि कुष्ठरुग्णांसाठी हे खरंच वरदान ठरलंय. स्वरानंदन हाही एक वेगळाच प्रयोग. आनंदवनातले व्यंग असलेले पण मनाने अतिशय जिद्दी महत्वाकांक्षी असे कलाकार यात आपले छंद आणि कला इथे सादर करतात. स्वरानंदन हा याचा प्रयोग म्हणजे अदम्य उत्साह आणि आत्मविश्वास. यातल्या कलावंतांपैकी कुणाला डोळे नाही आहेत, कुणाचे दोन्ही पाय गेलेत, कुणाच्या हातापायांची बोटं कुष्ठरोगामुळे झडून गेलेली आहेत, तर शारीरिक वाढ खुंटल्यामुळे खुरटलेलं पण आलेलं आहे. पण इथे या हक्काच्या व्यासपीठावर त्यांच्या कमतरतेपेक्षा त्यांच्यातल्या कलागुणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहणाऱ्या प्रत्येकाला दिला जातो. श्रोते हो, आनंदवनाच्या निर्मितीत कुणा एकाचं नाव खरं तर घेता येणारच नाही. करण्यात अनेकांचा खारीचा वाटा आहे तर काहींचा सिंहाचा वाटा आहे. डॉक्टर विकास आमटे यांनी पुस्तकात सांगितल्यानुसार एका पुस्तकात एवढं मोठं कार्य सामावणं शक्यच नाहीये, पण तरी सुद्धा त्यांच्या सहकार्यांनी मिळून आणि आपल्या सुंदर लेखणीतून साकारलेल्या या लेखनामुळे हे शक्य झालंय. मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करेन की आनंदवन एक प्रयोगवन हे पुस्तक डॉक्टर विकास आमटे यांचं तुम्हाला वाचायला मिळालं तर नक्की वाचा. तसंच बाबा आमटे यांच्या पत्नी साधना आमटे यांचं समिधा हे पुस्तक सुद्धा वाचण्याजोगं आहे, कारण साधना आमटे यांच्या माहेरचं जे वातावरण होतं ते अतिशय छान वातावरण होतं. त्यांच्याकडे विपुल पैसा होता, घरात कसलीच कमतरता नव्हती, पण जेव्हा बाबांशी लग्न केलं त्यांनी आणि बाबांनी हा निर्णय घेतला की मला आता माझं पूर्ण आयुष्य उर्वरित कुष्ठरुग्णांसाठीच घालवायचंय, तर हा खूप मोठा निर्णय होता त्यांच्या आयुष्यातला. आणि जर पत्नीचं सहकार्य त्यांना लाभलं नसतं तर कदाचित हे स्वप्न पूर्ण झालंच नसतं. त्यामुळे साधना आमटे
यांनी आपल्या आयुष्यात जे का त्यांना सोबत दिली आणि सहकार्य केलं त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे ही दोन पुस्तकं आपण आवर्जून वाचली पाहिजेत. तेव्हा नक्की तुम्ही ही दोन्ही पुस्तकं वाचाल अशी मी अपेक्षा करते. आणि कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत, पुन्हा भेटणार आहोत एका वेगळ्या विषयासह विविध या सेगमेंटमध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

नमस्कार श्रोते हो, आजच्या या भागामध्ये आपण एक नवीन सदर सुरू करणार आहोत, पुस्तक आपल्या भेटीला. मी मंगेश जनार्दन गोडके, ग्रंथपाल, एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स. आज आपण जे पुस्तक परीक्षण करणार आहोत, म्हणजे जे पुस्तक आपल्या भेटीला आणलेलं आहे, ते खूप महत्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक गेली 20 वर्ष मी स्वतः वापरत आहे. या पुस्तकाबाबत सांगताना बऱ्याच गोष्टी आहेत. या पुस्तकाची जी समीक्षा आहे ती पुढील प्रमाणे मी सांगत आहे. आपण या सदरामध्ये, म्हणजे पुस्तक आपल्या भेटीला या सदरामध्ये, दरवेळेला 2 पुस्तकांबद्दल आपण समीक्षा करणार आहोत. त्या पुस्तकांची माहिती, त्या पुस्तकांची लेखकांची माहिती, त्या पुस्तकातला आशय, त्या पुस्तकात देणाऱ्या विविध गोष्टी, या आपण इथे सादर करणार आहोत, जेणेकरून आजच्या पिढीला तसेच काही वाचक वर्गांना या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळेल. त्या माहितीचा उपयोग करून त्या पुस्तकाबद्दल त्या उत्सुकता वाढेल, ते पुस्तक वाचण्यासाठी घेतलं जाईल. यातली सर्व पुस्तकं ही आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. तर आपण सुरू करूया. आजचं पहिलं पुस्तक जे आहे ते आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. याची मराठी आवृत्ती सुद्धा उपलब्ध आहे. हे पुस्तक लिहिलेलं आहे डेल कार्नेजी यांनी. डेल कार्नेजी यांचं एक अजरामर कार्य जे आहे, म्हणजेच हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, अर्थात मित्र कसे मिळवावे आणि लोकांना कसे प्रभावित करावे. आज आपण या पुस्तकातील मुख्य विचार, त्यातील पात्र विश्लेषण आणि या पुस्तकाचं आपल्या जीवनातील महत्व यावर सखोल चर्चा करणार आहोत. या ठिकाणी जर का तुम्ही पुस्तक पाहाल तर हे अगदी छोटेखानी पुस्तक आहे, आणि त्यामुळे हे पुस्तक जर का तुमच्या संग्रहालयात ठेवलं, त्याचबरोबर ह्याचं नियमित वाचन केलं, किंवा ज्या वेळेला तुम्हाला गरज लागेल त्यावेळेला ह्या पुस्तकाचं वाचन केलं, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात विविध निर्णय घेताना त्याचा फायदा होईल. तर या पुस्तकाचा परिचय देताना थोडंसं ऐतिहासिक महत्व मी सांगून देतो. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक केवळ एक बेस्टसेलर नाही, तर ते मानवी संबंधावरील अभ्यासातील एक महत्वाचा टप्पा आहे. 1936 मध्ये असलेल्या पुस्तकाने लोकांचा विचार करण्याच्या पद्धतीत आणि इतरांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनात क्रांती घडून आणली आहे. आजही पुस्तक तितकंच महत्वाचं आहे, कारण यात दिलेली मूलभूत तत्वे आजही लागू होतात. त्याचबरोबर या पुस्तकाचे लेखक आहे त्यांची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे. डेल कार्नेगी हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते एक प्रभावी वक्ते होते आणि शिक्षकही होते. त्यांनी अनेक वर्ष लोकांना प्रभावी संवाद आणि नेतृत्व कौशल्य शिकवले. त्यांचे अनुभव आणि निरीक्षणातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली. यांच्या व्याख्यानांना हजारो लोक उपस्थित राहत असत आणि त्यांच्या शिकवणींचा अनेकांना फायदा झालेला आहे. त्यामुळे त्यांनी हे जे लिहिलेलं पुस्तक आहे त्याचा एक उद्देश जो आहे, तो या पुस्तकाचा मुख्य उद्देश हा वाचकांना असे प्रभावी आणि सकारात्मक संवाद कौशल्य शिकवणे आहे, त्यामुळे जे मित्र बनू शकतील, लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकू शकतील आणि त्यांच्या व्यवसायात तसेच वैयक्तिक जीवनामध्ये एक प्रभाव निर्माण करू शकतील. कार्नेगी हे लोकांना हाताळायचे नव्हते, तर त्यांच्याशी प्रामाणिक आणि सहानुभूतीपूर्वक संबंध कसे प्रस्थापित करावे हे शिकवतात. त्यामुळे या कथानकाचा जो सारांश आहे, म्हणजे या पुस्तकाची जी मांडणी आहे, ती पुस्तकात कोणतीही एकसंध कथा नसलेली आहे. म्हणजे कोणतीही अशी स्टोरी लाईन नाहीये, हे काही नॉवेल नाहीये किंवा कथा कादंबरी नाहीये. ते काही मूलभूत तत्वांच्या आधारावर विभागलेले आहे. उदाहरणार्थ, टीका करू नका, निंदा करू नका किंवा तक्रार करू नका, हे एक त्याचं महत्वाचं तत्व आहे. हे सकारात्मक संबंधावर जोर देतं. दुसरं तत्व आहे प्रामाणिक आणि मनापासून प्रशंसा करा, जे लोकांना महत्व देण्याचे महत्व सांगतं. म्हणजे आपण ज्यावेळेला काही लोकांबरोबर संवाद साधतो किंवा काही देवाणघेवाण करतो, तर नक्कीच त्या गोष्टीचा प्रशंसा करा, त्याबाबत धन्यवाद व्यक्त करा, जेणेकरून समोरच्याला आपण किती महत्वाचे आहोत तुमच्या आयुष्यात हे जाणीव होईल. या पुस्तकात काही विभाग आहेत, तर त्या विभागांवर बाबतची माहिती अशी आहे की पुस्तकांचे मुख्य भाग लोकांमध्ये मित्रत्व कसे वाढवायचे, लोकांना तुमच्या विचारांशी कसे सहमत करायचे आणि टीका न करता लोकांमध्ये बदल कसा घडवायत यावा यावर आधारित आहे. प्रत्येक भागात अनेक सत्यकथा आणि उदाहरणं दिली आहेत जी या तत्वांना अधिक स्पष्ट करतात. उदाहरणाचे महत्व म्हणजे काय होतं की पुस्तकात अनेक प्रभावी व्यक्तींच्या जीवनातील उदाहरणांचा समावेश आहे. जसे की एका व्यवस्थापकाने कर्मचाऱ्याचे मनोबल कसे वाढवले किंवा एका सेल्समनने अवघड क्लायंटला कसे जिंकले, ही उदाहरण पुस्तकातील तत्वांना अधिक विश्वसनीय आणि समजायला सोपी बनवतात. आजच्या परिस्थितीत या पुस्तकाचं फार महत्व आहे. आजच्या सोशल मीडिया आणि ऑनलाईन जगातही या पुस्तकातील तत्व तितकीच महत्वाची आहे.
प्रभावी ऑनलाईन संवाद किंवा सकारात्मक नातेसंबंधासाठी हे पुस्तक आजही मार्गदर्शक ठरू शकतं. यामध्ये काही व्यक्तिरेखा दिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं आपण विश्लेषण करूया. पुस्तकात काल्पनिक पत्रे नसली तरी ज्या व्यक्तींच्या कथा कार्नेगी यांनी सांगितलेल्या आहेत त्या खऱ्या आयुष्यातील आहेत. अब्राहम लिंकन यांच्या सहनशीलतेचं उदाहरण असो किंवा थिओडोर रुझवेल्ट यांच्या इतरांना महत्व देण्याच्या सवयीचं, या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचं विश्लेषण करतात. या पुस्तकामध्ये प्रत्येक उदाहरण मानवी स्वभावाच्या एक वैशिष्ट्य पैलूचं प्रतिनिधित्व करतं. काही कथांमध्ये लोकांची प्रशंसा करण्याची गरज दाखवली आहे, तर काही कथांमध्ये लोकांच्या भावनांची कदर करण्याचं महत्व सांगितलं आहे. या व्यक्तिरेखा आपल्याला स्वतःच्या आणि इतरांच्या वर्णनाकडे अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यास मदत करतात. त्यामुळे या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी हे शिकवतात की यशस्वी संबंधासाठी केवळ बोलणं पुरेसं नाही, तर समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, त्याच्या भावनांचा आदर करणं आणि त्याला महत्व देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. यामध्ये ज्या काही विषयांचा उलगडा होतो त्याबाबत थोडंसं आपण जाणून घेऊ. पुस्तकातील एक महत्वाचा विषय म्हणजे इतरांप्रती सहानुभूती आणि समजूतदारपण दाखवणं. कार्नेगी जोर देतात की लोकांना समजून घेण्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नकारात्मक विचार किंवा टीका टाळण्यावर पुस्तकावर भर दिलेला आहे. म्हणजे काय होतं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि लोकांच्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून चांगले संबंध कसे निर्माण करता येतील हे यात शिकवलेले आहे. पुस्तकाचा आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे प्रभावी संवाद साधणे.

यात लोकांना लक्षपूर्वक ऐकणे, स्पष्टपणे बोलणे आणि आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडणे यावर मार्गदर्शन केलेले आहे. हे पुस्तक केवळ मैत्री आणि संबंधावरच नाही तर नेतृत्वासाठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे लोकांवर सकारात्मक प्रभाव कसा टाकायचा आणि त्यांना प्रेरित कसे करायचे याबाबतही यात मौल्यवान सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या पुस्तकातील काही पुस्तकाची काही जी जीवनशैली आहे किंवा आपण एक लेखनशैली आहे किंवा एखादा सूर आहे त्या पुस्तकाचा तो कशा पद्धतीने आहे ते थोडंसं जाणून घेऊया. या पुस्तकामध्ये कार्नेगी यांची भाषा अतिशय सोपी आणि थेट आहे. ते गुंतागुंतीचे विचार सहजपणे वाचकाला समजतील अशा पद्धतीने मांडलेले आहेत. त्याचबरोबर पुस्तकाचा सूर नेहमी सकारात्मक आणि प्रेरणा देणारा असतो. ते वाचकाला कृती करण्यासाठी आणि आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. जरी हे नॉन फिक्शन असलं तरी कार्नेगी अनेक कथा आणि उदाहरणांचा वापर करतात ज्यामुळे वाचकाला विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि तो कंटाळा येऊ देत नाही. मुळात असं होतं की बऱ्याचदा आपण नातेसंबंध असतो, घरातले नातेसंबंध असतील, आपल्या ऑफिसमधले नातेसंबंध असतील, आपण एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये असतो, एखाद्या शाळा कॉलेजमध्ये असू, त्याचबरोबर घरातल्या नातेसंबंधामध्ये मित्र मैत्रीण असेल किंवा भाऊ बहीण असेल, आई वडील असतील, काका मामा यांच्यातले जे संवाद असतील आणि यांच्यातले जो काही रिलेशनशिप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे या रिलेशनशिपमध्ये आपल्याला डील करायचं असतं, त्या ते करत असताना कशा पद्धतीने आपण लोकांना सकारात्मकता दाखवून आपण कशा पद्धतीने त्यांना प्रेरित करू शकू, त्याचबरोबर आपले नातेसंबंध तसेच आपली मैत्रीपूर्ण व्यवहार हा कसा सकस राहू शकू याबद्दल या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. माझी प्रतिक्रिया विचाराल तर आजच्या काळात जिथे सोशल मीडिया आणि डिजिटल संवाद वाढलाय तिथे प्रत्यक्ष मानवी संबंधाचे महत्व कमी होताना दिसतंय. सो अशा वेळी हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की प्रभावी आणि अर्थपूर्ण संबंध आजही किती महत्वाचे आहेत. मी स्वतः या पुस्तकातील अनेक तत्व माझ्या जीवनात वापरलेली आहेत आणि मला त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेले आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गेले 20 वर्ष हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे आणि बऱ्याचदा हे पुस्तक मी कधीतरी ज्या ज्या वेळेला मला काही गोष्टींबद्दल विचार करायचा असेल तर त्याच्या पूर्वी मी हे पुस्तक वाचतो, जेणेकरून आपल्याला बऱ्याचदा म्हणजे लोकांची मनं जिंकण्यासाठी किंवा प्रामाणिक एखाद्याची प्रशंसा करायची असेल किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करायचा असेल, समोरच्याला आपल्याला इम्प्रेस करायचं असेल किंवा त्यातून आपली जी काही इमेज आहे ती क्रिएट करायची असेल, पर्सनल डेव्हलपमेंट करायची असेल, तर त्यासाठी हे पुस्तक फारच महत्वाचं आहे. जवळपास 90 वर्षे होऊनही हे पुस्तक आजही लोकप्रिय आहे यावरून यातील शिकवण किती कालातीत आणि सार्वत्रिक आहे हे सिद्ध होतं. हे जे पुस्तक आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल याचं मराठी सुद्धा आवृत्ती आलेली आहे, त्यामुळे ज्या कोणाला इंग्लिशमध्ये काही अडचण येत असेल तर त्यांना मराठी आवृत्ती सुद्धा वापरता येईल. तसंच या पुस्तकाचे काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, काही बलस्थान आहेत की या पुस्तकात सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यात दिलेले अत्यंत व्यावहारिक मुद्दे किंवा उपाय त्यांनी दिले आहेत. तुम्ही त्यांना लगेच तुमच्या दैनंदिन जीवनात लागू करू शकता, म्हणजे अगदी छोट्या छोट्या उदाहरणापासून ते छोट्या छोट्या उपायापर्यंत त्यांनी या गोष्टी दिलेल्या आहेत. तसेच कार्नेगी मानवी स्वभावाचं सखोल विश्लेषण करतात आणि आपल्याला लोकांच्या प्रेरणा आणि गरजा समजून घेण्यास मदत करतात. त्यामुळे आपण कोणत्याही वयाचे असू, अगदी 10-12 वर्षाचे विद्यार्थी दशेतले असू किंवा एखादा सिनियर सिटीजन असेल किंवा मध्यमवर्गीय व्यक्ती असेल, तर त्यांना सुद्धा हे जे पुस्तक आहे हे एक गाईड म्हणून वापरता येईल. मी म्हणेन की हे पुस्तक किशोरवयीन मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त आहे. ज्या कोणालाही आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सुधारणा करायची आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. सो जाता जाता मी एवढंच म्हणेन की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला प्रभावी संवाद साधण्याचं, मित्र मिळवण्याचे आणि लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याचे महत्वपूर्ण नियम शिकवते. यात सहानुभूती, प्रशंसा ऐकणे, मित्रांना महत्व देणे याबाबत मूलभूत मानवी मूल्यावर जोर दिलेला आहे. हे पुस्तक अनेक वर्षापासून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे आणि आजही त्याची प्रासंगिक कायम आहे. मानवी संबंधांना अधिक चांगले बनवण्यासाठी हे एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे. त्यामुळे श्रोतेहो, जर आपल्यालाही आपले मानवी संबंध अधिक दृढ करायचे असतील, प्रभावी बनवायचे असेल, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल, तर डेल कार्नेगी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे नक्की वाचा. त्याची किंमत साधारण 150 रुपये आहे, 150 रुपये आहे.
त्याचबरोबर बऱ्याचशा ग्रंथालयामध्ये ते उपलब्ध सुद्धा आहे. हे पुस्तक तुम्हाला केवळ मित्र म्हणून मिळून देणार नाही तर यशस्वी आणि आनंदित जीवन जगण्यासाठीच सुद्धा मदत करेल. पुढच्या वेळी आपण एका नवीन माहितीपूर्ण पुस्तकावर चर्चा करू. तोवर मी आपली रजा घेतो. धन्यवाद.

0: सगळं स्पेशल करतोय, कारण आपल्यासोबत आपल्याला आल्हाददायक हा एपिसोड करण्यासाठी दोन सेलिब्रिटी आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत डान्स कोरिओग्राफर मयूर वैद्य सर.
1: नमस्कार. नमस्कार.
0: तुमचंही मनपूर्वक स्वागत. आणि खूप छान वाटतंय म्हणजे मला तुम्हाला म्हणजे असं म्हणतात ना, काही लोकांना पाहिल्यावर एकदम मस्त वाटत. पहिली भेट असते ती आपली फार कनेक्टिंग झाली. आणि तुम्हाला असं मला वाटत नाही की कोणी माणूस असेल की म्हणजे तुम्हाला भेटला सगळ्यांना आनंदच होत असेल इतके तुम्ही गोड आहात. तर आज तुम्ही बऱ्याच वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला वेळ दिला त्याबद्दल सुरुवातीला तुमचे आभार मानते. आणि आज सगळा तुमचा कलेचा प्रवास आज जाणून घ्यायचा आहे. आणि ह्या दोघांची ओळख करून द्यायची गरजच नाहीये, कारण आपण सगळेच त्यांना ओळखतो वेगवेगळ्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून. त्यांचे स्वतःचे शोज किंवा विद्यार्थ्यांनी केलेली गुरु पौर्णिमा सादरीकरण असू दे, या सगळ्या माध्यमातून मुंबई ठाणे कुठेही म्हणू नका महाराष्ट्रात ठिकठिकाणी आणि सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि असा हा त्यांचा आणि पंडित बिरजू महाराजांचे शिष्य ही त्यांची मोठी ओळख आहे आणि अशा तरी दोघेकरांचे शिष्य म्हणून. तर हा सगळा कथकचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या या मुलाखतीतून थोडंसं तुम्हाला जाणून घेण्याचा अधिक जवळून जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. तर अर्थातच आपण गुरूंचा आपण म्हणतो की गुरुवैभव इथून आपली सुरुवात होते अगदी शाळेपासून. तर आणि खरंच भाग्य आहे की असे गुरु मिळणं. तर त्या भाग्याचा असा बरेच जणांना हेवा असतो की आपल्याला त्यांच्याकडे शिकायला मिळावं. ते भाग्य तुम्हाला लाभलं तर
1: माझी नृत्याची काय माझ्या आयुष्यातल्या जीवनाची सुरुवातच गुरु आहे. आणि मला असं वाटतं की गुरु नसतं तर कदाचित हे मला प्लॅटफॉर्म पण नसते मिळाले. आणि मयूर वैद्यच्या आधी जे कलाकार म्हणून लागतं ते लागलं नसतं. त्यामुळे हा जो काही अखंड प्रवास मी केला आणि करतो आहे तो फक्त गुरूंच्या आशीर्वादामुळे असं वाटतं. मग अशी तू म्हटल्याप्रमाणे मला तीन गुरु लाभले. तू दोघांची नावं घेतली पण मी सांगेन की सर्वात प्रथम गुरु आशाताई जोगळेकर आणि त्याच्यानंतर गुरु अर्चना जोगळेकर आणि मग पंडित बिरजू महाराज. हे माझे तीन नृत्यातले गुरु ज्यांनी मला तरलं पुढे असे. आणि सर्वात पहिला गुरु म्हणजे आई वडील ज्यांनी जन्म दिला आणि एक योग्य वाट ज्यांनी दाखवली मला. कारण कसं आहे माहितीये, कितीही शक्य असलं तरी ह्या कलेमध्ये एखाद्या मुलाला वाहण्यासाठी तयार करणं हे आई वडिलांचं सामर्थ्य आहे. एक कलाकार म्हणून की एक मुलगा म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून एक प्लॅटफॉर्मवरती मी निवडणं त्या प्लॅटफॉर्मवरती चालत जाणं हे खूप माझ्या मते सोपं आहे. पण त्याच्या मागे जो पुश लागतो ते घर आहे. म्हणजे मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराला कितीही अवॉर्ड्स मिळू दे, कितीही प्रशंसा करू दे, कितीही तारीफ करू दे, परंतु सगळं झालं त्याला घरी जायचं असतं. आणि घरात त्याचे म्हणतो ना की घरात ना त्याची प्रशंसा होणं किंवा त्या कलेसाठी त्याला प्रोत्साहन देणं फार इम्पॉर्टंट आहे. तर आपण खरं ती कला मनापासून जोपासू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे आई वडील आणि घर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यांच्यामुळेच आपल्याला गुरु लाभतात आणि मग हे गुरु आपल्या कलेची वाट सोपी करतात. म्हणून करिअर विरियर ह्या गोष्टी फार मोठ्या आहेत ग, ऐकायला सुद्धा आणि म्हणायला सुद्धा. मला असं वाटतं आपण ज्याच्यात वाहून टाकतो ना तर देव आपल्याला बरोबर तिथे तरवतो आणि आपल्याला ज्या किनाऱ्यावरती पोहोचायचं आहे त्या किनाऱ्यावर तो सहज नेऊन सोडतो. तर ही गुरूंची ताकद आहे. त्यामुळे गुरु हा खरंच खूप महत्वाचा विषय.
0: स्वतः कलाकार असता म्हणजे कुठेतरी स्वतःला त्याची जाणीव झाली की तुम्हाला परमेश्वर भेटतो. ते म्हणजे आपला आत्मा आत्मा हा ईश्वर आपण म्हणतो
1: आणि मला असं वाटतं ना की तू गुरूंनी सुरुवात केली ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. कारण कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये अशी सुरुवात नाही होत, आम्हाला सांगावं लागतं प्रत्येकाला. पण तुझ्याकडनं ते आल्यावर मला इतकं छान वाटलं. आणि याचं खरं कारण म्हणजे जसं मी तुझ्या आधीचे इंटरव्ह्यू बघितले आणि त्याच्यात तू एक असा नुसता उल्लेख केलेला एका गुरुंचा, आणि त्याच्यावर मला लक्षात आलं की तू काहीतरी कला शिकलीयस, आणि आज मला कळलं की तू तबला शिकलीयस, तबला विशारत आहेस, आणि तुझे गुरु सुरेशजी तळवळकरांचं तू रेफरन्स घेत दिलास, तर मला असं वाटतं म्हणून तुझ्या ती गुरु भावना आहे छान. आता आम्हाला तुझी सोलो बघायची खूप इच्छा आहे. तरी खूप मोठी गोष्ट आहे तेजस्वी. सांगू का, एक तर मी माझी छोटीशी एक सुरुवात सांगतो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की हा ग्राफ कुठे कुठे कसा गेला. मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा आमच्या घरात कलाकार हा विषयच नव्हता कुठे. म्हणजे माझे पप्पा गोल्डस्मिथ होते, सोनारकाम करायचे, आमची पेढी होती, त्यामुळे नृत्य गायन वादन याच्याशी जोडले गेलेलं नव्हतं. परंतु गाण्याची आवड पप्पांना होती, ते पण चित्रपट संगीत आणि फार फार तर काही लाईव्ह ऑर्केस्ट्राज वगैरे असं ते ऐकायची, कारण गाण्याची मुळात आवड होती सगळ्यांना. पण एखादा मुलगा आपल्या घरातला ह्या कथक क्षेत्रात जाणार, म्हणजे कथक पण मी म्हणतो फार लांब राहिलं, कारण सुरुवातच माझी झाली ती घुंगरूंपासून झाली. मला घुंगरूंचं खूप फॅसिनेशन होतं, घुंगरांचा आवाज आला ना की मी असं क्रेझी व्हायचो. मग मी आईच्या मागे लागायचो की मला घुंगरू हवेत. मग मला आई किंवा पप्पाही रादर पट्ट्याचे घुंगरू यायचे भरतनाट्यमचे, तेच एक सोर्स होता की ते डिरेक्टली मिळत होते म्युझिक शॉपच्या दुकानात. आणि मला आठवते आमच्या घराच्या खाली स्वामी म्युझिकल्स अजूनही आहे प्रभादेवीला, तर त्यांच्याकडे मला पप्पा घेऊन जाऊन ते पट्ट्याचे दोन लाईनचे घुंगरू घेतलेले. मग ते घुंगरू करायचे थंजन झनझन करायचं, पण ते लहानपणी खूप गोड वाटत होतं. पण जसं माझं वय वाढलं आणि तेव्हा घुंगरू माझ्या पायात विचार जरी आला तरी पप्पांना ते खटकत होतं. पण त्या परिस्थितीतनं सुद्धा माझ्या आईच्या स्वबळावर आणि तिच्या म्हणतात ना की ताकदीने आणि तिच्या हिमतीने मी ही कला जोपासू शकलो. पुढे जाऊन मला माहित नव्हतं की मी कथक करणार, कारण मी चित्रपटातली गाणी नाचायचो, मला ती आवडायची नाचायला. हो, आणि माझे चॉईस पण तसंच उपशास्त्रीयच गाणी मला आवडत होती. पण त्याच्यानंतर असं झालं की फ्रँकी खाताना शिवाजी पार्कला बालमोहन शाळा होती, अगदी फ्रँकीचा आणि बालमोहन शाळेचा जो जी भिंत आहे ती कॉमन होती, आणि तिथून घुंगरांचे आवाज आल्यावर आई आणि मी फॉलो केलं. तिथे एक सरस्वती समान माझ्या गुरु आशा जोगळेकर अशा क्लास घेत बसलेल्या, आणि आम्ही दोघांनी एंट्री केली, त्यांच्याशी बोललो, इतकं मृदू भाषी. मग ॲडमिशन मिळाली. तो एक माझे आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये हे सगळं आहे, त्यामुळे मी आत्ता हा विषय फार वाढवत नाही. पण मला हे सांगणं महत्त्वाचं आहे की माझी कथकची सुरुवात कशी झाली. आणि मग मावशींनी ॲडमिशन दिली मला, मग खरं गोंधळ सुरू झाला की आता घरात कसं सांगायचं पप्पांना. मी गपचूप 6 महिने शिकवत होतो. मग एक दिवशी पप्पांची येण्याची वेळ आणि माझी रियाजाची वेळ एक होत झाली, आणि त्यांनी घुंगरू पाहिले, घराच्या बाहेर फेकले, नाचायचं नाही हे ते. माझी आई म्हणाली की मग आता आम्ही राहू नाही तर तुम्ही राल घरी. पण ठीक आहे, पप्पांना शक्य नव्हतं कारण दोघांवर अतिशय प्रेम. पैसे कसं बसं ते तयार झाले. मग अर्चनाताईंनी त्यांचं खूप ब्रेन वॉश केला. मग लोकं म्हणायला लागली की तुमचा मुलगा छान नाचतोय. मग त्यांना कुठेतरी ते तयार झाले आणि ह्या कलेला एक मला काय म्हणतो पाठिंबा त्या दोघांचाही मिळाला. आता जी शैली मी मावशींकडे करत होतो ती मिक्स होती, म्हणजे आम्ही हसत हसत का होईना पण एक सिरियसली पण त्याच्यात टोन असतो की आम्ही जोगळेकर गाणं नाचायचो, कारण मावशींनी खूप ह्या स्टाईलला डेव्हलप केलेलं. त्यांचे गुरु गोपीकृष्ण आणि पंडित स्वर्गीय गोपीकृष्ण आणि पंडिता रोहिणी भाटे, ते हे दोन गुरु त्यांना लाभलेले, आणि त्यांच्याकडे जयपूर बनारसचा खूप पगडा होता मावशींकडे, त्यामुळे या दोन घराण्यांचं त्यांच्याकडे शिकवण्याची पद्धत खूप होती. तीच अर्चनाताईकडे जयपूर घराणं आणि बनारस घराण्याची छाग खूप सुंदर दिसे. ह्या गोष्टी शिकताना मला मावशींनी सांगितलं, साधारण 98-99 असेल, की मुंबईमध्ये नेहरू सेंटरमध्ये पंडित बिरजू महाराज येत आहेत वर्कशॉपसाठी. तर तुला यावर्षी जायचंय. तर मावशींनी सांगितलं जायचंय, म्हटलं हा शेवटचा शब्द, म्हटलं ठीक आहे. आणि तसं आम्ही त्या वर्कशॉपला गेलो तेव्हा कळलं की लखनौ शैली म्हणजे आहे काय. आणि दोन्ही शैली भिन्न, जिथे तडकफडक आम्ही नाचायचो, धाकडांना उड्या काय मारायचो, धाला बसायचो, त्याच्या अपोजिट इकडे की अक्षरशः त्यांची थाटाची पोज जरी घेतली किंवा राम जरी दाखवला असं वाटायची की एकाला भिंतीवरती वेल चढली आहे. इतकं अंग वेगळं होतं त्यांचं, ते अडॉप्ट करायचं. बरं, नृत्य आवडत असल्याने अडॉप्ट करणं माझ्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. कारण कधीही गुरु जेव्हा नृत्य शिकवतात, हे मी आत्ताच्या पण मुलांना सांगेन जे नृत्य शिकतायत, ज्यांना आवड आहे नृत्य शिकण्याची आणि जे ह्या कलेत काहीतरी करणार आहेत, तर त्यांनी सगळ्यात पहिलं करावं ते ऑब्झर्वेशन. गुरु कसं शिकवतायत, हल्ली मुलांना सवय, गुरुंनी सुरू केलं की मागे लगेच मुलं सुरू करतात नाचायला, तर तसं नसलं पाहिजे. गुरु काय शिकवतायत त्याच्यात ते पहिलं डोळ्यात साठवून घ्यायचं असतं. त्यांचे हस्त कसे चालले आहे, त्यांची नजर कशी चालली आहे, त्यांची बॉडी कशी उठते आहे, ती कशा पद्धतीने ठहराव आणते, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व कराव्या आणि मग उभं राहावं नाचायला. आणि दुसरी गोष्ट, जे गुरु शिकवेल ना तर प्रयत्न करायचा. आपण 100% कधीच ते नाचू शकत नाही, पण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा की गुरूंना आपण नाचल्याचा आनंद मिळाला पाहिजे. त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे की मी हे रोप लावलंय ते बरोबर उगवतंय, फुलतंय, फळतंय, ह्याची त्यांना जाणीव झाली पाहिजे. आणि ही जाणीव मला नेहमी होती की मला नेहमी वाटायचं क्लासमध्ये सुद्धा किंवा वर्कशॉपला सुद्धा की मी नाचीन तेव्हा माझ्या गुरूंनी आनंद घेतला पाहिजे. तो हे माझ्याकडे स्ट्रॉंग फिलिंग होतं. त्याच्यामुळे मला म्हणतं मॅनिफेस्टेशन असेल माझं हे. आणि कुठलं मॅनिफेस्टेशन, की माझं नृत्य माझ्या गुरूंना आवडलं पाहिजे, एवढंच मॅनिफेस्टेशन. आणि तसंच व्हायचं, दर वर्कशॉपला माझा सोलो व्हायचा. कारण दीदी आणि महाराजजी सांगायचे की मुझे देखना इस काय, अकेले का देखना ये चीज जो मैंने सिखाई. आणि असं किती वेळेला असं झालेलं आहे की मी त्यांच्यासमोर त्यांचं शिकवलेलं सादरीकरण करून त्यांना आनंद दिला. मला वाटतं हेच आशीर्वाद आहे माझ्यावर. त्यामुळे या भिन्न शैली, म्हणून आज मी म्हणतो माझ्या क्लासला येणारे मी काही एक शैली शिकवत नाही, मी प्रत्येक शैलीचं वैशिष्ट्य शिकवतो. पण भेळ नाही करत त्याची, आणि ते सांगून की हे लखनौ करण्याची वैशिष्ट्य आहे, हे जयपूर

0: घराण्याचं वैशिष्ट्य आहे, हे बनारसचं वैशिष्ट्य आहे. आणि आम्ही लकी आहोत की या तिन्ही घराण्यांचं शिक्षण आम्हाला मिळालं, त्या जोरावरच आम्ही शिकवतोय. असं नाही आहे की ऑब्झर्व करून आम्हाला जे वाटलं ते आम्ही करतोय, नाही. त्याचं आम्ही शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन ते पुढे सरकवतोय. हल्ली कित्येक तरी असे डान्सर्स आहेत ज्यांनी स्वतःची शैली बनवली आहे, पण त्याला नाव गाव काही नाही आहे, फक्त शिकवायचं. तर मला वाटतं मुलांना डोळ्याला पट्टी लावून रस्ता नाही दाखवला पाहिजे, उघड्या डोळ्यांनी रस्ता दाखवला पाहिजे. ही शैली ही आहे, ह्याचं हे वैशिष्ट्य आहे, मग पुढे तुम्ही काही करा त्याचं. पण मला असं वाटतं गुरूंनी जर ते छान रोवलं तर विद्यार्थी ते सुंदरच उगवतात. याच्यावरून मला एक आत्ता जस्ट किस्सा आठवला. एकदा आम्ही मावशींच्या नावे अर्चनाताई एक अवॉर्ड दरवर्षी जाहीर करते, गुरु सन्मान, गुरु आशा जोगळेकर नृत्य सन्मान. त्याच्यात त्या एक मोठ्या गुरुला अवॉर्ड देतात. तर एक दिवशी असं झालं आणि ताईला म्हटलं, ताई आपण कोलॅबरेट करूया हे अवॉर्ड, मयूर वैद्य आर्ट टेम्पल आणि अर्चना आर्ट्स, म्हणजेच अर्चना नृत्यालय. तिने अर्चना आर्टच्या नावाखाली हे केलेलं आहे, ते दोघं मिळून आपण एक अवॉर्ड द्या आणि पंडित बिरजू महाराजांना देऊ, कारण माझं प्रेम होतं. आणि मग तिने पण ती आणि अर्चना ताईला माझ्यावरती भयंकर प्रेम आहे आणि मला तिच्यावर प्रेम आहे. आणि आमचा दिवस असे म्हणजे असा होत नाही की आम्ही एकमेकाशी कुठली गोष्ट बोललो नाही आहे आणि ती झाली नाही आहे. असं प्रत्येक कुठली माझी गोष्ट असो तिला माहिती असतं की मयूर हे करणार आहे, मयूरने आज हे नवीन कोरिओग्राफ केलाय, मयूरने हा नवीन कॉन्सेप्ट आणला, हे तिला सगळं माहिती असतं. त्यामुळे तिचं एक विशेष प्रेम आहे. तर ती म्हणाली ठीक आहे आपण हे कोलॅबरेट करून करूया. आणि मग आम्ही सावरकरला आपला शिवाजी पार्कच्या इथे आहे ना थिएटर, तिथे तो प्रोग्राम आम्ही केला. आणि त्या दिवशी सकाळी महाराजजींना आणायचं काम माझ्यावर होतं हॉटेलमधून. आणि मी तुला सांगू त्याच्या इतकं सुंदर क्षण होता ना तो माझ्या आयुष्यातला, मला अजूनही असं फील होतं ते की एक म्हणजे मी इतकं प्रामाणिक काम करतोय त्याचं कुठे बघ देव कसं ते रजिस्टर करतो आणि ते मला प्रत्येक वेळेला देव ती गोष्ट जाणून देतो की युअर प्युअर सोल ह्या बाबतीत. तर महाराजजी पूजा करत होते, त्यांचे छोटे छोटे छोटे देव असायचे सगळीकडे, ते ट्रॅव्हल करायचे ते घेऊन आणि त्यांची रोज एक पूजा असायची. तर ती पूजा करत होते आणि असं त्यांनी माझ्याकडे बघितलं की आणि मला म्हणाले मयूर तुम्हारी एक बात मुझे बहुत अच्छी लगती है. त्या दीदी पण होत्या, शाश्वती दीदी होत्या, महाराज जी होते, मी होतो. म्हटलं क्या महाराज जी? तर म्हणाले की देखो तुम इतने साल आशाताई के पास सीख रहे हो, तुम अर्चना के पास सीख रहे हो, असं ते म्हणाले अर्चना के पास सीख रहे हो और मेरे साथ भी अभी तुम 22-23 साल मेरे पास भी हो, तुम्हारा गुरु के प्रति तीनों के प्रति जो प्यार है ना वो कहीं कम नहीं लगता है और तीनों का ही तूने अच्छा समतोल रखा है, एक बांधा है इन तीन गुरुओं को तुम्हारे साथ. मला सांगू तुझं असं वाटलं की मी ने जिंकलो ह्याच्यात, दिस इज द बिगेस्ट अवॉर्ड आपल्या गुरुने हे वाटणं. आणि त्या दिवशी मी त्यांच्यासाठी एक कृष्ण वंदना मी रेकॉर्ड केलेली की महाराजजी यांना मी त्यांना काय गिफ्ट देऊ, कारण मावशी असताना एक प्रथा होती आमच्याकडे अर्चनाताईंनी सुरू केलेली की गुरुपौर्णिमेला मटेरियलिस्ट गोष्टी मावशींना आवडायच्या नाहीत, म्हणजे फुलं पानं काहीतरी गोष्ट दिलेली आहे गिफ्ट असं त्यांना आवडायचं नाही फार, त्या खूप सिम्पल होत्या. तर ताईंनी त्यांना नृत्य दक्षिणा द्यायला सुरुवात केलेली आणि मग ताई अमेरिकेला गेल्यावर तिच्या ज्या गोष्टी होत्या त्या मी अगदी पावलावर पाऊल ठेवून फॉलो केलेल्या आणि त्याचंही तिला फार कौतुक आहे. तर मग मी ती कला पुढे ती ट्रॅडिशन चालू ठेवलं आणि मावशींना मी नृत्य दक्षिणा दरवर्षी काहीतरी नृत्य कोरिओग्राफी म्हणजे नृत्य दिग्दर्शन करून द्यायचो. तर यावेळेस महाराजजी येणार होते, म्हटलं ह्यांना पण मी एक नृत्य दक्षिणा देणं फार इम्पॉर्टंट आहे. मग मी कृष्ण भजनावरती स्वतः चाल लावून म्युझिक करून एक 12 मिनिटाचं आहे ना आय थिंक ते पूर्ण म्युझिक केलं मी आणि त्यांना ते नृत्य दक्षिणा दिलं. त्याच्यात आता मला माहिती होतं की मी त्याच्यात बनारस जयपूर लखनौ या तिन्ही शैलींचं मिश्रण केलं आहे आणि तिन्ही शैलीपेक्षा मला असं वाटतं मी त्याच्यात तिन्ही गुरूंचं वैशिष्ट्य जे मला शिकवलंय ते मी त्याच्यात माझ्या अंगिक अभिनयाने ते मांडलंय. पण हे मला माहिती होतं, बाकी कोणाला माहीत नव्हतं, पण मावशी
1: सॉरी अर्चनाताई
0: आणि महाराजजी दोघेही संध्याकाळी मला त्या इव्हेंटच्या नंतर म्हणाले की तूने मेरा भी अंग नाचा और तुम्हारे गुरु का भी अंग नाचा, असं महाराजजी म्हणाले. आणि सेम टाइम अर्चनाताई मला म्हणाली, तू आमचं पण नृत्याचं अंग ठेवलं आणि महाराजजींचं पण अडॉप्ट केलंय. मी म्हटलं मी जिंकलो इकडे, मी जिंकलो. म्हणून मी म्हंटल मुलांना की तुम्ही काही शिका, कुठल्याही गुरुकडे शिका, प्रत्येक गुरु हा चांगलाच असतो, त्याला शिष्य चांगलं मिळणं पण फार इम्पॉर्टंट आहे. आणि शिष्य म्हणून गुरुकडे जगणं हे सगळ्यात मोठी एक काय म्हणतात स्वर्गीय अनुभव आहे हा, कळला ना, तो विश्वास ठेवून शिकणं. आणि म्हणून ते शिकवताना तुमच्या नेत्रांनी आधी शिका, ते साठवा आणि मग तुमच्या अंगातनं ते बाहेर काढा, असं मला नेहमी वाटतं. त्या ह्या शैली शिकण्याच्या मागे हा सगळा मोठा प्रवास आहे आणि आनंददायी आहे, स्ट्रगल नाही आहे.
2: आम्हाला सगळ्यांना आवडेल जर तुम्ही छोटंसं उदाहरण दिलं तर.
1: मी आता ना खरं सांगू, मी खूप मोठं असं वाटेल बडाय छडाय करतोय, बट असं नाही आहे. काही गोष्टी ना मला असं सांगाव्याशा वाटतात. आणि गुरूंचं ऑब्झर्वेशन काय असतं, मी ना खूप गुरुप्रेमी आहे, कदाचित माझ्याकडनं तुला असं फार गुरु गुरु गुरु असं वाटेल, पण काय ऑब्झर्वेशन असं. एकदा महाराजांनी ना ठुमरी शिकवायला घेतली आणि आम्ही सगळी मुलं होतो ते बॉईज आणि बाकी सगळ्या मुली आणि मुलं पण चांगल्या प्रमाणात होती, एक आठ एक मुलं होती तिथे. तर महाराजजी ठुमरी शिकवणार म्हटल्यावर तो सुवर्ण क्षण आहे. आणि आम्ही सगळेजण बसलो लगेच ते घुंगट बिंगट घेऊन आणि शाश्वती दिदी अचानक ओरडल्या, रुक जाओ. तर सगळेजण असलो काय झालं, ते म्हणाले सब छोकरे नीचे उतरो, इन छोकरो के ऊपर अच्छा नहीं लगता, ये लड़कियों जैसे भाव करते है तब. आमचं एवढं हिरमोस झालं ना, म्हटलं अरे एवढं शिकायची संधी. ते म्हणाले सीखो पर बैठ के सीखो, पहिले समझ लो. किती सुंदर विचार आहे बघा ना त्यांचा. मी जे आत्ता म्हटलं तेच की बैठ के पहिले समझो फिर उसको कोशिश करो. आणि मग आम्ही असं उठणार तिथे दीदी म्हणाल्या मयूर तुम रुको, तुम्हारे ऊपर ठुमरी अच्छी दिखती है. एवढा मला तुला सांगू असा अत्यानंद झाला की त्याच्यानं मला चूज केलं. अक्षरशः तुला असं वाट, मी सांगू का, एखाद्या परीक्षेत पास होतो ना किंवा ऑडिशनला आपण पास होतो ना, तो अनुभव मला आला. आणि मग ती ठुमरी शिकवली. दुसऱ्या दिवशी ती ठुमरी परत नाचायची असते आणि महाराजजी गात होते. गाता गाता महाराजजी थांबले आणि अक्षरशः आम्ही त्या स्टेजवर उभे असायचो, त्याच्या खाली महाराजजी असे बघत होते माझ्याकडे. तर शाश्वती दीदी पण तिथे होत्या, क्यों रुक गए महाराजजी, क्या हो गया. तर त्यांनी फक्त एवढंच बघेल माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले की इस लड़के में जो भाव दिखते है ना किसी के ऊपर नहीं दिख रहे, जो मैं कोशिश कर रहा हूं कहने की वो उसको समझ में आ रहे, वो वही दिख रहा. आणि ते असंच होते, कृष्ण राधेला छेडत असतो तर राधा घुंगट घेते आणि कृष्णाला म्हणते थांब, सगळेजण माझ्याकडे बघतायत. आणि एवढाच भाव, एवढाच. आणि त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि ते सांगण्याची त्यांची इच्छा झाली. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय, ही खूप मोठी गोष्ट आहे. तसं मावशींचं होतं, मी ना सांगावं की नाही कळलं, पण मी खूप कमी प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस. नाही ग, प्रॅक्टिसची खूप गरज आहे, पण तेव्हा अक्कल नव्हती हाच योग्य शब्द आहे. तेव्हा अक्कल नव्हती, रियाज करायची. मला अभ्यास अजिबात आवडत, मला अभ्यास अजिबात आवडत नाही. मी फक्त नृत्याचा अभ्यास करू शकतो. आणि लिटरली तेव्हा ना आम्ही सगळे ना सर, म्हणजे माझे आता बॅचमेट्स बघत असतील तर त्यांना हे नक्कीच पटेल की आम्ही सगळेजण उभे असायचो, तोडा व्हायचा, तोडा लक्षात असायचा पण सम कोणाला लक्षात येत. मग त्या ज्या फोर्स मध्ये येईल, समजा माझा आला ता करून मी जर सम दिली तर सगळ्याजणी समजा ता करून सम असते आणि माझा एकटा दहा, तर मावशी लगेच म्हणायच्या हे काय सगळे चुकलात, ही सम आहे. आणि मग एखादी मुलगी त्याच्या डेअरिंग करून सगळं असं की हा चुकला आणि आम्हाला राय आता ही मिळाली आहे शिक्षा, तर ती मावशीने सांगायची, मावशी नाही तो चुकलाय, आम्ही बरोबर आहोत. पण तो जो काही कॉन्फिडन्स असायचा माझा, पण ओव्हर नसायचा. माझा कॉन्फिडन्स माझ्या 10 होता आणि ओव्हर कॉन्फिडन्स मला असं म्हणता येत नाही माझ्या बाबतीत, कारण मला असं वाटायचं की मला तो क्षण मारून नेता यायचा. ही चॅप्टर गिरी आहे. आणि मग दुसरी गोष्ट, मावशींकडे फार पाय काढून धा देण्याची सवय नव्हती, पण मी काही 2-3 वेळेला पाय सोडले तर मावशीने कधी मला अडवलं नाही. मग तसं ना, मुली कधी कधी असं वाटतं, मावशी छान म्हटलं की बाकीची मुलं सुद्धा आम्ही पण प्रयत्न करतो, मग त्या सोडायच्या. मग मावशी म्हणायच्या, तुमच्यावर ते चांगले दिसत नाही, त्याच्यावर चांगलं दिसते म्हणून मी काही बोलत नाही. तर मला असं वाटतं की हा जो कॉन्फिडन्स असतो ना एक कलाकाराला किंवा विद्यार्थ्याला नाचण्याचा, त्याची कला दाखवण्याचा, तो कॉन्फिडन्स गुरुच देतात. त्यांनी हा प्रोत्साहन दिलं मला की हे चांगलं दिसतंय, मग मी प्रयत्न करत गेलो, मी अजून काय करू शकतो त्याच्यात, माझे काय एफर्ट्स टाकू शकतो. असं करत करत करत हा डोलारा उभा राहिला. तर ही गंमत आहे.
2: देवाचे आहे तसेच गुरुंचे आशीर्वाद आहे. पण तू एक थोडीशी विश्रांती.

0: डेफिनेटली सो आमची पहिली भेट अर्थातच महाराजांच्या वर्कशॉपमध्ये झाली. अनफॉर्च्युनेटली त्यावर्षी मी ते अटेंड करू शकले नव्हते वर्कशॉप. बॅक स्टोरी अशी आहे की मी एका ठिकाणी कथक शिकत होते पण समहाव माझं तिकडे माझ्या गुरूंना काही अडचणी आल्यामुळे माझा 1.5 वर्ष क्लास नव्हता झाला. आणि मी अत्यंत काय म्हणतात की आय वॉज ईगर टू मीट माय गुरु. म्हणजे मी ॲक्सेप्ट केलं होतं की मला नवीन गुरु कोणीतरी शोधायला लागणार आहे. तर ते 1.5 वर्ष माझ्या मनात की मला कोणीतरी चांगला गुरु हवा आहे. आणि आमचे साठे काका म्हणून आहेत त्यांनी आम्हाला काही मला मंदिरं आणि यांना काही पूजांसाठी मला सांगितलं होतं जायला. अकॉर्डिंग टू धिस प्रॉब्लेम
1: ती खूप स्पिरिच्युअल आणि हे आहे.
0: ॲब्सोल्युटली म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे.
2: पार्वतीने केवढी तपश्चर्या
0: केली, मी तो स्ट्रगल केलाय याला भेटेपर्यंत. सो तिकडे बऱ्याच ठिकाणी आम्ही उडीपी आणि अशा सगळ्या कृष्ण मंदिर आणि याच्यात गेलो होतो. आणि मी फक्त देवाला एकच प्रार्थना करत होते की मला ना खूप चांगला गुरु हवाय आणि मला कथकमध्ये काहीतरी करायचं, काहीतरी करायचं, छान करायचं. तर त्यामुळे माझं त्या ट्रिपवरून येणं माझं झालं नाही महाराजांच्या वर्कशॉपला. सो मी विचार केला की चल शेवटचा दिवस आहे, आज मी जाऊन बघते काय त्यांनी शिकवलंय, त्यांच्या पाया पडते, भेटून येते. की मी वर्कशॉप नाही अटेंड करू शकले पण भेटून येते असं. आणि तिकडे माझी आणि मयूरची भेट झाली. सो मला सांगायला आवडेल माझ्या खरं भावाचा हा खूप चांगला मित्र, पण आमची आधी 2014 आधी कधीच भेट झाली नव्हती. एक वर्ष आधी एका प्रोग्राम मध्ये झाली होती पण त्याच्या नंतर मध्ये परत नव्हती झाली. सो तिथे त्याची भेट झाली आणि मग त्याला मी जाऊन भेटले हिम्मत करून की माझ्या भावाला ओळखतोस ना तू, माझा भाऊ आहे आणि मी कथक शिकते वगैरे असं त्याला सांगितलं. विचारलं काय करतेस, कुठपर्यंत एक्झाम दिल्यात काय वगैरे वगैरे. तेव्हा मी सांगितलं त्याला की असं असं सगळी परिस्थिती आहे, माझ्याकडे सध्या गुरुच नाही आहे, तू गुरुच्या शोधात आहे. म्हणाला की तू का थांबली आहेस, मग तू सुरू कर कोणीतरी शोध काय आहे वगैरे.
1: मी कधी स्वतःहून सांगत नाही माझ्याकडे या,
0: कधीच नाही,
1: कधीच, नेव्हर एव्हर.
0: मग आम्ही दिवसभर जसं काही आम्ही खूप चांगले वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतो असं आमची आमचं बोलणं आणि हे मी दिवस अख्खा तो स्पेंड केला महाराजांच्या वर्कशॉप बघत बघत सगळं हे चालू होतं. मग 2 दिवसांनी महाराजांचा प्रोग्राम होता तिथे अंधेरीला होता, अंधेरीच्या भवन्समध्ये. तर तिथे परत भेट झाली याची. तर ह्या 2 दिवसात मी विचार करत होते की कोणाकडे करू कोणाकडे. मग मी विचार केला की वाय नॉट हिम. दादाने पण मला सांगितलं होतं की खूप चांगला कथक डान्सर आहे आणि फेमस आहे, ठीक आहे बघूया आपण. 2 दिवसांनी परत ह्याची भेट झाली. मग मी त्याला विचारलं तुझे क्लासेस कुठे आहेत, तर मला इथेच आहे प्रभादेवीमध्ये. म्हटलं ठीक आहे मग मी कधी येऊ शकते, तुम्हाला एखाद्या रविवारी या रविवारी ये. मग मी त्याच्याकडे गेले, त्याआधी मी व्यवस्थित माझ्या

0: आधीच्या गुरुंना मेसेज केला की असं असं आपला नाही होत आहे. तर रिस्पेक्ट मी असं असं यांच्याकडे शिकायला सुरुवात करते. सांगितलं त्यांनी मला आशीर्वाद दिले ते म्हणाले ठीक आहे यू शुड गो अहेड असं. मग आले आणि माझ्या डोक्यात की हां एक हात तास क्लास असेल. आम्ही सकाळी 10:00 क्लास होता. मी गेले 10:00 क्लास सुरू झाला. मी म्हटलं आज मी ऑब्झर्व करते बघते काय आहे बघूया वगैरे. 10:11 वाजला लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक झाल्यानंतर मला म्हणाला की तू काय शिकली आहेस मला करून दाखवलं. मी थोडंफार करून दाखवलं जे काय मला येत होतं ते म्हणजे येत नव्हतं ते दाखवलं. मग तो म्हणाला ठीक आहे आपण क्लास सुरू करूया. म्हटलं ठीक आहे आता मी जाते. क्लास नाही संपला अजून. म्हटलं ओके. म्हटलं ठीक आहे मी थांबते. असा 4 ते 5 वाजेपर्यंत क्लास चालू होता आणि मी इतकं सुंदर त्याचं स्वरूप कथकचं स्वरूप बघितलं त्या 1:45 ते 4:05 की मी म्हटलं की गुड. म्हणजे एक थोडस असतं की आधीच्या गुरुंबरोबरचं रिलेशनशिप तिथून नवीन ठिकाणी यायचं नवीन स्टाईल अडॉप्ट करायची सगळंच प्रेशर असतं. पण डे 1 जेव्हा त्याच्यानंतर पहिला जो माझा क्लास सुरू झाला तिथून आजपर्यंत मला कुठेच असं वाटलं नाही की मला काही येत नव्हतं. मला जे छान आणि सुंदर रीतीने गुरुन त्याने केलं आणि इतक्या सहजरित्या की मलाही कळलं नाही की मी अलंकार कशी झाले.
1: म्हणजे मला असं नेहमी वाटतं ना की कोणीतरी एका कसं असतं माहितीये मी परत सांगतो गुरु म्हणणं नशिबाचा भाग आहे. आणि आपण एक खूप सामान्य लोक असतो सुरुवातीला आजही आहोतच मी म्हणत नाही असं. पण जेव्हा आपण एखादी कला शिकायचं म्हणतो ना तेव्हा आपल्याला माहित नाही समोरचा गुरु काय आहे. आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतो आणि तो जे काही ते देतो ते आपण ग्रहण करतो. त्यामुळे शिष्य हा खूप गरीब असतो. त्याला जे काही मिळेल ना तो घेतो आणि पुढे सरकतो. पण मग अशी कधीतरी वेळ येते की बाबा आता इथे काही घडत नाहीये किंवा होत नाहीये काही ते कारणाने इथे किंवा तिथे घराच्या उंबरठ्यावर उभे असतो. आपण जायचं नाही का बाहेर पडायचं हे कन्फ्युजन असतं. मग कधी कधी पडावं लागतं काही कारणास्तव आणि मग आपण दुसऱ्या गुरुकडे शिकायला जातो आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे मिसिंग आहे. पण मला असं वाटतं गुरुचं कर्तव्य आहे की त्यांनी काय मिस केलंय हे हिणवून दाखवून तुमच्याकडे काय कपॅसिटी आहे ते देऊन विद्यार्थ्याला पुढे न्या. त्यांनी त्यांनी काय चुकलाय किंवा कसं असतं माहितीये कधी कधी मुलांना चुकीचं नाचून दाखवतात. पण मला असं वाटतं की गडबड दोन्ही बाजूनी असू शकते. कदाचित विद्यार्थ्याला ते रिसीव्ह करता आलं नसेल असंही होऊ शकतं. त्यामुळे मी कधीच सांगत नाही की तुम्ही हे चुकीचं शिकलाय किंवा तू हे चुकीचं करतेस किंवा हे असं असलं पाहिजे. हे माझं शिकवण आहे. माझ्याकडे चक्रीचा प्रकार हा आहे. माझ्याकडे हस्तक करण्याचा प्रकार हा आहे आणि हे तुला शिकायचं आहे आणि परीक्षा द्यायचं संपला विषय.
2: हे झालं गुरु शिष्याचं. पण मला
1: परत ती तिथे जाते की सुरुवात कडून झाली
0: खरं सांगायचं तर सुरुवातीला आम्ही खूप छान मित्र झालो. म्हणजे वी युज टू
1: शिकायच्या आधी
0: हा शिकायच्याही
2: आधी असं नाही झालं की
0: नाही तेव्हा
1: मला पण
0: काही डोक्यात नव्हतं. एक खूप छान घट्ट मैत्रीचं नातं झालं. म्हणजे आम्हाला एकमेकांशिवाय चैन नाही पडायचं की आम्ही एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टीतही मेसेज करायचो की अरे असं झालंय किंवा हा सडनली मला मेसेज करायचा मधुरा अगं ती क्लासमध्ये ही मुलगी आहे ना ती खूप छान नाचते तिला काहीतरी अजून एक्स्ट्रा आपण करू. म्हणजे असे संवाद आमचे नॉट ॲट ऑल
1: तिला.
0: म्हणजे मला इतकं त्याचं कौतुक वाटायचं म्हणजे अजूनही वाटतं आय एम
1: लक्षात नाही का तिने मोराचेच कानातले घातलेत म्हणजे तुला कळलं ती किती मयूरमय आहे. नाही तसं नाहीये मी तुला सांगू का सुरुवातीला आम्ही चांगले मित्र का होतो कारण आमची वेव्हलेंथ जुळली. आपण कोणाशी तरी खुलून बोलतोय म्हणजेच आपल्याला पटलेलं एकमेकांचं, अशी मैत्री आधी होती. मग ती शिकायला आली, शिकता शिकता विशारदपर्यंत तिने केलं शिक्षण, आणि त्या विशारदच्या दरम्यान आमचं येणं जाणं घरी वाढलं. आणि तेव्हा इतकं मी बोलतो, आणि घरी तर लग्नासाठी पण म्हणत होते मयूर कधी करणार कधी करणार, आणि हा तुम्हाला कंटाळलेला हा विषयाचा. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की अरे आपण एवढं छान मित्र आहोत, आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येतोय, आपल्याला मनातलं बोलता येतं, मग आपणच लग्न करून टाकूया. सगळं ऑल ऑफ द सडन हे कदाचित न पटण्यासारखं आहे, पण हेच सत्य आहे. आणि आम्ही लिटरली 6 महिन्यात डिसिजन घेतलं आणि लग्न केलं. इतकं सगळं क्विक होतं ते, म्हणजे त्यांच्या घरातल्या ना पण पचेपर्यंत, माझ्या घरात ना पचेपर्यंत आम्ही लग्नाची तारीख ठरवली आणि लग्न केलं. आणि ते पण गपचूप. आम्हाला मला तुला सांगू
3: म्हणजे
1: फॅमिली तसं गपचूप पळून मिळून
3: नाही,
1: कारण मला मी ना खूप जरी बोलका वाटलो ना तरी ना मी खूप असा माझे इंट्रोवर्ट आहे, आणि मला खूप गाव गोताळा आवडत नाही. मला असं खूप लोक आहेत, खूप मला कंटाळा येतो, मला गप्पा मारायला तर कंटाळा येतो. आपण गप्पा मारू करायचे, 2-3 जण आहेत, मजा येते. पण तू म्हणशी एवढे सगळे लोक सोशल नाही आहे मी, तू कुठल्याच पार्टीला मला बघणार नाही, कुठल्याच प्रोग्राम्सना मला बघणार नाही. अनले पूर्वी आम्ही खूप जायचो, हल्ली मी प्रोग्राम्सना पण जात नाही, मी हल्ली कुठल्याही इव्हेंट्सना जात नाही. मला असं वाटतं तो जो वेळ मिळतो ना क्लास नंतरचा, माझं जगणं काय आहे, नृत्य, परफॉर्मन्स, रिहर्सल्स आणि क्लास, हे माझं आयुष्य आहे. आणि ह्याच्यात मला ज्याच्यात समाधान मिळेल तिथे माझं घर, घरात माझी आई, माझी बायको आणि माझी पुतणी, ह्याच्यात माझं जग संपतं. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर नृत्यानंतर जर काही मला वेळ घालवायचा आहे तर मी तो माझ्या फॅमिली बरोबर घालू. माझ्या आईला भेटशील ना तर ती माझ्यापेक्षा फनी आहे, ती खूपच गमतीशीर आहे. म्हणजे तिच्यावर तू 1-5 मिनिटं गप्पा मारशील ना तू म्हणजे मी तिलाच इंटरव्ह्यूला बोलवते, इतकं तिचं आहे. ती आज येणार होती पण तिला पुढे जायचं होतं एका मिटिंगला, तिच्यातून खूप काही काही कमिटमेंट्स असतात, पण ते सगळं
3: कधीच नाही.
1: बाकीच्या गोपिकांना वाटलं असेल पण हिला नाही कधी वाटलं.
0: सांगू का कुठल्याही नात्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो ट्रस्ट.
2: आणि
1: एक्झॅक्टली
0: खरं सांगू कदाचित ती मानसिक तयारी माझी ह्या 12 वर्षात झाली. मला खूप आनंद वाटतोय सांगताना की मी 12 वर्ष त्याच्याकडे शिकतीये. व्हेरी ब्लेस्ड की मला आता त्याने त्यांच्या गुरूंबद्दल सांगितलं, अशा गुरूंचे आशीर्वाद आणि सहवास लाभलेली व्यक्ती, म्हणजे मला अननोईंगली 4 गुरु आहेत असं मी म्हणू शकते, पण हा माझा गुरु आहे हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो. आणि त्याचं जसं गुरुप्रेम आहे तसं माझंही त्याच्यावरती गुरु म्हणून डे 1 प्रेम होतो अत्यंत. आणि तो मला मित्र म्हणून तितकाच आवडायचा, आणि आज तो मला माझा नवरा आणि पती म्हणून तितकाच आवडतो.
1: तुला गंमत माहितीये ही खूप कठीण गोष्ट आहे, पण म्हणजे माझ्या दृष्टीने सुद्धा आणि हिच्या दृष्टीने सुद्धा, ही जेव्हा क्लास मध्ये असते ना, म्हणजे हे तू कुठल्याही विद्यार्थिनीला पण विचारावं, तेव्हा ती एक शिष्य म्हणूनच असते आणि मला ती दादा म्हणूनच आपणार. पण त्याच्या बाहेर मग माझी काही खैर नसते, जस्ट किडिंग. पण दोन्ही रिलेशन्स ती खूप सुंदर सांभाळते. मलाच प्रश्न पडतो ही कशी इतकं छान ती मॅनेज करू शकते, म्हणजे तिथे तुला असे जाणवणार पण नाही की ही माझी बायको आहे, किंवा तिला कोणी बघून म्हणणार की हा तिचा नवरा आहे. पण ते सांभाळणं ही सगळ्यात मोठी कठीण गोष्ट आहे, आणि ती छान सांभाळते. म्हणजे अक्षरशः जेव्हा बाहेर आम्ही काही मिटिंगला जरी असू किंवा बोलत जरी असू, तर ती जोडीने बसणारच नाही, ती तिकडे कुठेतरी बाहेर बस. तिला सांगावं लागतं तू बस इथे, इतकं आहे. म्हणजे कधी कधी मला या गोष्टीचा त्रास पण होतो. एक्झॅक्टली तसं आहे. सो
0: मला असं वाटतं की प्रत्येक नात्याची एक जागा आहे आणि तिथे तुम्ही 100% त्याचाही तो प्रयत्न, डेफिनेट प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे ते नॅचरलीच आहे की प्रत्येक नात्याला तो इतकं छान जगतो, इतकं सुंदर त्याला गुंजारतो, वेळ देतो. म्हणजे माझं त्याचं नातं किंवा त्याचं आईंचं नातं किंवा त्याचं नुपूर जी पुतणी आहे त्यांचं नातं, आम्हाला तिघींनाही ॲट द सेम टाइम तो स्पेशल फील करवतो. म्हणजे असं आम्हाला कुठेही नाही वाटत की हिला कशाला असं करतोय, हे कशाला करायला पाहिजे, असं आम्हाला तिघींच्याही नात आमच्या कधी येत नाही. म्हणजे त्या बाबतीत त्याला 1000 100 नाही 1000
1: नाही नेहमी करते. आणि मला असं वाटतं हे नॅचरल आहे, हा माझा स्वभाव नॅचरल आहे, हे काय मला असं काही करावं लागत नाही, ते सहज होतं. म्हणजे हिच्या घरी जायचं असेल तरी आईंना काय आवडतं बाबांना काय आवडतं मला माहिती असतं, मग तसंच मी त्यांना तिकडे घेऊन जातो.
0: म्हणजे मी विसरते कधी कधी, पण तो म्हणतो अगं आईला हे आवडतं ना हे घेऊया. आता माझ्या एका मावस बहिणीला आऊल आवडतं, एकदाच सांगितलं होतं, एवढं लक्षात होतं. आता रिसेंटली तिच्या घरी पूजा होती, म्हणजे त्याने मला, मी क्रोशाचं काहीतरी आता नवीन असं ट्राय करते, त्याने मला मागे लागून नाही तू क्रोशाची तिला किचन करून दे आऊलची. तर शी वॉज लाईक, तिच्या डोळ्यात पाणी आलं की ताई तू कसं म्हटलं इथे आहे
1: मला आहे.
0: छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या, पण ऍब्सोल्युट.
1: आज पण माझ्या वहिनीचा बर्थडे आहे, तर मी अक्षरशः आता इथून आम्ही शॉपिंगला जाणार, तिला काही ती घेऊन जाणार. म्हणजे हे नॅचरल आहे, मला असं ते दिखावत माझ्यात नाहीच आहे, मी आहे तसं आहे. मी कलाकार चौकटीत असतो त्या स्टेजवर, ज्यांचा एक साधा माणूस असतो, एखादा घरातली व्यक्ती कशी असेल तसा मी आहे. त्यामुळे कलाकार म्हणून ते बाजूला ठेवून देतो. सेलिब्रिटी तुम्ही म्हणता, मी कधीच नाही मला सेलिब्रिटी म्हणत, सेलिब्रिटी लोक म्हणतात. पण मला असं वाटतं सेलिब्रिटी स्टेटस हे टीव्हीवर ठीक वाटतं का, बाहेर घरी पण, म्हणजे बाहेर नाहीच. म्हणजे माझे इतके मित्र आहे, मैत्रिणी आहेत, त्यांच्या बरोबर मी त्यांचा मित्र म्हणूनच असतो. त्याच्यात माझा कथकचा क किंवा नृत्याचा न पण दिसत नाही.
2: थोडं पर्सनल झालं, आता परत एक छोटीशी विश्रांती होईल आणि मला वाटतं विश्रांतीपेक्षा आपण दुसरा भागच करूया. सेलिब्रिटी शो मध्ये आपण दुसरा भाग करतोय मयूर वैद्य आणि